0: भावधारा कार्यक्रमात शेवटी पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरातला श्रीनिवास जोशी यांनी स्वरबद्ध केलेला संत एकनाथ महाराजांचा अभंग आपण ऐकलात. याबरोबरच भावधारा कार्यक्रम समाप्त होत आहे. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून, त्याचप्रमाणे न्यूज ऑन AIR लाईव्ह या मोबाईल ॲपवरून. यानंतर अस्मिता वाहिनीचं प्रातःकालीन पहिल्या सभेचं प्रसारण काही क्षणातच सुरू होईल.
1: श्रोतेहो, आकाशवाणी रत्नागिरी केंद्र निर्मित माझं आवार माझं शिवार या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय कृषी प्रसारणात बुधवार दिनांक 7 ऑक्टोबर 2026 रोजी सायंकाळी 7:30 वाजता शाश्वत मृदा व्यवस्थापन आणि जमिनीचे आरोग्य याविषयी डॉक्टर मनीष कस्तुरे यांची विद्या तावडे यांनी घेतलेली मुलाखत जरूर ऐका.
2: मातीमध्ये असलेली जैवविविधता आहे ती टिकून राहण्यासाठी जे काय व्यवस्थापन करायचं आहे त्याला आपण म्हणतो शाश्वत मृदा व्यवस्थापन.
1: सादर करते आहेत विवेक वानखडे.

नमस्कार श्रोते हो, सुप्रभात। प्रसार भारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी। आज रविवार, भारतीय सौर दिनांक 12 अश्विन, शके 1948, इसवी सन 4 ऑक्टोबर 2026। अस्मिता वाहिनीची प्रातःकालीन पहिल्या सभेची सुरुवात करत आहोत मंगलध्वनीनं, शहनाईवर वाजवलेला राग जोगिया, कलाकार उस्ताद बिस्मिल्ला खान।

शहनाईवर वाजवलेला राग जोगिया आपण ऐकलात. कलाकार उस्ताद बिस्मिल्ला खान. यानंतर ठीक 6 वाजता हिंदीतून बातमीपत्र आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

च्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपसहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 6:05 झाली आहेत. प्रसारित करत आहो भक्तिसंगीताचा कार्यक्रम मंगल प्रभात. मंगल प्रभात या भक्तिसंगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला

मंगल प्रभात या भक्ती संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकलत सूर्यस्तुती. या सूर्यस्तुतीनंतर आपण ऐकणार आहोत वंदना विटणकर यांची गीतरचना नितीन मुकेश आणि सहकाऱ्यांच्या स्वरामध्ये.

सविता नायगावकर यांच्या स्वरातलं गीत आपण ऐकलं. मंगलप्रभात या भक्तिसंगीताच्या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत यशवंत देव यांनी स्वरबद्ध केलेला संत मुक्ताबाई यांचा अनुराधा पौडवाल यांच्या स्वरातला हा अभंग.

कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत संत चोखामेळा यांचा अभंग स्वर प्रसन्न म्हैसाळकर यांचा.

आणि मंगलप्रभात या भक्तिसंगीताच्या कार्यक्रमात शेवटी आपण ऐकणार आहोत आकाशवाणी मुंबई गायक वृंदाच्या समूह स्वरातलं यशवंत देव यांनी स्वरबद्ध केलेलं आनंदराव टेकाडे यांचं देशभक्तीपर गीत.

मंगल प्रभात या भक्ती संगीताच्या कार्यक्रमात शेवटी आपण ऐकलं आकाशवाणी मुंबई गायक वृंदाच्या समूह स्वरातलं यशवंत देव यांनी स्वरबद्ध केलेलं आनंदराव टेकाडे यांचं देशभक्तीपर गीत. या देशभक्तीपर गीताबरोबरच मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम समाप्त होत आहे. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 kHz आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. सकाळचे 6:30 झाली आहेत. प्रसारित करत आहो कार्यक्रम जगूया आनंदी.

जगूया आनंदी कार्यक्रम ऐकणाऱ्या असंख्य श्रोत्यांना पुष्कर मुंडलेचा नमस्कार. श्रोते हो, बोलणं आणि कृती करणं या दोन्ही गोष्टींमध्ये कृती करण्याला अधिक महत्त्व आहे. फक्त बोलण्यामुळं कुठलीही गोष्ट किंवा कोणतीही कामं साध्य होत नाहीत. आयुष्यात यश मिळवण्यासाठी कृती करणं, प्रयत्न करणं फार आवश्यक असतं.

प्रयत्नाविना काहीही मिळत नाही हे व्यवहारातील वास्तव आहे. केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे असं प्रतिपादन होतं. देव, नशीब, भविष्य अशा भूलभुलैयामध्ये अडकण्यापेक्षा आयुष्यामध्ये प्रयत्नांची पराकाष्ठा धरली तर आपल्याला हवं असलेलं सोनेरी यश प्राप्त होईल. मनातली आपली स्वप्न साकार होतील. आयुष्य समर्थ, सार्थ आणि यथार्थ होईल. मनाचा समतोल राखला तर लौकिक यशाबरोबरच आध्यात्मिक यशसुद्धा आपल्याला सहज साध्य करता येईल.

0: बरं आहे तर श्रोते हो, याबरोबरच जगूया आनंदी कार्यक्रम इथंच संपवण्याची पुष्कर मुंडलेला अनुमती द्या. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.
1: जगूया आनंदी, जगूया आनंदी.
2: सकारात्मक जगण्या

आपण ऐकत होतात कार्यक्रम जगूया आनंदी. सकाळचे 6:35 झाली आहेत. जाणून घेऊया कार्यक्रमांची रूपरेषा, हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. प्रथम आज प्रसारित होणारे अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम. या रूपरेषेनंतर सकाळी 6:40 आणि पुन्हा दुपारी 2 कृषीवाणी कार्यक्रमात डेलिया फुलपिकाची लागवड या विषयीची माहिती. सकाळी 6:45 आणि पुन्हा दुपारी 2

0: मोजून 5 मिनिट आणि आरोग्यम धनसंपदा यात स्तनांचा कर्करोग भाग 4 तज्ज्ञ प्रियांका कोयंडे. 6:50 आणि दुपारी 2:10 परिसर यात पारंपरिक बियाणे आणि पर्यावरण संवर्धन कुणाल अनेराव यांची मुलाखत. 7:00 आणि 1:55 आणि ऐसी अक्षरे रसिके यात हायकू छा बनात हायकू या काव्य प्रकाराची ओळख देणारा मेघना सानी यांचा लेख. प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी 7:25. 9:00 अज्ञात मुंबई लेखन नितीन साळुंखे क्रमशः वाचन भाग 145. 9:30 आणि सामुदायिक गायन पाठाचा कार्यक्रम. 11:05 आणि श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम आपली आवड. 12:00 वनिता मंडळाच्या कार्यक्रमात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती असलेल्या या कार्यक्रमात 4 ते 10 ऑक्टोबर 2026 या जागतिक अंतराळ सप्ताहानिमित्त डॉक्टर करिश्मा मणेर यांची मुलाखत. 1:40 आणि धाराशिव जिल्ह्याचं वार्तापत्र छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून सहक्षेपित करू. 5:30 आणि युववाणी निर्मिती आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची. गंमत जम्मत 6:30 आणि यात गप्पा चिमुकल्यांच्या मध्ये वर्ल्ड रेकॉर्ड फॅशन शोज मध्ये पुरस्कार मिळवणारी पूर्विका खामकर यांची मुलाखत. वृत्तविशेष 7:15 आणि शेतकरी बांधवांसाठी माझावर माझ्याशीवर 7:30 आणि यात सरस्वती पूजन या आख्यानावर नीता पांडे आणि सहकाऱ्यांनी सादर केलेलं कीर्तन. लोकसंगीताचा कार्यक्रम 8:15 आणि स्पॉटलाईट 9:15 आणि 9:30 आणि रूपकांचा अखिल भारतीय कार्यक्रम 10:00 अखिल भारतीय संगीताचा रविवासरीय कार्यक्रम आणि 11:10 आणि जपान इथं आयोजित आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 दैनंदिन आढावा. सर्व कार्यक्रम आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. नादब्रह्म शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात 10:30 आणि वरदा गोडबोले यांनी गायलेला राग देशकार. 2:30 आणि राधा नंबुद्री यांचं कर्नाटक राग सालग भैरवी आणि कल्याणी. 5:02 आणि अनुराधा श्रीवास्तव यांचं कर्नाटक शैलीतील गायन राग सहाना माया मालव गवला आणि बेगडा. आत्ताच आपण आमच्या अस्मिता वाहिनीवर आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा ऐकली. आता एक नजर हवामान वृत्तावर. कमाल आणि किमान तापमान कुलाबा आणि सांताक्रूज दोन्ही ठिकाणी 37 अंश सेल्सिअस. किमान तापमान कुलाबा इथं 27 अंश सेल्सिअस, सांताक्रूज इथं 25 अंश सेल्सिअस. सापेक्ष आर्द्रता कुलाबा इथं 76%, सांताक्रूज इथं 74% नोंदवण्यात आली. मुंबई शहर आणि उपनगरासाठी येत्या 24 तासांसाठी हवामानाचा अंदाज याप्रमाणे. मुंबई शहर आणि उपनगरामध्ये आकाश स्वच्छ सूर्यप्रकाशित राहील. कमाल आणि किमान तापमान 37 ते 25 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याचे संकेत वेधशाळेनं दिले आहेत. मुंबई शहर आणि उपनगरात तुरळक ठिकाणी दमट उष्ण हवामान राहण्याची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे. महाराष्ट्र आणि गोवा किनारपट्टीवरील मच्छीमार बांधवांसाठी कुठलीही विशेष सूचना नाही. आपण ऐकत होतात हवामान वृत्त. 6:40 होत आहेत. प्रसारित करत आहो कार्यक्रम कृषीवाणी. कृषीवाणी कार्यक्रमाचा विषय डेलिया फुलपिकाची लागवड या विषयीची माहिती. तत्पूर्वी आमच्या ठाणे रायगड आणि पालघर या 3 जिल्ह्यातल्या शेतकरी बांधवांसाठी हवामानाचा अंदाज. ठाणे रायगड आणि पालघर या 3 जिल्ह्यांमध्ये आकाश स्वच्छ सूर्यप्रकाशित राहील. हा होता हवामानाचा अंदाज. 6:40 झाली आहेत. प्रसारित करत आहो कार्यक्रम कृषीवाणी. विषय डेलिया फुलपिकाची लागवड या विषयीची माहिती.
1: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो. आकर्षक आणि नाजूक फूल म्हणजे डेलिया. परसबागेमध्ये डेलियाच्या बुटक्या जाती लावलेल्या चांगल्या असतात. डेलियाची फुलं

0: फुलदाणीत आकर्षक रचनेसाठी वापरतात. काही जातीची फुलं कट फ्लॉवर्स म्हणून वापरता येतात. यामध्ये जातींमध्ये सिंगल प्रकार, यात फुलं एकेरी पाकळीची असतात, बमिनो, लिटल डोरिट इत्यादी. एनिओक प्रकार, यामध्ये फुलांमध्ये पाकळ्यांची अनेक वर्तुळं असतात, कॉमेट प्रकार. कोलारिट प्रकार, यामध्ये फुलात पाकळ्यांचं एक सपाट वर्तुळ तर दोन किंवा तीन वर्तुळं पुंगळी आकाराच्या पाकळ्यांची असतात. चोह, थॉमस इत्यादी जाती आहेत. पियोनी प्रकारामध्ये फुलांच्या पाकळ्या सपाट आणि पसरट असतात, पाकळ्यांची दोन ते तीन वर्तुळं असतात. यामध्ये बिशाप आणि फॅशनेबल या जातींचा समावेश होतो. डेकोरेटिव्ह प्रकारामध्ये फुलं मोठी, पाकळ्या मोठ्या आणि भरपूर संख्येनं अनेक वर्तुळं असतात. या महत्त्वाच्या प्रकारात जायंट डेकोरेटिव्ह, लार्ज डेकोरेटिव्ह, मीडियम डेकोरेटिव्ह, स्मॉल डेकोरेटिव्ह, मिनिएचर डेकोरेटिव्ह अशा उपजाती आहेत. याशिवाय डेलियाच्या बाल डेलिया, पॉम्पॉन डेलिया, कॅक्टस डेलिया, सेमी कॅक्टस डेलिया, वॉटर लिली, स्टार फॉलोवर डेलिया अशा विविध डेलियांच्या जाती आहेत. डेलियाची लागवड बियांपासून किंवा कंदापासून करता येते. बियांपासून लागवड करताना कुंडीत किंवा गादीवाफ्यात अथवा खोक्यामध्ये चांगली पोयटा माती, कुजलेलं शेणखत आणि बारीक वाळू घालून बी पेरावं. 8 ते 10 दिवसात उगवण होते. महिनाभरानं पुनर्लागवड करावी. डेलियाचा कंद रताळ्यासारखा असतो, तो आणि त्याच्या वरचा खोडासारखा भाग लागवडीकरता वापरतात. कंदाप्रमाणेच फांद्यांपासूनही लागवड करता येते. लागवड करताना कुंडीत शक्यतो बारीक वाळू भरावी. गादीवाफ्यावर शेतामध्ये याची आवश्यकता नसते. कलम लावण्यापूर्वी जंतुनाशकामध्ये बुडवावीत आणि त्यांना या पावडरची पेस्ट लावावी, म्हणजे मुळं लवकर आणि भरपूर फुटतात. साधारणपणे 4 ते 5 आठवड्यापर्यंत कलम पुनर्लागवडीला तयार होतात. पुनर्लागवडीकरता उत्तम पोयटा मातीच्या जमिनीत शेणखत, नीमकेक आणि गांडूळ खत पसरावं किंवा कुंडीतल्या लागवडीत यथायोग्य मिश्रण करावं. रोप हलकं काढून बुरशीनाशकामध्ये बुडवावं. गादीवाफ्याच्या मध्यभागी किंवा कुंडीत मध्यभागी लावावं. डेलियाची लागवड ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये केली जाते. ऑक्टोबर नोव्हेंबरमधल्या लागवडीला फेब्रुवारी मार्चमध्ये फुलांचा बहर असतो. डेलियाला लागवडीपूर्वी एकदा आणि फुलं कळ्या येण्याच्या वेळी असं 2 वेळा खत द्यावं लागतं. त्यावेळी मिश्र खताबरोबर 19:19:19 हे खत 100 ग्रॅम मॅग्नेशियम सल्फेट 10 ग्रॅम मिसळून प्रत्येक कुंडीत द्यावं. याशिवाय चिमूटभर युरिया पाण्यात विरघळवून द्यावा. 10 ते 15 दिवसाच्या अंतरानं थोडंसं 15:15:15 हे खत दिलं तर झाडं जोमदार वाढतात. झाड उंच वाढीस लागून फुलं येण्याच्या वेळेस झाडाला काठीचा आधार देणं आवश्यक असतं, कारण खोड भक्कम दिसत असलं तरी फूल मोठं झाल्यावर झाड मोडू शकतं. फुलं मोठी हवी असल्यास कळ्यांची विरळणी करावी. फुलं येऊन गेल्यावर झाड तसंच राखावं. पुढील महिनाभरात पानं पिवळी पडून सुकतात, अशावेळी झाड जमिनीवरच्या 5.7 सेंटीमीटर उंचीवर कापून टाकावं. मातीतील कंद खोडाच्या भागासह हळूच काढून घेऊन मॉस, वाळू यामध्ये ठेवून कोरड्या थंड जागी ठेवावेत. पुढच्या हंगामात हे कंद लागवडीकरता वापरता येतात.
1: कृषीवाणी कार्यक्रमात आत्ताच आपण डेलिया फुलपिकाची लागवड या विषयीची माहिती ऐकली. वाचक स्वर सुवर्णा कुलकर्णी यांचा. या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव. कृषीवाणी कार्यक्रम दुपारी 2 वाजता पुनःप्रसारित करण्यात येईल.
2: गरोदरपणा ही बाब आहे खास, सुरक्षित मातृत्वाचा देव विश्वास.
1: सकाळचे 6:45 झाली आहेत. प्रसारित करत आहो कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा.

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत स्तनांचा कर्करोग याविषयी डॉक्टर प्रियांका कोयंडे यांनी दिलेल्या माहितीचा भाग चौथा आणि शेवटचा.
1: नमस्कार श्रोतेहो, गेल्या 3 दिवसात आपण ब्रेस्ट कॅन्सर म्हणजे काय, त्याची लक्षणं आणि त्याचं निदान कसं केलं जातं हे पाहिलं. आज आपण जर ब्रेस्ट कॅन्सरचं निदान झालं तर पुढे काय करायचं हे बघूया. कोणत्या रुग्णाला कोणता उपचार आणि कोणत्या क्रमाने द्यायचा हे कॅन्सरचा प्रकार, त्याची स्टेज आणि इतर वैद्यकीय बाबींवर अवलंबून असतं. कारण प्रत्येक ब्रेस्ट कॅन्सर सारखा नसतो. काही कॅन्सर्स लहान असतात आणि फक्त ब्रेस्टपुरते मर्यादित असतात. काहींचा लिम्फनोडशी संबंध असतो. काही कॅन्सर्समध्ये शरीरातील इतर भागांची तपासणी आवश्यक असू शकते. प्रत्येक रुग्णाचा उपचार त्याच्या कॅन्सरच्या प्रकारावर आणि त्याच्या स्टेजवर ठरवला जातो. स्तनाच्या कर्करोगाचे नाव काढले की सर्वात मोठी भीती असते ती म्हणजे आता संपूर्ण स्तन काढावं लागणार. पण वैद्यकीय शास्त्राने आता खूप प्रगती केली आहे. जर कर्करोगाचे निदान पहिल्या किंवा दुसऱ्या टप्प्यात लवकर झाले तर संपूर्ण स्तन काढण्याची गरज पडत नाही. ब्रेस्ट कन्झर्विंग सर्जरी म्हणजे स्तन वाचवणारी शस्त्रक्रिया आता शक्य आहे. यामध्ये फक्त कॅन्सरची गाठ आणि आजूबाजूचा थोडा भाग काढून उर्वरित स्तन सुरक्षित ठेवला जातो आणि त्याचा नैसर्गिक आकारही टिकून ठेवला जातो. याला आपण ऑन्कोप्लास्टिक सर्जरी म्हणतो. यामुळे महिलेचा आत्मविश्वास टिकून राहण्यास मोठी मदत होते. काही परिस्थितींमध्ये मात्र मॅस्टेक्टमी अधिक योग्य पर्याय असू शकतो. म्हणून ब्रेस्ट वाचेल का याचं उत्तर प्रत्येक रुग्णासाठी वेगळं असतं. शस्त्रक्रियेव्यतिरिक्त कॅन्सर पूर्णपणे मुळासकट नष्ट करण्यासाठी इतर उपचारांचीही जोड दिली जाते. यामध्ये किमोथेरपी, रेडिएशन थेरपी आणि हॉर्मोनल किंवा टार्गेटेड थेरपीचा समावेश असतो. किमोथेरपीमुळे केस गळतात हे खरे आहे, पण उपचार संपल्यावर ते पुन्हा पूर्वीसारखे येतात. या उपचारांचा मुख्य उद्देश म्हणजे रक्तावाटे शरीरात कुठेही लपलेल्या कॅन्सरच्या पेशी नष्ट करणे आणि आजार पुन्हा उद्भवू नये याची खात्री करणे आहे. आज ब्रेस्ट कॅन्सरचा उपचार व्यक्तीनुसार आणि कॅन्सरच्या बायोलॉजीनुसार ठरवला जातो. आणि इथे एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे, उपचार सुरू केल्यानंतर तो डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे पूर्ण करणे. काही वेळा ट्रीटमेंटमध्ये साईड इफेक्ट्स होतात, त्याबद्दल घाबरून औषधं स्वतःहून बंद करण्याऐवजी डॉक्टरांशी बोलणं महत्त्वाचं आहे. उपचारामध्ये बदल करायचा असेल तर तो मेडिकल टीमच्या सल्ल्याने करावा. आता एक शेवटची गोष्ट मनापासून सांगू इच्छिते. ब्रेस्ट कॅन्सरची भीती असणं स्वाभाविक आहे, पण भीतीमुळे तपासणी न करणं हा उपाय नाही. स्तनामध्ये नवीन गाठ जाणवली, निप्पलमध्ये बदल झाला, त्वचेमध्ये बदल झाला किंवा असामान्य डिस्चार्ज दिसला तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. गाठ आहे म्हणून कॅन्सर आहे असं समजू नका, पण कॅन्सरची शक्यता नाकारण्यासाठी तपासणी टाळू नका. लवकर निदान आणि योग्य उपचार हे ब्रेस्ट कॅन्सरच्या ट्रीटमेंटमधले अत्यंत महत्त्वाचे भाग आहेत. आणि सर्व महिलांना माझा एकच संदेश, आपल्या शरीराची जाणीव ठेवा, बदलांकडे दुर्लक्ष करू नका आणि गरज पडल्यास वेळेवर वैद्यकीय मदत घ्या. कारण वेळेवर निदान आणि योग्य आधुनिक उपचारांमुळे रुग्ण पूर्णपणे बरी होऊन तिचे पुढील आयुष्य अतिशय सामान्यपणे आणि आनंदाने जगू शकते. या जनजागृती महिन्याच्या निमित्ताने माझी सर्वांना, विशेषतः पुरुष श्रोत्यांना ही विनंती आहे की त्यांनी घरातील महिलांना, आई, बहीण, पत्नी यांना त्यांच्या आरोग्याबाबत जागृत करावे. त्यांना स्वतःसाठी वेळ काढायला सांगा आणि चाचण्यांसाठी प्रोत्साहन द्या. स्वतःच्या आरोग्याविषयी जागरूक राहणे हाच कर्करोगावर मात करण्याचा सर्वात मोठा मंत्र आहे.
0: श्रोते हो, आत्ताच आपण स्तनांचा कर्करोग याविषयी डॉक्टर प्रियांका कोयंडे यांनी दिलेल्या माहितीचा भाग चौथा आणि शेवटचा ऐकलात. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गोरुडे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते राजेश शेजवळे.

0: आपण ऐकत होतात कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा. हाच कार्यक्रम दुपारी 2:05 पुनःप्रसारित करण्यात येईल. सकाळचे 6:50 झाली आहेत. प्रसारित करत आहो कार्यक्रम परिसर.
1: परिसर

0: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, परिसर या कार्यक्रमात आपण सृष्टी ज्ञान संस्थेत प्रोजेक्ट मॅनेजर असलेले कुणाल अनेराव यांच्याकडून पारंपरिक बियाण्यांचा वापर करून आपण कशा पद्धतीने पर्यावरण संवर्धन करू शकतो याविषयी जाणून घेत आहोत. आत्तापर्यंत आपण एकूणच पारंपरिक बियाण्यांचा वापर आणि हायब्रिड बियाण्यांचा वापर याचा काय परिणाम होतो, कमी पाणी आणि दुष्काळी परिस्थितीमध्ये पारंपरिक बियाण्यांचा वापर केल्याने काय फायदा होतो, त्याचबरोबर स्थानिक जैवविविधतेच्या संवर्धनामध्ये पारंपरिक पिकं असतील किंवा त्यांचं बियाणं असेल यांचा कशा पद्धतीने वापर करता येतो हे आतापर्यंत जाणून घेतलं. आजच्या आपल्या शेवटच्या भागामध्ये आपण पारंपरिक बियाण्यांच्या क्षमतेमुळे रासायनिक खतांचा वापर आपल्याला कमी करता येतो का, कारण एकूणच आपल्या परिसराचं, आपल्या पर्यावरणाचं, आपली जी काही जमीन आहे तो एक खूप मोठा भाग आहे. या जमिनीचं जे काही आरोग्य आहे ते जर आपल्याला चांगलं ठेवता आलं तर नक्कीच पर्यावरण संवर्धनामध्ये एक पाऊल पुढे जाता येईल. तर सर, पारंपरिक बियाण्यांच्या वापरामुळे किंवा पारंपरिक बियाण्यांच्या क्षमतेमुळे रासायनिक खतांच्या बदलामध्ये आपल्याला कमतरता आणता येते का?
1: निश्चितच सर, पारंपरिक बियाण्यांमुळे रासायनिक खतं आणि कीटकनाशकांचा वापर निश्चितच आणि लक्षणीयरित्या कमी झालेला आहे. हे खूपशा शेतकरी गट जे सेंद्रिय पद्धतीने शेती करतात, नंतर कृषी संशोधनातून आपल्याला ही बाब समोर आलेलीच आहे. तुम्हाला माहिती आहे, हायब्रिड बियाणं जेव्हा आपण घेतो तेव्हा त्या हायब्रिड बियाणाला एका पर्टिक्युलर टायमानंतर रासायनिक खतं द्यावीच लागतात. पारंपरिक जी बियाणी आहेत, जमिनीतला जे काही त्यांचं न्यूट्रिएंट आहे त्याच्यावरतीच ते वाढलेले असतात. त्यानंतर मग जे शेणखत आहे, गोमूत्र आहे किंवा विविध प्रकारचे जे सेंद्रिय एन्झाईम्स आहेत त्याच्यावरतीच ते वाढलेले आहेत. पण जेव्हा तुम्ही हायब्रिड बियाणे वापरायला सुरुवात करता तेव्हा तुम्हाला मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांचा वापर करावाच लागतो, कारण ती त्या पद्धतीनेच मॉडिफाय केलेली आहेत. सेंद्रिय घटकांचा आपण वापर केल्यामुळे आपल्याला पीकही खूप चांगल्या पद्धतीने येतं, त्याचा प्रतिसादही खूप छान मिळतो. त्यामुळे रासायनिक खतांचा वापर पारंपरिक बियाणे ती वापरल्यामुळे निश्चितच मी असं म्हणेन की कमी झालेला आहे. नंतर फवारणी करतो, खूपदा ही हायब्रिड बियाणे वापरल्यामुळे जे कीटक येतात, कीटकांचा बेसिक असा आहे की ते कुठल्याही पद्धतीचं औषध मारा मरतात, पण पुढल्या वेळेस त्याच्यावरतीच आपण कसा उपाय शोधू शकतो हे ते अंगभूत आपल्यामध्ये आणतात आणि परत येतात. जे हायब्रिड बियाणे जे आपण वापरतो त्याच्यामुळे कीटक येतात त्याला ते पटकन बळी पडतात. पण जसं मी म्हटलं की जी पारंपरिक बियाणी आहेत ती वर्षानुवर्ष तिथल्या स्थानिक वातावरणाशी जुळून घेतल्यामुळे कीटकांचा प्रादुर्भाव कमी होतो. बाकीचे ग्रास ऑपर वगैरे आहेत हे जे आपण शेतकऱ्यांचे मित्र म्हणतो हे तिथे खूप चांगल्या पद्धतीने वापरतात आणि एका पद्धतीने आपल्या त्या शेतीचं संरक्षणच करतात. जी पारंपरिक बियाणी जी आपण वापरतो त्यामुळे निश्चितच कमी झालेला आहे.
0: सर, कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात सर्वांनी पारंपरिक बियाण्यांचा वापर करावा यासाठी तुम्ही कशा पद्धतीने आवाहन कराल?
1: हवामान बदल हा होतोच आहे, जगण्यासाठी अन्न लागतंच. रासायनिक खतं वापरून शेती करतोय आणि जे हायब्रिड बियाणे वापरतोय त्याच्यामुळे प्रत्येक रोगाचं कॅपिटल झालेलंच होतं. डायबिटीस म्हणा, कॅन्सर म्हणा, तर विविध जे रोग आहेत त्याच्यामध्ये आपण नंबर वन झालोच आहोत. तर हे सगळं कमी करायचं असेल आणि जो हवामान बदल जो होतोय जो झालेला आहे आणि त्याच्यात आपल्याला टिकून राहायचं असेल तर आपली जी पारंपरिक स्थानिक तिथल्या नैसर्गिक वातावरणाशी, तिथल्या दुष्काळ म्हणा, तिथे होणारा जो बदल आहे त्याला ती तगून तशी तशी वर्षानुवर्ष आपल्या इथे होत होती ती वापरणं तेवढीच गरजेचं आहे आणि हाच एक उपाय आहे असं मी सांगू शकतो.
0: श्रोते हो, पारंपरिक बियाण्यांचा वापर करून आपण पर्यावरण संवर्धन कसं करू शकतो हे आपण सृष्टी ज्ञान संस्थेत प्रोजेक्ट मॅनेजर असलेले कुणाल अनेराव यांच्याकडनं जाणून घेण्याचा प्रयत्न केला. खूप मोठ्या प्रमाणामध्ये पारंपरिक बियाण्यांच्या वापराची प्रचार प्रसिद्धी ते गावोगावी जाऊन करत असतात. आपल्या कार्यक्रमासाठी त्यांनी वेळ दिलात त्याबद्दल मी आपल्यातर्फे आणि आकाशवाणीतर्फे त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो.
1: खूप खूप धन्यवाद सर.
2: आपण ऐकत होतात कार्यक्रम परिसर. हाच कार्यक्रम दुपारी 2:10 पुनःप्रसारित करण्यात येईल. 6:55 संस्कृत समाचार आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत
3: आहोत. आकाशवाणी संप्रती वार्ता श्रूयंताम प्रवाचिका निधी झा. अथ वार्ता. भोपालनगरे समनुष्ठिते राज्यस्तरीय गोपालक सम्मेलने जनान् सम्बोधयन् केन्द्रीय गृहमन्त्री अमितशाहः प्रावोचत् यत् भारतीय न्यायसंहितायाः निरवशेष प्रवर्तने सति भारतस्य दण्ड न्यायप्रणाली जगति निरतिशय अर्वाचीना सम्भविष्यति. गृहमन्त्रिणा सबलं प्रोक्तं यत् अस्याः न्यायसंहितायाः पूर्णसञ्चारानन्तरं अभियोग पञ्जीकरणादारभ्य सर्वोच्च न्यायाधिकरणं यावत् सर्वेषां न्यायव्यवहाराणाम् अन्तिमनिर्णयः वर्षत्रयाभ्यन्तरे एव सिद्धिमेष्यति। केन्द्रीय शिक्षा मन्त्रालयान्तर्गत उच्च शिक्षा विभागेन असमिया, बंगला, मराठी, पाली, प्राकृत इति पञ्च शास्त्रीय भाषाणाम् अध्ययनाय पञ्च उत्कृष्ट केन्द्राणि अङ्गीकृतानि। एतेन उपक्रमेण एतासां शास्त्रीय भाषाणां भाषिक साहित्यिक न्यासस्य संरक्षणाय, सङ्गणकीयकरणाय, उच्च शैक्षणिक अनुसन्धानाय, ज्ञानस्य च व्यापक प्रचाराय समर्पित संस्थागत सहयोगः लप्स्यते। एकोनविंशतितमः प्रवासी भारतीय दिवस समारोहः आगामी वर्षस्य जनवरी मासस्य सप्तमदिनांकात् नवमदिनांकं यावत् पश्चिमबंग राज्यस्य कोलकाता नगरे समायोजयिष्यते। अस्य महाधिवेशनस्य उद्घाटनं प्रधानमन्त्री नरेन्द्र मोदी विधास्यति। तत्र हि राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू समापन सत्रे अध्यक्षतां वहन्ति, प्रवासी भारतीय सम्मान पुरस्कारान् प्रदास्यति। सम्प्रति एषः कार्यक्रमः आकाशवाणीतः प्रसार्यते।
4: विशदवृत्तान्ताय एक्स् माध्यमे @AIRNewsAlerts इत्यनुगच्छन्तु। यूट्यूब् मञ्चे च न्यूज़ आन् AIR ऑफिशियल वाहिन्याः अनुग्राहकाः भवन्तु।
3: लोकसभाध्यक्षेण ओम बिरला इत्यनेन मन्त्रालयानुगुणं विभिन्नानां संसदीय समितीनां पुनर्निर्माणं विहितम्। भाजपा सांसदः भर्तृहरि महताबः वित्त समित्याः, कांग्रेस सांसदः शशि थरूरः विदेश कार्य समित्याः, सुधीर गुप्तः च रेल समित्याः अध्यक्षत्वेन नियुक्ताः। तथैव चरणजीत सिंह चन्नी कृषि पशुपालन खाद्य प्रसंस्करण समित्याः, राधामोहन सिंहः रक्षा समित्याः, राजीव प्रताप रूडी जल संसाधन समित्याः, सप्तगिरी उल्का ग्रामीण विकास पंचायती राज समित्याः, निशिकांत दुबे च संचार सूचना प्रौद्योगिकी समित्याः अध्यक्ष पदम् अलंकरिष्यन्ति। अद्य नवदेहल्यां पञ्चम कौटिल्य आर्थिक सम्मेलनं सम्बोधयन्ती वित्तमन्त्री निर्मला सीतारामन् न्यगादीत् यत् गत दशके वित्तीय संयमस्य आधारभूत संरचना निवेशस्य, बैंकिंग परिष्काराणां, वस्तु सेवा करस्य अथ श्रम संहितानां सुदृढ क्रियान्वयनेन भारतस्य आर्थिक स्थैर्यम् अतीव सुदृढम् अभवत्। वित्तमन्त्री अब्रवीत् यत् विगत चतुर्षु वर्षेषु वैश्विक संकटेषु सत्सु अपि भारतस्य आर्थिक मूल तत्त्वानि सर्वथा अक्षुण्णानि सन्ति। इस्राइल प्रधानमन्त्रिणा बेंजामिन नेतन्याहु वर्येण आगामि स्वातन्त्र्य महोत्सवे मंगलदीप प्रज्वालयितुं भारतीय वैमानिकः कैप्टन स्मिथ मच्छारः प्रधानमन्त्री नरेन्द्र मोदी च सगौरवम् आहूतौ। दूरवाणी सम्भाषण वेलायां नेतन्याहु महोदयेन कैप्टन मच्छारस्य वीरतायाः भूरिशः प्रशंसा विहिता। स च भारत इज़राइल देशयोः धीरनायकत्वेन उद्घोषितः। परम्परागत रूपेण एतत् मंगल ज्वाला प्रज्वालनस्य गौरवं केवलं इज़राइल नागरिकेभ्यः एव आरक्षितं भवति, येन एतत् आमन्त्रणम् अतीव दुर्लभं विशिष्टं च मन्यते। जापान देशस्य नागोया नगरस्य क्रीडांगणे अद्य सायंकाले षड्वादने आईची नागोया एशियाई क्रीडायाः भव्यं समापनं भविष्यति इति वार्ताः।
2: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी। सकाळचे ठीक 7 वाजले आहेत। प्रसारित करत आहो कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके। तत्पूर्वी एक संदेश।
5: वनस्पती तेल, स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अनालॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते। पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा। ग्राहकांनो जागरूक व्हा, पनीर गोकुळचंच घ्या।
6: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव, प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर। घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या।

0: श्रोते हो नमस्कार. ऐशी अक्षरे रसिके या कार्यक्रमात हायकूच्या बनात या मालेत ऐकूया हायकू या काव्यप्रकाराची ओळख करून देणारा मेघना साने यांचा लेख.
1: मित्र, हायकू हा काव्यप्रकार जपानमध्ये 500 वर्षापूर्वीच प्रचलित होता. मात्र आपल्याकडे म्हणजे महाराष्ट्रात 20व्या शतकात साधारण 79 पासून का बरं आला इतक्या उशिरा? यापूर्वीच का नाही आला हा काव्यप्रकार आपल्याकडे? आपली प्राचीन कविता म्हणजे काय? महाकाव्य असत, स्तोत्र असत, शौर्याचं गान, राजाची स्तुती, आरत्या, अशी दीर्घ काव्याची आपल्याकडे परंपरा होती. आपल्या प्राचीन कवितेला संस्कृत साहित्यशास्त्रातून प्रसूत झालेल्या संकल्पनांचाच मुख्य आधार होता. त्यामुळे हायकूसारखा 3 ओळींचा काव्यप्रकार जर इकडे कोणी आणला असता ना, तर हे कविता म्हणून मान्यताच मिळाली नसती. भारतात दीर्घकाळापर्यंत कविता ही छंदोमयतेच्या संकल्पनेला प्राधान्य देऊन गेयतेशी सख्य करून राहिली होती. या संकल्पनांमध्ये महत्वाचे बदल घडून यायला लागले ते इंग्रजीतील स्वच्छंतवादी कवितेच्या कालखंडात. या कवितेच्या उत्कर्षकाळात काव्यकल्पना केंद्रित झाली ती लिरिक भोवती. मग भावकविता आली. आत्मविष्कारातील उत्स्फूर्तता, कवीचं व्यक्तिमत्व, भावभावना ही अंग कवितेच्या संकल्पनेत अग्रभागी आली. काव्य नित्याच्या जीवनातील अनुभव चित्रित करण्याकडे वळल्यामुळे गद्य पद्याच्या भाषेत भेद करणं मग कृत्रिम वाटायला लागलं. कविता ही सिंगिंग लाईनपेक्षा स्पीकिंग लाईनचा अधिक आश्रय घ्यायला लागली. बदलत्या काव्य संकल्पनांमुळे आपली कविता ही मॉडर्न पोएट्री झाली. या 20व्या शतकातच आपल्याला जपानमधून आलेला हायकू हा काव्यप्रकार म्हणून स्वीकारता आला. आधुनिक युगात आपली कवितेची शैली, आशय, विषय, घाट सारच बदललं होतं ना, म्हणून 1980 नंतर इथे ही हायकू कविता म्हणून रुजू लागला. 1919 कविवर्य रवींद्रनाथ ठाकूर यांनी आपल्या जपान यात्रेनंतर भारतात येऊन जपान यात्री या लेखात जपानचे प्रसिद्ध हायकूकार मात्सुओ बाशो यांचे हायकू बंगाली भाषेतनं अनुवाद करून प्रसिद्ध केले. म्हणजे ते जपानीमध्ये होते, यांनी बंगालीत लिहिले. आता अशा तऱ्हेने भारतात हायकू तेव्हा आले होते, पण ते रुजले का? नाही. कारण 1919 काळ कसा होता? स्वातंत्र्यपूर्व काळ, चळवळींनी भारलेला होता. तेव्हा भारतातलं वातावरण वेगळं होतं, सगळ्या चळवळी चालल्या होत्या, लोकांची मानसिकता वेगळी होती. कोण हायकूला स्वीकारणार त्यावेळी? मात्र स्वातंत्र्यानंतर सर्व स्थिरस्थावर झाल्यानंतर महाराष्ट्रात भरपूर साहित्य निर्मिती व्हायला लागली, लोक साहित्यात रमायला लागले, वेगवेगळे काव्यप्रकार आले आणि 1979 आपल्या ध्रुवा या संग्रहातून शिरीष पै यांनी महाराष्ट्राचे लक्ष हायकूकडे वेधून घेतलं. आता शिरीष पै हायकू या काव्यप्रकारे कशा वळल्या, त्यांनी आपल्या एका लेखात लिहिले. माझी साहित्यिक मुसाफिरी या लेखात लिहिले. सुप्रसिद्ध लेखक विजय तेंडुलकर यांनी सहज म्हणून जपानी हायकू कवितेचा इंग्रजी अनुवाद केलेला काव्यसंग्रह शिरीष ताईंना वाचायला दिला आणि म्हणाले, हे वाचा, तुम्ही असे हायकू लिहू शकाल. मात्र शिरीष पैना काय प्रयत्न करून सुद्धा तसे हायकू लगेच नाही लिहिता आले. त्यांनी कबूल केलं. 1976 दैनिक मराठाचा अस्त झाला. एक मानसिक धक्का बसून त्यांचं सर्व लेखन बंद पडलं. शून्य मनाने तर घरात बसून होत्या, खिडकीतून बाहेर पाहत होत्या. एकट्याच खोलीत बसून निसर्ग निहाळताना त्यांना हायकू सुचला. त्यांच्या खोलीच्या खिडकीवर दारावर बसून एक कावळा आर्त स्वरात ओरडत होता. त्याचे ते करुण स्वर ऐकून त्यांना एकदम हायकू सुचला. शिरीष पैंचा पहिला हायकू होता तो, काय माहिती, केव्हाचा करतोय काव काव, खिडकीवरला कावळा त्याचाही भरून येतो इतका गळा. यातून काय, कवयित्रीने आपली एकाकी दुःखी मनस्थितीत हायकू चितारलेली आहे. अतिशय समर्पक अशा नैसर्गिक वर्णनातून आपल्या स्थितीबद्दल कथन केलंय. 2017 त्यांचं हायकू लेखन हे सुरूच होतं.
0: हायकूच्या बनात या मालेत आत्ताच आपण ऐकला हायकू या काव्यप्रकाराची ओळख करून देणारा मेघना साने यांचा लेख. ह्या कार्यक्रमासाठी लेखन आणि निवेदन केलं होतं मेघना साने यांनी, निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी, आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

0: वनस्पती तेल, स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अनलॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते. पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा. ग्राहकांनो जागरूक व्हा, पनीर गोकुळचंच घ्या.
1: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव, प्रथिने आणि कॅल्शियमने

0: कोल्हापूर गोकुळ पनीर, घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या.
1: यानंतर थोड्याच वेळात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रादेशिक बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करू.

0: वयाच्या अवघ्या दुसऱ्या वर्षी पोलिओनं दोन्ही पायांवर लादलेल्या 80% अपंगत्वावर मात करत जिद्द आणि कष्टाच्या बळावर दिव्यांग आणि अनाथ महिलांचं जीवन घडवणाऱ्या
1: 2000 अधिक महिलांना स्वतःच्या पायावर उभे करणाऱ्या अनाथ व दिव्यांग भगिनींना स्वावलंबी बनवण्याचा क्रांतिकारी वसा घेतलेल्या मीनाक्षीताई निकम,
0: उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या भक्कम पाठबळ व मार्गदर्शनाखालील सेवा यज्ञ 40 गावच्या स्वयंदीप प्रकल्पाच्या संस्थापिका मीनाक्षीताई निकम यांची समीरा गुजर व राजा माने यांनी घेतलेली मुलाखत।
1: दूरदर्शन प्रस्तुत राजा माने व मंदाबाने कृत जय हो मालिका मंगळवार दिनांक 6 ऑक्टोबर रोजी रात्री 8:30 व बुधवार दिनांक 7 ऑक्टोबर रोजी दुपारी 3 मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर।
2: प्रारूप मतदार यादीत नाव नसलेले पात्र मतदार तसंच नवमतदारांना 12 ऑक्टोबर पर्यंत मतदार नोंदणी करता येईल। 3, 4, 10 आणि 11 ऑक्टोबर 2020 रोजी तुमच्याच मतदान केंद्रांवर आयोजित विशेष मतदार नोंदणी शिबिरांचा लाभ घ्या। voters.eci.gov.in हे संकेतस्थळ आणि ईसीआय नेट ऍप वर ऑनलाईन नोंदणी सुविधा देखील उपलब्ध। प्रारूप मतदार यादीत नाव नसलेले पात्र मतदार तसंच नवमतदारांना 12 ऑक्टोबर पर्यंत मतदार नोंदणी करता येईल। 3, 4, 10 आणि 11 ऑक्टोबर 2020 रोजी तुमच्याच मतदान केंद्रांवर आयोजित विशेष मतदार नोंदणी शिबिरांचा लाभ घ्या। voters.eci.gov.in हे संकेतस्थळ आणि ईसीआय नेट ऍप वर ऑनलाईन नोंदणी सुविधा देखील उपलब्ध।
3: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र। सकाळचे 7:10 होत आहेत। आता प्रसारित करत आहोत प्रादेशिक बातम्या।
4: आकाशवाणी पुणे, प्रशांत जाधव प्रादेशिक बातम्या देत आहेत। ठळक बातम्या। मराठी भाषा ही आपल्या समृद्ध संस्कृतीची वाहक असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन। देशाला आघाडीची अर्थव्यवस्था बनवण्यासाठी पायाभूत सुविधांचा विकास हा महत्वाचा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी। आशियाई क्रीडा स्पर्धांची आज सांगता। 85 पदकांची कमाई करत भारत पदक तालिकेत 4th स्थानावर। अमरावतीच्या कुमकुम मोहोडला तिरंदाजीत सुवर्णपदक। आणि राज्याच्या अर्ध्याहून अधिक भागातून मान्सूनची माघार। आता सविस्तर बातम्या। मराठी भाषा ही केवळ संवादाचं माध्यम नाही, तर ती आपल्या समृद्ध संस्कृतीची वाहक आणि जाज्वल्य इतिहासाची साक्षीदार आहे। मराठी एआयच्या माध्यमातून कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात मराठीचा प्रभावी वापर वाढवणं गरजेचं असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं। अभिजात मराठी भाषा सन्मान दिनानिमित्त अभिजात मराठी भाषा सप्ताहाच्या उद्घाटन प्रसंगी ते काल मुंबईत बोलत होते। यावेळी फडणवीस म्हणाले,
5: 2024 साली देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांनी शिक्कामोर्तब केलं आणि आपली माय मराठी ही देशातली एक अभिजात भाषा म्हणून एक प्रकारे तिला तो दर्जा प्राप्त झाला। चक्रधर स्वामींच्या काळामध्ये ज्याला आद्य ग्रंथ म्हणतात तो माईंबटांनी लिहिलेला लीळा चरित्रासारखा ग्रंथ असो की ज्ञानेश्वर माऊलींनी रचलेली ज्ञानेश्वरी असो, तुकाराम महाराजांनी ओव्यांच्या माध्यमातनं अभंगाच्या माध्यमातनं दिलेलं ज्ञान असो, या प्रत्येक गोष्टीने आपल्या माय मराठीचं महात्म्य हे आपल्यापर्यंत पोचवलं। आणि छत्रपती शिवरायांनी तर स्वराज्यासोबत स्वभाषेचा नारा देखील दिला आणि पहिल्यांदा मराठी भाषेकरता संपूर्ण राजकारभार मराठीत चालला पाहिजे आणि त्याकरता मराठी राजभाषा कोश निर्माण करणारे पहिले राजे जर कोणी असतील तर ते आपले छत्रपती शिवाजी महाराज होते। आपल्या सर्वांकरता ही अभिमानाची गोष्ट आहे की जगामध्ये सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये 13व्या क्रमांकावर आपली मराठी आहे। एक प्रकारे जागतिक अशा पद्धतीची आपली मराठी आहे।
4: पुढील विश्व मराठी साहित्य संमेलन देखील लंडनमध्ये आयोजित केलं जाणार असल्याची माहिती यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली। तर राज्यातल्या विविध बोलीभाषांचे 100 कोश आणि 9 ठिकाणी मराठी कौशल्य विकास केंद्र उभारण्याचं काम सुरू असल्याची माहिती मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी दिली। सिंधुदुर्ग जिल्ह्यात वैभववाडी तालुक्यातील हेत इथं पद्मश्री कविवर्य नारायण सुर्वे यांचं भव्य स्मारक उभारण्यात येणार असून त्यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांनी 2 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे। भाजपचे महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य भालचंद्र साठे यांनी काल ही माहिती दिली। हेत इथं आयोजित नारायण सुर्वे यांच्या जन्मशताब्दी सोहळ्यात ते बोलत होते। भारताला आघाडीची अर्थव्यवस्था बनवण्यासाठी पायाभूत सुविधांचा विकास हा सर्वाधिक महत्वाचा घटक असल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी काल नागपुरात सांगितलं. पाणी, वीज, वाहतूक आणि दळणवळणाच्या सक्षम पायाभूत सुविधा निर्माण झाल्याशिवाय भांडवली गुंतवणूक, उद्योग व्यवसाय आणि रोजगाराच्या संधी वाढणार नाहीत, असंही त्यांनी स्पष्ट केलं. इंडियन कॉन्क्रीट इन्स्टिट्यूटच्या नागपूर केंद्रातर्फे आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी गडकरी बोलत होते. राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्यात आला असून लवकरच शेतकऱ्यांना मदत जाहीर करण्यात येईल असं आश्वासन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलं आहे. बावनकुळे यांनी काल अकोला जिल्ह्यातील दुष्काळी गावांची पाहणी केली त्यावेळी पत्रकारांशी ते बोलत होते. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा प्रक्रियेतील गैरप्रकारांविरोधात पुण्यात कालही विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरूच होतं. मात्र या आंदोलनादरम्यान केल्या जाणाऱ्या विविध मागण्यांमुळे आंदोलनात 2 ते 3 गट तयार झाल्याचं चित्र आहे. शहराच्या विविध भागात झालेल्या आंदोलनाला काल विविध पक्षांच्या नेत्यांनी भेट देत आपला पाठिंबा दर्शवला. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या सार्वजनिक सेवेची 25 वर्ष पूर्ण करत आहेत. या निमित्तानं सुरू असलेल्या आमच्या विशेष वृत्तमालिकेत आज जाणून घेऊयात ईशान्य भारतातील विकासाची यशोगाथा.
6: देशाच्या स्वातंत्र्यानंतर तब्बल 6 दशकं उलटून गेल्यानंतरही ईशान्येकडील राज्य विकासापासून वंचित राहिली, कारण त्यांचं भौगोलिक अंतर हे आव्हान असल्याचं कारण दशकानुदशकं पुढे करण्यात येत होतं. तिथल्या अनेक राज्यांच्या राजधानीच्या शहरापर्यंतही रेल्वे मार्गही पोहोचले नव्हते. अशीच अवस्था काश्मीर खोऱ्याचीही होती. आता मात्र परिस्थिती बदलली आहे. आता ईशान्येकडील राज्य देशातील सर्वाधिक वेगानं प्रगती करणाऱ्या प्रदेशांपैकी एक बनली आहेत. विकासाची नवी यशोगाथा इथं लिहिली जात आहे. इथल्या राज्यांच्या राजधानीची एकामागून एक शहरं या स्थितीतून बाहेर पडली आहेत. अगरतळा आणि नहार लगून पर्यंत ब्रॉडगेज रेल्वे मार्ग पोहोचले आणि सप्टेंबर 2025 मध्ये बैराबी सैरांग मार्गामुळे आयझॉल शहरही रेल्वे जाळ्याशी जोडलं गेलं, ज्यामुळे मिझोरामला पहिली रेल्वे मिळाली. काश्मीरच्या बाबतीत मात्र थोडा अधिक वेळ लागला. उधमपूर श्रीनगर बारामुल्ला रेल्वे मार्गाचं काम पूर्ण होण्यास 28 वर्ष लागली. चिनाब नदीवर यासाठी जगातील सर्वात उंच रेल्वे पूल बांधण्यात आला आहे. जून 2025 मध्ये हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला, त्यामुळे आता हिवाळ्यातही काश्मीरचा संपर्क तुटत नाही. पूर्वी जिथं पोहोचणंही कठीण होतं तिथं आता सहज पोहोचणं शक्य झालं आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी प्राची गावस्कर, पुणे.
4: अहिल्यानगर इथल्या स्नेहालय संस्थेच्या वतीनं दिले जाणाऱ्या बापू विनोबा आणि आदर्श कर्म

0: कर्मचारी पुरस्कारांची घोषणा नुकतीच करण्यात आली. बालिका आणि महिला सक्षमीकरणाच्या क्षेत्रात गेली 65 वर्षे कार्य करणाऱ्या कस्तुरबा ट्रस्टच्या शेवंतताई चव्हाण, फासे पारधी आणि अन्य वंचित समूहातील मुलांच्या पुनर्वसनासाठी अमरावती जिल्ह्यात कार्य करणारे मतीन भोसले आणि जळगाव जिल्ह्यात HIV बाधित बालकांच्या पुनर्वसनासाठी कार्य करणाऱ्या डॉक्टर भारती पाटील यांना यंदा सन्मानित केलं जाणार आहे. 50,000 रुपये, सन्मानपत्र, पुस्तकांचा संच असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. संस्थेच्या पूजा दहातोंडे यांनी आदर्श कर्मचारी पुरस्कार दिला जाईल. नाशिकच्या नीलवसंत फाउंडेशनच्या वतीनं दिला जाणारा यंदाचा डॉक्टर वसंतराव पवार स्मृती पुरस्कार मोखाड्यासारख्या अतिदुर्गम भागात आरोग्य, शिक्षण आणि सामाजिक विकासासाठी कार्यरत असलेल्या श्रद्धा शृंगारपुरे यांना जाहीर झाला आहे. 1,00,000 रुपये आणि स्मृतिचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. येत्या 7 ऑक्टोबर रोजी हे सर्व पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. हिंगोली, परभणी तसंच नांदेड जिल्ह्यात काल भूकंपाचे धक्के जाणवले. हिंगोली जिल्ह्यात सकाळी 7:45 सुमारास 3.3 रिश्टर स्केल तीव्रतेचा तर त्यापाठोपाठ 4.5 रिक्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाची नोंद झाली. भूकंपाचे धक्के जाणवल्यास नागरिकांनी तात्काळ घराबाहेर पडून मोकळ्या जागेत थांबावं आणि प्रशासनाच्या सूचनांचं पालन करावं असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. चंदीगड इथं काल झालेल्या पुरुषांच्या तिसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात वेस्ट इंडिजनं भारताचा 5 गडी राखून पराभव केला. भारतानं प्रथम फलंदाजी करताना 352 धावांचं लक्ष पाहुण्या संघासमोर ठेवलं होतं. हे लक्ष वेस्ट इंडिज संघानं 48 षटकं आणि 2 चेंडूत पूर्ण केलं. वेस्ट इंडिजचा कर्णधार शाय होप याला सामनावीर घोषित करण्यात आलं. त्यानं 162 धावा केल्या. 3 सामन्यांची ही मालिका भारतानं 2-1 अशी जिंकली आहे. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेची आज सांगता होत आहे. भारतीय खेळाडूंनी काल 5 सुवर्ण, 2 रौप्य आणि 2 कांस्यपदकांची कमाई केली. या स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी 85 पदकांची कमाई केली. यामध्ये 21 सुवर्ण, 27 रौप्य आणि 37 कांस्यपदकांचा समावेश असून भारत पदक तालिकेत 4थ्या स्थानावर आहे. दरम्यान अमरावतीची तिरंदाज कुमकुम मोहोड हिनं काल महिलांच्या वैयक्तिक रिकर्व प्रकारात सुवर्णपदक पटकावलं. यामुळे ती आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या वैयक्तिक रिकर्व प्रकारात सुवर्णपदक पटकावणारी पहिली महिला तिरंदाज ठरली आहे. हॉकीमध्ये भारतानं पुरुष गटात मलेशियाचा 5-1 असा धुव्वा उडवत सुवर्णपदक पटकावलं. या विजयामुळे संघानं 2028 लॉस एंजेलिस ऑलिम्पिकसाठी थेट पात्रता देखील मिळवली आहे. तर पुरुषांच्या क्रिकेटमध्ये T20 अंतिम सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा पराभव करून भारतानं सुवर्णपदक जिंकलं. दरम्यान समारोप सोहळा जपानमधील नागोया सिटी मिझुको पार्क एथलेटिक स्टेडियम इथं आज होणार आहे. या समारोप सोहळ्यासाठी भारताची महिला ध्वजवाहक म्हणून नेमबाज निरुधांडा हिची निवड करण्यात आली आहे. हवामान. राज्याच्या अर्ध्याहून अधिक भागातून नैऋत्य मोसमी पावसानं माघार घेतल्याचं हवामान विभागानं काल जाहीर केलं. चंद्रपूर, गडचिरोली, नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग हे जिल्हे वगळता उर्वरित सर्व महाराष्ट्रातून मोसमी पावसानं माघार घेतली आहे. सर्वसाधारणपणे 10 ऑक्टोबरपर्यंत या भागातून मोसमी पाऊस माघार घेतो, पण यंदा आठवडाभर आधीच या पावसानं राज्यातून माघार घेतली आहे. उर्वरित महाराष्ट्रातून येत्या 2 ते 3 दिवसात मोसमी पाऊस माघारी जाऊ शकतो अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. आतापर्यंत देशाच्या अर्ध्याहून अधिक भागातून मान्सूननं माघार घेतली आहे. दरम्यान आज कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. मराठी भाषा ही आपल्या समृद्ध संस्कृतीची वाहक असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन. देशाला आघाडीची अर्थव्यवस्था बनवण्यासाठी पायाभूत सुविधांचा विकास हा महत्वाचा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी. आशियाई क्रीडा स्पर्धांची आज सांगता. 85 पदकांची कमाई करत भारत पदक तालिकेत 4थ्या स्थानावर. अमरावतीच्या कुमकुम मोहोडला तिरंदाजीत सुवर्णपदक आणि राज्याच्या अर्ध्याहून अधिक भागातून मान्सूनची माघार. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रारूप मतदार यादीत नाव नसलेले पात्र मतदार तसंच नवमतदारांना 12 ऑक्टोबरपर्यंत मतदार नोंदणी करता येईल. 3, 4, 10 आणि 11 ऑक्टोबर 2020 रोजी तुमच्याच मतदान केंद्रांवर आयोजित विशेष मतदार नोंदणी शिबिरांचा लाभ घ्या. voters.eci.gov.in हे संकेतस्थळ आणि ECI नेट ऍप वर ऑनलाईन नोंदणी सुविधा देखील उपलब्ध. प्रारूप मतदार यादीत नाव नसलेले पात्र मतदार तसंच नवमतदारांना 12 ऑक्टोबरपर्यंत मतदार नोंदणी करता येईल. 3, 4, 10 आणि 11 ऑक्टोबर 2020 रोजी तुमच्याच मतदान केंद्रांवर आयोजित विशेष मतदार नोंदणी शिबिरांचा लाभ घ्या. voters.eci.gov.in हे संकेतस्थळ आणि ECI नेट ऍप वर ऑनलाईन नोंदणी सुविधा देखील उपलब्ध.

0: सुमधुर गाणी
1: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी।
2: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच।

0: प्रसार भारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपसहित 558 किलो हट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:22 झाली आहेत. जाणून घेऊया दिनविशेष. आज रविवार, दिनांक 4 ऑक्टोबर. आक्रमक लयकारीयुक्त तयार गायकीसाठी ओळखले जाणारे संगीतभूषण पंडित राम मराठे. श्रोते हो, त्यांच्या गायकीवर आग्रा घराण्याच्या गायकीचा प्रभाव आपल्याला स्पष्टपणे दिसून येतो. आज त्यांचा स्मृती दिन. त्यांनी गायक अभिनेते वामनराव सडोलीकर यांच्याकडून संगीताचं शिक्षण घेण्यास सुरुवात केली. मंदारमाला, रंगात रंगाला श्रीरंग, जय जय गौरी शंकर, मेघमल्हार, मदनाची मंजिरी, मानापमान, सौभद्र, स्वयंवर, मृच्छकटिक, सुवर्ण तुला यासारख्या नाटकांमधून पंडित राम मराठे यांनी कामं केली. पंडित राम मराठे यांना विष्णुदास भावे सुवर्णपदक, संगीतभूषण तसंच संगीत नाटक अकादमीद्वारा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. त्यांनी माणूस, गोपालकृष्ण अशा मराठी चित्रपटांमधून कामं करून कीर्ती अर्जित केली. आपल्या 65 वर्षांच्या कालखंडात संगीताच्या विविध क्षेत्रामध्ये काम करून आपल्या असामान्य प्रतिभा आणि स्वयंकर्तृत्वानं संगीत जगतामध्ये आपलं नाव त्यांनी अजरामर केलं. आज संगीतभूषण पंडित राम मराठे यांचा स्मृती दिन. आपण ऐकत होतो दिनविशेष.
1: श्रोते हो, मैदानापासून पदकापर्यंत,
2: विजयापासून विक्रमापर्यंत,
1: प्रत्येक खेळ,
2: प्रत्येक खेळाडू
1: आणि प्रत्येक यशोगाथा घेऊन येत आहे क्रीडा विश्व.
2: क्रीडा जगताशी जोडून राहण्यासाठी ऐकायला विसरू नका क्रीडा विश्व.
1: दर महिन्याच्या 2 आणि 4 बुधवारी संध्याकाळी 6:30
2: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन ए आय आर या ऍप वर सुद्धा क्रीडा विश्व.
3: श्रोते हो, रविवारी वनिता मंडळ या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत 4 ते 10 ऑक्टोबर दरम्यान साजऱ्या होणाऱ्या जागतिक अंतराळ सप्ताहानिमित्त डॉक्टर करिश्मा मणेर यांची मुलाखत. तेव्हा अवश्य ऐका रविवारी 4 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 कार्यक्रम वनिता मंडळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून.
0: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. प्रसार भारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपसहित 558 किलो हट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:25 झाली आहेत. प्रसारित करत आहो अभिजात मराठी, आपली मराठी प्रायोजित कार्यक्रम.
1: श्रोते हो, आता ऐकूया प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी.
4: अभिजात मराठी आपली मराठी.
5: अभिजात मराठी
6: आपली मराठी.
5: अभिजात मराठी

0: हे कार्यालय शब्दकोश आणि परिभाषाकोश याविषयी महत्त्वाचं काम करत असतं. मराठी भाषेचा शासकीय कामकाजातील वापर सुलभ सुबोध व्हावा यासाठी भाषा संचालनालयाने विविध प्रकारचे कोश आणि परिभाषाकोश प्रकाशित केलेले आहेत. त्यापैकी शासन व्यवहार कोश हा शासकीय कार्यालयीन कामकाजाच्या आणि नागरिकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा कोश आहे. आज आपण भाषा संचालनालय या कार्यालयातील पर्यवेक्षक संदीप साबळे सर यांच्याकडून शासन व्यवहार कोशाविषयीची माहिती जाणून घेऊया. साबळे सर नमस्कार, आपलं या कार्यक्रमात खूप खूप स्वागत.
1: नमस्कार मॅडम.
0: सर, भाषा संचालनालयाचं कोश विषयक जे कार्य चाललेलं आहे त्याविषयी आम्हाला थोडक्यात जाणून घ्यायला आवडेल. हे कार्य कसं चालतं याविषयी जरा सांगा.
1: लोकशाहीत लोकांची भाषा हीच राज्यकारभाराची भाषा असली पाहिजे ही जाणीव ठेवून महाराष्ट्र शासनाने 6 जुलै 1960 रोजी भाषा संचालनालयाची स्थापना केली. शासनाने 1964 मराठी भाषेला राजभाषेचा कायदेशीर दर्जा प्राप्त करून दिलेला आहे. मराठीला आपली राजभाषेची जबाबदारी योग्य रीतीने पार पाडता यावी, शासन व्यवहाराचे ती सर्वोपरी कार्यक्षम असे माध्यम ठरावी आणि आजच्या प्रगत व समग्र लोकजीवनाशी समग्र असा प्रशासन व्यवहार पेलता येईल एवढे सामर्थ्य मराठी भाषेला मिळवून देणे ही पहिली गरज होती. या दृष्टीने शासनाने मराठीच्या विकासासाठी मराठीतील प्रथित यश भाषा तज्ज्ञांचा व कोशतज्ज्ञांचा समावेश असलेले भाषा सल्लागार मंडळ 1961 स्थापन केले. त्याचबरोबर 1997 भाषा सल्लागार समितीची स्थापना देखील केली. भाषा सल्लागार समितीच्या मार्गदर्शनाखाली भाषा संचालनालयाने शासन व्यवहार, मानव्य विद्या, विज्ञान, गणित, वैद्यकशास्त्र, अभियांत्रिकी या विषयातील शब्दकोश, परिभाषाकोश, शब्दावल्या, प्रमाणलेखन, नियमावली, मराठी लघुलेखन व टंकलेखन आदी विषयांवरील 52 प्रकाशने प्रकाशित केलेली आहेत. भाषा सल्लागार समितीच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळ्या विषयांवरील परिभाषा कोशांच्या उपसमित्यांची स्थापना केली असून या उपसमित्यांच्या माध्यमातून जवळपास 3 लाख इंग्रजी शब्दांना मराठी पर्याय देण्याचे काम आजवर करण्यात आलेले आहे. माननीय डॉक्टर उदय सामंत मंत्री मराठी भाषा, माननीय डॉक्टर किरण कुलकर्णी सचिव मराठी भाषा विभाग यांच्या प्रेरणेने व माननीय अरुण गीते भाषा संचालक यांच्या मार्गदर्शनाखाली आणखीन नवनवीन परिभाषा कोश निर्माण करण्याचे कार्य हाती घेण्यात येणार आहे.
0: सर, शासन व्यवहार कोश हा शब्द नेहमी ऐकला जातो, तर शासन व्यवहार कोश म्हणजे नेमकं काय आणि तो कसा वेगळा आहे याविषयी जरा सांगा.
1: शासन व्यवहार कोश याच्या नावातच त्याचा अर्थ दडलेला आहे. शासन व्यवहार कोश हा महाराष्ट्र शासनाच्या शासकीय व प्रशासकीय कामकाजात वापरल्या जाणाऱ्या इंग्रजी संज्ञा, शब्द, वाक्प्रयोग इत्यादींना प्रमाणित, सुसंगत, सुलभ व अर्थपूर्ण मराठी पर्याय उपलब्ध करून देणारा प्रशासनोपयोगी द्विभाषी कोश आहे. महाराष्ट्र शासनाचे मंत्रालयीन विभाग, शासकीय कार्यालय आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांमधील कामकाज, पत्रव्यवहार, विधानमंडळात सादर केली जाणारी विधेयके, अध्यादेश, शासन निर्णय, अधिसूचना, परिपत्रके, अहवाल, टिप्पण्या, प्रशासनिक लेखन इत्यादींमध्ये मराठी भाषेचा प्रभावी, अचूक व सुलभ आणि एकसंध असा वापर व्हावा हा शासन व्यवहार कोशाच्या निर्मितीमागील मुख्य उद्देश आहे.
0: अच्छा, म्हणजे शासकीय कामकाजासाठी तो शासन व्यवहार कोश वापरला जातो किंवा जावा ही कल्पना आपल्याला अभिप्रेत आहे. आता हा शासन व्यवहार कोश तयार करण्याची आवश्यकता मुळात का भासली याविषयी सांगा.
1: महाराष्ट्र राज्याची ज्यावेळेला स्थापना झाली त्यावेळेला शासन व्यवहारातील मराठीचा वापर वाढवणं हे महत्त्वाचं भाषिक आणि प्रशासकीय उद्दिष्ट होतं. शासन व्यवहार कोश हा मे 1973 पहिल्यांदा प्रसिद्ध करण्यात आला. सुरुवातीला शासकीय कामकाजामध्ये इंग्रजी भाषेतील अनेक संज्ञा, पदनामे आणि वाक्प्रयोग रूढ झाले होते. आता उदाहरणार्थ चीफ सेक्रेटरी, ॲडिशनल सेक्रेटरी, ॲडिशनल डिस्ट्रिक्ट कलेक्टर, क्लर्क यांसारख्या पदनामांसाठी एकरूप अशी मराठी पदनामन होती. शासन व्यवहार कोशाच्या माध्यमातून आणि पदनाम कोशाच्या माध्यमातून या पदनामांना नेमके पर्याय देण्यात आले. चीफ सेक्रेटरी म्हटलं की मुख्य सचिव, ॲडिशनल चीफ सेक्रेटरी म्हटलं की अपर मुख्य सचिव, ॲडिशनल डिस्ट्रिक्ट कलेक्टर म्हटलं की अपर जिल्हाधिकारी, कलेक्टर म्हटलं की जिल्हाधिकारी, हे मराठी पर्याय आता प्रशासनामध्ये, शासकीय कामकाजामध्ये सर्रासपणे वापरले जात आहेत. काही ठिकाणी सर्वमान्य झालेले आहेत. काही ठिकाणी ॲडिशनल कलेक्टरसाठी अतिरिक्त जिल्हाधिकारी हा शब्द देखील वापरला जातो. परंतु पदनाम कोशामध्ये त्याचा प्रमाणित अर्थ अपर जिल्हाधिकारी असा आहे आणि तसाच तो वापरायला हवा. मॅडम, दुसरं असं की महाराष्ट्र शासनाची जी विविध शासकीय कार्यालयं आहेत त्या कार्यालयांमध्ये वापरल्या जाणाऱ्या परिभाषेमध्ये एकरूपता नव्हती. उदाहरणार्थ रजिस्ट्रार हे पदनाम आहे. आता त्याचं मराठी पदनाम हे कुलसचिव, निबंधक, प्रबंधक अशा तीन प्रकारे त्या पदनामाला अर्थ दिला जातो. परंतु कुलसचिव हे पदनाम कुठं वापरावं, निबंधक हे पदनाम कुठं वापरावं, प्रबंधक हे पदनाम कुठं वापरावं यामध्ये एकरूपता नव्हती. परंतु या शासन व्यवहार कोशामुळे आता सर्व कार्यालयांमध्ये ही जी पदनामं वापरली जातात त्यामध्ये एकरूपता आली. उदाहरणार्थ विद्यापीठामध्ये रजिस्ट्रार या पदनामासाठी आपण कुलसचिव वापरतो, न्यायालयांमध्ये प्रबंधक वापरतो आणि जी नोंदणी कार्यालयं आहेत तिथं आपण निबंधक वापरतो. म्हणजे या कार्यालयांमधील परिभाषेमध्ये एकरूपता आलेली आहे.
0: सर, शासन व्यवहार कोश जो तयार करण्यात आला तर तेव्हा त्याचा मुख्य उद्देश काय होता आणि तो सफल झाला आहे का?
1: त्याचा जो मुख्य उद्देश होता की शासकीय व्यवहारामध्ये मराठी भाषेचा प्रमाणित, अचूक, सुसंगत आणि प्रभावी वापर घडवून आणणं. तर हा जो काही उद्देश आहे हा उद्देश पूर्णतः सफल झालेला आहे. आता तो कसा सफल झाला हे मी तुम्हाला थोडक्यामध्ये सांगतो. उदाहरणार्थ ज्या काही इंग्रजी प्रशासनिक संज्ञा होत्या त्या संज्ञांना एकरूप मराठी पर्याय याच्यामुळं दिले गेले. उदाहरणार्थ पॉवर हा शब्द आहे. पॉवरला आपण मराठीमध्ये अधिकार म्हणतो. काही ठिकाणी शक्ती हा शब्द देखील वापरला जात होता. परंतु आता प्रशासनामध्ये पॉवर म्हटलं की अधिकार हाच मराठी पर्याय त्याच्यासाठी वापरला जातो. प्रोव्हिजनला तरतूद हा देखील शब्द वापरला जातो आणि उपबंध हा देखील मराठी पर्याय वापरला जातो. परंतु अलीकडं प्रोव्हिजन म्हटलं की तरतूद हाच एकरूप असा त्याला मराठी पर्याय देण्यात आलेला आहे. म्हणजे या शासन व्यवहार कोशामुळं काय झालं की संदर्भानुसार मराठी पर्यायांचा वापर करणं सोपं जाऊ लागलं. सँक्शनला मंजुरी म्हणायचं की मान्यता म्हणायचं, मग सँक्शन म्हटलं की मंजुरी, हाच मराठी पर्याय शासकीय कार्यालयांमध्ये आता रुजलेला आहे. म्हणजे एखादी इंग्रजी संज्ञा वापरत असताना त्या संज्ञेमध्ये ज्यावेळेला मराठी पर्याय वापरले जातात त्यावेळेला अर्थाचा अनर्थ होऊ नये या दृष्टीनं काळजी घेतली जाते. आणि हा जो शासन व्यवहार कोश तयार करतानाचा जो उद्देश आहे तो उद्देश सफल झालेला आहे असं मला वाटतं. त्याचबरोबर शासन आणि सामान्य नागरिक यांच्यातला जो काही भाषिक दुरावा आहे तो भाषिक दुरावा या शासन व्यवहार कोशामुळं कमी झालेला आहे. त्याचबरोबर ज्या काही प्रशासकीय संज्ञा वापरल्या जातात त्या वापरामध्ये शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांना एक संदिग्धता होती, या शासन व्यवहार कोशामुळं ही संदिग्धता आता कमी झालेली आहे. त्यामुळं शासन व्यवहार कोश तयार करण्यामागं शासनाचे जे काही मुख्य उद्देश होते ते उद्देश यामुळं सफल झालेले आहेत.
0: सर, अगदी छान सांगितलं. आपण आता शासन व्यवहार कोश निर्माण झाल्यानंतर याची मुख्य वैशिष्ट्य काय आहे, म्हणजे कसा त्याचा उपयोग होतो किंवा काय त्यातून साध्य होतं हे जरा थोडं उदाहरणासह सांगा.
1: हो, नक्कीच मॅडम. शासन व्यवहार कोशाचं पहिलं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे एकरूप परिभाषा. म्हणजे शासनामध्ये जी इंग्रजी भाषा आहे किंवा ज्या इंग्रजी संज्ञा आहेत ज्या संज्ञा शासकीय कामकाजामध्ये वापरल्या जातात परंतु त्याचे अर्थानुसार मराठी पर्याय वेगवेगळे होतात. मग उदाहरणार्थ विधी व न्याय व्यवहारामध्ये ऍक्ट म्हटलं की अधिनियम, बिल म्हटलं की विधेयक, नोटिफिकेशन म्हटलं की अधिसूचना, GR म्हटलं की शासन निर्णय, ऑर्डिनन्स म्हटलं की अध्यादेश, लॉ म्हटलं की कायदा. म्हणजे अशा पद्धतीची आता एकरूप परिभाषा या शासन व्यवहार कोशामुळं निर्माण झालेली आहे. म्हणजे ऍक्ट म्हटलं की कायदा किंवा अधिनियम असा संभ्रम आता होत नाही. ऍक्ट म्हटलं की अधिनियम हाच पर्याय सर्रास वापरला जातो. बिल म्हटलं की विधेयक हाच पर्याय सर्रास वापरला जातो. शासन व्यवहार कोशाचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे शब्दकुळे. आता तुम्ही मॅडम विचाराल की शब्द

0: मराठी
1: आपली मराठी
0: अभिजात मराठी
1: आपली मराठी।
2: श्रोते हो नमस्कार, अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमात मी वासंती काळे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। श्रोते हो, मराठी भाषा विभागांतर्गत भाषा संचालनालय

0: म्हणजे काय? आता शब्दकुळ म्हणजे जवळजवळ समानार्थी शब्दांची मालिकाच आहे असं वरवर भासतं, परंतु शब्दकुळांमध्ये आशयाच्या दृष्टीनं एक प्रकारचा सूक्ष्म भेद असतो. शब्दकुळातील शब्दांची आधारभूत कल्पना जरी एक असली तरी ते शब्द वेगवेगळ्या संदर्भानुसार व संकेतानुसार सूक्ष्म अर्थछटा व्यक्त करतात व आपली भिन्नता दर्शवून देत असतात. उदाहरणार्थ कॅन्सल हा एक शब्द आहे. कॅन्सलचा अर्थ होतो रद्द करणं, परंतु त्याचबरोबर मराठीमध्ये नाहीसा करणं, शून्य ठरवणं, विधिअग्राह्य ठरवणं, निरसित करणं अशा प्रकारचे देखील त्याला समानार्थी शब्द आहेत, परंतु त्यामध्ये एक सूक्ष्म भेद आहे. कॅन्सल म्हटलं की रद्द करणं, अबॉलिश म्हटलं की नाहीसा करणं, इनव्हॅलिड म्हटलं की विधेयग्राह्य ठरवणं, रिपील म्हटलं की निरसित करणं, अशा प्रकारचे सूक्ष्म भेद त्याच्यामध्ये आहेत. म्हणून या शासन व्यवहार कोशामध्ये जी शब्दकुळं दिलेली आहेत ती शब्दकुळं अतिशय महत्त्वाची आहेत. त्या शब्दकुळांमधून सूक्ष्म प्रकारचा भेद आपल्या लक्षात येतो आणि शब्दकुळं हे या शासन व्यवहार कोशाचं मुख्य वैशिष्ट्य आहे. शासन व्यवहार कोशाचं पुढचं वैशिष्ट्य म्हणजे अर्थाच्या दृष्टीनं नेमकेपणा व अचूकपणा.
1: अगदी बरोबर.
0: इंग्रजी संज्ञांना अर्थाच्या दृष्टीनं निश्चित, नेमके, अचूक मराठी पर्याय दिलेले आहेत. म्हणजे त्या पर्यायांचा वापर करताना अर्थाचा अनर्थ होत नाही. आता आणखीन शासन व्यवहार कोशाचं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे शासन व्यवहार कोशामध्ये अलीकडे सुधारणा करण्याचं काम सुरू आहे. आता या सुधारित शासन व्यवहार कोशामध्ये जवळजवळ आणखी 7 ते 8 हजार शब्दांची नव्यानं भर घालण्यात येणार आहे. तसेच शासन व्यवहार कोशाचं भ्रमणध्वनी उपयोजक देखील तयार करण्यात आलेलं आहे आणि हा कोश सामान्य जनतेसाठी ऑनलाईन देखील उपलब्ध आहे.
1: श्रोते हो, विषयाची व्याप्ती पाहता हा संवाद आपण असाच पुढे चालू ठेवणार आहोत. संदीप साबळे सर, आज आपण इथं आलात आणि शासन व्यवहार शब्दकोश या विषयावर आम्हाला खूप छान माहिती सांगितली, याबद्दल आपले खूप खूप आभार.
0: धन्यवाद मॅडम.
1: श्रोते हो, आपली मतं, सूचना, अभिप्राय यांची आम्ही वाट पाहत आहोत. यासाठी आम्ही आपल्याला एक ईमेल उपलब्ध करून दिला आहे, aplimarathi210@gmail.com, aplimarathi210@gmail.com. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी सकाळी 7:25. वासंती काळे, तोपर्यंत आपला निरोप घेते. नमस्कार.
2: अभिजात मराठी, आपली मराठी.
3: अभिजात मराठी,
4: आपली मराठी.
3: अभिजात मराठी.

0: मराठी
1: आपली मराठी
0: अभिजात मराठी
1: आपली मराठी।
2: अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम श्रोतेहो आत्ताच आपण ऐकला।
3: आपण ऐकत होतात प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी। सकाळचे 7:40 झाली आहेत। प्रसारित करत आहो कार्यक्रम भावधारा। भावधारा या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकणार आहोत रमण रणदिवे यांची सुनंदा आपटे यांनी गायलेली ही रचना।

आपण ऐकत होतात सुनंदा आपटे यांच्या स्वरातलं रमण रणदिवे यांचं गीत. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत श्रीकांत पारगावकर आणि शोभा जोशी यांच्या युगल स्वरातलं हे गीत.

0: श्रीकांत बारगावकर आणि शोभा जोशी यांच्या युगल स्वरातलं गीत आपण ऐकलं. या पुढील गीत ऐकण्यापूर्वी एक संदेश.
1: वनस्पती तेल, स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अॅनालॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते. पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा. ग्राहकांनो जागरूक व्हा, पनीर गोकुळचंच घ्या.
2: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव, प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर. घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या.
0: कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत लीलाधर सामंत यांनी गायलेलं शांताराम नांदगावकर यांचं गीत.

भावाधारा कार्यक्रमात शेवटी आपण ऐकलं लीलाधर सामंत यांच्या स्वरातलं शांताराम नांदगावकर यांचं गीत। या गीताबरोबरच भावधारा कार्यक्रम समाप्त होत आहे। यानंतर ठीक 8 वाजता समाचार प्रभात, 8:15 आणि मॉर्निंग न्यूज दोन्ही बातमीपत्र आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू आणि राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून 8:30 आणि सहक्षेपित करण्यात येईल।

0: साडेआठ वाजले आहेत. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी सुहास देशपांडे आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. लोकसभा अध्यक्षांकडून विविध मंत्रालयांशी संबंधित समित्यांची पुनर्रचना. मराठीसह 5 अभिजात भाषांच्या अभ्यासासाठी उत्कृष्टता केंद्राच्या स्थापनेला शिक्षण मंत्रालयाची मंजुरी. आगामी प्रवासी भारतीय दिवस परिषद कोलकाता इथं येत्या 7 जानेवारीपासून होणार. पाकिस्तानातून होणाऱ्या अवैध घुसखोरीचा भारताकडून तीव्र निषेध. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांची आज सांगता. 85 पदकांची कमाई करत भारत पदतालिकेत 4थ्या स्थानावर. आता सविस्तर बातम्या. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी विविध मंत्रालयांशी संबंधित अनेक संसदीय समित्यांची पुनर्रचना केली आहे. भाजपाचे खासदार भर्तृहरी महताब यांची वित्त समितीच्या तर काँग्रेसचे खासदार शशी थिरूर यांची परराष्ट्र व्यवहार समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपाचे खासदार सुधीर गुप्ता यांची रेल्वे समितीच्या तर डॉ काकोली घोष दस्तीदार यांची नियुक्ती रसायन आणि खत समितीच्या अध्यक्षपदी करण्यात आली आहे. काँग्रेसचे खासदार चरणजीत सिंग चन्नी हे कृषी पशुसंवर्धन आणि अन्न प्रक्रिया समितीचे अध्यक्ष असतील. भारतीय जनता पक्षाचे राधामोहन सिंह संरक्षण तर राजीव प्रताप रूडी जलसंपदा समितीचे अध्यक्ष असतील. भारतीय जनता पक्षाचे खासदार निशिकांत दुबे यांची दूरसंवाद आणि माहिती तंत्रज्ञान समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असून ग्रामीण विकास आणि पंचायतीराज समितीचं नेतृत्व काँग्रेसचे खासदार सप्तगिरी उल्का करतील. या समित्यांचा कार्यकाळ सप्टेंबर महिन्याच्या 26 तारखेपासून लागू होईल. गेल्या दशकात आर्थिक शिस्त, पायाभूत सुविधांमधील गुंतवणूक, बँकिंग क्षेत्रातील सुधारणा यांच्या एकत्रित प्रयत्नातून भारताची आर्थिक ताकद निर्माण झाली असल्याचं प्रतिपादन अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलं आहे. नवी दिल्ली इथं आयोजित 5व्या कौटिल्य इकॉनॉमिक कॉन्क्लेव्हला संबोधित करताना त्या काल बोलत होत्या. सरकारनं जीएसटी, दिवाळखोरी, नादारी संहिता तसंच 4 कामगार संहितांच्या माध्यमातून राष्ट्रीय कार्यप्रणाली अधिक सक्षम केली आहे. भारतानं गेल्या 4 वर्षातील विविध आव्हानांचा यशस्वीपणे सामना केला असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं अभिजात भाषांच्या अभ्यासासाठी 5 उत्कृष्टता केंद्रांना मंजुरी दिली आहे. मराठीसह आसामी, बंगाली, पाली आणि प्राकृत या भाषांच्या अभ्यासासाठी ही 5 उत्कृष्टता केंद्र स्थापन करण्यात येणार आहेत. या उपक्रमामुळे प्रगत शैक्षणिक संशोधन, भाषिक आणि साहित्यिक वारशाचं जतन तसंच डिजिटलायझेशन आणि या भाषांशी संबंधित ज्ञानाचा व्यापक प्रसार करण्यासाठी विशेष संस्थात्मक आधार मिळेल. ही उत्कृष्टता केंद्र आसाममधील तेजपूर विद्यापीठ, पश्चिम बंगालमधील विश्वभारती विद्यापीठ, पुण्यातील डेक्कन कॉलेज, ओडिशाचं आणि गुजरातचं केंद्रीय विद्यापीठ इथं स्थापन केली जातील. या केंद्रीय विद्यापीठांच्या मध्ये भारतातील अभिजात भाषांचा अभ्यास, संशोधन आणि जतन यांच्यासाठी संस्थात्मक परिसंस्था बळकट करण्याच्या दिशेनं टाकलेलं एक महत्वाचं पाऊल आहे. 19वी प्रवासी भारतीय दिवस परिषद पुढील वर्षी 7 ते 9 जानेवारी दरम्यान पश्चिम बंगालमधील कोलकाता इथं होणार आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्रालय आणि पश्चिम बंगाल सरकार यांच्या संयुक्त विद्यमानं ही परिषद आयोजित केली जाणार आहे. महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेतून 9 जानेवारी 1915 रोजी भारतात परतले होते. या घटनेच्या स्मृतीप्रित्यर्थ प्रवासी भारतीय दिवस साजरा केला जातो. या अधिवेशनाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होईल. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रवासी भारतीय सन्मान पुरस्कार प्रदान केले जाणार असून त्या समारोप सत्राच्या अध्यक्षस्थानी असतील. या कार्यक्रमात जगभरातील भारतीय वंशाचे नागरिक, युवा नेते, उद्योजक, व्यावसायिक, शिक्षणतज्ञ, नवोन्मेषक आणि इतर संबंधित घटक एकत्र येतील असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं सांगितलं आहे. वेगानं बदलत जाणाऱ्या भूराजकीय, तांत्रिक आणि आर्थिक परिस्थितीनुसार नियामक चौकटीमध्येही आवश्यक ते बदल करण्याची गरज नीती आयोगाचे सदस्य राजीव गौबा यांनी व्यक्त केली आहे. नवी दिल्ली इथं काल झालेल्या आर्थिक परिषदेला संबोधित करताना त्यांनी हे मत व्यक्त केलं. जोखीम नियंत्रित करताना नवोन्मेषक स्पर्धा आणि गुंतवणुकीला चालना देणारी प्रभावी नियामक व्यवस्था विकसित करणं हे धोरणकर्त्यांसमोरचं आव्हान आहे असं गौबा यांनी नमूद केलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पाकिस्तानमधून बेकायदेशीर सीमापार घुसखोरीला सतत मिळणाऱ्या पाठिंब्याबद्दल भारतानं तीव्र निषेध व्यक्त केला आहे. परराष्ट्र मंत्रालयानं पाकिस्तान उच्चायुक्ताच्या कार्यवाहांना प्रमुखांना बोलवून याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. पाकिस्तानातून 3 व्यक्तींनी भारतीय हद्दीत घुसखोरी केल्यानंतर भारतीय सीमा सुरक्षा दलानं त्यांना परत जाण्याबाबत सूचना देऊनही त्यांनी त्याचं पालन केलं नाही. त्यामुळं सीमा सुरक्षा दलानं त्यांच्यावर कारवाई केली. या सीमापार घुसखोरीची, अंमली पदार्थांच्या तस्करीची आणि यात पाकिस्तानी सीमा सुरक्षा दलाच्या सहभागाची चौकशी करून योग्य प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात असं या पाकिस्तानी अधिकाऱ्याला सांगण्यात आलं आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय वैमानिक कॅप्टन स्मिथ मच्छार यांना इस्रायलच्या आगामी स्वातंत्र्यदिन सोहळ्यात औपचारिक ज्योत प्रज्वलित करण्यासाठी आमंत्रित केलं आहे. नेतान्याहू यांनी मच्छार यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला. मच्छार यांनी हवाई हल्ला हाणून पाडल्याबद्दल त्यांच्या शौर्याचं कौतुक केलं. भारत, इस्रायल आणि संपूर्ण जगासाठी मच्छार हे नायक असल्याचे गौरवोद्गार नेतान्याहू यांनी काढले. कॅप्टन मच्छार यांची तब्येतीत लवकर सुधारणा व्हावी अशी कामना त्यांनी व्यक्त केली. अमेरिकेचे उपपरराष्ट्रमंत्री क्रिस्टोफर लँडाऊ यांनीही भारतीय वैमानिक स्मिथ मच्छार आणि इतरांच्या शौर्याची प्रशंसा केली आहे. फ्लाय दुबईच्या विमानासह वैमानिकात दहशतवादी कृत्य करण्याचा प्रयत्न केल्याचं युएईच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. त्यानंतर अमेरिकेनं ही प्रतिक्रिया नोंदवली आहे. केंद्रीय अन्वेषण विभागानं रिलायन्स कम्युनिकेशनच्या 2 माजी अधिकाऱ्यांविरुद्ध आणि लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अर्थात भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या एका माजी अधिकाऱ्याविरुद्ध 3,750 कोटी रुपयांच्या कथित आर्थिक फसवणुकी प्रकरणात आरोपपत्र दाखल केलं आहे. हे प्रकरण या 3 माजी अधिकाऱ्यांशी संबंधित कथित आर्थिक अनियमिततेशी निगडीत आहे. दरम्यान पंजाब नॅशनल बँकेची 94 कोटी रुपयांची कथित फसवणूक केल्याप्रकरणी मुंबईतल्या हंजर बायोटेक एनर्जीज प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक आणि हमीदार यांच्याविरुद्धही केंद्रीय अन्वेषण विभागानं गुन्हा दाखल केला असून तपास यंत्रणेनं गुरुवार

0: अधिकारी मुंबईत कंपनीच्या संचालकांशी संबंधित विविध ठिकाणांवर छापे टाकले. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतानं काल 5 सुवर्ण 2 रौप्य आणि 2 कांस्य पदकं जिंकली. या दमदार कामगिरीमुळे एकूण पदतालिकेत भारत चौथ्या स्थानावर पोहोचला असून देशाची एकूण पदकांची संख्या 85 पोहोचली आहे. त्यात 21 सुवर्ण 27 रौप्य आणि 37 कांस्य पदकांचा समावेश आहे. काल हॉकीमध्येही भारतानं मलेशियाचा 5-1 असा पराभव करत पुरुषांच्या गटातील सुवर्णपदकासह 2028 लॉस एंजेलिस ऑलिम्पिकसाठी थेट पात्रताही निश्चित केली. निशिन इथं झालेल्या पुरुषांच्या मर्यादित 20 षटकांच्या क्रिकेटमध्ये अंतिम सामन्यात भारतानं पाकिस्तानचा 19 धावांनी पराभव करून सुवर्णपदक जिंकलं. भारतीय संघानं 6 गड्यांच्या बदल्यात 211 धावा केल्या. अभिषेक शर्मानं 28 चेंडूत 61 धावा केल्या. भारतानं सलग दुसऱ्यांदा हे सुवर्णपदक पटकावलं आहे. कुस्तीपटू अमन सेहरावतनं पुरुषांच्या 57 किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकवलं. त्यानं अटीतटीच्या अंतिम सामन्यात उत्तर कोरियाचा जागतिक विजेता चोंग सोंग हान याचा 11-7 असा पराभव केला. महिलांच्या रिकव्हर तिरंदाजी प्रकारात कुमकुम मोहाडनं वैयक्तिक सुवर्णपदक जिंकलं. गोल्फमध्ये प्रणवी उर्स महिलांच्या वैयक्तिक गटात आशियाई क्रीडा स्पर्धेचं सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरली. कुस्तीपटू अंतिम पंघालनं महिलांच्या 53 किलो वजनी गटात रौप्य पदक निश्चित केलं. दीपक पुनियानं पुरुषांच्या 97 किलो फ्रीस्टाईल कुस्ती प्रकारात मंगोलियाच्या गंगखुयानचा पराभव करून कांस्य पदक जिंकलं. तिरंदाज नीरज चौहानला पुरुषांच्या वैयक्तिक रिकॉर्ड स्पर्धेत कांस्य पदक मिळालं. दरम्यान 2 आठवड्याहून अधिक काळ चाललेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा यांची आज संगता होत असून स्पर्धेचा समारोप सोहळा जपानमधील नागोया शहरात होणार आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार संध्याकाळी 6 वाजता हा कार्यक्रम आहे. चंदीगड इथं काल झालेल्या पुरुषांच्या 3रा एकदिवसीय क्रिकेट सामन्यात वेस्ट इंडिजनं भारताचा 5 गडी राखून पराभव केला. भारतानं प्रथम फलंदाजी करत 352 धावांचं लक्ष पाहुण्या संघासमोर ठेवलं. हे लक्ष वेस्ट इंडिज संघानं 48 षटकं आणि 2 चेंडूत पूर्ण केलं. पुढील 2 दिवसात मराठवाडा आणि विदर्भातील उर्वरित भाग तसंच छत्तीसगड तेलंगणा आणि कर्नाटकच्या काही भागातून नैऋत्य मान्सून माघारी फिरण्याची परिस्थिती अनुकूल होण्याची शक्यता असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. आज केरळ तामिळनाडू आणि पुद्देचेरीमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज विभागानं वर्तवला आहे. कोकण आणि गोव्यामध्ये उद्यापर्यंत उष्ण आणि दमट हवामान राहण्याचा अंदाज विभागानं व्यक्त केला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. लोकसभा अध्यक्षांकडून विविध मंत्रालयांशी संबंधित समित्यांची पुनर्रचना. मराठीसह 5 अभिजात भाषांच्या अभ्यासासाठी उत्कृष्टता केंद्राच्या स्थापनेला शिक्षण मंत्रालयाची मंजुरी. आगामी प्रवासी भारतीय दिवस परिषद कोलकाता इथं 7 जानेवारीपासून होणार. पाकिस्तानातून होणाऱ्या अवैध घुसखोरीचा भारताकडून तीव्र निषेध. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेची आज सांगता 85 पदकांची कमाई करत भारत पदतालिकेत 4थ्या स्थानावर. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 8:41 झाली आहेत. प्रसारित करत आहो कार्यक्रम भावधारा. भावधारा या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकणार आहोत विद्या करलगीकर यांच्या स्वरातलं कविवर्य बा भ बोरकर यांचं गीत.

विद्या करलगीकर यांच्या स्वरातल्या या गीतानंतर आपण ऐकणार आहोत गौरव बुरुसे यांच्या स्वरातलं रवींद्र बेंद्रे यांचं गीत, संगीतकार एस के बुरुसे.

आपण ऐकत आहात कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमात यानंतर मंगेश पाडगावकर यांची गीतरचना वसंत आजगावकर यांच्या स्वरामध्ये.

कविवर्य मंगेश पाडगावकर यांचं गीत आपण ऐकलं, वसंत आजगावकर यांच्या स्वरामध्ये. आणि भावधारा या कार्यक्रमात शेवटी मनोहर रणपिसे यांची ही रचना.

मनोहर रणपिसे यांची रचना आपण ऐकली, तर रचना दिनेश यांच्या स्वरामध्ये. याबरोबरच भावधारा कार्यक्रम समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनी. आमचा यानंतरचा कार्यक्रम लगेचच सकाळचे ठीक 9 वाजले आहेत प्रसारित करत आहो. नितीन साळुंखे लिखित अज्ञात मुंबई क्रमशः वाचन.

0: श्रोतहो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या कार्यक्रमाचा आजचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक मंदार परांजपे आणि नंदिता पाटकर, संकल्पना शैलेश माळुदे, सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. आज ऐकूया राणीच्या बागेच्या गोष्टीचा दुसरा भाग.
1: व्हिक्टोरिया गार्डनची निर्मिती करायचं ठरलं. या कामाची जबाबदारी ॲग्री हॉर्टिकल्चरल संस्थेवर सोपवण्यात आली होती. यासाठी सरकारनं 33 एकर जमीन उपलब्ध करून दिली, पण ती होती पाणथळ, दलदलीनं भरलेली. बागेचं काम सुरू झालं. जागेवर भरणी, जागेचं सपाटीकरण करून त्यावर बागेची आखणी करण्यात आली. अंतर्गत रस्ते, झाडांचे वाफे, बागेभोवती कुंपण वगैरे तयार करायला सुरुवात केली. कुंपणाच्या कडेने शोभेची झाडं लावण्यात आली. रस्ते तयार करण्यासाठी खास माहीमच्या किनाऱ्यावरून वाळू आणली होती. उद्घाटनाच्या दिवसापर्यंत जवळपास 2.5 मैल लांबी भरेल एवढे रस्ते तयार केले गेले. शिवडीहून काही झाडंही या ठिकाणी हलवली होती. यातच संस्थेकडे जमा असलेली शिल्लक खर्ची पडली. पैसे उभे करण्यासाठी संस्थेनं शिवडीतली जागा विकली. बोमनजी फ्रामजी कामा यांनी ती 10

0: हजार रुपयात खरेदी केली, पण तेही पैसे पुरले नाहीत. सरकारकडे मदत मागितली पण त्यांनी हात वर केले. शेवटी 16,000 रुपयांचं कर्ज घ्यावं लागलं. उद्घाटनापूर्वीच ऍग्री हॉर्टिकल्चरल संस्था कर्ज बाजारी झाली.
1: ठरल्याप्रमाणे 19 नोव्हेंबर 1862 ला लेडी कॅथरीन फ्रियर यांनी बागेचं उद्घाटन केलं. या प्रसंगी मुंबईच्या नागरिकांना बागेसाठी देणग्या देण्याचं आवाहन केलं होतं. आवाहनाला प्रतिसाद म्हणून 15,000 रुपयांच्या देणग्या जाहीर झाल्या. त्यातले 11,000 रुपये रोख हातात आले. उरलेले पैसे नंतर येणार होते. त्यासाठी मुंबई महानगरपालिकेने बागेसाठी विहार तलावाचा पाणी पुरवठा मोफत उपलब्ध करून देणार असल्याचं जाहीर करून आश्चर्याचा धक्काच दिला. यामुळे बागेला भेडसावणारी पाण्याच्या उपलब्धतेची चिंता दूर होणार होती आणि पाण्यावर होणारा खर्चही कमी होणार होता.
0: रोख रकमेच्या देणग्या, पाणी पुरवठा या व्यतिरिक्त बागेच्या सुशोभीकरणासाठी वस्तुरूपानेही काही देणग्या जाहीर झाल्या. काही लोकांनी बागेसाठी बाकं दिली, काहींनी बागेत पिण्याच्या पाण्याची कारंजी म्हणजेच ड्रिंकिंग फाउंटन्स उभारून देण्याचं जाहीर केलं, तर काही लोकांनी बागेत लावण्यासाठी आरसे म्हणजेच ग्लोब मिरर्स दिले. देशी विदेशी झाडांची बी बियाणं तर अनेकांनी दिली. बडोद्याचे महाराज खंडेराव गायकवाड यांनी राणीच्या बागेसाठी राणीचा संगमरवरी पुतळा देण्याचं जाहीर केलं, तर सर डेव्हिड ससून यांनी राणी व्हिक्टोरियाचे यजमान प्रिन्स आल्बर्ट यांचा संगमरवरी पूर्णाकृती पुतळा भेट देण्याचं मान्य केलं. यातली राणीच्या पुतळ्याची सविस्तर कथा आपण मालिकेत ऐकली आहेच. प्रिन्स आल्बर्ट यांचा पूर्णाकृती पुतळा डॉक्टर भाऊ दाजी लाड वस्तुसंग्रहालयात आजही पाहता येतो. उद्घाटनाच्या दिवसापर्यंत जेमतेम 20% जमिनीवर बाग तयार झाली होती. पैसा आणि वेळ असा दोन्हीचा अभाव होता. आलेल्या देणग्यातून कर्जाची काही रक्कम फेडणं शक्य झालं तर काही फेडायची बाकी होती.
1: उत्पन्नाचे स्रोत मर्यादित असल्यामुळे उर्वरित बाग तयार करणं आणि तिची निगा राखणं आव्हानात्मकच होतं. एवढ्या मोठ्या बागेची देखभाल करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर आयुध, विविध प्रकारची उपकरणं, खत, पाणी, कीटकनाशकं लागत असत. त्यांचा खर्च मोठा असे. त्याशिवाय अधिकारी कर्मचारी यांचा पगार, तात्पुरत्या काळासाठी घेतलेल्या मजुरांचे रोजगार, कर्मचाऱ्यांना वेळोवेळी दिली जाणारी प्रोत्साहनपर बक्षिसं, स्टेशनरी इत्यादी खर्चही असे. बागेच्या उत्पन्नाच्या तुलनेत खर्चाचा मेळ बसत नव्हता. बागेसाठी सगळे मिळून वार्षिक 12,000 रुपये खर्च होत असत. हे ऍग्री हॉर्टिकल्चरल सोसायटीच्या आर्थिक क्षमतेबाहेरचं होतं. 20% बाग तयार होतानाच झालेलं कर्ज अद्याप फेडायचं बाकी होतं. त्यात हा देखभाल आणि पगाराचा खर्च सुरू होणार होता. बाग जशी तयार होत जाईल तसा तो वाढतच जाणार होता.
0: सभासदांकडून मिळणारी वर्गणी, सरकारकडून मिळणारं तुटपुंज अनुदान, बागेतली फळफळावळ आणि फुलांच्या विक्रीतून येणारी रक्कम, असं सगळं मिळून होणारं उत्पन्न खर्च भागवायला पुरेसं नव्हतं. त्यातून सभासदांची वार्षिक वर्गणी अवघी 15 रुपये होती, पण तीही द्यायला काही सभासद चालढकल करत. अनेक लोक बागेसाठी देणग्या जाहीर करत पण देत नसत. एकूणात काय, सरकारकडून नियमित मिळणारं 250 रुपयांचं अनुदान सोडलं तर इतर उत्पन्न बेभरवशाचंच होतं, पण पुढे चालत राहणं भाग होतं.
1: बागेची देखभाल करण्यासाठी मोठ्या संख्येने कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. 33 एकराच्या बागेसाठी ते आवश्यकही होते. या व्यतिरिक्त कार्यालयीन कारकून आणि जॉर्ज बर्डवूड यांचे प्रमुख सहाय्यक म्हणून यशवंत रामचंद्र पालेकर यांची नेमणूक करण्यात आली होती. पालेकरांच्या हाताखाली गार्डन सुपरिंटेंडंट म्हणून भास्कर रामचंद्र यांची नियुक्ती केली होती. यांच्यावर बागेच्या देखभालीवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी सोपवलेली होती.
0: प्रत्यक्ष बागेत काम करण्यासाठी नेमलेल्या कर्मचाऱ्यांचा प्रमुख म्हणून बागकामाची संपूर्ण माहिती असलेला कारभारी म्हणजेच नेटिव्ह मॅनेजर नेमलेला होता. त्याच्या हाताखाली मुकादम होता. मुकादम शक्यतो पोलीस खात्यातल्या नाईक पदावरचा कर्मचारी असणं अपेक्षित होतं. मुकादमाच्या हाताखाली 6 प्रमुख माळी आणि त्या प्रत्येकाच्या हाताखाली सहाय्यक होते. प्रमुख

0: काळावर सहाय्यकांच्या मदतीने बागेतले सगळे रस्ते आणि रस्त्या शेजारी लावलेल्या झाडांची निगा राखायची होती. बागेत निर्माण केलेल्या नर्सरीची म्हणजेच रोपवाटिकेची जबाबदारीही त्याच्यावरच होती.
1: प्रमुख माळ्याच्या हाताखालच्या माळ्यांना विविध जबाबदाऱ्या दिलेल्या होत्या. एकाने विदेशी वाणाच्या झाडांची निगा राखायची होती, तर दुसऱ्या एकानं आंबा, पेरू, चिकू, सीताफळ, गुलाब, जस्मिन अशा नगदी उत्पन्न देणाऱ्या देशी झाडांची काळजी घ्यायची होती. प्रत्येक झाडाचं खत पाणी, खुरपणी, किड्या मुंग्यांचा नाश करण्यासाठी वेळोवेळी कीटकनाशकाची फवारणी करणे ही कामंही माळ्यांमध्ये वाटून दिलेली होती. त्यासाठी लिखित नियमही तयार करण्यात आले होते.
2: आता वाचताना गमतीशीर वाटतील असे ते नियम होते.
1: उदाहरणार्थ, पक्ष्यांना, विशेषतः टोकदार चोच असलेल्या पक्ष्यांना हाकलू नये. पतंग आणि टोळांसारखे उडणारे कीटक वगळता इतर कोणताही उडणारा सजीव मारू नये. सुरवंट, उंदीर आणि साप दिसता क्षणीच नष्ट करावेत इत्यादी. साप मारायला तर विशेष प्रोत्साहन दिलेलं होतं. मारलेल्या प्रत्येक सापामागे रोख 8 आणे बक्षीस ठेवलेलं होतं आणि ते मारणाऱ्याला त्वरित दिलं जाणार होतं.
3: आज आपण ऐकला राणीच्या बागेच्या गोष्टीचा दुसरा भाग. अज्ञात मुंबई. लेखक नितीन साळुंखे. वाचक मंदार परांजपे आणि नंदिता पाटकर. शीर्षक गीत समीर सामंत. शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके. गायक मंदार पिलवलकर. ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे. निर्मिती सहाय्य रत्ना मगरे आणि आशिष शेडगे. संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. श्रोते हो, रोज सकाळी अवश्य ऐका अज्ञात मुंबई हा कार्यक्रम. आणि या कार्यक्रमाचे पूर्वीचे भाग आपण ऐकू शकाल आकाशवाणी मुंबईच्या यूट्यूब चॅनलवर.

0: नितीन साळुंखे लिखित अज्ञात मुंबई क्रमशः वाचन भाग 145 आत्ताच आपण ऐकलात. सकाळचे 9:10 झाली आहेत. प्रसारित करत आहो गीत बहार मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. तत्पूर्वी काही संदेश.
1: वनस्पती तेल स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अॅनालॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते. पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा. ग्राहकांना जागरूक व्हा. पनीर गोकुळचंच घ्या.
2: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर. घर असो वा हॉटेल पनीर मागताना एकच आग्रह धरा पनीर गोकुळचंच घ्या.
3: रोहन आणि रियाच्या लव्ह स्टोरीची मॅच झाली सुरू. दोघांनी खाल्लं इटालियन क्युझिन. वेटरने फेकला स्पेन. 4,000 आलं बिल. रोहनचे धडकले जोरात दिल. तो आपले वॉलेट गेला होता विसरून. रियाने केले डिजिटल पेमेंट. बनली कूल. तुम्ही क्यू आर कोड स्कॅन करून UPI ने करा पेमेंट. डिजिटल पेमेंटने जिंका लाईफची प्रत्येक टुर्नामेंट.
4: भारत डिजिटल पेमेंट करतो आहे.
5: प्रत्येक देवाणघेवाण आता सुलभ आहे.
0: गीतबहार मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकणार आहोत पंडित राम मराठे आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं तुका झालासे कळस. या चित्रपटातील स्नेहल भाटकर यांनी स्वरबद्ध केलेलं ग दि माडगुळकर यांचं हे गीत.

कार्यक्रमात यानंतर जयराम शिलेदार यांच्या स्वरातलं लोकशाहीर राम जोशी या चित्रपटातलं वसंत देसाई यांनी स्वरबद्ध केलेलं हे गीत.

0: लोकशाहीर रामजोशी या चित्रपटातील वसंत देसाई यांनी स्वरबद्ध केलेलं जयराम शिलेदार यांच्या स्वरातलं गीत आपण ऐकलं. आपण ऐकताय गीतबहार, मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम.
1: श्रोते हो, महिलांचे प्रश्न सोडवत त्यांना व्यासपीठ देणाऱ्या अनेक सामाजिक संस्था आपल्या आसपास कार्यरत असतात. अशा काही संस्था एकत्रितरित्या व्यापक प्रमाणात कार्य करू शकतात आणि याविषयीचे अनुभव सांगण्यासाठी आपल्या भेटीला येत आहेत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर विंदा भुसकुटे.
2: ज्या ज्या महिलेला आपलं स्किल दाखवण्याची इच्छा आहे किंवा त्यावर तिला काही कमाई होत असेल तर अतिशय माफक अशा दरामध्ये तिला ती संस्था आम्ही अवेलेबल करून द्यायचो की तिने ते तेवढ्या तास येऊन त्याचा वापर करावा, आपल्या संसाराला थोडाफार हातभार लावावा आणि सन्मानाने जगावा.
1: आम्ही साऱ्या जणी विंदा भुसकुटे यांची मधुलिका नेरूरकर यांनी घेतलेली मुलाखत आणि त्यापूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रोतिका अवश्य ऐका. मंगळवारी 6 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर आणि प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्मवर.
0: सकाळचे 9:20 झाली आहेत. या पुढील गीत ऐकण्यापूर्वी काही संदेश.
3: सुनबाई
4: काय सासूबाई,
3: ह्या घराचे काही नियम आहेत.
4: जसे?
3: जसे इथे कॅश ची परंपरा नाहीये.
4: मग देवाणघेवाण?
3: ते आम्ही डिजिटल पेमेंट करतो.
4: ओह,
3: जसे UPI ने?
4: अच्छा.
3: हो, आणि ऐक अजून एक नियम आहे.
4: तो काय आहे सासूबाई?
3: सोनमुख पाहून पैसे सुद्धा UPI ने मिळतील.
4: तुम्ही पण ना सासूबाई.
5: भारत डिजिटल पेमेंट करतो आहे.
6: प्रत्येक देवाणघेवाण आता सुलभ आहे.
7: वनस्पती तेल, स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अनालॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते. पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा. ग्राहकांना जागरूक व्हा, पनीर गोकुळचंच घ्या.
8: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव, प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर. घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या.
0: कार्यक्रमात यानंतर चिमण्यांची शाळा चित्रपटातलं गदी माडगुळकर यांचं गीत, गायक संगीतकार सुधीर फडके.
9: माकडाच्या बखारीत माकडाचा दवाखाना.
10: माकडाचा दवाखाना?
9: हो, माकडाचा दवाखाना. लाकडाच्या बखारीत माकडाचा दवाखाना. खरं म्हणा खोटं म्हणा, तिथं येती रोगीनाना. माकडाचा थाट डोक्यात हॅट, पायात इजार, तोंडात सिगार. एक आली काळीबाई, एक आली काळीबाई, तिचं नाव कोकळाताई. तिचा भेळला गळा बारीक बारीक येते का? माकड म्हणालं धीर धरा, माकड म्हणालं धीर धरा, जरा थोडा आ करा. कोकळेन केला आ, माकड म्हणाले बा. एक काजवा चिमटीत घेऊन माकडानं चोच घेतली पाहून, बरं का, एक काजवा चिमटीत घेऊन माकडानं चोच घेतली पाहून काय म्हणाले कोकळा? माकड म्हणाले गंड मारा टॉन्सिल टॉन्सिल. 4 महिने गाऊ नका. 4 महिने

मकड़ म्हणाला या ताई बसा अशा शेजारी मुकोबाची पिल्लू टिल्लू कोण आहे आजारी. मनू म्हणाली पैची बुवा यांच्यासाठी जवा हवा. काय झालंय मुकोबाला. मनू म्हणाली खोकला. मकड़ म्हणाला ताई ना सांगा तुमच्या यजमाना दूध दही पिऊ नका उंदीर बिंदीर खाऊ नका अडगळे जाऊ नका गोळ्या देतो बळगा छाप तसा तसा निदान घ्या. बंबे रे बंबे रे बम.

0: मर आला मखार वाला त्यार रोग्याला डॉक्टर भ्याला
1: रोग्याने घेतली काठी हाडली एक पाठी रोगी मात्र राहीना मागला उठता येईना
2: बेली बेली बम.

0: या गीताबरोबरच गीतबहार मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम समाप्त होत आहे. सकाळचे 9:30 झाली आहेत. प्रसारित करत आहो सामुदायिक गायन पाठाचा कार्यक्रम. तत्पूर्वी काही संदेश.
1: वनस्पती तेल, स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अॅनालॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते. पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा. ग्राहकांनो जागरूक व्हा, पनीर गोकुळचंच घ्या.
2: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव, प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर. घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या.
3: रोहन आणि रियाच्या लव्ह स्टोरीची मॅच झाली सुरू. दोघांनी खाल्लं इटालियन क्युझिन, वेटरने फेकला स्पेन. 4,000 आलं बिल. रोहनचे धडकले जोरात दिल, तो आपले वॉलेट गेला होता विसरून. रियाने केले डिजिटल पेमेंट, बनली कूल. तुम्ही QR कोड स्कॅन करून UPI ने करा पेमेंट. डिजिटल पेमेंटने जिंका लाईफची प्रत्येक टूर्नामेंट.
4: भारत डिजिटल पेमेंट करतो आहे.
5: प्रत्येक देवाणघेवाण आता सुलभ आहे.

ಜಯ ಮದೀಯ ಹೃದಯಾಶಯ ಚಾರುಣ ಪದಯುಗಲ ದೂಸರಾ ಜಯ ದಿಶಾಂತ ಗತ

0: आप सब लोगों को गाना पूरा याद हो गया ना? अच्छा ठीक है।
1: आपण ऐकत होतात सामुदायिक गायन पाठाचा कार्यक्रम। सकाळचे 9:50 झाली आहेत। प्रसारित करत आहो नाट्यपराग। तत्पूर्वी काही संदेश।
2: सुनबाई, काय सासूबाई, ह्या घराचे काही नियम आहेत।
3: जसे?
2: जसे इथे कॅश ची परंपरा नाहीये।
3: मग देवाण घेवाण?
2: ते आम्ही डिजिटल पेमेंट करतो।
3: ओह,
2: जसे UPI ने?
3: अच्छा।
2: हो, आणि ऐक, अजून एक नियम आहे।
3: तो काय आहे सासूबाई?
2: सोनमुख पाहून पैसे सुद्धा UPI ने मिळतील।
3: तुम्ही पण ना सासूबाई।
4: भारत डिजिटल पेमेंट करतो आहे।
5: प्रत्येक देवाण घेवाण आता सुलभ आहे।
6: वनस्पती तेल, स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अॅनालॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते। पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा। ग्राहकांनो जागरूक व्हा, पनीर गोकुळचंच घ्या।
7: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव, प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर। घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या।
1: विद्याधर गोखले लिखित जय जय गौरी शंकर या नाटकातील वसंत देसाई यांनी स्वरबद्ध केलेलं धवल भागवत यांच्या स्वरातलं हे नाट्यपद।

विद्याधर गोखले लिखित जय जय गौरी शंकर या नाटकातील वसंत देसाई यांनी स्वरबद्ध केलेलं धवल भागवत यांच्या स्वरातलं पद आपण ऐकलं. याबरोबरच नाट्यपदांचा कार्यक्रम नाट्यपराग समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AI या ॲपसहित 558 KHz वर आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.

सकाळचे ठीक 10 वाजले आहेत. प्रसारित करत आहो गीतबहार मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला अन्नपूर्णा चित्रपटातील सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातील स्नेहल भाटकर यांनी स्वरबद्ध केलेलं गदी माडगुळकर यांचं गीत.

अन्नपूर्णा चित्रपटातील सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातलं ग दि माडगुळकर यांचं गीत आपण ऐकलं, संगीतकार स्नेहल भाटकर. कार्यक्रमात यानंतर आशा भोसले यांच्या स्वरातलं सांगते ऐका या चित्रपटातील वसंत पवार यांनी स्वरबद्ध केलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत.

0: आशा भोसले यांच्या स्वरातलं संत निवृत्ती ज्ञानदेव चित्रपटातलं सी रामचंद्र यांनी स्वरबद्ध केलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत आपण ऐकलं. आपण ऐकत आहोत गीतबहर मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. या पुढील गीत ऐकण्यापूर्वी एक संदेश.
1: वनस्पती तेल, स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अॅनालॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते. पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा. ग्राहकांना जागरूक व्हा, पनीर गोकुळचंच घ्या.
2: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव, प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर. घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या.
0: गीतबहार चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत सुधीर फडके आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं ग दि माडगुळकर यांचं गीत.

कार्यक्रमात यानंतर वैशाखवणवा चित्रपटातलं पंडित जितेंद्र अभिषेके यांच्या स्वरातलं दत्ता डावजेकर यांनी स्वरबद्ध केलेलं ग. दि. माडगूळकर यांचं गीत.

कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत लाखात अशी देखणी चित्रपटातला आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील सुधीर फडके यांनी स्वरबद्ध केलेलं गदी माडगुळकर यांचं गीत.

कार्यक्रमात यानंतर या सुखांनो या चित्रपटातलं आशा भोसले यांच्या स्वरातलं सुधीर फडके यांनी स्वरबद्ध केलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत.

गीताबहार चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात शेवटी वंदे मातरम चित्रपटातलं सुधीर फडके आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं गदी माडगुळकर यांचं गीत आपण ऐकलं, संगीतकार सुधीर फडके. या गीताबरोबरच गीतबहार मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 KHz वर आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.

सकाळचे 10:30 झाली आहेत. प्रसारित करत आहो नादब्रह्म शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात वरदा गोडबोले यांनी गायलेला राग देशकार, विलंबित ख्यालातील बंदिश झुमरा तालात निबद्ध असून 3 तालामध्ये निबद्ध असलेला तराणा आपण ऐकणार आहोत. बोल आहेत हू तो तोरे कारण. त्यांना तबल्याची साथ मिलिंद जोशी यांनी, हार्मोनियमची साथ अतुल फडके यांनी केली आहे. ऐकूया तर वरदा गोडबोले यांनी गायलेला राग देशकार.

वंदना गोडबोले यांनी गायलेला राग देशकार आत्ता आपण ऐकला. त्यांना तबल्याची साथ मिलिंद जोशी यांनी आणि हार्मोनियमची साथ अतुल फडके यांनी केलेली होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. ठीक 11 वाजता दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदीतल्या बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आर या ॲपसहित 558 किलो हर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 11:05 झालेली आहे. आपली आवड

नमस्कार, मी सुलभा सौमित्रा आपल्यासोबत. कसे आहात तुम्ही सगळेजण? मजेत ना? आणि आज रविवार, तेव्हा मजेतच असाल. सगळी आपण कामं ठरवलेली असतील, कुठे बाहेर गेलेला असाल, कारण शुक्रवारपासून तशी सगळ्यांना सुट्टीच आहे. त्यामुळे तुम्ही प्रवासात असाल किंवा प्रवासाच्या निसर्गरम्य ठिकाणी असाल, कुठेही असा, पण आमच्याशी मात्र जोडले गेलेले राहा. यासाठी डाउनलोड करा न्यूज ऑन एअर या ॲपवर आणि प्रसारभारतीच्या वेब्स OTT प्लॅटफॉर्मवरही आम्ही आपल्यासोबत आहोत. श्रोते हो, आपल्या आयुष्यात काही गोष्टी अशा असतात की ज्या आपण कुणाकडून शिकत नाही, कुणी आपल्याला सांगत नाही, त्या आपल्याला आपोआप आवडतात. कुणाला पहाटेचा चहा आवडतो, कुणाला पावसात भिजायला आवडतं, कुणाला जुन्या गाण्यांच्या साथीने खिडकीत बसायला आवडतं आणि निसर्ग निहाळायला आवडतो, बाजूचं वातावरण. कुणाला पुस्तकांच्या पानांमध्ये हरवायला आवडतं, कुणाला प्रवास करायला, कुणाला स्वयंपाक करायला, कुणाला बागेतली फुलं जपायला आणि कुणाला ते नंतर. पण आत्ता मात्र ही पुस्तकाची आवड हे सगळं लिहून कळवलेलं आहे आमच्या एका श्रोत्यांनी. आणि मी म्हटलं की चला त्यांची आवड आपण आता ऐकूया. आपल्या सगळ्यांनाही ते आवडेल गाणं.

इंदिरा संत यांची ही रचना होती, पद्मजा फेणाणी जोगळेकर यांनी गायलेली आणि संगीत दिलं होतं गिरीश जोशी यांनी, आणि याची पसंती कळवली होती प्रथमेश देशमुख, प्रणाली देशमुख, सानवी देशमुख, सर्वदा देशमुख, हे सगळे श्रोते काळेगाव जाफराबाद इथले आहे, आणि महेंद्र सरकटे, विनया सरकटे, मिलिंद सरकटे, स्वराज वानखेडे, श्रोते हो मघाशी बोलता बोलता म्हणाले की सगळी कोणाला बागेतली फुलं जपायला आवडतात, कोणी स्वयंपाक, म्हणजे अनेक आवडीनिवडी असतात, आणि कुणाला असं मी म्हणाले होते, पण कुणाला फक्त आपल्या माणसांसोबत बसून फक्त बोलायला आवडतं, मनापासून बोलायला आवडतं, कारण आवड ही फक्त एखादी गोष्ट नसते, आवड म्हणजे आपल्या मनाचा एक छोटासा कोपरा देखील असतो, आणि तेच तुम्ही सगळं आमच्याकडे ह्या पत्राच्या रूपाने तुम्ही पाठवत असता, आणि आम्हाला खूप आनंद होतो, कारण हे फक्त पत्र असं पत्र नाही आहे, तर जेव्हा हे हातात घेतो आपण, आम्ही घेतो हे पत्र, तेव्हा जसं मी आत्ता म्हणाले की आपल्या मनाचा एक कोपरा असतो, तर मनातले हितगुज किंवा मनातलं आपली सुखदुःख, आपला स्वभाव एका अर्थाने आपण या पत्ररूपी संवादाने एकमेकांशी बोलत असतो असं मला वाटतं, हो ना? खूप आनंद होतो तुम्ही जेव्हा अशी पत्रं पाठवता, तुमच्या आवडीनिवडी आम्हाला कळवता, आणि तुम्ही जरी प्रत्यक्ष आत्ता आमच्याशी बोलत नसला तरी ह्या पत्राच्या रूपातून तुम्ही आमच्याशी बोलताच आहात, आणि ह्या आपली आवड कार्यक्रमात अशाच तुमच्या मनातल्या कोपऱ्यात आम्ही डोकावणार आहोत, ही तुमच्या सगळ्या तुमची सगळी गाणी, तुमच्या आवडीची गाणी, आपली आवड ऐकण्यासाठी आपण ट्यून केलेली आहे प्रसार भारतीच्या वेव्स, OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीसह.

विंता करंदीकरांचं हे गाणं होतं, पद्मजा फेणाणी जोगळेकर यांनी गायलेलं. श्रोते हो, पत्र आपली आवड आणि आकाशवाणी रेडिओ आपलं असं खूप असं भावनिक असं नातं आहे. आजकाल व्हॉट्सअप मोबाईलच्या ह्या युगामध्ये आणि सगळ्या इतकी सोशल मीडिया आपल्या अवतीभोवती आहेत, ह्या सगळ्यांमध्ये असं एखादं छान पत्र येतं आणि ते आमच्यापर्यंत येतं आणि ते आम्ही हातात घेऊन असे आम्ही वाचतो. आणि खरं तर आम्ही जेव्हा तुमचं पत्र वाचतो किंवा तुमच्या गाणं तुमची आवड जी आहे गाण्याची ती जेव्हा आम्ही तुम्हाला ऐकवतो, तेव्हा आम्ही देखील रेडिओच्या माध्यमातून एक पत्रच लिहित असतो. ह्या पत्राला एक वेगळा एक संवाद त्याला प्रतिसाद आम्ही देत असतो असं मला वाटतं. म्हणजे खरं तर आज तुम्ही मला फोन करत नाही आहे, मी तुम्हाला फोन करत नाही आहे, पण आज तुमची इतकी सगळी पत्रं आहेत, इतके कन्सॉलवरती इतकी पत्रं असतात आणि इतकी पत्रं आहेत की कोणतं

राहा आम्हाला आणि पाठवत राहा. आणखीनही नवीन नवीन गाणी येत राहतात, नव्या नव्या नवीन नवीन संगीतकार, नवे गायक छान छान लिहित आहेत. तर या सगळ्या सगळ्यांबद्दल, तुमच्या मनातल्या गोष्टींविषयी, तुम्हाला हे गाणं का आवडतं, कशासाठी आवडतं, त्याच्यामागची आठवण काय आहे, हे देखील तुम्ही लिहून आम्हाला कळवा.

विंदा करंदीकरांचं हे गाणं होतं, पद्मजा फेणाणी जोगळेकर यांनी गायलेलं, संगीतलेलं होतं पंडित यशवंत देव यांनी. आणि या गाण्याची पसंती कळवली होती विलेपार्ले पूर्व इथले सुधीर व्यास, रामचंद्र व्यास, लीना आठले आणि सबंध हा व्यास परिवार, त्यांनी या गाण्याची पसंती कळवली होती. श्रोते हो, तुम्ही म्हणता की म्हणजे पत्र लिहिणारे म्हणतात आमचं मन तुमच्यापर्यंत पोहोचावं, आणि आम्ही म्हणतोय म्हणजे रेडिओ म्हणतो, आकाशवाणी म्हणते, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचावा. पत्रात शब्द असतात, रेडिओत आवाज असतो, पण आपल दोघांचं काम एकच आहे, मनापासून मनापर्यंत पोहोचणं. म्हणजे तुम्ही आता रेडिओसमोर बसलेले असाल, तो श्रोता कधी फक्त श्रोता नसतो, तर आम्हाला असं वाटतं की आमच्या घरचाच एक माणूस आहे. आणि तुम्ही जरी समोर नसलात तरी तुमची उपस्थिती, तुमचं अस्तित्व आम्हाला जाणवत राहतं. आपण बोलतो आणि कुठेतरी एखाद्या घरात कोणीतरी आपल्याला ऐकत असतं. तर हा रेडिओ आणि श्रोता यांच्यातला जो अदृश्य एक संवाद आहे, आपली आवड या पत्ररूपी कार्यक्रमाच्या निमित्ताने, तो खूप खूप आनंद देणारा असतो आणि ह्या पत्रापेक्षाही सुंदर असतो.

श्रोते हो, गझल म्हटलं की ओठावर येणारी काही नावं असतात आणि आपल्या मराठी माणसाच्या भावविश्वात गझलेला घराघरात पोचवणाऱ्या कवींमध्ये सुरेश भट हे नाव अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यांच्या शब्दात प्रेम होतं, फक्त प्रेम नव्हतं, विरह होता, शब्दात वेदना होती आणि त्या वेदनेतही एक अस्वस्थ करणारा प्रश्न होता. समाजाला विचारलेला, व्यवस्थेला विचारलेला आणि कधी कधी स्वतःलाही विचारलेला. सुरेश भट यांची ही गझल होती आत्ताची, आशा भोसले यांनी गायलेली आणि याची पसंती कळवली होती एकनाथ काळे, आशाताई काळे, शिवा पगर, योगेश सोहोनी, इशिता देशमुख, अर्जिता, हे सगळे श्रोते आहेत विले पार्ले पूर्व इथले.

नुसते नुसते डोळे भरताना, डोळे भरतात पण डोळ्यातनं पाणी येत नाही, मन भरून येतं पण शब्द बाहेर पडत नाहीत. समोरचा माणूस कदाचित काहीच बोलत नाही पण डोळे सगळं सांगून जातात. कधी आनंदानं डोळे भरतात. कधी आठवणीने, कधी विरहाने, आणि कधी एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यात किती खोलवर आहे याची अचानक जाणीव झाली की डोळे आपले नकळत भरून येतात. हे गाणं त्या क्षणांचं गाणं आहे असं वाटतं, जिथे आपण रडत नसतो पण आपल्या डोळ्यांना रडायचं असतं. कवी सौमित्र यांचं हे गाणं होतं समांतर या सिनेमातलं, आणि या गाण्याची पसंती कळवली होती संगीता धायगुडे, नीरजा पटवर्धन, शीला साईल, राजेंद्र दाभाडे, लीना अटले, संगीता व्यास, अर्चना कुलकर्णी, हे सगळे श्रोते अंधेरी पूर्वचे. आणि खूप पत्र असतात, फोन येतात, फोनवरही आम्हाला आपली आवड सांगत असतात श्रोते. पण सगळ्यांचीच आवड आणि सगळ्यांचीच गाणी कार्यक्रमात आपल्याला घेता येणं शक्य नसतं. त्या पुढच्या कार्यक्रमात आपण घेऊया आणि भेटूया पुन्हा एकदा, परत नवीन गाण्यासह, नवीन पत्रांसह. आणि तुमच्या पत्रांची आम्ही वाट पाहतो आहे. ह्याबरोबरच जपूया आपण एकमेकांना, कारण प्रेम करणारी माणसं भेटतात कमी, हरवतात जास्त.

संध्या देशमुख यांनी गायलेल्या या गाण्याबरोबरच भावधारा कार्यक्रम संपला. आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी श्रोते हो आपण ऐकता आहात. प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या ॲपवरही आम्ही आपल्यासोबत आहोत. दुपारचे 12 वाजलेले आहेत. आता वनिता मंडळाचा कार्यक्रम.

श्रोते हो मैत्रिणींनो, आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात मी अमृता खानोलकर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते.

सख्यांनो, आज कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच हे बालगीत ऐकून आपल्याला थोडंसं वेगळं वाटलं असेल, नाही का? खरं तर लहान मुलांचं भावविश्व हे असंच छान, सरळ, सोपं असतं आणि अशा गाण्यांमधून ते सहजपणे उलगडतही जात असतं. तसं बघायला गेलं तर या बालवयापासूनच आपल्याला आकाश, चंद्र, तारे, ग्रह, अंतराळ

0: याचं कुतूहल आकर्षण हे असतंच. या कुतूहलातूनच अंतराळ संशोधनाला सुरुवात झाली असावी आणि त्यामध्ये काय आहे, याच्या पलीकडं काय आहे याचा शोध घेण्यासाठी पूर्वीपासूनच मानवानं प्रयत्न केलेले आहेत. खरं तर हे अंतराळ म्हणलं की आपल्या समोर येते ती अफाट विश्वाची प्रतिमा. पण याचा अभ्यास करण्यासाठी विज्ञान, तंत्रज्ञान आणि साहजिकच मानवाचे अपार कष्ट, प्रयत्न याची गरज असते. आणि मग त्यातून आपल्याला हे ग्रह, तारे यांच्याविषयी कळू शकतं. आज हे क्षेत्र एवढ्यापुरतंच मर्यादित राहिलेलं नाही आहे, तर आज मानवानं जी काही प्रगती केलेली आहे त्यामध्ये या अंतराळ विज्ञानाचा, संशोधनाचा खूप मोठा वाटा आहे. आधुनिक सुखसोयींनी युक्त आपलं जीवन ही यामुळंच शक्य झालेलं आहे असं म्हणलं तरी ते चुकीचं वाटणार नाही. तर या अंतराळ विज्ञानाविषयीच आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात आता आपण जाणून घेणार आहोत. सख्यांनो, 4 ते 10 ऑक्टोबर हा जागतिक अंतराळ सप्ताह म्हणून साजरा केला जातो आणि याची आजपासूनच सुरुवात होतीये. तर यानिमित्तच आता आपण ऐकूया डॉक्टर करिश्मा मणेर यांची मुलाखत. श्रोते हो, आज आपल्याकडे आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलेल्या आहेत डॉक्टर करिश्मा मणेर. मॅडम, तुमचं आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये पहिल्यांदा स्वागत.
1: नमस्कार.
0: तर मला सांगा की जागतिक अंतराळ सप्ताह 4 ते 10 ऑक्टोबर हा साजरा करायला कधीपासून सुरुवात झाली आणि नेमका यामागचा उद्देश काय होता?
1: वर्ल्ड स्पेस वीक म्हणजे जागतिक अंतराळ सप्ताह हा दरवर्षी 4 ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबर दरम्यान सेलिब्रेट केला जातो. तर ह्यामागचा उद्देश म्हणजे हा एक इंटरनॅशनल स्पेस अवेअरनेस प्रोग्राम आहे. म्हणजे अंतराळाबद्दल आपण जे काही प्रोग्राम्स करतो म्हणजे त्याच्यामध्ये स्पेस सायन्स, स्पेस टेक्नॉलॉजी आणि ह्या स्पेस सायन्सचा किंवा ह्या टेक्नॉलॉजीचा आपल्या ह्युमन लाईफवर काय परिणाम होतो याबद्दल लोकांमध्ये अवेअरनेस निर्माण करणे आणि स्टुडंट्सना स्पेस सायन्सकडे किंवा स्टेम सिस्टीमकडे इन्स्पायर करणे हा याचा उद्देश आहे. आणि हे जे वर्ल्ड स्पेस वीक आहे तर हे ग्लोबली युनायटेड नेशन ऑफिस फॉर आउटर स्पेस अफेअर आणि वर्ल्ड स्पेस वीक असोसिएशन यांच्याद्वारे कोऑर्डिनेट केला जातो. तर हा जो काही जागतिक अंतराळ सप्ताह आहे तो ऑफिशियली डिक्लेअर झाला 6 डिसेंबर 1999 मध्ये. युनायटेड नेशन जनरल असेंब्लीने तो डिक्लेअर केला ऑफिशियली आणि हा 4 ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबर 2000 पासून ऑफिशियली पहिल्यांदा तो साजरा करण्यात आला.
0: बरोबर.
1: तर 2000 पासून ते 2000 आता रिसेंटली 26 पर्यंत या सप्ताहामध्ये वेगवेगळे थीम असून त्याच्यामध्ये स्टार गेझिंग सेक्शन असतं, त्यानंतर जे सायंटिस्ट असतात किंवा जे रिसर्चर असतात त्यांचे जे काही काम आहे किंवा जे काही त्यांचं वर्क आहे त्यांचे ते लेक्चर्स असतात किंवा त्यांचं ते सेशन असतं की ते कसं काम करायचं किंवा काय काम आहे वगैरे, ते यावरती लेक्चर होतात त्यांचे. याच्यामध्ये पोस्टर प्रेझेंटेशन आणि त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांसाठी डिबेट किंवा ह्याच्यामध्ये त्यांच्यासाठी क्विझ वगैरे असे कॉम्पिटिशन होतात. तर यामध्ये त्यांचा हाच उद्देश आहे की स्पेस सायन्स आणि टेक्नॉलॉजी रिलेटेड लोकांमध्ये जास्तीत जास्त अवेअरनेस निर्माण व्हावा. आणि जी काही स्टेम सिस्टीम आहे, स्टेम सिस्टीम म्हणजे सायन्स प्लस टेक्नॉलॉजी प्लस इंजिनिअरिंग आणि मॅथमॅटिक्स, ह्या सगळ्यांचा ओव्हरऑल स्टडी करून, कारण जर स्पेस सायन्सचा अभ्यास करायचा असेल तर आपल्याला त्याच्यामध्ये सायन्स माहिती पाहिजे, त्यांच्यात ज्या काही टेक्नॉलॉजी आहेत त्या माहिती पाहिजेत, इंजिनिअरिंग आपल्याला त्याच्यामध्ये लागणार, कारण जर आपण सॅटेलाइट किंवा रॉकेट डिझायनिंग करत असू तर त्याच्यामध्ये आपल्याला ते डिझाईन करण्यासाठी त्याचं इंजिनिअरिंग वगैरे लागणार. त्यानंतर आपल्याला मॅथ्स माहिती पाहिजे, कारण एखादा जर आपण मॉडेल तयार करत आहे किंवा त्याच्यामध्ये आपण मॉडेलिंग वरती वगैरे काम करतो, आता सध्या एआयचा जमाना आहे तर ह्याच्यामध्ये मॉडेलिंग वगैरे बनवायचं असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला मॅथ्स लागणार, कारण त्याच्या पाठीमागं हे

0: कॅल्क्युलेशनचं बॅकग्राऊंड असतं. तर ह्या स्टेम सिस्टीमकडे विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त त्यांचा कल न्यायचा आणि त्यांना इन्स्पायर करायचं लोकांना, याचा हा उद्देश आहे.
1: नक्कीच. म्हणजे तुम्ही सांगितलेल्या ह्या चार गोष्टी, ह्या सगळ्याबद्दल एकूणच लोकांना सगळं समजावं किंवा अंतराळ विज्ञान नेमकं काय आहे आणि त्याच्यामध्ये कोणते भाग येतात आणि त्यानुसार लोकांमध्ये जनजागृती करणं हा या मागचा उद्देश आहे. तिथलं कामकाज कसं चालतं किंवा काय त्याच्याबद्दल यातून माहिती आपल्याला कळू शकते. तुम्ही आताच म्हणलात की डिसेंबर 1999 मध्ये अशा पद्धतीनं एक जागतिक अंतराळ सप्ताह साजरा केला जावा हा ठराव मंजूर झाला आणि ऍक्च्युअल 2000 साली पहिल्यांदा साजरा करण्यात आला. पण नेमका हाच दिवस किंवा हाच आठवडा 4 ते 10 ऑक्टोबर हे विशिष्ट ठरवण्यामागचं काही कारण आहे का तसं काही?
0: हो, याच्यामध्ये विशेष कारण म्हणजे 4 ऑक्टोबर 1957 सोव्हिएत युनियनने स्पुटनिक 1 हा फर्स्ट आर्टिफिशियल सॅटेलाइट लॉन्च केला आणि ह्याला आपण बिगिनिंग ऑफ स्पेस एज असं म्हणू शकतो. म्हणजे त्या दिवसापासून अंतराळात जे काही आता आपण सॅटेलाइट वगैरे लॉन्च करतो तर त्याची सुरुवात झाली. सो त्यामुळे 4 ऑक्टोबर हा दिवस महत्वाचा आहे आणि त्याचप्रमाणे 10 ऑक्टोबर 1967 आउटर स्पेस ट्रीटी तो लागू करण्यात आला आणि त्यामुळे 4 ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबर हा असा आठवडा आपण वर्ल्ड स्पेस वीक म्हणून साजरा करतो.
1: एकूणच आतापर्यंत भारताच्या म्हणूया, आपण जगभरातल्या विचार करण्याच्या आधी भारताचं म्हणूया की ज्या काही विशेष मोहिमा झाल्या, यानाचं प्रक्षेपण झालं असेल, उपग्रह असतील, अशा कोणत्या मोहिमा सांगता येतील थोडक्यात त्याचा आढावा घ्यायचा झाला तर?
0: हा, तर भारताने आपल्या अंतराळ मोहिमेमध्ये खूप आता प्रगती केलेली आहे. म्हणजे आपण आर्यभट्ट या मोहिमेपासून जर सुरुवात केलं तर हा भारताचा पहिला सॅटेलाइट आहे जो भारताने 1975 ला त्याचं प्रक्षेपण झालं आणि त्यानंतर आहे चांद्रयान फर्स्ट. म्हणजे हा आहे 2008 ह्या सॅटेलाइटचं लॉन्चिंग करण्यात आलं आणि हा भारताचा पहिला लुनार मिशन होता. म्हणजे चंद्रावर जाण्याचा किंवा चंद्राचा अभ्यास करण्याचा हा पहिला भारताचा लुनार मिशन होता. ह्याच्यामध्ये त्यांचं म्हणजे मेजर सायंटिफिक कॉन्ट्रीब्युशन हे आहे की ह्याच्यामध्ये चंद्रावरती पाणी आहे तर ह्याच्या रिलेटेड तिथं इव्हिडन्स भेटले. तसेच मंगलयान, मंगलयान हे सुद्धा भारताने 2013 साली लॉन्च केलं आणि मंगलयान सक्सेसफुली मंगळच्या ऑर्बिटमध्ये 2014 एंटर झाला. या मंगलयानामुळे इंडिया पहिला एशियन नेशन आहे ज्यानं मंगळचं ऑर्बिट हे काय केलं तिथपर्यंत पोहोचला. त्याचप्रमाणे चांद्रयान 3 हे सुद्धा भारताचं म्हणजे 2023 असणारी मोहीम होती ज्याच्यामध्ये भारताने सक्सेसफुली चंद्राच्या साऊथ पोल रिजनमध्ये सॉफ्ट लँडिंग केली आणि ह्याच्यामध्ये विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोवर ह्या मिशनमध्ये इन्क्ल्यूड होते. आणि त्याचप्रमाणे आदित्य L1 सुद्धा आहे. तर आदित्य L1 हा भारताचा पहिला डेडिकेटेड म्हणजे सोलार ऑब्झर्वेटरी मिशन आहे जे सूर्याचा अभ्यास करण्यासाठी. याच्यामध्ये सूर्याचं वातावरण कसं आहे किंवा त्याचं जे काही स्पेस वेदर जे काही त्याच्या फेनॉमेनॉन होत असतात म्हणजे तिथं घटना काय घडतात तर आदित्य L1 या मिशनमध्ये कव्हर होतं.
1: तर या काही विशिष्ट किंवा वैशिष्ट्यपूर्ण मोहिमा भारतानं आजवर केलेल्या याचा उल्लेख आपण करू शकतो. आता ह्यामध्ये महत्वाचा आणखी एक प्रश्न असा आहे, बेसिक आहे अगदी, की रॉकेट सॅटेलाइट यान बऱ्याच जणांना ह्यातला फरक कळत नाही, तर नेमकं ह्याचं वर्गीकरण कसं करता येईल किंवा म्हणजे काय ह्याबद्दल काय सांगाल?
0: जसं की आता आपण रॉकेट बद्दल बोलायला लागलोय तर रॉकेट हे एक लॉन्च व्हेकल आहे. लॉन्च व्हेकल म्हणजे सॅटेलाइटला एखाद्या प्लॅनेटच्या ऑर्बिट पर्यंत नेण्याचं काम हे रॉकेट करतं. सॅटेलाइटचं वजन किंवा सॅटेलाइटची उंची किंवा त्याचं जे काही व्हॉल्यूम आहे आपण म्हणूया किंवा त्याचा एरिया हा कमी असतो ऍज कम्पेअर्ड टू रॉकेट. रॉकेट म्हणजे त्याच्यामध्ये पेलोड येणार, त्याच्यामध्ये सॅटेलाइट येणार, त्याच्यामध्ये त्याचे वेगवेगळे पार्ट असतात, हे सगळं मिळून रॉकेट बनतं आणि त्या रॉकेटच्या आतमध्ये सॅटेलाइट असतं. तर सॅटेलाइट म्हणजे अख्खा रॉकेट नाही, म्हणजे असं होऊ शकतं. आम्ही पण लहान असताना आम्हाला असं वाटायचं अरे रॉकेट गेलं रॉकेट गेलं, पण ऍक्च्युली ते काय आहे म्हणजे आपण जाताना बघतो तो रॉकेट. म्हणजे आता आपण जर श्रीहरिकोट्याला कधी गेलो आणि तिथून रॉकेट लॉन्चिंग बघितलं तर आपल्याला असा उभा मनोरा असल्यासारखा एक मशीन दिसतं जे पृथ्वीच्या पृष्ठभागापासून वरती अवकाशात उडताना बघतो. पण जेव्हा आपण सॅटेलाइट बघतो तो तसा नाही आहे जसा आपण पृथ्वीवर बघितला. मग ह्याच्यामध्ये फरक काय? व्हेकल म्हणजे एक वाहन, तर
1: सॅटेलाइट
0: घेऊन जाण्याचं वाहन म्हणजे रॉकेट. आणि सॅटेलाइट म्हणजे आपण ज्या कामासाठी किंवा ज्या मिशनसाठी उद्देश साध्य करण्यासाठी जे आपण एक इन्स्ट्रुमेंट युज करतो ते म्हणजे सॅटेलाइट. मग तो पृथ्वीच्या ऑर्बिटमध्ये किंवा मूनच्या ऑर्बिटमध्ये आपण तिथं त्याला प्लेस करतो आणि हे रॉकेटचं काम असतं. सॅटेलाइट म्हणजे कृत्रिम उपग्रह.
1: नक्कीच, म्हणजे जो की मानवाच्या कोणत्या तरी एखाद्या उद्देशासाठी एखाद्या महत्वाचा त्याचा अभ्यासासाठी म्हणून पाठवलेला तो एक कृत्रिम उपग्रह म्हणजे सॅटेलाइट. तर ह्या एक प्राथमिक पातळीवरच्या ह्या गोष्टी ज्या काही माहिती असणं गरजेचं आहे त्याबद्दल हे थोडक्यात आत्ताच आपण सांगितलं. आणखी एक महत्वाचा माझा प्रश्न असा आहे की एकूणच एखादं सॅटेलाइट किंवा एखादं यान हे रॉकेट लॉन्च होतं त्यामध्ये वेगवेगळ्या पायऱ्या कशा असतात, त्याचे टप्पे काय आहेत?
0: पहिलं म्हणजे लॉन्चिंग किंवा लिफ्ट ऑफ. ह्याच्यामध्ये काय होतं की रॉकेट लॉन्च पॅडवरून उड्डाण करतो, त्याच्यामध्ये इंजिन सुरू होतात. मग इंजिन सुरू झाल्यानंतर त्याच्यामध्ये जे काही फ्युएल आहे किंवा प्रोपेलंट आहे ते बर्न होतो आणि हाय स्पीड गॅसेस हे त्याच्या नोझलमधून बाहेर पडतात. आणि जसा की न्यूटन थर्ड लॉ आहे काय की एव्हरी ऍक्शन हॅज इक्वल अँड अपोजिट रिएक्शन. सो आपण म्हणजे त्या रॉकेटमधून जेवढं ते नोझलमधून हाय स्पीड गॅसेस जमिनीवरती आपडतील तेवढंच ते रॉकेट काय होणार, वरती जाणार. आणि त्यानंतर जी फेज आहे ती ऍटमॉस्फेरिक फेज, म्हणजे रॉकेट काय होतो रॉकेट हा ऍटमॉस्फेअर मधून वर जातो आणि त्यानंतर तो ऍटमॉस्फेरिक ड्रॅग वरती जसा जसा म्हणजे रॉकेट वर जाईल तसा कमी होतो आणि त्यामुळे रॉकेटचा त्यावेळी स्पीड वाढतो. आता यावेळी रॉकेटची जी काही डायरेक्शन आहे ते ती डायरेक्शन व्हर्टिकल असते म्हणजे उभी.
1: बरोबर.
0: आणि त्यानंतर त्या रॉकेटला काय करतो की त्याची स्पीड जशी जशी वरती जाईल तशी वाढते आणि आपण त्याचं डायरेक्शन बदलतो आणि हॉरिझॉन्टल करतो कारण आपल्याला त्याला कोणत्या ऑर्बिटमध्ये न्यायचं आहे. मग ते किती उंचीवरून त्याची डायरेक्शन बदलावी लागणार, किती स्पीडनं ते जायला पाहिजे हे सगळं त्याच्यामध्ये येतं. त्यानंतर स्टेज सेपरेट होतात, म्हणजे आता एखादं रॉकेट लॉन्च केलंय तर त्या लॉन्च केलेल्या रॉकेटमध्ये एक स्टेज मधला फ्युएल संपला तर ती स्टेज तिथून त्या रॉकेटमधून बाजूला होते म्हणजे निघून जातो तो पार्ट. त्यानंतर सेकंड स्टेज जी आहे त्याच्यामधलं फ्युएलचं काम सुरू होतं, म्हणजे त्याच्यामध्ये ते सेकंड स्टेज मधलं ते फ्युएल यूज करायला लागतं पुढे जाण्यासाठी. अशा प्रकारचे वेगवेगळे स्टेजेस आहेत. त्यानंतर नेक्स्ट स्टेप येते ही अप्पर स्टेज किंवा स्पेस फेज. यामध्ये काय होतं की सॅटेलाइटला योग्य अल्टिट्यूड, योग्य व्हेलॉसिटी आणि योग्य डायरेक्शन देण्याचं काम ह्याच्यामध्ये होतं आणि ते आपण म्हणजे अर्थचा अभ्यास करण्यासाठी म्हणजे पृथ्वीचा अभ्यास करण्यासाठी मग पृथ्वीच्या ऑर्बिटमध्ये न्यायचं कि मग मूनचा अभ्यास करण्यासाठी त्याला मूनच्या ऑर्बिटमध्ये न्यायचं. आणि त्याचप्रमाणे जसं आपण मंगळ यांचं बघितलं, आपल्याला ते सॅटेलाइट आपल्याला मंगळ ग्रहाच्या ऑर्बिटमध्ये न्यायचं होतं तर ते पृथ्वीला कव्हर अप करून मग ते मंगळच्या ग्रहापर्यंत नेणं हे त्याच्यामध्ये मेन फोकस आहे. आणि लास्ट येतं की पेलोड डिप्लॉयमेंट, म्हणजे ह्याच्यामध्ये काय होतं की रॉकेट सॅटेलाइट हा जवळजवळ त्या टार्गेट ऑर्बिटच्या जवळ जातो आणि नंतर पेलोड डिप्लॉय होतो आणि ह्याच्यामध्ये सॅटेलाइटला आवश्यक जी ऑर्बिटर व्हेलॉसिटी असते ती व्हेलॉसिटी मिळालेली असल्यामुळे तो पृथ्वीभोवती फिरू लागतो. तर अशा प्रकारच्या वेगवेगळ्या स्टेप आहेत. ह्यामध्ये ते रॉकेट कोणत्या प्लॅनेटचा अभ्यास करण्यासाठी आपण पाठवायला लागलोय किंवा कोणत्या ग्रहावरती आपल्याला ते न्यायचं आहे किंवा ते लँड करायचं आहे, हे त्याच्यावर डिपेंड असतं की त्याला किती व्हेलॉसिटी द्यायला पाहिजे, त्याचं किती अल्टिट्यूड म्हणजे पृथ्वीच्या या जमिनीपासून किती उंचीवर नेऊन त्याला हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटीला न्यायला पाहिजे आणि त्याचप्रमाणे त्याची दिशा काय पाहिजे, असे वेगवेगळे स्टेप ह्यामध्ये कव्हर होतात.
1: नक्कीच. आता आणखी एक महत्वाचा मुद्दा असा की एकूणच अंतराळ विज्ञान क्षेत्र यामध्ये कशा पद्धतीनं काम चालतं याबद्दल काय सांगता येईल?
0: ह्याच्यामध्ये वेगवेगळे विभाग असतात. म्हणजे जसं की ह्याच्यामध्ये आपण संशोधन करू शकतो किंवा जो डेटा आपल्याला भेटतो त्या डेटाचं अनालिसिस करू शकतो आणि त्याचप्रमाणे ऍस्ट्रोफिजिसिस्ट किंवा ऍस्ट्रोनॉमर हा एक पार्ट आहे त्याच्यामध्ये आणि ऍस्ट्रोनॉट हे सुद्धा आहे याच्यामध्ये. कारण जर आपण अंतराळ संशोधनाचा विचार करत आहोत तर याच्यामध्ये वेगवेगळे पार्ट्स येतात ज्याच्यामध्ये आपण काम करू शकतो. सो डिपेंड आहे की काम कशामध्ये करणार आणि याच्यामध्ये कसं होतं, जर विद्यार्थ्यांना जर सांगायचं असेल तर विद्यार्थी पहिल्यांदा फोकस रिसर्च वरतीच करतात किंवा टेक्निकल वरती करतात. कारण ह्याच्यामध्ये जसा संशोधन महत्वाचं आहे त्याचप्रमाणे आपण एखादं सॅटेलाइट बनवतो किंवा एखादं मशीन बनवतो, जसं की आपण ऍटमॉस्फिअर म्हणजे पृथ्वीच्या वातावरणाचा किंवा पृथ्वीभोवती किंवा स्पेसमध्ये जे काही घटना घडत असतात त्यांचा अभ्यास करण्यासाठी त्यांचे जे काही त्याच्यासाठी लागणारे मशीन आहेत, तर ह्यामध्ये सुद्धा टेक्निकली आपण ह्याचा म्हणजे अभ्यास करू शकतो आणि हे महत्वाचं आहे. म्हणजे अंतराळात जर आपण काम करत असू तर ह्याच्यामध्ये रिसर्च, त्यानंतर डेटा अनालिसिस आणि जे काही इन्स्ट्रुमेंट बनवण्याचं काम आहे हे खूप महत्वाचं आहे. आणि त्यामुळे ह्या सगळ्याचा म्हणजे आता आपण एखादी मोहीम बघत असू तर त्याच्या पाठीमागे काहीतर उद्देश आहे की हे आपण का करतोय किंवा ह्याचा पुढे जाऊन जगाला काय उपयोग होईल.
1: अगदी. फायदा तर सर्वसामान्यांना होणं हे महत्वाचंच आहे आणि या सगळ्याचा विचार करणं किंवा त्या त्या दृष्टीनं ते काम तिथं केलं जातं या अंतराळ विज्ञान क्षेत्रामध्ये. आता काम कशा पद्धतीनं किंवा कोणकोणत्या विभागामध्ये करता येतं हे तर आत्ताच कळलं आपल्याला. तर हे काम करणाऱ्या या क्षेत्रातल्या काही ठराविक व्यक्तींची ज्यांनी आजवर उल्लेखनीय काम केलेलं आहे काय सांगता येईल त्यांच्याविषयी?
0: आता याच्यामध्ये जर सांगायचं असेल तर आपल्या इस्रोचे जे काही सायंटिस्ट आहेत त्यांचं खूप महत्वाचं काम त्यांनी केलेलं आहे. जे काही भारताला त्यांनी चांद्रयान 3 किंवा मंगलयान किंवा चांद्रयान 1 किंवा जे काही आता बोललो की आदित्य L1 तर असे जे काही मिशन त्यांनी राबवले, तर ह्याच्यामध्ये म्हणजे प्रमुख सायंटिस्ट किंवा त्यांचा रोल मेजर आहे. तर असे काही व्यक्ती आहेत जसे की चांद्रयान 1 जे काही 2008 हे मिशन झालं, तर या मिशनमध्ये डॉक्टर मिलस्वामी अण्णादुराई हे प्रोजेक्ट डायरेक्टर होते. त्याचप्रमाणे मंगलयान 2013 डॉक्टर के राधाकृष्णन हे इस्रोचे चेअरमन हे या मिशनमध्ये होते. त्याचप्रमाणे एस अरुणन हे प्रोजेक्ट डायरेक्टर होते मंगलयानचे. आणि चांद्रयान 2 एम वनिता आणि रितू करीधर ह्या प्रोजेक्ट डायरेक्टर आणि मिशन डायरेक्टर होत्या. त्याचप्रमाणे चांद्रयान 3 जे आता 2023 रिसेंट मिशन झालं, तर ह्याच्यामध्ये डॉक्टर पी वीरा मुथुवेल हे प्रोजेक्ट डायरेक्टर होते आणि तसेच के कल्पना ह्या असोसिएट प्रोजेक्ट डायरेक्टर होत्या. आणि एम श्रीकांत हे मिशन ऑपरेशन डायरेक्टर होते. त्याचप्रमाणे आदित्य L1 ह्याच्यासाठी प्रोजेक्ट डायरेक्टर हे निगार साजी आणि प्रिन्सिपल सायंटिस्ट हे शंकरा सुब्रमण्यम हे होते. तर अशा प्रकारे या व्यक्ती आहेत म्हणजे ज्यांचं मेजर कॉन्ट्रीब्युशन किंवा ज्यांनी इस्रोमध्ये वेगवेगळ्या मिशनसाठी काम केलेलं आहे.
1: आता तुम्ही ह्या काही महत्वाच्या व्यक्ती किंवा शास्त्रज्ञ यांची नावं घेतलीत आणि त्यांचं कार्य हे उपग्रह असतील किंवा यान असतील हे बनवण्यासाठी आणि त्याचं प्रक्षेपण करण्यामध्ये जो काही त्यांचा वाटा आहे त्याबद्दल तुम्ही सांगितलं, त्यामध्येच तुम्ही काही महिलांचा सुद्धा उल्लेख केलात. तर एकूणच ह्या अंतराळ विज्ञान क्षेत्रामध्ये महिलांची कामगिरी कशी आहे किंवा त्यांचा काय वाटा आहे, कोणकोणत्या विभागामध्ये किंवा कशा पद्धतीनं महिला काम करतात त्याबद्दल काय सांगाल?
0: तर याच्यामध्ये महिलांच्या बद्दल सांगायचं असेल तर आपण जसं आधी बोललो वर्ल्ड स्पेस वीक मध्ये 2021 मध्ये त्यांची ही थीम होती की त्यांनी वुमन इन स्पेस अशी थीम ठेवलेली. तर याच्या

0: काय विज्ञानात त्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे. आणि जर आपण बाहेरच्या म्हणजे आपल्या इंडिया बाहेरच्या पाश्चिमात्य देशाच्या महिलांबद्दल बोलू तर ह्याच्यामध्ये मी थोड्या महिलांचा उल्लेख करेन ज्या ऍस्ट्रॉनॉट होत्या आणि ज्या प्लॅनेट्सवर गेल्या. तर ह्याच्यामध्ये व्हॅलेंटिना टेरेस्कोवा आहेत ज्या स्पेसमध्ये जाणाऱ्या पहिल्या महिला होत्या. 16 जून 1963 रोजी सोव्हिएत कॉस्मॉनॉट व्हॅलेंटिना टेरेस्कोवा यांनी व्होस्तोक 6 मिशन मधून स्पेसमध्ये त्या गेल्या. त्यानंतर सॅली राईट या फर्स्ट अमेरिकन वुमन होत्या, त्या सुद्धा स्पेसमध्ये गेल्या. STS-7 या मिशन मधून त्यांनी स्पेस फ्लाईट केला. त्याचप्रमाणे श्वेतलाना सवित्स्काया ह्या सुद्धा सोव्हिएत कॉस्मॉनॉट होत्या. ह्या पहिल्या स्पेस वॉक करणाऱ्या महिला 1984 मध्ये त्या स्पेसमध्ये गेल्या. आणि त्याचप्रमाणे जर आपण भारतीय वंशांच्या महिलांबद्दल बोलू तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कल्पना चावला आणि त्याचप्रमाणे सुनीता विल्यम्स या भारतीय वंशाच्या नासा ऍस्ट्रॉनॉट आहेत ज्या स्पेसमध्ये गेल्या. त्याचप्रमाणे सुनीता विल्यम्स या फॉर्मर US नेव्ही ऑफिसर आणि टेस्ट पायलट सुद्धा होत्या. आणि जर आपण महिलांचा सहभाग आपल्या जर आता रिसेंट इस्रोच्या ज्या मोहीम झाल्या त्याच्यामध्ये करत असू तर त्याच्यामध्ये ऋतू करीधर या इस्रोच्या सायंटिस्ट असून त्यांनी मंगलयानमध्ये खूप महत्वाची कामगिरी केली. आणि त्यामध्ये मार्स ऑर्बिटर मिशन, त्यानंतर ह्या मिशनचं प्लॅनिंग, त्याचप्रमाणे जे काही सॅटेलाइट आहे त्या सॅटेलाइटचं ऑपरेशन, त्याचं नेव्हिगेशन, तर हे सगळं काम त्यांच्याकडे होतं. त्याचप्रमाणे मुथैया कविता या सुद्धा इस्रोमधील सिनियर सायंटिस्ट आहेत. त्यांनी चांद्रयान 2 मध्ये प्रोजेक्ट डायरेक्टर म्हणून काम केलं. त्याचप्रमाणे मी नाव घेईन आनंदिनी हरिनाथ, या सुद्धा इस्रो सायंटिस्ट आहेत. यांनी मंगलयानमध्ये डिप्युटी ऑपरेशन डायरेक्टर म्हणून त्यांनी काम केलं. त्यांचं काम मिशनचं प्लॅनिंग आणि जे काही सॅटेलाइट आहे त्याचं ऑपरेशन मध्ये त्यांचं महत्वाचं योगदान आहे.
1: नक्कीच, भारतात किंवा इस्रोमध्ये काम करणाऱ्या अंतराळ विज्ञानातल्या ह्या महिला शास्त्रज्ञ याचा उल्लेख आपण केलात किंवा यांची वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी आहे की एखादं यान किंवा एखादा उपग्रह याचं प्रक्षेपण होण्यामध्ये, त्याचं प्लॅनिंग करण्यामध्ये, वेगवेगळं संशोधन करण्यामध्ये. मैत्रिणींनो, 4 ते 10 ऑक्टोबर दरम्यान साजऱ्या होणाऱ्या अंतराळ सप्ताहानिमित्त आपण ऐकत आहोत डॉक्टर करिश्मा मणेर यांची मुलाखत. या क्षेत्रातली सर्वच शास्त्रज्ञांची, संशोधकांची कामगिरी आज नक्कीच कौतुकास्पद आहे. पण त्याचबरोबर आत्ताच आपण ऐकलं की या क्षेत्रामध्ये कोणकोणत्या वेगवेगळ्या प्रकारे आज महिला कार्यरत आहेत, कशा पद्धतीनं त्या काम करतायत, त्यांचं संशोधन आणि अंतराळ वीर म्हणून काम केलेल्या या स्त्रिया, त्यांचं धैर्य आपल्या सर्वांसाठीच प्रेरणादायी आणि अभिमानास्पद आहेत.

0: श्रोतेहो मैत्रिणींनो, जागतिक अंतराळ सप्ताहानिमित्त आपण डॉक्टर करिश्मा मणेर यांच्याकडून माहिती जाणून घेतो आहोत. तर मॅडम, आता पुढचा माझा प्रश्न असा आहे की एकूणच ह्या अंतराळ संशोधन क्षेत्रात काम करणाऱ्या वेगवेगळी आव्हानं काय असू शकतात, किंवा त्यांच्या समोर काही अडथळे काही सांगता येईल का याबद्दल?
1: हो, आता याच्यामध्ये आव्हान हेच आहेत की जर आपण एखाद्या मिशनवरती काम करत असू तर त्याच्यासाठी अहोरात्र कष्ट करावं लागतं. त्याच्यामध्ये आपल्याला म्हणजे फॅमिली टाइम वगैरे देता येत नाही, कुटुंबाला वेळ देता येत नाही. हे एक मला असं वाटतं की मेजर आव्हान आहे, कारण आपण सगळे भारतीय महिला आपल्या फॅमिलीला वगैरे वेळ देतो. त्याचप्रमाणे जर आता म्हणजे आपले जे काही सायंटिस्ट आहेत, इस्रो सायंटिस्ट महिला आहेत, आणि किंवा आपले जे काही रिसर्चर आहेत, त्यांच्या समोर हे आव्हान असतं की एखादा मिशन आपण त्या मिशन बद्दल प्लॅनिंग करत असू तर त्या मिशनसाठी लागणारे जे काही आर्थिक बजेट आहे ते बजेटचं प्लॅनिंग त्यांच्या समोर असतं. म्हणजे किती खर्च होईल, कारण हे सगळ्यात आधी मिशनसाठी लागणारं बेसिक नीड आहे. कारण आपण जर एखादा सॅटेलाइट लॉन्च करत असू तर त्याच्यामध्ये त्याचं लॉन्च व्हेकल, त्याच्यामध्ये त्या लागणारं फ्युएल, त्याचप्रमाणे त्याचे जे काही पेलोड्स वगैरे असतात याच्यासाठी किती कॉस्टिंग आहे, आणि आपण जर भारतीय जे काही जुगाड करतो असं तर ते किती कमी खर्चामध्ये, किंवा त्याचं वजन किती कमी करता येईल, किंवा त्याचं डिझाईन कसं आहे, तर हे सगळे वेगवेगळे आव्हान आहेत. जसे की आपण ज्याच्यामध्ये आर्थिक आव्हान म्हणूया पहिल्यांदा, त्याचप्रमाणे एखादा मिशन लॉन्च करताना त्याच्यामध्ये जे काही डिझायनिंग आहे त्या इन्स्ट्रुमेंटचं, तर ते डिझायनिंग मध्ये आपल्याला आव्हान सुद्धा त्याच्यामध्ये येतात. कारण आपण खूप जास्त प्रमाणात वजन असणारे सॅटेलाइट नाही नेऊ शकत.
0: बरोबर.
1: तर त्याचं वजन किती कमी करता येईल तर हे सुद्धा एक आव्हान आहे, त्याचं डिझायनिंग वगैरे करणं. त्याचप्रमाणे फ्युएल किती कमी क्वांटिटीमध्ये जास्त म्हणजे आउटपुट देईल हे आहे. त्याचप्रमाणे आपले जी काही टीम आहे तर टीमला घेऊन वर्क करायचं म्हणजे हे सगळ्यात मोठं आव्हान आहे. आणि टीम वर्क शिवाय ह्या गोष्टी होत सुद्धा नाही.
0: अगदी.
1: आणि हे सगळं झाल्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याचं लँडिंग वगैरे आपण एखादा म्हणजे ऑर्बिटमध्ये करतो. म्हणजे आता आपण अर्थ रिलेटेड जर स्टडी करणार असू तर अर्थच्या ऑर्बिटमध्ये आपण ते यान प्रक्षेपण केलं, आणि त्यानंतर ते सॅटेलाइट त्या ऑर्बिटमध्ये आपण फिरण्यासाठी ते त्यानंतरची मोठी कामगिरी आहे. हे म्हणजे खूप महत्वाचं आव्हान आहे. जसं आता आपण बघू शकतो की चांद्रयान 2 वेळी काय झालं की ते लँडिंग प्रॉपर झालं नाही. हे आव्हान होतं त्यांच्या समोर, आणि ते त्यांनी चांद्रयान 3 कम्प्लीट करून दाखवलं आणि ह्याच्यामध्ये ते सक्सेस झाले. तर अशा प्रकारचे आव्हान असतात. म्हणजे एखादं मिशन आपण त्या मिशनवर असलो तर त्याच्या पाठीमागे आर्थिक आव्हान, त्यानंतर त्याच्यामध्ये आपण जे काही मशीन डिझाईन करणार आहे, सॅटेलाइट डिझाईन करणार आहे, त्याचं आव्हान. त्याचप्रमाणे ते सॅटेलाइट त्या ऑर्बिटमध्ये नेणं हे आव्हान, त्याची व्हेलॉसिटी किती न वाढवायची, किती न कमी करायची, कधी त्याला त्या ऑर्बिटमधून शिफ्ट करायचं, तर हे एक आव्हान आहे. आणि मेन म्हणजे त्याचं लँडिंग, अशी खूप आव्हाने असतात याच्यामध्ये.
0: बरोबर.
1: तर हे सगळं सक्सेसफुली आपले जे काही आहेत ते इस्रोचे सायंटिस्ट त्यांनी केलेलं आहे, आणि पुढे भविष्यात सुद्धा करणार, आणि ह्याचा आपल्याला खूप चांगला फायदा होईल. आणि त्याचप्रमाणे या आव्हानांना ते सामोरे जाऊन त्याच्यावरती मात करून ते काम करते.
0: नक्कीच, नक्कीच.
1: सो अशा
0: महत्वाची गोष्ट आहे खरंच. म्हणजे या क्षेत्रामध्ये काम करताना ही सगळी आव्हानं असतात की ज्याला तोंड देत पुढे काम करावं लागतं. आणि एकूणच महिलांचा विचार करता, म्हणजे एक उदाहरणच घ्यायचं झालं तर आपल्या सुनीता विल्यम्स ज्या आहेत त्या इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर थोड्या कालावधीसाठी म्हणून ज्या गेल्या होत्या, आणि काही कारणास्तव त्या स्पेस स्टेशनमध्ये थोडासा बिघाड असेल किंवा काही आणखी काही वेगळं कारण असेल, त्यामुळं त्यांचा हा तिथला राहण्याचा कालावधी अचानकपणे वाढला. ते अचानक त्या त्यावेळी उद्भवणाऱ्या त्या समस्या असतात, आणि त्याला तोंड देणं हे तिथल्या शास्त्रज्ञांचंच खरं तर काम असतं, किंवा त्यांच्या समोरचं हे सर्वात मोठं आव्हान म्हणता येईल आपल्याला. एक महिला म्हणून त्या तिथं कशा राहिल्या इतका कालावधी, एक ती वेगळ्या प्रकारची मानसिकता असेल त्यांची, आणि त्याच्या व्यतिरिक्त तिथं आत त्या वातावरणात तग धरून राहणं हे कसं झालं असेल किंवा काय, याच्याबद्दल काही सांगू शकाल का तुम्ही?
1: जे काही ऍस्ट्रॉनॉट्स वगैरे असतात, हे ऍस्ट्रॉनॉट स्पेसमध्ये जातात, तर त्यांच्या समोर ही आव्हाने असतात, कारण त्यांना एकतर स्पेस सूट घालून तिथं राहावं लागतं, आणि ते ज्या यानमधून गेलेले आहेत तर तिथं त्यांना झोपायची वगैरे केबिन किंवा त्यांचं आपण म्हणू की एक पिशवी असते, त्याच्यामध्ये ते रेस्ट घेतात थोडा वेळ, कारण स्पेसमध्ये ग्रॅव्हिटी नाही,
0: बरोबर,
1: त्यामुळे तिथं चालता येत नाही, त्यामुळे ऍस्ट्रॉनॉट जे सूटमध्ये असतात तर त्या स्पेस सूटमध्ये त्यांना म्हणजे हे करणं, म्हणजे एक महिला म्हणून जर आपण सुनीता विल्यम यांचा विचार केला तर तिथं त्यांचं राहणं किंवा जे काही अन्न आपण घेऊन जातो तर ते किती शिल्लक राहणार किंवा किती दिवस पुरेल हे सुद्धा सांगता येत नाही, आणि जर अचानक कालावधी वाढला तर तिथं कुठून फूड येणार, कारण तिथं काही अवेलेबलच नाहीये, मग ते अन्न व्यवस्थितरित्या पुढं पुरवणं आणि त्याचप्रमाणे त्या सूटमध्ये स्वतःला कम्फर्टेबल करणं की आता आपल्याला इतके दिवस तिथं घालवायचं आहे, कालावधी हे सगळ्यात महत्वाचं आव्हान आहे. आणि त्याचप्रमाणे त्यांच्या समोर हे सुद्धा आव्हान आलं असेल की आता इतके दिवस तिथं आहे अंतराळामध्ये, मग त्यांच्या फॅमिलीचं असेल ते सुद्धा त्यांच्या समोर असेल, कारण तिथं आपण कोणत्याही प्रकारचा संपर्क साधू शकत नाही, तर हे सगळ्यात महत्वाचं आव्हान आहे.
0: आणखी एक महत्वाचं असं आहे की ती मानसिकता सांभाळणं, कारण तो सगळ्यात मोठा मुद्दा होऊ शकतो की आपण थोडक्या दिवसांसाठी आलेलो आहोत आणि अचानक ह्या सगळ्या घटनेमुळे प्रकारामुळे आपला हा कालावधी इतका वाढतो आहे, तर ती मानसिकता सांभाळणं, त्या त्या वेळेला आपलं धैर्य जागृत ठेवणं हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. तर अशा पद्धतीची ही त्यांच्या समोर येणारी ही सुद्धा आव्हानं यामध्ये नक्कीच असतात. आता आणखी एक महत्वाचं म्हणजे असं की अंतराळ विज्ञान क्षेत्र हे आहे, तर त्यामध्ये आजच्या तरुण पिढीला मुलींना जर यामध्ये यायचं असेल, काम करायचं असेल, तर त्यांनी सुरुवातीपासून शालेय वयापासून असेल किंवा कॉलेज वयीन काळापासून असेल कशा पद्धतीनं तयारी केली पाहिजे किंवा कोणकोणत्या गोष्टींचा काळजीपूर्वक अभ्यास केला पाहिजे आणि पुढे जाऊन त्यांना कशा संधी उपलब्ध होऊ शकतात यामध्ये काम करण्यासाठी?
1: आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर विद्यार्थ्यांच्या करिअरच्या दृष्टीनं जर आपण बघत असू तर ह्याच्यामध्ये असं आहे की

0: जेव्हापासून आपलं शालेय जीवन सुरू असतं त्यावेळी आपण सुरुवातीला वाचनाची आवड डेव्हलप व्हायला पाहिजे. म्हणजे वाचनाची आवड असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये अंतराळाशी जे काही संबंधित पुस्तके आहेत ते वाचायला सुरुवात करताना विद्यार्थ्यांना कळेल की नेमकं स्पेस म्हणजे काय आहे, आपली जी काही पृथ्वी आहे तर त्या पृथ्वीच्या भोवती वातावरणात कोणकोणते थर असतात, किंवा जे काही आपण रॉकेट किंवा सॅटेलाइट लॉन्च करतो तर ह्याच्यामध्ये त्याचा आपला डेली लाईफमध्ये कसा परिणाम होतो किंवा त्याचा काय उपयोग आहे. तर ह्या छोट्या छोट्या बेसिक गोष्टी आहेत मुख्यतः जे त्यांना माहिती पाहिजे. आणि आता तर AIचा जमाना आहे, सगळेजण मोबाईल युज करतात तर ते असे व्हिडिओज बघत राहायचे. जर तुम्हाला आवड असेल तर एज्युकेशन रिलेटेड, स्पेस सायन्स रिलेटेड ज्या काही कन्सेप्ट आहेत, किंवा आता जर काही सोप्या भाषेत सांगायचं छोट्या मुलांसाठी तर वगैरे की चांदण्या कशा बनतात, कशा तयार होतात, त्या का लुकलुकतात वगैरे, तर ह्या छोट्या छोट्या बेसिक गोष्टी आहेत ज्याच्यामुळे इंटरेस्ट निर्माण होतो. आणि ह्या इंटरेस्ट निर्माण होणाऱ्या गोष्टी सुरुवातीला त्या वाचायला पाहिजेत, त्या समजून घ्यायला पाहिजेत. आणि हे करत असताना त्यानंतर जर आपण एज्युकेशन वाईज बघितलं तर 11th 12th हे सायन्स झाल्यानंतर त्यामध्ये आपण इंजिनिअरिंग करू शकतो किंवा BSc करू शकतो. तर इंजिनिअरिंग मध्ये एरोनॉटिकल इंजिनिअरिंग ज्याच्यामध्ये आपण सॅटेलाइट किंवा रॉकेट लॉन्चिंगचा वगैरे ऍस्ट्रॉनॉट वगैरे ह्याच्याबद्दल त्यांचा सिलॅबस असतो तर एरोनॉटिकल इंजिनिअरिंग करू शकतो. त्याचप्रमाणे आपण BSc मध्ये स्पेशलायझेशन फिजिक्स आपला बॅकग्राऊंड ठेवायचं, किंवा त्याचप्रमाणे जर तुम्हाला मॅथ्स मध्ये आवड आहे तर मॅथ्स सुद्धा तुम्ही BSc ला फायनल इयरला ठेवू शकता. तर आता ह्याचा उपयोग कसा होतो, ज्यावेळी तुम्ही मॅथमॅटिक्स किंवा फिजिक्स घेता, एखादं मॉडेलिंग करायचं असेल किंवा एखादा डेटा अनालिसिस करायचा असेल तर त्याच्या बॅकग्राऊंडला हे मॅथमॅटिक्स आहे, त्याच्या मॅथमॅटिकल फॉर्म्युलाज आहेत आणि हे आपल्याला माहिती पाहिजे. किंवा तुम्ही फिजिक्स घेऊन फिजिसिस्ट होऊ शकता. आता ह्याच्यामध्ये कसं होतं की BSc फिजिक्स झालं, त्याचप्रमाणे तुम्ही आता वेगवेगळे कॉलेजेस किंवा वेगवेगळ्या युनिव्हर्सिटी आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही ग्रॅज्युएशन लेवलला सुद्धा स्पेस सायन्स मध्ये स्पेशलायझेशन घेऊ शकता.
1: बरं,
0: त्याचप्रमाणे जर तुम्हाला अंतराळ विज्ञान यामध्ये आवड आहे तर तुम्ही अंतराळ विज्ञान हाच विषय घेऊन तुम्ही त्याच्यामध्ये मास्टर्स होऊ शकता. जसं की हैदराबाद युनिव्हर्सिटीमध्ये अवेलेबल आहे की तुम्ही मास्टरची डिग्री, कम्प्लीट डिग्री ही अंतराळ विज्ञानात करू शकता. तर त्याच्यामध्ये म्हणजे अंतराळात जे काही घटना घडतात किंवा जे काही सॅटेलाइट किंवा जे काही मिशन्स वगैरे होतात हा सगळा सिलेबस त्याच्यामध्ये कव्हर होतो. त्याच्यामध्ये प्लॅनेट्स येतात, त्यानंतर स्टार्स, त्यानंतर पृथ्वीच्या वातावरणाचा अभ्यास करतो, किंवा वेगवेगळे अँटेनाज वगैरे आहेत जे काही आपण यूज करतो, किंवा जे काही इन्स्ट्रुमेंट आहेत, किंवा वेगवेगळे मिशन्स होतात, तर ह्याचा सगळ्याचा अभ्यास त्याच्यामध्ये होतो. त्याच्यामध्ये तुम्ही मास्टर्स होऊ शकता, म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन कम्प्लीट करू शकता. अँड इफ यू आर लुकिंग फॉर रिसर्च, तर म्हणजे संशोधनासाठी तुम्ही बघत असाल तर तुम्ही त्याच्यामध्ये PhD सुद्धा करू शकता. तर हा वे आहे की तुम्ही तुमचं करिअर अंतराळ विज्ञानात घडवू शकता. आता ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या संधी आहेत. जसं की आता जर तुम्ही PhD केली तर तुम्ही स्पेस सायन्सचे प्रोफेसर होऊ शकता. त्याचप्रमाणे तुम्ही रिसर्च असोसिएट म्हणून तुम्ही कोणत्याही इन्स्टिट्यूटमध्ये, म्हणजे जर आपण भारताचा विचार केला तर फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी, त्याचप्रमाणे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ जिओमॅग्नेटिझम आणि आपले इस्रोचे जे काही आपले फॅसिलिटीज आहेत वेगवेगळ्या, जसं विक्रम साराभाई स्पेस सेंटर DRDO, तर याच्यामध्ये तुम्ही आफ्टर PhD, आफ्टर MSc तुम्ही तिथं प्रोजेक्ट असोसिएट किंवा रिसर्च असोसिएट म्हणून काम करू शकता. आणि ह्याच्यामध्ये तुमची प्रगती होत जाते आणि त्यामध्ये तुम्हाला स्पेस सायन्समध्ये कशा प्रकारचा संशोधन किंवा कशा प्रकारचं त्यांचं काम आहे हे तुम्हाला खूप डीप मध्ये आणि स्वतःच्या बेसिक लेवलवर समजू शकतो की ऍक्च्युअल हे संशोधन काय आहे आणि हे संशोधन करून मी जगासाठी काय करू शकतो हे तुम्ही या सगळ्या अंतराळ विज्ञानात तुम्ही करू शकता. तर हे तुमच्या समोर करिअरच्या खूप ऑपॉर्च्युनिटीज आणि त्याचप्रमाणे तुम्हाला एक सायंटिस्ट बनवण्यासाठी उत्तम क्षेत्र आहे.
1: अगदीच नक्कीच. आणखी असं मला म्हणता येईल की फक्त सायंटिस्ट किंवा शास्त्रज्ञ इतकंच नाही तर ह्या विभागाचं जे ऍडमिनिस्ट्रेशन विभाग जो आहे त्यामध्ये सुद्धा बऱ्याच संधी उपलब्ध असतील काम करण्यासाठी.
0: हो, याच्यामध्ये जे काही आता मी ज्या इन्स्टिट्यूटची वगैरे नावं घेतली तर याच्यामध्ये ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सेक्शनमध्ये सुद्धा काम करण्याची संधी आहे. त्याचप्रमाणे जर तुम्हाला म्हणजे फक्त रिसर्चमध्ये इंटरेस्ट आहे किंवा डेटा अनालिसिसमध्ये इंटरेस्ट आहे किंवा ऍस्ट्रॉनॉट व्हायचं आहे किंवा ऍस्ट्रॉनॉमर व्हायचं आहे किंवा ऍस्ट्रोफिजिसिस्ट व्हायचं आहे, कारण ह्या खूप वेगवेगळ्या कन्सेप्ट आहेत आणि ह्याच्यामध्ये काम सुद्धा खूप आहे. फक्त ह्याच्यामध्ये एकच ड्रॉबॅक आहे की लोक जास्त ह्याच्यामध्ये काम करत नाहीत. इन द सेन्स मोस्टली कसं होतं की सगळेजण आता नॅनो टेक्नॉलॉजी आहे किंवा मटेरियल सायन्स आहे तर ह्या फील्डमध्ये मोस्टली सगळेजण पीएचडी परस्यू करतात किंवा त्याच्यामध्ये काम करतात. बट स्पेस सायन्स हा असा एरिया आहे ज्याच्यामध्ये खूप कमी लोक काम करतात. आणि तो आपण ह्याच्या आधी ज्या विषयावर बोललो की वर्ल्ड स्पेस वीक, तर त्यांचा हेच आहे की लोकांना इन्स्पायर करणं, त्यांना स्पेस टेक्नॉलॉजी स्पेस सायन्स कडे त्यांचा कल कसा वळवता येईल हे बघणं. तर ह्याच्यामधून ते वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी करत असतात आणि ह्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे करिअर होऊ शकतो.
1: नक्कीच. आताच तुम्ही म्हणलात की जागतिक अंतराळ सप्ताहाचा हाच उद्देश आहे की लोकांमध्ये जनजागृती निर्माण करणं आणि या क्षेत्राविषयी माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवणं. आणि त्यानुसार त्यांनी सुरुवातीपासून दरवर्षी वेगवेगळ्या थीम सुद्धा अंमलात आणल्या, त्यानुसार त्या त्या वर्षामध्ये काम सुद्धा केलं. तर एकूणच काही महत्वाच्या थीम ज्या आहेत त्या काय सांगता येतील, किंवा त्याचबरोबर आत्ता या वर्षीची 2026 सालची जागतिक अंतराळ सप्ताहानिमित्तची थीम काय आहे याबद्दल काय सांगाल?
0: आता याच्यामध्ये वर्ल्ड स्पेस वीक ते काय करतात की प्रत्येक वर्षी जे काही स्पेस रिलेटेड फेनॉमिनॉन आहेत किंवा जे काही मिशन आहेत ते कोणत्या पद्धतीने झालेले आहेत किंवा कोण जास्त इव्होल्युशन कशामध्ये दिसतंय, तर त्या रिलेटेड थीम त्यांची प्रत्येक वर्षी सिलेक्ट केली जाते. तर ह्याच्यामध्ये आता 2026 ह्या वर्षाची त्यांची थीम आहे रॉकेट रिव्होल्युशन. तर आपण जसं बघितलं आता रिसेंटली इस्रो किंवा नासा किंवा आपण जे काही स्पेस रिलेटेड अंतराळ रिलेटेड ज्या काही संस्था आहेत वेगवेगळ्या देशांच्या, तर त्यांनी खूप सॅटेलाइट लॉन्च केले म्हणजे वेगवेगळ्या प्लॅनेटचा किंवा आपण म्हणूया की पृथ्वीचा, चंद्राचा, मंगळ ग्रह, तर ह्यांचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी असे वेगवेगळे सॅटेलाइट लॉन्च केले. त्यामुळे त्यांचं आता ह्या वर्षीचं थीम आहे रॉकेट रिव्होल्युशन. त्याचप्रमाणे हा सप्ताह जो काही सेलिब्रेट करतात तर तो 2000 सालापासून त्यांनी सेलिब्रेट करायला सुरुवात केली. तर 2000 ते 2006 पर्यंत त्यांची थीम किंवा त्यांचं मेन उद्देश हा होता की स्पेस अवेअरनेस प्लस ह्युमन बेनिफिट कसा होईल, तर ह्या थीमवर ते काम करत होते. त्याचप्रमाणे 2007 पासून 2011 पर्यंत त्यांच्या थीम होत्या जसं की स्पेस एक्सप्लोरेशन आहे, त्याचप्रमाणे हिस्ट्री काय आहे, तर ह्या थीमवर त्यांनी त्यांचे सेशन वगैरे त्यांनी हे सप्ताह सेलिब्रेट केले. 2012 पासून 2016 पर्यंत त्यांचे थीम प्रॅक्टिकल ऍप्लिकेशनवर बेसिस होती, म्हणजे स्पेस आता हिस्ट्री काय आहे, स्पेसची माहिती झाली, त्याचप्रमाणे आपण स्पेसमध्ये काम करतोय तर त्याचं आपण डे टू डे लाईफ मध्ये काय इम्प्लिमेंट करू शकतो, तर ह्यावर प्रॅक्टिकल बेसिसवर त्यांनी त्या थीम ठेवल्या. आणि 2017 ते 2019 उद्देश त्यांचा हा होता की फ्युचर एक्सप्लोरेशन प्लस इंटरनॅशनल कोऑपरेशन. आणि 2020 ते 2022 पर्यंत त्यांचा फोकस अर्थवर होता, सो स्पेस फॉर अर्थ ह्या बेसिसवर त्यांनी थीम ठेवलेली. आणि आता रिसेंट त्यांची थीम आहे न्यू स्पेस इरा. आणि 2026 मध्ये त्यांनी रॉकेटवरती भर दिला, सो त्यांची आता रिसेंट थीम आहे रॉकेट रिव्होल्युशन.
1: नक्कीच. आता थोडक्यात आपण आढावा घेतला की पहिल्यापासून ह्या वेगवेगळ्या थीम कोणत्या ठेवण्यात आलेल्या आहेत आणि त्यानुसार या विभागाकडून कशा पद्धतीनं काम केलं गेलेलं आहे, तर यामध्येच एक मुद्दा जो आला त्याला अनुसरून मी प्रश्न विचारते की सर्वसामान्यांसाठी लोकांसाठी या अंतराळ विज्ञानाचं किंवा या ज्या काही मोहिमा होतात अंतराळामध्ये, उपग्रह असतील, सॅटेलाइट असतील, वेगवेगळ्या प्रकारची यानं असतील, तर यांचा सर्वसामान्यांच्या जगण्यावर कसा परिणाम होत असतो, त्यांच्या दैनंदिन जगण्यासाठी या सगळ्याचा कसा उपयोग होत असतो, कोणत्या प्रकारे फायदा होतो.
0: तर आता याच्यामध्ये सुरुवातीपासून जर आपण बघितलं तर आधी मोबाईल किंवा टेलिफोन वगैरे काही अवेलेबल नव्हतं, किंवा आपण आता जे काही रेडिओ वगैरे ऐकतो तर ह्याच्या एक फ्रिक्वे

0: असतात, त्या फ्रिक्वेन्सीवर आपण ते रेडिओ ऐकू शकतो, किंवा जे काही मोबाईल आहे, किंवा आपण म्हणतो की आता मोबाईलमध्ये आपण डोंगरावर वगैरे गेलो तर तिथं रेंज नाही, तर हा रेंज प्रॉब्लेम काय तो, कारण तिथपर्यंत ते सिग्नल पोहोचत नाहीत. आता हे का होतं, तर आपण सॅटेलाइट वरती सोडलेले आहेत, तर वेगवेगळे सॅटेलाइट हे वेगवेगळ्या पर्पजसाठी युज करतात. जसं की आता कम्युनिकेशन सॅटेलाइट असतील, तर हे कम्युनिकेशन सॅटेलाइटचा उपयोग काय, तर आपण मोबाईल किंवा टीव्ही, आपण सुरुवातीला जुन्या काळात आपण बघायचो की एक अँटेना असायची, आता डिश आहे, तर आधी अँटेना असायची, मग ती अँटेना अरे रेंज येत नाही, टीव्ही मुंग्या आल्या असं व्हायचं, तर त्यावेळी ते अँटेना आपण काय करायचो, वरती कोणतर एक जण जाणार, मग ती अँटेना हलवणार, हा मग ओके टीव्ही लागली, मग ते अँटेना मधून ते रेंज कॅप्चर होतं. आता डिश टीव्ही आहे, आता सर्वत्र रेंज प्रॉब्लेम काहीच नाही. त्याचप्रमाणे मोबाईल आहे, तर हे मोबाईलमध्ये आपण एकमेकांना, आता आपण इंडियामध्ये बसून बाहेर अब्रॉडला आपण कॉल करू शकतो, जर आपले कोण पाहुणे आहेत किंवा आपली मित्रमंडळी आहे. तर हे का पॉसिबल झालं, तर हे कम्युनिकेशन सॅटेलाइटमुळे पॉसिबल झालं, कारण जे सॅटेलाइट आपल्या पृथ्वीच्या बाहेर त्यांच्या ऑर्बिटमध्ये फिरत असतात, तर तिथून ते जी काही रेडिओ सिग्नल आहेत, ते रेडिओ सिग्नल पास होतात, आणि ते पास होऊन आपलं जे काही मोबाईल टू मोबाईल कनेक्शन आहे ते आपल्याला भेटतं. म्हणजे आपण कोणत्याही देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात बसून आपण कोणासोबतही बोलू शकतो मोबाईलच्या थ्रू. आणि त्याचप्रमाणे जर आपण जर रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट बघितले, तर रिमोट सेन्सिंग सॅटेलाइटचा उपयोग हा अग्रिकल्चर बेसिसवर होतो, म्हणजे सॉइल कोणत्या पद्धतीची आहे किंवा पीक कोणत्या पद्धतीचं पाहिजे. त्याचप्रमाणे स्पेस वेदर सॅटेलाइट असतात, ज्याचं सायक्लोन म्हणजे आता आपण बघू शकतो
1: की
0: आपत्ती करत
1: हवामान
0: बरोबर कसं आहे, हे
1: जास्त धोकादायक आहे कुठं चांगलं,
0: हे बघण्यासाठी वेगवेगळे सॅटेलाइट आहेत. म्हणजे आपण म्हणू शकतो की कम्युनिकेशन सॅटेलाइट आहे, नेव्हिगेशन सॅटेलाइट आहे, जे जास्त करून आर्मी किंवा नेव्ही ऑफिसर्स वगैरे युज करतात, म्हणजे रडार वगैरे आपण युज करतो. त्यानंतर आपण रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट बद्दल बोललो, आणि असे वेगवेगळे सॅटेलाइट आहेत ज्याचा उपयोग आपण डे टू डे लाईफ मध्ये करत असतो, आणि हे माणसाच्या प्रगतीमध्ये पडणारे पाऊल आहेत.
1: नक्कीच. आता आपण तेच थोडक्यात उल्लेख जर केला, तर पूर्वी अँटेना होता तेव्हाची सॅटेलाइट पद्धती आणि त्यावेळचे त्याचे फायदे, त्याच्यात प्रगती करत करत आज मानवानं किती प्रगती केलेली आहे, किंवा या क्षेत्रातली म्हणूया प्रगती अशी झालेली आहे की आता डिशवर आपण व्यवस्थित टीव्ही वर चित्र बघतो, किंवा फोन असेल, पूर्वीच्या काळचा फोन कसा होता आणि आता प्रत्येकाच्या हातात मोबाईल फोन आहेत, तर त्यानुसार सगळं किती सोयीस्कर झालेलं आहे अगदी. तर या अंतराळ विज्ञान क्षेत्रातलं हे संशोधन जितकं प्रगत होत आहे, त्याच पद्धतीनं मानवाचं दैनंदिन जीवन प्रगतीशील होत आहे, प्रगती करत आहे असं म्हणायला हरकत नाही. या अंतराळ संशोधन क्षेत्रातल्या भारताच्या पुढच्या योजना काय आहेत, त्याबद्दल थोडक्यात काय सांगता येईल आपल्याला?
0: आता जसं की पुढच्या योजनेमध्ये गगनयान येतो, जसं की आता पाश्चिमात्य देशांनी जसे की ऍस्ट्रॉनॉट्स पाठवले अंतराळामध्ये, तसंच आपल्या भारतामध्ये सुद्धा आपले भारतीय ऍस्ट्रॉनॉट हे स्पेसमध्ये जाऊन तिथं स्पेस वॉक करतील आणि तिथला अभ्यास करतील, तर हे आपलं भारतातील संशोधकांचं ध्येय आहे की गगनयान बनवून त्याच्यामधून आपले भारतीय ह्युमन स्पेस फ्लाईट प्रोग्राम तर तो विकसित करून यशस्वीपणे भारतीय ऍस्ट्रॉनॉटना तिथं नेऊन परत सुरक्षितपणे पृथ्वीवर आणणं हे त्यांचं ध्येय
1: आहे. एक ध्येय आहे आणि त्यावर आता सध्या संशोधकांचं काम
0: चालू आहे.
1: नक्कीच. म्हणजेच काय, तर एकूणच भारताच्या सगळ्या या अंतराळ विज्ञान क्षेत्रातल्या संशोधकांची, शास्त्रज्ञांची ही वाटचाल अशा पद्धतीनं चालू आहे याबद्दल तुम्ही आताच सांगितलं. म्हणजेच काय, तर अंतराळ क्षेत्रात संशोधन करणारा देश भारत देश, याहून या क्षेत्रात नेतृत्व करणारा आपला देश, अशी ओळख आज आपला भारत देश मिळवू पाहत आहे, किंवा त्या दृष्टीनं वाटचाल आपली चालू आहे असं म्हटलं तर वावग ठरणार नाही.
0: जेव्हापासून आपली इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन ची स्थापना झाली आणि त्यानंतर डिपार्टमेंट ऑफ स्पेस याची स्थापना झाली आणि त्याचप्रमाणे स्पेस कमिशन स्थापन झालं, तर त्यामुळे आपल्या भारताची जी काही स्पेसमध्ये प्रगती आहे आणि त्यांनी जे काही मिशन्स केले, जे काही

0: सॅटेलाइट लॉन्च केले, जे काही त्या सॅटेलाइट मधून जे काही डेटा भेटला त्या डेटाचा आपल्या जगासाठी किंवा आपल्या ह्युमनसाठी म्हणजे आपल्या डेली लाईफ मध्ये किंवा त्याचा काय उपयोग होईल किंवा त्याचा मानवावरती काय परिणाम होईल किंवा आपण पुढं अंतराळात जाऊ शकतो का किंवा तिथं राहू शकतो का, आता ह्या लेवलवरती सगळी चर्चा चालू आहे किंवा ह्याच्यावरती त्यांचं काम चालू आहे. तर हे खूप उल्लेखनीय आहे. आणि हो, आता भारत पुढील थोड्याच वर्षामध्ये अंतराळातील मिशन मध्ये नेतृत्व करणारा देश सगळ्यात पुढे जगामध्ये राहील हे तर नक्कीच. आणि ह्याच्यामुळे आपल्या सगळ्यांचं आयुष्य प्रगतीशील होईल हे उद्दिष्ट आपण समोर ठेवूया.
1: तर करिश्मा मॅडम, तुम्ही आज आमच्या इथं आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलात आणि या जागतिक अंतराळ सप्ताहानिमित्त ही इतकी छान माहिती आम्हाला दिलीत, तुमचा वेळ दिला, त्याबद्दल मी श्रोत्यांच्या वतीनं आणि आकाशवाणीच्या वतीनं तुमचे आभार मानते. धन्यवाद.
0: थँक्यू.
1: श्रोते हो, मैत्रिणींनो, 4 ते 10 ऑक्टोबर या दरम्यान साजऱ्या होणाऱ्या जागतिक अंतराळ सप्ताहानिमित्त आताच आपण डॉक्टर करिश्मा मणेर यांची मुलाखत ऐकलीत. सख्यानो, आजच्या कार्यक्रमाची वेळ आता संपत आलेली आहे, पण आजची ही माहिती, एकूणच हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला याविषयीच्या आपल्या प्रतिक्रिया पत्र आणि ईमेलच्या माध्यमातून आमच्यापर्यंत जरूर पोहोच करा. आता मात्र मी अमृता खानोलकर सादर करते प्रवीण चिपळूणकर यांच्यासह आपला आता इथेच निरोप घेतेय. नमस्कार. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

वनिता मंडळाचा कार्यक्रम श्रोतेहो आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारी ठीक 1 वाजता दिल्लीहून हिंदीतल्या बातम्या सहक्षेपित करत आहोत.

गीत बाहर कार्यक्रम अण्णासाहेब द ग्रेट माथाडी या सिनेमातलं हे गीत आहे. नंदेश उमप यांनी गायलेलं.

झेंडा या सिनेमातलं हे गीत होतं ज्ञानेश्वर मेश्राम यांनी गायलेलं, आणि याबरोबरच गीतबहार कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.

आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचा 1:30 आहे. आता राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आणि त्यानंतर म्हणजे 1:40 छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू धाराशिव जिल्ह्याचं वार्तापत्र.

राजश्री आगाशे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशातल्या महत्वाच्या संस्था, सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग आणि स्टार्टअप्सच्या बळावरच विकसित भारताचं उद्दिष्ट साकार होईल असं उपराष्ट्रपतींचं प्रतिपादन. विविध मंत्रालयांशी संबंधित अनेक संसदीय समित्यांची पुनर्रचना. महाराष्ट्र विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी भाजपाचे उमेदवार जाहीर. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांची आज सांगता. 21 सुवर्णपदकांसह पदक तालिकेत भारत चौथ्या स्थानावर. देशातल्या महत्वाच्या संस्था, सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग आणि स्टार्टअप्सच्या बळावरच विकसित भारताचं उद्दिष्ट साकार होईल असं उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी म्हटलंय. ते आज नवी दिल्लीत भारतीय कंपनी सेक्रेटरीज संस्थेच्या 58व्या स्थापना दिनानिमित्त

0: निमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन केल्याशिवाय देश पुढे जाऊ शकत नाही. जग वेगवान तांत्रिक विकासाच्या युगात प्रवेश करत असताना भारत आज सर्वात वेगानं वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक आहे, असं राधाकृष्णन यांनी यावेळी सांगितलं. भारतीय कंपनी सेक्रेटरी संस्थेच्या सामायिक प्रयत्नातून विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यात हातभार लागेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. विविध मंत्रालयांशी संबंधित अनेक संसदीय समित्यांची पुनर्रचना सभापती ओम बिर्ला यांनी केली आहे. भाजप खासदार भर्तृहरी मेहताब यांची वित्त समितीच्या तर काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांची परराष्ट्र व्यवहार समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. भाजपचे खासदार सुधीर गुप्ता यांची रेल्वे समितीच्या तर डॉ काकुली घोष दस्तीदार यांची नियुक्ती रसायने आणि खतं समितीच्या अध्यक्षपदी करण्यात आली. काँग्रेसचे खासदार चरणजित सिंग चन्नी हे कृषी पशुसंवर्धन आणि अन्न प्रक्रिया समितीचे अध्यक्ष असतील. भाजपचे खासदार राधामोहन सिंग संरक्षण तर राजीव प्रताप रूढी जलसंपदा समितीचे अध्यक्ष असतील. भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांची दूरसंवाद आणि माहिती तंत्रज्ञान समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ग्रामीण विकास आणि पंचायत राज समितीचं नेतृत्व काँग्रेसचे खासदार सप्तगिरी उलाका करतील. या समित्यांचा कार्यकाळ 26 सप्टेंबरपासून पूर्वलक्ष्यी प्रभावानं लागू होईल. केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं अभिजात भाषांच्या अभ्यासासाठी 5 उत्कृष्टता केंद्रांच्या स्थापनेला मंजुरी दिली. मराठी, आसामी, बंगाली, पाली आणि प्राकृत या भाषांच्या अभ्यास आणि संशोधनासाठी ही केंद्र स्थापन करण्यात येणार आहेत. या उपक्रमामुळे प्रगत शैक्षणिक संशोधन, भाषिक आणि साहित्यिक वारशाचं जतन तसंच डिजिटलायझेशन आणि या भाषांशी संबंधित ज्ञानाचा व्यापक प्रसार करण्यासाठी विशेष संस्थात्मक आधार मिळेल. ही उत्कृष्टता केंद्र आसाममध्ये तेजपूर विद्यापीठ, पश्चिम बंगालमध्ये विश्वभारती विद्यापीठ, पुण्यातलं डेक्कन कॉलेज, ओदिशातलं केंद्रीय विद्यापीठ आणि गुजरातमधल्या केंद्रीय विद्यापीठात स्थापन केली जातील. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. जनसेवेतून देशसेवा हा मंत्र आणि सतत समर्पणा भावाचा हा प्रवास आहे. सेवा आणि सुशासन या दोन सूत्रांचा अवलंब करत 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साकार करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत आहे. सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडत आहेत. या विशेष मालिकेत आज आपण ऐकणार आहोत प्रधानमंत्री स्वनिधी योजनेबद्दल.
1: आर्थिकदृष्ट्या दुर्बल वर्गातल्या लोकांना कोविड महामारीचा मोठा फटका बसला होता. त्यातून त्यांना सावरण्यासाठी त्यांना पतपुरवठा करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. हातगाडी किंवा फिरत्या ठेल्यावर व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांसाठी प्रधानमंत्री स्वनिधी योजना केंद्रीय गृहनिर्माण आणि नगरविकास मंत्रालयानं सुरू केली. 1 जून 2020 रोजी योजनेचं उद्घाटन झालं. या योजनेत 15,000 रुपयांपर्यंतचं कर्ज 1 वर्षाच्या मुदतीसाठी दिलं जातं. कर्जदाराने वेळेत परतफेड केली तर पुढच्या टप्प्यात त्याला 1.5 वर्षाकरता 25,000 रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकतं. तिसऱ्या टप्प्यात ही रक्कम 50,000 रुपयांपर्यंत आणि मुदत 3 वर्षांपर्यंत वाढते. नियमितपणे परतफेड करणाऱ्यांना व्याजात 7% अनुदान मिळतं. तारण ठेवण्यासाठी ऐपत किंवा गाठीशी मालमत्ता नसलेल्या फेरीवाले दुकानदारांना या योजनेमुळे प्रगतीसाठी मदतीचा हात मिळाला. मार्च अखेरीपर्यंत देशभरात 17,115 कोटी रुपयांची कर्ज या योजनेमार्फत वितरित झाल्याची माहिती नगरविकास मंत्रालयाने राज्यसभेत लेखी उत्तरात दिली.
0: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत विरोधी पक्षांनी आज मुंबईत मोर्चा काढला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चात मोठ्या संख्येनं आंदोलक तिरंगा ध्वज हातात घेऊन सहभागी झाले होते. भारतीय जनता पार्टीनं केंद्रीय निवडणूक आयोग आणि इतर यंत्रणांवर कब्जा मिळवला असल्याचा आरोप दोन्ही नेत्यांनी यावेळी केला. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्र विधान परिषदेच्या 3 जागांसाठी भारतीय जनता पक्षानं उमेदवारांची घोषणा केली. पुणे पदवीधर मतदारसंघातून स्मिता

0: जाधव यांना, नागपूर पदवीधर मतदारसंघातून सुधाकर कोहळे यांना, तर पुणे शिक्षक मतदारसंघातून कौस्तुभ गावडे यांना भाजपाकडून उमेदवारी देण्यात आली आहे. दिल्लीच्या करोल बाग इथं भूमिगत मेट्रोच्या कामादरम्यान तिथल्या झाडांचं नुकसान होत असून ते थांबवण्यासाठीच्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयानं दिल्ली विकास प्राधिकरण आणि दिल्ली मेट्रो रेल्वे महामंडळाकडून उत्तर मागवलंय. या भागात मोठं बांधकाम सुरू असून पूर्ण वाढ झालेल्या झाडांना याचा फटका बसत असल्याचं याचिकेत म्हटलंय. या प्रकरणाची पुढची सुनावणी 6 ऑक्टोबर रोजी होणार आहे. रशियाबरोबरच्या संभाव्य युद्धविरामाबाबत भारतानं मांडलेला प्रस्ताव हा आपल्याला मिळालेल्या 4 प्रस्तावांमधला सर्वात व्यापक प्रस्ताव असल्याचं युक्रेनचे परराष्ट्र मंत्री आंद्री सिबिहा यांनी म्हटलंय. रशिया युक्रेन संघर्षावर परस्पर सहमतीनं तोडगा काढण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मांडलेला विचार सकारात्मक असल्याचं रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी काल म्हटलं होतं. या पार्श्वभूमीवर युक्रेननं आपली भूमिका स्पष्ट केली. आपल्याला भारत, तुर्की, इजिप्त आणि अमेरिका यांच्याकडून युद्धविरामाचे प्रस्ताव मिळाले असून यावर विचार करण्याची आपली तयारी आहे, मात्र कोणताही करार हा केवळ लष्करी हालचालींपुरता मर्यादित न राहता यामध्ये ऊर्जा आणि बंदरांच्या पायाभूत सुविधांची सुरक्षा तसंच काळ्या समुद्रातल्या हालचालींचाही समावेश असायला हवा असं सीबीआय यांनी म्हटलंय. परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांनी आज अमेरिकेच्या इंडो पॅसिफिक कमांडचे कमांडर ॲडमिरल सॅम्युअल जे पापारो यांची भेट घेतली. हिंद प्रशांत क्षेत्रात भारत आणि अमेरिका यांच्यातली सुरक्षा भागीदारी आणि सागरी सहकार्य अधिक दृढ करण्याच्या उपायांवर यावेळी चर्चा झाल्याचं जयशंकर यांनी समाजमाध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलंय. अमेरिकेचा वाढता आर्थिक दबाव आणि निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेली आव्हानात्मक परिस्थिती हाताळण्यासाठी आपण एक नवीन व्यवस्था स्वीकारल्याचं इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी म्हटलंय. इराणी जनतेवर दबाव आणण्यासाठी अमेरिका आणि इतर विरोधक आपल्या अत्यंत महत्वाच्या आर्थिक जीवनवाहिन्या तोडण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र जनतेचा पाठिंबा आणि सरकारी उपाययोजनांमुळे त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरत असल्याचं पेझेश्कियान यांनी समाजमाध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलंय. इंडोनेशियाच्या सुम्बावा प्रांतात आज सकाळी 5.9 रिक्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला. भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीखाली 10 किलोमीटर खोलीवर होता अशी माहिती स्थानिक हवामान विभागानं दिली. यावेळी कोणतीही हानी झाल्याचं वृत्त नाही. जपानमध्ये सुरू असलेल्या 20व्या आशियाई क्रीडा स्पर्धांचा आज समारोप होतोय. 2 आठवड्यांपेक्षा जास्त काळ चाललेल्या या रोमांचक क्रीडा स्पर्धांमध्ये भारतानं दमदार कामगिरी केली असून 21 सुवर्ण 27 रौप्य आणि 37 कांस्य पदकांसह एकूण 85 पदकांची कमाई केली आणि पदक तालिकेत 4थं स्थान पटकावलं. जपानमध्ये नागोया इथल्या पालोमा मिझुहो स्टेडियमवर या क्रीडा स्पर्धांचा समारोप सोहळा होणार असून भारतीय प्रमाणवेळेनुसार 2:30 हा कार्यक्रम सुरू होईल. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या खेळाडूंच्या संचलन फेरीत भारताच्या ध्वजवाहक म्हणून नेमबाज नीरू धांडा यांची निवड निश्चित झाली. या कार्यक्रमात दोहा 2030 क्रीडा स्पर्धांच्या आयोजन समितीकडे अधिकृतपणे जबाबदारी सोपवली जाईल. येत्या 2 दिवसात मराठवाडा आणि विदर्भाचा उर्वरित भाग तसंच छत्तीसगड, तेलंगणा आणि उत्तर कर्नाटकच्या आणखी काही भागातून नैऋत्य मोसमी पाऊस माघारी परतण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली. केरळ, माहे, तमिळनाडू, पुडुचेरी आणि करायकलमध्ये काही ठिकाणी आज जोरदार पाऊस पडेल तर कोकण आणि गोव्यात उद्यापर्यंत उष्ण आणि दमट हवामान राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशातल्या महत्वाच्या संस्था, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग आणि स्टार्टअप्सच्या बळावरच विकसित भारताचं उद्दिष्ट साकार होईल असं उपराष्ट्रपतींचं प्रतिपादन. विविध मंत्रालयांशी संबंधित अनेक संसदीय समित्यांची पुनर्रचना. महाराष्ट्र विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी भाजपाचे उमेदवार जाहीर. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांची आज सांगता. 21 सुवर्ण पदकांसह पदक तालिकेत भारत 4थ्या स्थानावर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचे हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे.
2: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात धाराशिव जिल्ह्याचं वार्तापत्र.
3: पावसानं ओढ दिल्यामुळं उद्भवलेल्या परिस्थितीची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी. जिल्ह्यातील 8ही तालुक्यात दुष्काळाचा ट्रिगर वन लागू झाल्यानं पंचनामे सुरू. आणि तुळजापूर सोलापूर रेल्वे मार्गाला राज्य शासनाकडून 240 कोटी रुपये मंजूर.
2: या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर

0: देविदास पाठक यांनी पाठवलेली ही माहिती।
1: जिल्ह्यात पावसानं ओढ दिल्यामुळे खरीप हंगाम हातातून गेला असून सरसकट मदत करण्यासारखी परिस्थिती असल्यामुळे राज्य शासन तात्काळ उपाययोजना सुरू करत असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। धाराशिव तालुक्यातील करजखेडा आणि मलकापूर शिवारात पिकांची तसंच साठवण तलावाची मुख्यमंत्र्यांनी नुकतीच पाहणी केली, त्यावेळी ते बोलत होते। या पाहणी दौऱ्यात मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला। केंद्राच्या मदतीची वाट न पाहता राज्य सरकार या परिस्थितीत शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहील अशी ग्वाही देखील त्यांनी यावेळी दिली। या कठीण समयी प्रत्येकानं सहकार्याची भावना ठेवण्याची गरज व्यक्त करून मुख्यमंत्र्यांनी आगामी 5 महिने सर्वांनी धैर्यानं संकटाला सामोरं जाण्याचं आवाहन केलं। जिल्ह्यातील आगामी काळात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होऊ नये यासाठी उजनी धरणातून धाराशिव जिल्ह्यासाठी 1 TMC पाणी उपलब्ध करून देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी सोलापूर जिल्हा प्रशासनाला दिले। त्यामुळे धाराशिवच्या पाणी प्रश्नाबाबत दिलासा मिळणार असल्याचा विश्वास आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केला आहे। या संकटाच्या काळात अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी शेतकऱ्यांमध्ये विश्वास निर्माण करून शासन तसंच प्रशासन त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभं असल्याची ग्वाही द्यावी असं आवाहन पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत केलं। धाराशिव जिल्ह्यात सर्व तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थितीच्या अनुषंगानं ट्रिगर 1 प्रथम कळ लागू झाली असल्यामुळे या सर्व तालुक्यात खरीप हंगामातील पिकांचे तातडीनं पंचनामे करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत। या तालुक्यातील पीक नुकसानीची वस्तुस्थिती नोंदवून आवश्यक कारवाईच्या सूचना देण्यात आल्या आहेत। त्यानुसार बाधित क्षेत्रात पंचनामे करून आवश्यक माहिती संकलित करण्याचं काम सुरू आहे। खरीप पिकांची सद्यस्थिती दर्शवणारी छायाचित्र आणि GPS कोऑर्डिनेट संकलित करण्याचं तसंच पीक परिस्थितीचा अहवाल शासनानं निश्चित केलेल्या विहित नमुन्यात तयार करून सादर करण्याचंही स्पष्ट सूचित करण्यात आलं आहे। जिल्ह्यातील 8ही तालुक्यात पीक पंचनाम्यांना वेग आला आहे। पावसाच्या अनिश्चिततेमुळे भविष्यात पशुधनाच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनानं आतापासूनच नियोजनाला सुरुवात केली आहे। शेतात आणि साखर कारखाना परिसरात उपलब्ध होणाऱ्या ऊसाच्या वाढ्यांचा चाऱ्यासाठी उपयोग करण्याबरोबरच उपलब्ध निकृष्ट चाऱ्याचं पोषणमूल्य वाढवण्यावर प्रशासनानं भर दिला आहे। त्यासाठी ऊसाच्या वाढ्यांचे संकलन तसंच साठवणूक, चारा डेपूची निर्मिती आणि कोरड्या चाऱ्यावर युरिया प्रक्रिया अशा उपाययोजना प्रभावीपणे राबवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी दिले आहेत। जिल्ह्यात उत्पादित झालेला किंवा उपलब्ध असलेला चारा व्यावसायिक अथवा अन्य कारणांसाठी जिल्ह्याबाहेर वाहून नेण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे। राष्ट्रीय पोषण पंधरवाडानिमित्त धाराशिव जिल्ह्यातील 2046 अंगणवाड्यांमध्ये वेगवेगळे उपक्रम हाती घेतले जात आहेत। यात गावागावात पोषण जनजागृती रॅली, अंगणवाडी स्तरावर पाककला स्पर्धा, सुदृढ बालक स्पर्धा, प्रधानमंत्री मातृवंदना योजनेची नोंदणी आणि माता गृह भेटी असे विविध उपक्रम राबवले जात आहेत। त्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील गरोदर माता, स्तन्यदा माता, बालक आणि किशोरवयीन मुलींच्या आहाराबाबत जनजागृती होऊन महिलांमधील रक्तक्षयाचं प्रमाण कमी होण्यास तसंच कुपोषण कमी होण्यास मदत होत आहे। हैदराबाद मुक्तीसंग्रामाचा 78वा वर्धापन दिन गेल्या महिन्यात साजरा झाला। धाराशिव इथं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं। यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते 3 अनाथ बालकांना आपले सरकार सेवा केंद्र मंजुरीचं प्रमाणपत्र प्रदान करण्यात आलं। सामाजिक न्यायाच्या योजनांमधून कष्टकरी घटकांना आर्थिक बळ देण्याच्या दृष्टीनं गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉल देण्याच्या योजनेअंतर्गत 7 लाभार्थ्यांना प्रत्येकी 1 पत्र्याचा स्टॉल तसंच प्रत्येकी 5,000 रुपये आर्थिक सहाय्यही यावेळी करण्यात आलं। सोलापूर तुळजापूर धाराशिव या महत्वाकांक्षी रेल्वे मार्गाला आता आणखी वेग येणार आहे। या प्रकल्पाचे काम निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारनं राज्याच्या हिश्याचे आणखी 240 कोटी रुपये वितरित करण्यास नुकतीच मंजुरी दिली। डिसेंबर 2029 पर्यंत संपूर्ण रेल्वे मार्ग पूर्ण करण्याच्या उद्दिष्टाला या निर्णयामुळे आणखी गती मिळाली असल्याची माहिती आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी दिली।
0: धाराशिव जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं। या वार्तापत्राचे लेखक होते देविदास पाठक। जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला।

श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात हायकूच्या बनात या मालेत ऐकूया हायकू या काव्य प्रकाराची ओळख करून देणारा

0: मेघना साने यांचा लेख.
1: मित्र, हायकू हा काव्यप्रकार जपानमध्ये 500 वर्षापूर्वीच प्रचलित होता. मात्र आपल्याकडे म्हणजे महाराष्ट्रात 20व्या शतकात साधारण 1980 पासून का बरं आला इतक्या उशिरा? यापूर्वीच का नाही आला हा काव्यप्रकार आपल्याकडे? आपली प्राचीन कविता म्हणजे काय? महाकाव्य असत, स्तोत्र असत, शौर्याचं गान, राजाची स्तुती, आरत्या, अशी दीर्घ काव्याची आपल्याकडे परंपरा होती. आपल्या प्राचीन कवितेला संस्कृत साहित्यशास्त्रातून प्रसूत झालेल्या संकल्पनांचाच मुख्य आधार होता. त्यावेळी हायकू सारखा 3 ओळींचा काव्यप्रकार जर इकडे कोणी आणला असता ना, तर हे कविता म्हणून मान्यताच मिळाली नसती. भारतात दीर्घ काळापर्यंत कविता ही छंदोमयतेच्या संकल्पनेला प्राधान्य देऊन गेयतेशी सख्य करून राहिली होती. या संकल्पनांमध्ये महत्वाचे बदल घडून यायला लागले ते इंग्रजीतील स्वच्छंतवादी कवितेच्या कालखंडात. या कवितेच्या उत्कर्षा काळात काव्यकल्पना केंद्रित झाली ती लिरिक भोवती, मग भाव कविता आली. आत्मविष्कारातील उत्स्फूर्तता, कवीचं व्यक्तिमत्व, भावभावना ही अंग कवितेच्या संकल्पनेत अग्रभागी आली. काव्य नित्याच्या जीवनातील अनुभव चित्रित करण्याकडे वळल्यामुळे गद्य पद्याच्या भाषेत भेद करणं मग कृत्रिम वाटायला लागलं. कविता ही सिंगिंग लाईनपेक्षा स्पीकिंग लाईनचा अधिक आश्रय घ्यायला लागली. बदलत्या काव्य संकल्पनांमुळे आपली कविता ही मॉडर्न पोएट्री झाली. या 20व्या शतकातच आपल्याला जपानमधून आलेला हायकू हा काव्यप्रकार म्हणून स्वीकारता आला. आधुनिक युगात आपली कवितेची शैली, आशय, विषय, घाट सारंच बदललं होतं ना, म्हणून 1980 नंतर इथे ही हायकू कविता म्हणून रुजू लागला. 1919 मध्ये कविवर्य रवींद्रनाथ ठाकूर यांनी आपल्या जपान यात्रेनंतर भारतात येऊन जपान यात्री या लेखात जपानचे प्रसिद्ध हायकूकार मात्सुओ बाशो यांचे हायकू बंगाली भाषेतनं अनुवाद करून प्रसिद्ध केले. म्हणजे ते जपानीमध्ये होते, यांनी बंगालीत लिहिले. आता अशा तऱ्हेने भारतात हायकू तेव्हा आले होते, पण ते रुजले का? नाही, कारण 1919 काळ कसा होता? स्वातंत्र्यपूर्व काळ, चळवळींनी भारलेला होता. तेव्हा भारतातलं वातावरण वेगळं होतं, सगळ्या चळवळी चालल्या होत्या, लोकांची मानसिकता वेगळी होती, कोण हायकूला स्वीकारणार त्यावेळी? मात्र स्वातंत्र्यानंतर सर्व स्थिरस्थावर झाल्यानंतर महाराष्ट्रात भरपूर साहित्य निर्मिती व्हायला लागली, लोक साहित्यात रमायला लागले, वेगवेगळे काव्यप्रकार आले आणि 1979 साली आपल्या ध्रुवा या संग्रहातून शिरीष पै यांनी महाराष्ट्राचे लक्ष हायकूकडे वेधून घेतलं. आता शिरीष पै हायकू या काव्यप्रकारे कशा वळल्या, त्यांनी आपल्या एका लेखात लिहिले, माझी साहित्यिक मुसाफिरी या लेखात लिहिले. सुप्रसिद्ध लेखक विजय तेंडुलकर यांनी सहज म्हणून जपानी हायकू कवितेचा इंग्रजी अनुवाद केलेला काव्यसंग्रह शिरीष ताईंना वाचायला दिला आणि म्हणाले, हे वाचा, तुम्ही असे हायकू लिहू शकाल. मात्र शिरीष पैना काय प्रयत्न करून सुद्धा तसे हायकू लगेच नाही लिहिता आले. त्यांनी कबूल केलं. 1976 साली दैनिक मराठाचा अस्त झाला. एक मानसिक धक्का बसून त्यांचं सर्व लेखन बंद पडलं. शून्य मनाने त्या घरात बसून होत्या, खिडकीतून बाहेर पाहत होत्या, एकट्याच खोलीत बसून निसर्ग निहाळताना त्यांना हायकू सुचला. त्यांच्या खोलीच्या खिडकीवर दारावर बसून एक कावळा आर्त स्वरात ओरडत होता. त्याचे ते करुण स्वर ऐकून त्यांना एकदम हायकू सुचला. शिरीष पैंचा पहिला हायकू होता तो, काय माहिती, केव्हाचा करतोय काव काव, खिडकीवरला कावळा त्याचाही भरून येतो इतका गळा. यातून काय, कवयित्रीने आपली एकाकी दुःखी मनस्थितीत हायकू चितारलेली आहे. अतिशय समर्पक अशा नैसर्गिक वर्णनातून आपल्या स्थितीबद्दल कथन केलंय. 2017 पर्यंत त्यांचं हायकू लेखन हे सुरूच होतं.
0: हायकूच्या बनात या मालेत आत्ताच आपण ऐकला हायकू या काव्यप्रकाराची ओळख करून देणारा मेघना साने यांचा लेख. ह्या कार्यक्रमासाठी लेखन आणि निवेदन केलं होतं मेघना साने यांनी, निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी, आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो. आकर्षक आणि नाजूक फूल म्हणजे डेलिया. परसबागेमध्ये डेलियाच्या बुटक्या जाती लावलेल्या चांगल्या असतात. डेलियाची फुलं फुलदाणीत आकर्षक रचनेसाठी वापरतात. काही जातीची फुलं कट फ्लॉवर्स म्हणून वापरता येतात. यामध्ये जातींमध्ये सिंगल प्रकार, यात फुलं एकेरी पाकळीची असतात, बमिनो, लिटल डोरिट इत्यादी. ॲनिओक प्रकार, यामध्ये फुलांमध्ये पाकळ्यांची अनेक वर्तुळं असतात, कॉमेट प्रकार. कोलारिट प्रकार, यामध्ये फुलात पाकळ्यांचं एक सपाट

0: तर दोन किंवा तीन वर्तुळ पुंगळी आकाराच्या पाकळ्यांची असतात. चोह, थामस इत्यादी जाती आहेत. पियोनी प्रकारामध्ये फुलांच्या पाकळ्या सपाट आणि पसरट असतात. पाकळ्यांची दोन ते तीन वर्तुळं असतात. यामध्ये बिशाप आणि फॅशनेबल या जातींचा समावेश होतो. डेकोरेटिव्ह प्रकारामध्ये फुलं मोठी, पाकळ्या मोठ्या आणि भरपूर संख्येनं अनेक वर्तुळं असतात. या महत्त्वाच्या प्रकारात जायंट डेकोरेटिव्ह, लार्ज डेकोरेटिव्ह, मीडियम डेकोरेटिव्ह, स्मॉल डेकोरेटिव्ह, मिनिएचर डेकोरेटिव्ह अशा उपजाती आहेत. याशिवाय डेलियाच्या बाल डेलिया, पॉम्पॉन डेलिया, कॅक्टस डेलिया, सेमी कॅक्टस डेलिया, वॉटर लिली, स्टार फॉलोवर डेलिया अशा विविध डेलियांच्या जाती आहेत. डेलियाची लागवड बियांपासून किंवा कंदापासून करता येते. बियांपासून लागवड करताना कुंडीत किंवा गादीवाफ्यात अथवा खोक्यामध्ये चांगली पोयटा माती, कुजलेलं शेणखत आणि बारीक वाळू घालून बी पेरावं. 8 ते 10 दिवसात उगवण होते. महिनाभरानं पुनर्लागवड करावी. डेलियाचा कंद रताळ्यासारखा असतो. तो आणि त्याच्या वरचा खोडासारखा भाग लागवडीकरता वापरतात. कंदाप्रमाणेच फांद्यांपासूनही लागवड करता येते. लागवड करताना कुंडीत शक्यतो बारीक वाळू भरावी. गादीवाफ्यावर शेतामध्ये याची आवश्यकता नसते. कलमं लावण्यापूर्वी जंतुनाशकामध्ये बुडवावीत आणि त्यांना या पावडरची पेस्ट लावावी, म्हणजे मुळं लवकर आणि भरपूर फुटतात. साधारणपणे 4 ते 5 आठवड्यापर्यंत कलमं पुनर्लागवडीला तयार होतात. पुनर्लागवडीकरता उत्तम पोयटा मातीच्या जमिनीत शेणखत, नीमकेक आणि गांडूळ खत पसरावं किंवा कुंडीतल्या लागवडीत यथायोग्य मिश्रण करावं. रोप हलकं काढून बुरशीनाशकामध्ये बुडवावं. गादीवाफ्याच्या मध्यभागी किंवा कुंडीत मध्यभागी लावावं. डेलियाची लागवड ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये केली जाते. ऑक्टोबर नोव्हेंबरमधल्या लागवडीला फेब्रुवारी मार्चमध्ये फुलांचा बहर असतो. डेलियाला लागवडीपूर्वी एकदा आणि फुलं कळ्या येण्याच्या वेळी असं 2 वेळा खत द्यावं लागतं. त्यावेळी मिश्र खताबरोबर 19:19:19 हे खत 100 ग्रॅम मॅग्नेशियम सल्फेट 10 ग्रॅम मिसळून प्रत्येक कुंडीत द्यावं. याशिवाय चिमूटभर युरिया पाण्यात विरघळवून द्यावा. 10 ते 15 दिवसाच्या अंतरानं थोडंसं 15:15:15 हे खत दिलं तर झाडं जोमदार वाढतात. झाड उंच वाढीस लागून फुलं येण्याच्या वेळेस झाडाला काठीचा आधार देणं आवश्यक असतं. कारण खोड भक्कम दिसत असलं तरी फूल मोठं झाल्यावर झाड मोडू शकतं. फुलं मोठी हवी असल्यास कळ्यांची विरळणी करावी. फुलं येऊन गेल्यावर झाड तसंच राखावं. पुढील महिनाभरात पानं पिवळी पडून सुकतात. अशावेळी झाड जमिनीवरच्या 5.7 सेंटीमीटर उंचीवर कापून टाकावं. मातीतील कंद खोडाच्या भागासह हळूच काढून घेऊन मॉस वाळू यामध्ये ठेवून कोरड्या थंड जागी ठेवावेत. पुढच्या हंगामात हे कंद लागवडीकरता वापरता येतात.
1: श्रोते हो, आकाशवाणी रत्नागिरी केंद्र निर्मित माझं आवार माझं शिवार या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय कृषी प्रसारणात बुधवार दिनांक 7 ऑक्टोबर 2026 रोजी सायंकाळी 7:30 वाजता शाश्वत मृदा व्यवस्थापन आणि जमिनीचे आरोग्य याविषयी डॉक्टर मनीष कस्तुरे यांची विद्या तावडे यांनी घेतलेली मुलाखत जरूर ऐका.
2: मातीमध्ये असलेली जैवविविधता आहे ती टिकून राहण्यासाठी जे काय व्यवस्थापन करायचं आहे त्याला आपण म्हणतो शाश्वत मृदा व्यवस्थापन.
1: सादर करते आहेत विवेक वानखडे.

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत स्तनांचा कर्करोग याविषयी डॉक्टर प्रियांका कोयंडे यांनी दिलेल्या माहितीचा भाग चौथा आणि शेवटचा.
1: नमस्कार श्रोतेहो, गेल्या 3 दिवसात आपण ब्रेस्ट कॅन्सर म्हणजे काय, त्याची लक्षणं आणि त्याचं निदान कसं केलं जातं हे पाहिलं. आज आपण जर ब्रेस्ट कॅन्सरचं निदान झालं तर पुढे काय करायचं हे बघूया. कोणत्या रुग्णाला कोणता उपचार आणि कोणत्या क्रमाने द्यायचा हे कॅन्सरचा प्रकार, त्याची स्टेज आणि इतर वैद्यकीय बाबींवर अवलंबून असतं. कारण प्रत्येक ब्रेस्ट कॅन्सर सारखा नसतो. काही कॅन्सर्स लहान असतात आणि फक्त ब्रेस्टपुरते मर्यादित असतात. काहींचा लिम्फनोडशी संबंध असतो. काही कॅन्सर्समध्ये शरीरातील इतर भागांची तपासणी आवश्यक असू शकते. प्रत्येक रुग्णाचा उपचार त्याच्या कॅन्सरच्या प्रकारावर आणि त्याच्या स्टेजवर ठरवला जातो. स्तनाच्या कर्करोगाचे नाव काढले की सर्वात मोठी भीती असते ती म्हणजे आता संपूर्ण स्तन काढावं लागणार. पण वैद्यकीय शास्त्राने आता खूप प्रगती केली आहे. जर कर्करोगाचे निदान पहिल्या किंवा दुसऱ्या टप्प्यात लवकर झाले तर संपूर्ण स्तन काढण्याची गरज पडत नाही. ब्रेस्ट कन्झर्विंग सर्जरी म्हणजे स्तन वाचवणारी शस्त्रक्रिया आता शक्य आहे. यामध्ये फक्त कॅन्सरची गाठ आणि आजूबाजूचा थोडा भाग काढून उर्वरित स्तन सुरक्षित ठेवला जातो आणि त्याचा नैसर्गिक आकारही टिकून ठेवला जातो. याला आपण ऑन्कोप्लास्टिक सर्जरी म्हणतो. यामुळे महिलेचा आत्मविश्वास टिकून राहण्यास मोठी मदत होते. काही परिस्थितींमध्ये मात्र मॅस्टेक्टमी अधिक योग्य पर्याय असू शकतो. म्हणून ब्रेस्ट वाचेल का याचं उत्तर प्रत्येक रुग्णासाठी वेगळं असतं. शस्त्रक्रियेव्यतिरिक्त कॅन्सर पूर्णपणे मुळासकट नष्ट करण्यासाठी इतर उपचारांचीही जोड दिली जाते. यामध्ये किमोथेरपी, रेडिएशन थेरपी आणि हॉर्मोनल किंवा टार्गेटेड थेरपीचा समावेश असतो. किमोथेरपीमुळे केस गळतात हे खरे आहे, पण उपचार संपल्यावर ते पुन्हा पूर्वीसारखे येतात. या उपचारांचा मुख्य उद्देश म्हणजे रक्तावाटे शरीरात कुठेही लपलेल्या कॅन्सरच्या पेशी नष्ट करणे आणि आजार पुन्हा उद्भवू नये याची खात्री करणे आहे. आज ब्रेस्ट कॅन्सरचा उपचार व्यक्तीनुसार आणि कॅन्सरच्या बायोलॉजीनुसार ठरवला जातो. आणि इथे एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे, उपचार सुरू केल्यानंतर तो डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे पूर्ण करणे. काही वेळा ट्रीटमेंटमध्ये साईड इफेक्ट्स होतात, त्याबद्दल घाबरून औषधं स्वतःहून बंद करण्याऐवजी डॉक्टरांशी बोलणं महत्त्वाचं आहे. उपचारामध्ये बदल करायचा असेल तर तो मेडिकल टीमच्या सल्ल्याने करावा. आता एक शेवटची गोष्ट मनापासून सांगू इच्छिते. ब्रेस्ट कॅन्सरची भीती असणं स्वाभाविक आहे, पण भीतीमुळे तपासणी न करणं हा उपाय नाही. स्तनामध्ये नवीन गाठ जाणवली, निप्पलमध्ये बदल झाला, त्वचेमध्ये बदल झाला किंवा असामान्य डिस्चार्ज दिसला तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. गाठ आहे म्हणून कॅन्सर आहे असं समजू नका, पण कॅन्सरची शक्यता नाकारण्यासाठी तपासणी टाळू नका. लवकर निदान आणि योग्य उपचार हे ब्रेस्ट कॅन्सरच्या ट्रीटमेंटमधले अत्यंत महत्त्वाचे भाग आहेत. आणि सर्व महिलांना माझा एकच संदेश, आपल्या शरीराची जाणीव ठेवा, बदलांकडे दुर्लक्ष करू नका आणि गरज पडल्यास वेळेवर वैद्यकीय मदत घ्या. कारण वेळेवर निदान आणि योग्य आधुनिक उपचारांमुळे रुग्ण पूर्णपणे बरी होऊन तिचे पुढील आयुष्य अतिशय सामान्यपणे आणि आनंदाने जगू शकते. या जनजागृती महिन्याच्या निमित्ताने माझी सर्वांना, विशेषतः पुरुष श्रोत्यांना ही विनंती आहे की त्यांनी घरातील महिलांना, आई, बहीण, पत्नी यांना त्यांच्या आरोग्याबाबत जागृत करावे. त्यांना स्वतःसाठी वेळ काढायला सांगा आणि चाचण्यांसाठी प्रोत्साहन द्या. स्वतःच्या आरोग्याविषयी जागरूक राहणे हाच कर्करोगावर मात करण्याचा सर्वात मोठा मंत्र आहे.
0: श्रोते हो, आत्ताच आपण स्तनांचा कर्करोग याविषयी डॉक्टर प्रियांका कोयंडे यांनी दिलेल्या माहितीचा भाग चौथा आणि शेवटचा ऐकलात. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गोरुडे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते राजेश शेजवळे.

श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, परिसर या कार्यक्रमात आपण सृष्टी ज्ञान संस्थेत प्रोजेक्ट मॅनेजर असलेले कुणाल अनेराव यांच्याकडून पारंपरिक बियाण्यांचा वापर करून आपण कशा पद्धतीने पर्यावरण संवर्धन करू शकतो याविषयी जाणून घेत आहोत. आत्तापर्यंत आपण एकूणच पारंपरिक बियाण्यांचा वापर आणि हायब्रिड बियाण्यांचा वापर याचा काय परिणाम होतो, कमी पाणी आणि दुष्काळी परिस्थितीमध्ये पारंपरिक बियाण्यांचा वापर केल्याने काय फायदा होतो, त्याचबरोबर स्थानिक जैवविविधतेच्या संवर्धनामध्ये पारंपरिक पिकं असतील किंवा त्यांचं बियाणं असेल यांचा कशा पद्धतीने वापर करता येतो हे आतापर्यंत जाणून

0: घेतलं. आजच्या आपल्या शेवटच्या भागामध्ये आपण पारंपरिक बियाण्यांच्या क्षमतेमुळे रासायनिक खतांचा वापर आपल्याला कमी करता येतो का? कारण एकूणच आपल्या परिसराचं, आपल्या पर्यावरणाचं, आपली जी काही जमीन आहे तो एक खूप मोठा भाग आहे. या जमिनीचं जे काही आरोग्य आहे ते जर आपल्याला चांगलं ठेवता आलं तर नक्कीच पर्यावरण संवर्धनामध्ये एक पाऊल पुढे जाता येईल. तर सर, पारंपरिक बियाण्यांच्या वापरामुळे किंवा पारंपरिक बियाण्यांच्या क्षमतेमुळे रासायनिक खतांच्या बदलामध्ये आपल्याला कमतरता आणता येते का?
1: निश्चितच सर, पारंपरिक बियाण्यांमुळे रासायनिक खतं आणि कीटकनाशकांचा वापर निश्चितच आणि लक्षणीयरित्या कमी झालेला आहे. हे खूपशा शेतकरी गट जे सेंद्रिय पद्धतीने शेती करतात, नंतर कृषी संशोधनातून आपल्याला ही बाब समोर आलेलीच आहे. तुम्हाला माहिती आहे, हायब्रिड बियाणं जेव्हा आपण घेतो तेव्हा त्या हायब्रिड बियाणाला एका पर्टिक्युलर टायमानंतर रासायनिक खतं द्यावीच लागतात. पारंपरिक जी बियाणी आहेत, जमिनीतला जे काही त्यांचं न्यूट्रिएंट आहे त्याच्यावरतीच ते वाढलेले असतात. त्यानंतर मग जे शेणखत आहे, गोमूत्र आहे किंवा विविध प्रकारचे जे सेंद्रिय एन्झाईम्स आहेत त्याच्यावरतीच ते वाढलेले आहेत. पण जेव्हा तुम्ही हायब्रिड बियाणे वापरायला सुरुवात करता तेव्हा तुम्हाला मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांचा वापर करावाच लागतो, कारण ती त्या पद्धतीनेच मॉडिफाय केलेली आहेत. सेंद्रिय घटकांचा आपण वापर केल्यामुळे आपल्याला पीकही खूप चांगल्या पद्धतीने येतं, त्याचा प्रतिसादही खूप छान मिळतो. त्यामुळे रासायनिक खतांचा वापर पारंपरिक बियाणे ती वापरल्यामुळे निश्चितच मी असं म्हणेन की कमी झालेला आहे. नंतर फवारणी करतो, खूपदा ही हायब्रिड बियाणे वापरल्यामुळे जे कीटक येतात, कीटकांचा बेसिक असा आहे की ते कुठल्याही पद्धतीचं औषध मारा मरतात, पण पुढल्या वेळेस त्याच्यावरतीच आपण कसा उपाय शोधू शकतो हे ते अंगभूत आपल्यामध्ये आणतात आणि परत येतात. जे हायब्रिड बियाणे जे आपण वापरतो त्याच्यामुळे कीटक येतात त्याला ते पटकन बळी पडतात. पण जसं मी म्हटलं की जी पारंपरिक बियाणी आहेत ती वर्षानुवर्ष तिथल्या स्थानिक वातावरणाशी जुळून घेतल्यामुळे कीटकांचा प्रादुर्भाव कमी होतो. बाकीचे ग्रास ऑपर वगैरे आहेत हे जे आपण शेतकऱ्यांचे मित्र म्हणतो हे तिथे खूप चांगल्या पद्धतीने वापरतात आणि एका पद्धतीने आपल्या त्या शेतीचं संरक्षणच करतात. जी पारंपरिक बियाणी जी आपण वापरतो त्यामुळे निश्चितच कमी झालेलं आहे.
0: सर, कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात सर्वांनी पारंपरिक बियाण्यांचा वापर करावा यासाठी तुम्ही कशा पद्धतीने आवाहन कराल?
1: हवामान बदल हा होतोच आहे, जगण्यासाठी अन्न लागतंच. रासायनिक खतं वापरून शेती करतोय आणि जे हायब्रिड बियाणी वापरतोय त्याच्यामुळे प्रत्येक रोगाचं कॅपिटल झालेलंच होतं. डायबिटीस म्हणा, कॅन्सर म्हणा, तर विविध जे रोग आहेत त्याच्यामध्ये आपण नंबर वन झालोच आहोत. तर हे सगळं कमी करायचं असेल आणि जो हवामान बदल जो होतोय जो झालेला आहे आणि त्याच्यात आपल्याला टिकून राहायचं असेल तर आपली जी पारंपरिक स्थानिक तिथल्या नैसर्गिक वातावरणाशी, तिथल्या दुष्काळ म्हणा, तिथे होणारा जो बदल आहे त्याला ती तगून तशी तशी वर्षानुवर्ष आपल्या इथे होत होती ती वापरणं तेवढीच गरजेचं आहे आणि हाच एक उपाय आहे असं मी सांगू शकतो.
0: श्रोते हो, पारंपरिक बियाण्यांचा वापर करून आपण पर्यावरण संवर्धन कसं करू शकतो हे आपण सृष्टी ज्ञान संस्थेत प्रोजेक्ट मॅनेजर असलेले कुणाल अनेराव यांच्याकडनं जाणून घेण्याचा प्रयत्न केला. खूप मोठ्या प्रमाणामध्ये पारंपरिक बियाण्यांच्या वापराची प्रचार प्रसिद्धी ते गावोगावी जाऊन करत असतात. आपल्या कार्यक्रमासाठी त्यांनी वेळ दिलात त्याबद्दल मी आपल्यातर्फे आणि आकाशवाणीतर्फे त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो.
1: खूप खूप धन्यवाद सर.

0: राधा नंबुद्री यांचं कर्नाटक शैलीतलं गायन श्रोतेहो आपण ऐकत होतात. राग सालक भैरवी आपण ऐकलात. त्यांना व्हायोलिनची साथ वनमाला दीक्षित यांनी आणि मृदंगमची साथ कुमार एस कृष्णमूर्ती यांनी केली होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. ठीक 3 वाजता प्रादेशिक बातम्या.
1: श्रोतेहो, महिलांचे प्रश्न सोडवत त्यांना व्यासपीठ देणाऱ्या अनेक सामाजिक संस्था आपल्या आसपास कार्यरत असतात. अशा काही संस्था एकत्रितरित्या व्यापक प्रमाणात कार्य करू शकतात आणि याविषयीचे अनुभव सांगण्यासाठी आपल्या भेटीला येत आहेत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर विंदा भुसकुटे.
2: ज्या ज्या महिलेला आपलं स्किल दाखवण्याची इच्छा आहे किंवा त्यावर तिला काही कमाई होत असेल तर अतिशय माफक अशा दरामध्ये तिला ती संस्था आम्ही अवेलेबल करून द्यायचो की तिने ते तेवढ्या तास येऊन त्याचा वापर करावा, आपल्या संसाराला थोडाफार हातभार लावावा आणि सन्मानाने जगावं.
1: आम्ही साऱ्या जणी विंदा भुसकुटे यांची मधुलिका नेरूरकर यांनी घेतलेली मुलाखत आणि त्यापूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रोतिका अवश्य ऐका मंगळवारी 6 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर आणि प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्मवर.

0: आकाशवाणी मुंबई गौरी देशमुख प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्य विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी भाजपाचे उमेदवार जाहीर. मुख्य निवडणूक आयुक्तांची हकालपट्टी करावी आणि आगामी निवडणुका मतपत्रिकेवर घ्याव्या या मागणीसाठी विरोधी पक्षांचा मुंबईत मोर्चा. आशियाई क्रीडा स्पर्धांच्या सांगता सोहळ्यात भारताची ध्वजवाहक नीरू धांडा. आणि पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर राज्यात ठिकठिकाणी पाण्याचं काटकसरीनं नियोजन. राज्य विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षानं उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. पुणे पदवीधर मतदारसंघातून स्मिता जाधव यांना, नागपूर पदवीधर मतदारसंघातून सुधाकर कोहळे यांना, तर पुणे शिक्षक मतदारसंघातून कौस्तुभ गावडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. विविध केंद्रीय मंत्रालयांशी संबंधित अनेक संसदीय समित्यांची पुनर्रचना लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी केली आहे. भाजप खासदार भर्तृहरी महताब यांची वित्त समितीच्या तर काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांची परराष्ट्र व्यवहार समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपाचे खासदार सुधीर गुप्ता यांची नियुक्ती रेल्वे समितीच्या तर डॉ काकोली घोष दस्तीदार यांची नियुक्ती रसायन आणि खत समितीच्या अध्यक्षपदी करण्यात आली आहे. काँग्रेसचे खासदार चरणजीत सिंग चन्नी हे कृषी पशुसंवर्धन आणि अन्न प्रक्रिया समितीचे अध्यक्ष असतील. भाजपाचे खासदार राधामोहन सिंग संरक्षण विषयक समितीचे तर राजीव प्रताप रूडी जलसंपदा समितीचे अध्यक्ष असतील. भाजपाचे निशिकांत दुबे यांची दूरसंवाद आणि माहिती तंत्रज्ञान समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असून ग्रामीण विकास आणि पंचायत राज समितीचं नेतृत्व काँग्रेसचे खासदार सप्तगिरी उलाका हे करतील. या समित्यांचा कार्यकाळ 26 सप्टेंबर पासून पूर्वलक्षी प्रभावानं लागू होईल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. जनसेवेतून देशसेवा हा मंत्र आणि सतत समर्पण भाव असा हा प्रवास आहे. सेवा आणि सुशासन या दोन सूत्रांचा अवलंब करत 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साकार करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत आहे. सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल होत आहेत. या विशेष मालिकेत आज आपण ऐकणार आहोत प्रधानमंत्री स्वनिधी या योजनेबद्दल.
1: आर्थिकदृष्ट्या दुर्बल वर्गातल्या लोकांना कोविड महामारीचा मोठा फटका बसला होता. त्यातून त्यांना सावरण्यासाठी त्यांना पतपुरवठा करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. हातगाडी किंवा फिरत्या ठेल्यावर व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांसाठी प्रधानमंत्री स्वनिधी योजना केंद्रीय गृहनिर्माण आणि नगरविकास मंत्रालयानं सुरू केली. 1 जून 2020 रोजी योजनेचं उद्घाटन झालं. या योजनेत 15,000 रुपयांपर्यंतचं कर्ज 1 वर्षाच्या मुदतीसाठी दिलं जातं. कर्जदाराने वेळेत परतफेड केली तर पुढच्या टप्प्यात त्याला 1.5 वर्षाकरता 25,000 रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकतं. तिसऱ्या टप्प्यात ही रक्कम 50,000 रुपयांपर्यंत आणि मुदत 3 वर्षांपर्यंत वाढते. नियमितपणे परतफेड करणाऱ्यांना व्याजात 7% अनुदान मिळतं. तारण ठेवण्यासाठी ऐपत किंवा गाठीशी मालमत्ता नसलेल्या फेरीवाले दुकानदारांना या योजनेमुळे प्रगतीसाठी मदतीचा हात मिळाला. मार्च अखेरीपर्यंत देशभरात 17,115 कोटी रुपयांची कर्ज या योजनेमार्फत वितरित झाल्याची माहिती नगरविकास मंत्रालयाने राज्यसभेत लेखी उत्तरात दिली.
0: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांची हकालपट्टी करावी या मागणीसाठी आज मुंबईत विराट गर्जना मोर्चा काढण्यात आला. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चात पक्षाचे झेंडे न्यायला परवानगी नव्हती. सहभागी आणि समर्थकांना केवळ तिरंगा ध्वज सोबत ठेवायला सांगितलं होतं. हा मोर्चा मेट्रो सिनेमापासून बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयापर्यंत गेल्यावर त्याचं सभेत रुपांतर झालं. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि विजय वडेट्टीवार तसंच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जयंत पाटील, शशिकांत शिंदे, जितेंद्र आव्हाड आणि अनिल देशमुखही त्यात सहभागी झाले होते. मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा आरोप करत ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा घ्यावा किंवा त्यांची हकालपट्टी करावी अशी मागणी या नेत्यांनी केली. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हे सत्ताधारी भाजपाचं हत्यार असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला. मतदार यादीतून बांगलादेशी नागरिकांना वगळण्यासाठी जर SIR प्रक्रिया राबवली गेली असेल तर देशात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या किती बांगलादेशी नागरिकांना सरकारनं शोधून काढलं असा सवाल त्यांनी केला. राज्यातल्या SIR अर्थात मतदार याद्यांच्या सखोल पुनरावलोकनाची प्रक्रिया रद्द करण्याची मागणी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केली. देशातल्या आगामी निवडणुका मतपत्रिकांवर घेतल्या जाव्यात अशी मागणीही त्यांनी केली. निवडणूक आयोगाच्या सदस्यांच्या नियुक्तीची प्रक्रिया बदलून निवड समितीमधून सरन्यायाधीशांना वगळलं, तिथूनच मतचोरीला सुरुवात झाली असा दावा बाळासाहेब थोरात यांनी केला. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी सरकारनं आंदोलन करणाऱ्या MPSC विद्यार्थ्यांशी तात्काळ संवाद साधावा अशी विनंती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार यांनी केली आहे. पुण्यात ते वार्ताहरांशी बोलत होते. सरकार आणि विद्यार्थी संघटनांमध्ये अर्थपूर्ण संवाद झाला तरच हा प्रश्न मार्गी लागेल असं मत त्यांनी मांडलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. जपानमध्ये सुरू असलेल्या 20व्या आशियाई क्रीडा स्पर्धांचा आज समारोप होत आहे. 2 आठवड्यांपैकी

पेक्षा जास्त काळ चाललेल्या या रोमांचक क्रीडा स्पर्धांमध्ये भारतानं दमदार कामगिरी केली असून 21 सुवर्ण 27 रौप्य आणि 37 कांस्य अशी एकूण 85 पदकांची कमाई करून पदक तालिकेत चौथं स्थान मिळवलं आहे. नागोया इथल्या पालोमा मिझुहा स्टेडियमवर या क्रीडा स्पर्धांचा समारोप सोहळा होत आहे. खेळाडूंच्या संचलन फेरीत नेमबाज नीरू धांडा भारताची ध्वजवाहक आहे. या कार्यक्रमात दोहा 2030 क्रीडा स्पर्धांच्या आयोजन समितीकडे अधिकृतपणे जबाबदारी सोपवली जाईल. राज्यातल्या दुष्काळ सदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शासन स्तरावर निर्णय घेऊन जास्तीत जास्त भरीव रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचा प्रयत्न करू असं आश्वासन दुष्काळाविषयीच्या मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलं आहे. शेगाव इथं काल ते वार्ताहरांशी बोलत होते. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे युद्धपातळीवर सुरू असून दिवाळीच्या आत मदत देण्याच्या स्पष्ट सूचना संबंधितांना दिल्या आहेत. एकही पात्र शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रत्येक वाडी वस्तीपर्यंत पिण्याचं पाणी पोहोचवण्यासाठी आगाऊ नियोजन करण्याचे निर्देश पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले आहेत. अकोला शहरात पाणी टंचाईचा फटका जाणवू लागलाय. आजपासून शहर 10 दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या सोयगाव तालुक्यात पिण्याच्या पाण्याची गरज लक्षात घेता जलस्रोतांमधून अनधिकृत उपसा करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईसह फौजदारी गुन्हे दाखल केले जाणार आहेत. केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं अभिजात भाषांच्या अभ्यासासाठी 5 उत्कृष्टता केंद्रांच्या स्थापनेला मंजुरी दिली आहे. मराठी, आसामी, बंगाली, पाली आणि प्राकृत या भाषांच्या अभ्यास आणि संशोधनासाठी ही केंद्र स्थापन करण्यात येणार आहेत. पालघर जिल्ह्यात मोखाडा तालुक्याच्या दुर्गम भागात आरोग्य, शिक्षण आणि सामाजिक विकासाकरता केलेल्या कामाबद्दल श्रद्धा शृंगारपुरे यांना यंदाचा डॉ वसंतराव पवार स्मृती पुरस्कार जाहीर झाला आहे. 1,00,000 रुपये आणि स्मृतिचिन्ह असं पुरस्काराचं स्वरूप असून येत्या गुरुवारी नाशिकमध्ये तो प्रदान केला जाईल. लातूरच्या बाबासाहेब परांजपे फाउंडेशनने यंदापासून सुरू केलेल्या सामाजिक पुरस्कारासाठी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते भाई धनंजय पाटील यांना पुरस्कार जाहीर झाला असून काल त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्य विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी भाजपाचे उमेदवार जाहीर. मुख्य निवडणूक आयुक्तांची हकालपट्टी करावी आणि आगामी निवडणुका मतपत्रिकेवर घ्याव्या या मागणीसाठी विरोधी पक्षांचा मुंबईत मोर्चा. आशियाई क्रीडा स्पर्धांच्या सांगता सोहळ्यात भारताची ध्वजवाहक नीरू धांडा आणि पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर राज्यात ठिकठिकाणी पाण्याचं काटकसरीनं नियोजन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 3:10 झालेली आहेत. आता आमची ही पहिली सभा संपली, पुन्हा भेटूया दुसऱ्या सभेत संध्याकाळी ठीक 5 वाजता. मात्र या दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम सुरू राहतील.

0: आर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीवर आपल्या सगळ्यांचं स्वागत श्रोते हो. हवामान वृत्त. राज्यात सर्वत्र हवामान कोरडं होतं आणि येत्या 48 तासातही हवामान स्वच्छ सूर्यप्रकाशयुक्त राहील. हे होतं हवामान वृत्त. आर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीवर आम्ही कार्यक्रम पुन्हा प्रसारित करत असतो. आज नभोनाट्य
1: आकाशवाणी मुंबई केंद्र सादर करीत आहो नभोनाट्य इथं का आलास. लेखक अजित एम जोशी, सादरकर्त्या तनुजा कानडे. इथं का आलास.
2: आई, ए आई,
3: काय ग?
2: अगं जरा टीव्ही बंद कर ग.
3: हे सांगायला हाक मारलीस? अगं बघू दे ग जरा, दिवसभर मी राबतीये, जरा निवांत बसलीये तर लगेच बंद करते.
2: हा मीच बंद करते टीव्ही.
3: अगं पण काय एवढा हट्टीपणा?
2: मी एवढी खूप दिवसांनी राहायला आले आणि तू मात्र टीव्ही डोकं खुपसून बसलेस.
3: तरी बरं, रोज तर येतेच भेटायला.
2: अगं ते नुसतं भेटायला, राहायला तर नाही ना. मी सकाळी गाडी पकडायच्या धावपळीत आणि संध्याकाळी आनंदच्या स्वागताची धडपड. तो घरी यायच्या आत मी घरी असायला हवी असते त्याला. तोच काय तो दमून येतो, ऑफिसात कामाचा डोंगर उपसतो. मीही नोकरी करते हे त्याच्या लक्षातच येत नाही. बायकोसाठी कधी काही करणार नाही.
3: कविता, अगं हा विषय ऐकण्यापेक्षा टीव्हीवर जे काय चाललं होतं ना ते बरं होतं बाई.
2: अगं असं काय बोलतेस आई तू?
3: अगं लग्न झालेल्या मुलीनं नवऱ्याचे आई विरुद्ध आणि आईचे नवऱ्या विरुद्ध कान फुंकू नये.
2: माहितीये ग, पण आनंद सुद्धा अतिच करतो असं नाही वाटत तुला?
3: आता लग्नाला 4 वर्ष झाली तरी तुम्ही भांडत बसता. तो बिचारा साधा आहे हो, तूच अशी सध्यांकरता भांडायला तयार. म्हणून तर त्यावेळेस
2: आई
3: कविता आई बघू ये बस इथे. हे बघ, आता काही तू लहान नाहीस, माणसानं डोकं शांत ठेवावं.
2: मग कशाला ती जुनी जखम नव्यानं?
3: जुन्या जखमा गोंजारायची तुला सवय आहे. महिन्यापूर्वी आनंद तुझ्या मनाविरुद्ध काही वागला असेल ना तर त्याची परतफेड करायची तू वाट बघत बसतेस, झाल्या गोष्टी मनात ठेवतेस. पण त्या विसरण्यासाठी नाही तर त्याचा सूड घेण्यासाठी. लहानपणापासूनची तुझी खोट चांगली ठाऊक आहे मला. आता तू कसं वागायला हवंस ते मी सांगत बसू का? बघ बरं, रेखा कशी वागते.
2: तू घर सांभाळतेस म्हणून एवढा प्रेमाचा वर्षाव करते ती.
3: असं काही नाही हो. अगं तुम्ही दोघी कॉलेजमध्ये मैत्रिणी होतात हे कुणाला सांगून सुद्धा आता खरं नाही वाटणार. अगं तुझ्या अशा वागण्यानं किती त्रास होतो दुसऱ्याला, विचार कर.
2: आई प्लीज नको ना लेक्चर देऊस आता.
3: बरं बाई, नाही देत. अगं पण आनंद जेवायला येणार आहे ना, मग उठ ना, अशी वाजत काय बसली आहेस?
2: रोज रोज इथं जेवायला ही काय खानावळ आहे असं ऐकून घेण्यापेक्षा तो इथे नाही आला तर काही अडत नाही. तू गास त्याला आग्रह करत बसतेस, मला तर वाचू देतेस का जरा?
3: बरं बाई, आता बघ गप्प बैस. विक्रांत

0: गेले एवढ्यात त्याच्यासमोर धुसफुसू नकोस हो, डोकं फिरेल त्याचं. हल्ली तो फार चिडचिडा झाला आहे.
1: मी इथं राहायला आले ते झोमतं वाटतं त्याला, त्याचा त्रास होत असेल त्याला.
0: अग नाही ग, तुझ्यामुळे नाही होतो असा वागत.
1: मग रेखा
0: छे, तिच्यावर उगाचच तुझा आणि त्याचा राग. अगं बिनसला असेल काहीतरी ऑफिसात.
1: नानांबरोबर तर नाही ना काय वाजलं.
0: विक्रांत म्हणजे काय तू आहेस? कविता, ए कविता.
1: अगं आता मला वाचू देणारच का जरा?
0: अगं कविता मला काळजी वाटते ग.
1: कसली काळजी बोल.
0: अगं अगं हे आले नाहीत अजून.
1: कोण नाना ना? अगं येतील का आता?
0: अगं एवढी बेल वाजतीये पण जागची हालत नाहीयेस हो तू. हा बसा, उघडते मीच आता.
2: युडी देशमाने इथंच राहतात.
0: कोण आपण?
2: मी नाही म्हणजे घरात कोणी नाही आहे का?
0: काय हवंय का तुम्हाला?
2: म्हणजे काय की
0: विक्रांत बाहेर गेलाय.
2: विक्रांत?
0: कविता बघ कोण आलाय ते.
1: काय झालं ग?
0: हे बघ कोणतरी आलाय.
1: कोण? अविनाश?
2: कविता
1: काय हवंय तुम्हाला?
2: नाही म्हणजे मी मला
0: काय चाललंय काय तुम्ही दोघे असे गप्प का?
2: नाही तसं नाही आहे.
1: आई या सदग्रस्तांना इथून जायला सांग.
0: अगं पण काय झालं ते सांगशील की नाही? काय हो कोण आहात तुम्ही? हा कशाला आलायत? काय हवंय तुम्हाला? अगोदर येऊन आत बसा बघू आणि मग बोला काय ते.
1: आई लायकी नसलेल्या माणसाला खुर्ची देऊ नकोस बसायला.
0: तुम्ही तिचं ऐकू नका हो. बसा बसा.
1: आई माझं ऐक.
0: मी ऐकणार नाही. तुम्ही बसा हो.
2: नको आई मी उभाच बरा आहे.
1: हो मिस्टर, निघताय का तुम्ही आता?
0: कविता हे अति होतंय आता.
2: कविता एरवी मी तुझं ऐकलं असतं पण आज आज ही वेळ नाही आहे.
1: दुसऱ्यांच्या आयुष्यात डोकावताना वेळ काळ पाळत नाही तुम्ही मिस्टर, म्हणे वेळ नाही आहे.
2: आई मी अविनाश प्रधान.
0: अविनाश प्रधान म्हणजे
1: तुझ्या मुलीचं आयुष्य मोडीत काढणारा, तुझा तेव्हाचा होणारा माझी जावई.
0: म्हणजे तुम्ही तू तू तू तू इथून गेलास तर मला बरं वाटेल.
2: मी जाणारच आहे पण
1: जाण्यापूर्वी माझं शेवटचं दर्शन घ्यायला आलास वाटत.
2: कविता ही खरंच वेळ नाही आहे. माझं ऐक.
1: तेव्हा खूप ऐकलं होतं म्हणून तर. पण आता मी सुखात आहे. मला अतिशय चांगला नवरा मिळालाय. मला कसलाही त्रास नाही आहे. दुःख तर मुळीच नाही आहे मला. तू जर बघायला आला असेल ना तर सांगते मी सुखाच्या महासागरात आहे. मला काही एक कमी नाही आहे. तू माझ्याकडे पाठ फिरवून गेलास तेच बरं झालं, नाहीतर माझ्या आयुष्याचा नरकच होऊन गेला असा.
0: म्हणजे कविता हसतो माणूस?
1: हो हो, माझ्याबरोबर प्रेमाचं नाटक करून पळपुटेपणा करणारा तो हाच. आई तू कधी प्रत्यक्ष बघितलं नव्हतंस ना याला? घे बघून घे. सभ्यतेचा बुरखा पांघरून ही माणसं दुसऱ्याचा गळा सुरेख कापत असतात. बघून घे आई.
2: आई तुम्ही तरी निदान माझं ऐका. मी
0: सरळ साध्या धाग्यांचा गुंता केलात आणि आता का ऐकायचंय?
1: मिस्टर इथून निघा तुम्ही.
2: मी जाणारच आहे पण
1: प्लीज मला आता तरी सुखानं जगू दे रे. आनंदला यातलं तसं काही एक ठाऊक नाहीये. म्हणजे मी सांगितलंय त्याला आनंद केव्हाही इथे येईल तेव्हा प्लीज हवी हवं तर मी माझ्या संसारावरून आता तरी विस्तव फिरवू नकोस रे. तेव्हा जे काय झालं त्याची हवी तर मी माफी मागते. पण आता प्लीज तू इथून परत जा.
2: मी जायला तयार आहे पण मी ज्या कामासाठी आलोय ते
1: तुला सूडच घ्यायचंय ना हवी?
2: नाही.
1: माझ्या नवऱ्याशी तुझी ओळख तर?
2: अजिबात नाही.
1: मग तुला काय हवंय?
2: फक्त 2 मिनिटं.
1: आणि ती द्यायची नसली तर?
2: मला ती जबरदस्तीने घ्यावी लागतील.
1: जबरदस्ती? तू अजून तसाच दुसऱ्यावर जबरदस्ती लादणारा.
2: असं म्हणतात काही सवयी माणसाबरोबरच जातात.
1: पण काही माणसं लवकर जाता जात नाही.
2: तूही तशीच अजूनही पूर्वीसारखी ठिणगी सारखी.
1: त्याच्याशी तुला काय करायचंय?
2: मला वाद घालत बसायला वेळ नाहीये.
1: मग जा की. मी काय जाणू तुझी वाटच बघत बसले असं वाटलं की काय तुला?
2: तुझ्याकडून तशी अपेक्षा कधीच नव्हती, आजही नाही.
0: तुम्ही दोघं भांडत राहणार आहात का? काय हो तुम्हाला काहीच नाही वाटलं आमच्याकडे येताना?
2: वाटलं ना, पण कधी कधी आपल्याला काय वाटतं यापेक्षा परिस्थिती काय आहे ते महत्वाचं असतं. युडी देशमाने म्हणजे
1: नाना माझे वडील. हवी हवी प्लीज मी तुझ्या पाया पडते. नानानं हल्ली तसं बरं नसतं. तुझ्या माझ्यामुळे त्यांना मनस्ताप भोगावा लागलाय.

0: आधीच त्यांना हार्टचं दुखणं आहे. त्यात तू पुन्हा माझ्या आयुष्यातून मला त्रास द्यायला लागलास हे त्यांना कळलं तर त्यांना धक्का बसेल रे. त्यांचं काही कमी जास्त झालं तर?
1: कविता, तू मला इतका क्षुल्लक समजतेस, इतका क्षुद्र समजतेस.
2: अविनाश ना तुमचं नाव? माझ्या पोरीचं प्रेम असं वाऱ्यावर सोडून देताना तुम्हाला काहीच वाटलं नाही? तेव्हा ती तुमच्या प्रेमात पडली होती हे तिनं सांगितलं मला. मी म्हणाले होते तिला, अगं भेटर एकदा मला त्यांना, तर तीच म्हणाली, अगं वेळ आल्यावर भेटवीनच. पण वेळ आलीच नाही कधी, तुम्ही सोडलं त्या दिवशी. रडू नकोस कविता. अगं काय झालं सांग ना मला, काय होतंय तुला?
0: हाय हाय, मला जगायचं नाही आहे का आता?
2: अगं अगं काय हे भलतंच बोलणं, अगं भांडणं होतातच.
0: हाय हाय, शेवटचं भांडण फक्त एकदाच होतं.
2: अगं म्हणजे काय?
0: मला सोडून गेलं.
2: अगं कोण?
0: अविनाश. अगं लग्न करायचं नाही म्हणाला तो.
2: का
0: म्हणाला? तुझ्या स्वभावाचा कंटाळा आलाय, प्रत्येक गोष्टीत कटकट भांडणं, माझ्याकडे संशयानं बघणं, प्रत्येक वेळेस जुन्या गोष्टी उकरून काढतेस आणि मग ओढबाडतेस, जखमा करतेस.
2: बघितलंस तुझं वागणंच असं. तरी मी तुला नेहमी सांगत असते, अगं मुलीच्या जातीनं जरा नमून असावं, स्वभावाला मुरड घालावी. तू ऐकशील तर शपथ.
0: आई, मी त्याला म्हणाले देखील, नको रे असा वागूस, मी नाही पुन्हा अशी वागणार, मला सोडून जाऊ नकोस. अशा वागण्याने आई नानांना त्रास होईल. मी आवत सॉरी म्हणते, प्लीज मी पाया पडते तुझ्या.
2: हां मग मग काय म्हणाला तो?
0: म्हणाला, प्रत्येक वेळेला तू असंच करतेस, ये माझ्या मागल्या. मी आता ठरवले, ही आपली शेवटचीच भेट आहे, पुन्हा माझ्या वाट्याला येऊ नकोस. मी त्याच्यावरती प्रेम केलं, त्याच्याबद्दल शिष्टासारखा आभार मानून निघून गेला तो. जाताना मागे वळूनही न बघता मला एकटीला.
2: नको नको, रडू नकोस कविता. हे बघ, जरा सबुरीनं घे, मार्ग निघेल.
0: संपलंय आता, सबुरीनं कसं घेऊ आई?
2: हे बघ कविता, आपण आपण दोघी जाऊया त्याच्याकडे, मी बोलेन त्याच्याशी हवं तर. नको तिथं हट्टीपणा, मान अपमान सांभाळत बसायचे नसतात. चल बघू.
0: आई, तुझा अपमान व्हावा असं मला नाही वाटत.
2: अग पोरी, वेडी का तू? तुझ्या आयुष्यापुढे माझा अपमान फार छोटा आहे ग.
0: आई, मी नाही येणार.
2: अग पण का?
0: यापुढे जे व्हायचं असेल ते होऊ दे, पण मी येणार नाही. प्रेमात पडताना मी तुम्हाला सांगितलं नव्हतं, विचारलं नव्हतं, मी केलं प्रेम स्वतःहून, मग मला त्याची फळं भोगू दे. एकटीलाच माझ्यासाठी तुम्ही दुःखी व्हावं हेच मला पटत नाही. शेवटी दोषी मीच आहे, मी आंधळेपणानं प्रेम केलं. वस्तुस्थिती डोळसपणे पाहायला हवी होती. अतिप्रेम सुद्धा वाईट असतं, एकमेकांना समजून घेता आलं नाही ना की असंच होतं.
2: अगं पण कविता.
0: आई, अगं नाही पाजणार तो, नाही नाही त्याला दया येणार माझी. त्याचा निर्णय दगडावरच्या पांढऱ्या घट्ट रेषेसारखा असतो, त्या दगडाच्या ठिकऱ्या उडाल्या ना तरीही ती रेषा दाट मानेन तशीच राहील. मीच वेळी प्रेमाच्या धुंदीत फरफटत गेले असं मलाच बघू दे. होऊ दे माझं काहीही बरं वाईट, त्याचं काय जातंय.
2: कविता, रडू नकोस ग कविता. हे बघ, मन शांत ठेव, सगळं काही नीट होईल बरं.
0: हा विषय इथेच संपलाय, पुन्हा मी ही जखम नाही गोंजारत बसणार. त्यानं माझं प्रेम लाथाडलं असलं तरी मी पुन्हा उभी राहीन.
2: शाबास कविता, हेच हवंय बघ. हे बघ, तू ढासळता कामा नाहीयेस. अगं हा दुरडा आहे, आपोआप खाली बसेल, मग सगळं काही ठीक होईल हो मुली.
1: नाही आई, हे सगळं झालं असेलही, मी नाकारतोय का? पण
2: असेल नाही, झालंय तुझ्यामुळे झालंय.
1: आज मी ते मान्य करून वा नाकारून परिस्थितीत फरक पडणार आहे का?
0: तुझ्या मान्य करण्याने मी जे भोगलं होतं ते थोडंच कमी होणार आहे.
1: मला तेच म्हणायचंय, वाऱ्यावर उडून गेलेल्या पाचोळ्याची खंत करत बसण्यापेक्षा.
0: तुझ्या त्या वाऱ्यावर उडून गेलेला तो पाचोळा नाही, माझं आयुष्य उडून गेलं.
1: सगळं मान्य आहे मला, पण पण आता काय होतंय वा झालंय त्याकडे बघायचंच नाही का?
2: हे आले असतील, मी उघडते दार.
0: नाना आले? अविनाश प्रधान? निदान आता तरी.
1: कविता.

0: माझा स्टेटस सोडा मिस्टर विक्रांत, माझा ऐकून तरी घ्या.
1: विक्रांत, कविता काय प्रकार चाललाय हा?
2: तू गप्प बैस रेखा. विक्रांत, हिला आज जायला सांग.
3: रेखा, आज जा.
1: मी आज जाते, पण लोकांसमोर तमाशा करू नका.
3: ते आमचं आम्ही बघू, तू आज जा. आणि बघ, या एरियात परत जर दिसलास ना तर पोलिसात देईन तुला.
0: अरे पण मी
2: तेव्हा तुला मी हेच सांगत होते ना, पाया देखील पडायला तयार होते मी. रटले फेकले पण
0: देवाची गोष्ट, जाऊ दे खड्ड्यात. पण
3: कोणाच्या घरात घुसून आवाज करतोस तू? कोणाच्या? हा
1: विक्रांत, थांब जरा.
3: आधी तू आज जा.
2: रेखा, तू आमच्या भानगडीत पडू नकोस आणि कोणाचीही बाजू घेऊ नकोस.
1: तुम्ही दोघंही आठवा, मी सांगते म्हणून. त्याच्याशी काय बोलायचं ते मी बोलते.
3: तू काय बोलणार त्या माणसाशी?
1: अविनाश, मी तुला जाब विचारणार नाहीये, पण तू
0: सगळं सांगतो, सगळं सांगतो रेखा. पण तू या घरात कशी?
1: हे माझं घर आहे, म्हणजे माझं सासर. विक्रांत बरोबर लग्न केलं मी 2 वर्षापूर्वी.
0: हो हो, म्हणजे ही नंतरची डेव्हलपमेंट दिसते.
2: सगळ्या डेव्हलपमेंट तुला कळवायलाच पाहिजेत का?
1: कविता, जाऊ दे ग. अविनाश, तू बस.
0: नको रेखा.
1: अविनाश, तू माझा मित्र आहेस.
0: हो, पण मी आज जे आलो.
1: हे बघ, हे घर माझं आहे आणि माझ्या घरी आलायस तू, तेव्हा संकोच न करता बस आणि बोल बघू.
0: ते ठीक आहे, पण
1: आता पण आणि परंतु नको.
2: रेखा, जास्त शहाणपणा करू नकोस, त्याला हाकलून दे.
1: अगं, दाराशी आलेल्या भिकाऱ्यालाही आपण हाकलून देत नाही, आणि आपल्या एकेकाळच्या मित्राला
2: आपल्या म्हणू नकोस. माझा काही एक संबंध नाही.
1: पूर्वी होता ना, पूर्वी तू याच्यासाठी झुरायचीस ना कधी काळी.
2: रेखा,
1: कविता, तू आज जा पाहू. आता आई कविताला आज घेऊन जाता ना.
4: कविता, चल आज चल.
2: अगं पण आई,
4: चल बघू आज.
3: रेखा, तू कोण त्यांना आज जायला सांगणार? हे घर माझं आहे.
1: विक्रांत, हे घर माझंही आहे.
3: रेखा, डोकं फिरवू नकोस.
1: विक्रांत, तुझा तोल जातोय, हे लक्षण सुशिक्षितपणाचं नाही.
0: मला वाटतं रेखा, मी
1: तू बस रे. विक्रांत, तूही बस.
3: मला इथे बसायची काही गरज नाही, मी आताच जातो. कसा?
1: विक्रांत प्लीज. हा अविनाश, बोल, तू इथं का आलास?
0: मी का आलोय हेच सांगण्याचा मागापासून प्रयत्न करतोय, पण कुणी माझं ऐकून घ्यायलाच तयार नाहीये.
1: त्यात जाऊ दे रे, मी विचारते त्या प्रश्नांची उत्तरं दे.
0: रेखा, तू तरी माझं ऐक.
1: अविनाश, कसा आहेस तू?
0: फर्स्ट क्लास. पण
1: लग्न केलंस?
0: हो, पण
1: बायको काय करते रे?
0: घरीच असते.
1: का रे बाबा?
0: मीच सांगितलं नोकरी करू नकोस म्हणून. या बाबतीतली माझी मदत तुला ठाऊक आहे.
1: बरंय बुवा, आमचा नवरा नाही असं कधी सांगणार.
0: रेखा प्लीज, मी
1: आणि बालबच्चे,
0: एक मुलगी आहे कुंती नाव तिचं.
1: म्हणजे तेच नाव ठेवलंस तर?
0: तेच नाव म्हणजे?
1: तेव्हा कॉलेजमध्ये असताना नेहमी सांगायचास मुलगी झाली तर कुंती नाव ठेवणार म्हणून.
0: नाही, मला त्यातलं काही आठवत नाही. अजिबात आठवत नाहीये.
1: अवी, माणूस स्वतःचा भूतकाळ कधीच विसरू शकत नाही.
0: पण मी विसरलोय रेखा, साफ विसरलोय.
1: मला एक कळलं नाही अवी.
0: काय?
1: कविताला सोडल्यावर तू माझ्या बरोबर ते कॉन्टॅक्ट का तोडलेस?
0: रेखा, जाऊ दे ना त्या गोष्टी. ज्या चघळून काहीच निष्पन्न होणार नाहीये त्याला.
1: मला अजूनही आठवतंय तुला कवितामध्ये इंटरेस्ट होता, आणि ती तर तुला अजिबात रिस्पॉन्स देत नव्हती. आपण दोघे सायन्सचा एका वर्गात होतो तर कविता आर्ट्सला होती. कवितानं हो म्हणावं म्हणून.
0: हे रेखा,
1: काय रे?
0: रेखा, काम होतं का छोटस? म्हणजे आपलं ते हे
1: कसलं रे? जनरल अजून अपुरं आहे.
0: अच्छा, जनरल काय ग? जनरल माझं नेहमीच अप टू डेट असतं, तुला माहिती आहे ना.
1: मग ते पुस्तक मी आजच बदलले बुवा.
0: रेखा प्लीज, हा तुला माहिती आहे मी कशाबद्दल बोलतोय ते.
1: हायकिंगला येण्यात तर मला मुळीच इंटरेस्ट नाही.
0: रेखा रेखा रेखा, ऍक्टिंग करू नकोस, तुला ऍक्टिंग खरंच जमत नाहीये.
1: आता खरं सांगितलं तर म्हणे ऍक्टिंग करते.
0: रेखा, तुला माहिती आहे ना माझं काम. हा माहिती ना, मग कशाला माझ्याकडून वदवून घेतेस पुन्हा पुन्हा?
1: अवी, ते काम मला जमणार नाही. उद्या काही झालं तर मला तुम्ही मलाच दोष द्याल. प्रेमाची धुंदी ओसरल्यावर तुमची भांडणं व्हायला लागली तर? नाही, मी तुमच्या भानगडीत पडणारच नाही. प्लीज अवी, तू मला मध्ये पाडू नकोस.
0: रेखा रेखा रेखा, पण कविता काय म्हणाली ते तरी सांग ना प्लीज प्लीज.
1: ती म्हणाली मला त्या मवालाच इंटरेस्ट नाही. पुन्हा तू त्याच्याबद्दल विचारायला आलीस ना तर मी प्रिन्सिपॉलला जाऊन सांगेन, आणि त्याच्या भावाच्या गँगला सांगून धोपटून काढेन तुला. माझा भाऊ दादा आहे.
0: रेखा, सिरियसली बोलतेस? हे असं कविता म्हणाली? असं ती बोलेल? नाही, ती अशी नाही आहे.
1: माझ्यावर विश्वास नसेल ना तर विचार मैत्रिणींना. त्यांच्या समोर तिनं माझा अपमान केला, पण ते जाऊ दे रे. ही नाही तर ती दुसरी भेटेलच की कोणीतरी.
0: आपलं नशीबच असं, हवी ती गोष्ट कधीच मिळणार नाही आयुष्यभर.

0: जळाच्या पाठी धावायचं आणि मग अपेक्षा भंग कुरवाळत बसायचं.
1: अवी, तू जीव वगैरे तर देणार नाहीस ना? अवी, अरे काय एवढं मनाला लावून घेतोस? आपल्या भावनांची जर समोरच्याला किंमत नसेल तर आपण एवढं स्वतःला का त्रास करून घ्यायचा?
0: तुला समजणार नाही ते रेखा. चल मी जातो.
1: बरं बाय, मी निघते, मला उशीर होतोय. बेटर लक नेक्स्ट टाइम.
0: ठीक आहे, मी पण निघतो.
1: अवी, अरे कुठे निघालास?
0: काय हे काय हसतेस कशाला? हे रेखा, हे रेखा सांग ना काय झालं?
1: काय कशी काय वाटली ऍक्टिंग?
0: ऍक्टिंग
1: घेणार की नाही मला नाटकात?
0: म्हणजे मला मला कळलं नाही रेखा.
1: अवी, अरे कवितांना होकार दिलाय.
0: काय म्हणतेस?
1: ती आज संध्याकाळी तुला कॉलेज समोरच्या बस स्टॉपवर भेटणार आहे. मला मात्र पार्टी हवी आहे. हा
0: ए रेखा, रेखा रेखा खरं सांगतेस की अजूनही तू माझी मस्करी करतेस? ए रेखा, ए रेखा खरं सांग ना.
1: मगाशी तुझी फिरकी घेतली मी, एवढं देखील कळत नाही तुला?
0: अरे म्हणजे म्हणजे कवितेनं होकार दिला? रेखा रेखा रेखा थँक्यू, थँक्यू व्हेरी मच.
1: मला नको, कविताला म्हण. पण आज संध्याकाळी मात्र वेळेवर जा. उशीर केलास तर ते निघून जाईल आणि मागावून मी मात्र काही करू शकणार नाही.
0: अरे डोंट वरी, अर्धा तास आधीच जाऊन उभा राहतो बघ.
1: काय धमाल केली ना आपण तेव्हा. वाऱ्यासारखी उडून गेली ती वर्ष, राहिल्या आता फक्त आठवणी.
0: रेखा प्लीज प्लीज.
1: पण अवी, तू कविताला नकार देण्यापूर्वी निदान मला एकदा तरी भेटला असता. सर
0: रेखा, आता ही चर्चा बंद कर. जुन्या आठवणींचा सुगंध मनाच्या कुपीत बंद करून ठेवलाय मी आणि तेच योग्य असतं, नाहीतर त्या आठवणींमुळे जगण्यातला सुगंधच हरवून जातो.
2: ओ मिस्टर, तुम्ही अजून इथेच? निघा तुम्ही, तिथे आठ कवितांना नकोसे गेला, इकडे तुम्ही.
0: विक्रांत, मी जातोय पण पण जाण्यापूर्वी मला
2: आणखीन काय हवंय? जाण्यापूर्वी कविताची माफी मागायची गरज नाही.
1: विक्रांत, त्याला बोलू द्याल की नाही?
2: तूही जास्त बोललीस, आता मी बोलणार.
1: विक्रांत.
0: रेखा प्लीज.
2: ए बाबा जा ना रे, कशाला उगाच अंत बघतो आमचं? जा ना बाबा.
1: अरे विक्रांत, काय चाललंय काय हे?
2: अरे का उगाच आमचा अंत बघतोयस?
0: विक्रांत, तुम्ही लोकांनी माझा अंत बघितलाय. तुम्ही, कविता, आई, तुम्ही लोकांनी माझा अंत बघितलाय. अरे मी आलो कशासाठी आणि तुम्ही काय अर्थ काढत बसला तेच कळत नाहीये. आल्यापासून मी बोलायचा प्रयत्न करतोय पण तुम्ही फक्त भूतकाळाच्या गुंत्यात मला अजून अडकवून मला दोषच देत बसला. रेखा, अगं मी आल्यापासून सांगतोय पण माझं कोणी ऐकायलाच तयार नाहीये.
1: काय झालं अभी?
0: युडी देशमाने 323 दाभोळकर मॅन्शन पहिला मजला. म्हणजे
3: युडी देशमाने? युडी देशमाने म्हणजे आमचे नाना. आणि हा हा तो पत्ता आमचा आहे.
0: येस.
3: पण काय झालं काय?
0: तेच तर मला सांगायचं आहे पण तुम्ही मात्र मला बोलूही दिलं नाहीत. माझ्यावर फक्त आरोपांच्या फैरीवर फैरी झाडत बसलात. गुणदोषांची बेरीज वजाबाकी करताना तुम्ही वस्तुस्थिती ऐकून घ्यायलाही नकार दिलात. कविता, मला माहिती आहे मी इथे यायला नको होतं पण वेळच तशी आली. तुझं सुखदुःख शोधायला मी आलो नाही. तुझ्या संसारात प्रॉब्लेम निर्माण करायची माझी बिलकुल इच्छा नाही, कधीही नव्हती. केवळ माणुसकी म्हणून मी इथं आलो. बाकी कोणत्याही गोष्टीत मला इंटरेस्ट नाही आहे, कधीच नसेल. शिवाजी पार्कच्या नाकावरून माझी कार चालली होती, कोपऱ्यावर गर्दी जमली होती. मी कारमधून खाली उतरून बघितलं, बघतो तर एक वृद्धग्रस्त तिथं खाली पडले होते. चेहरा ओळखीचा वाटला, त्यांच्या खिशात हा पत्ता सापडला. मी लगेच त्या वृद्धग्रस्ताला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो.
2: हॉस्पिटलमध्ये का? काय झालं त्यांना?
0: त्यांना माइल्ड हार्ट अटॅक आलाय.
3: हार्ट अटॅक?
1: आई अरे देवा.
0: नाही काळजी करू नका, डॉक्टरनी त्यांना ऍडमिट करून घेतलंय. डॉक्टर म्हणाले त्यांना वेळेवर ऍडमिट करण्यात आलेलं आहे. त्यांना थोडं बरं वाटेपर्यंत मी तिथंच बसलो आणि मग तुम्हाला सांगावं म्हणून ह्या पत्त्यावर आलो. कविता, विक्रांत, इथं औचित येण्याचा इतका आणि एवढाच हेतू होता माझा. एनिवे, डॉक्टर गोडबोलेंच्या नर्सिंग होममध्ये त्यांना ठेवलंय, पहिल्या मजल्यावर 5 नंबरच्या कॉटवर.
3: अविनाश, अवि, तुझ्यामुळे खरंच आज जर तू नसतास सर.
0: कविता, कविता, आभार मानून उगाच मला परका करू नकोस.
2: खरं तर थँक्स मी म्हणायला हवं. मिस्टर प्रधान थँक्स. बसन.
1: चहा तरी घेऊन जा.
0: नको नको, थँक्यू व्हेरी मच, मला निघायला हवं. ओके, नमस्कार.

0: मंडळी.
1: अभि, आय एम सॉरी. अभि,
0: कशाबद्दल कविता?
1: मी म्हणजे मी तुला हे तुझी खरी ओळख मला आज पटली. अभि, मी चुकले.
0: कविता, एक सांगू, मी तेव्हाही तसाच होतो आणि आजही तसाच आहे. माझ्या वागण्या बोलण्यात विचार करण्यात बिलकुल बदल झालेला नाहीये, कारण मी तेव्हाही माणुसकी महत्वाची मानत होतो आणि आजही मानतोय आणि उद्याही मानेन. निघतो मी. बाय मंडळी.

0: इथं का आलास? अजिते एम जोशी लिखित नभोनाट्य आत्ताच आपण ऐकलं. भूमिकेनुसार पात्र परिचय: अविनाश, विहंग नायक, कविता चाई, अंजली कीर्तने, रेखा, सुषमा भागवत, विक्रांत, प्रसाद प्रभू आणि कविता कांचन घारपुरे. निर्मिती सहाय्य विनायक मोरे. सादरकर्त्या तनुजा कानडे.
1: ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.
2: नमस्कार श्रोते हो, संस्कृतवाणी कार्यक्रमात मी हर्षदा प्रभू आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत संस्कृत साहित्यातील प्रेमाची रूप या विषयावर शिरीष अत्रे यांचं भाषण. ऐकूया तर.
3: नमस्कार रसिक हो, प्रेम ही एक अत्यंत सुंदर, हळुवार आणि गुंतागुंतीची मानवी भावना आहे. या भावनेची विविध रूप संस्कृत साहित्यात अतिशय समर्थपणे मांडलेली दिसतात. आज आपण जाणून घेत आहोत संस्कृत भाषेतील प्रेमाच्या अभिव्यक्तीची विविध रूप काव्य, नाटक आणि ऐतिहासिक ग्रंथ इत्यादींच्या माध्यमातून. पतीपत्नीमधलं निस्सीम प्रेम, आदर आणि निष्ठा यांचं अतिशय सुंदर वर्णन संस्कृत साहित्यात आढळतं. महाकवी भवभूती यांच्या उत्तर रामचरितम या प्रसिद्ध नाटकात पहिल्या अंकात पतीपत्नीमधील अथांग प्रेमाचं आणि एकरूपतेचं वर्णन करणारा एक श्लोक आहे. श्लोकाची पार्श्वभूमी आहे: प्रभू रामाचा राज्याभिषेक झालेला आहे, सीतामाई गरोदर आहे, तिचं मन रिझवण्यासाठी लक्ष्मण एक चित्रविधी म्हणजे चित्र प्रदर्शन तयार करतो. या चित्रांमध्ये राम आणि सीतेच्या विवाहापासून ते वनवास, सीताहरण आणि लंका विजयापर्यंतच्या सर्व भूतकाळातील प्रसंगांची चित्र रेखाटलेली आहेत. राम, सीता, लक्ष्मण एकत्र बसून ती चित्र पाहतात. ती चित्र पाहून सीतामाता जुन्या स्मृतींमध्ये हरवून जाते आणि वनवासातील दिवसांच्या आठवणींमुळे तसंच गरोदरपणामुळे तिला थकवा जाणवू लागतो. थकव्यामुळे सीतामाता श्रीरामाच्या कुशीत डोके ठेवून विश्रांती घेऊ लागते. आपल्या कुशीत अत्यंत विश्वासाने आणि प्रेमाने झोपलेल्या सीतेकडे पाहून श्रीरामाचे हृदय प्रेमाने भरून येते. सीता झोपलेली असताना श्रीराम तिच्या चेहऱ्याकडे पाहतात आणि विचार करतात, या जगात खरं प्रेम मिळणं किती दुर्मिळ आहे. सुख असो वा दुःख, तारुण्य असो वा म्हातारपण, जे प्रेम कधीच बदलत नाही तेच खरं प्रेम. सीतेचे माझ्यावरती असेच निस्सीम प्रेम आहे. याच भावनेतून श्रीराम स्वतःशीच हा श्लोक म्हणतात. अद्वितं सुख दुःख योरनुगुणं सर्वास्वस्थासु यत् विश्रामो हृदयस्य यत्र जरसा यस्मिन् निहार्यो रसः कालेनावरणात्ययात् परिणते यत् स्नेहसारे स्थितम् भद्रं तस्य सुमानुषस्य कथमपि एकं हि तत् प्रार्थ्यते. एक प्रकारे हा श्लोक एका आदर्श आणि परिपक्व दाम्पत्याच्या प्रेमाची व्याख्याच करतो. प्रेमाचे स्वरूप आणखीन एक म्हणजे पतीपतींमधला गाढ विश्वास. सीता आणि रामाच्या प्रेमामधील गाढ विश्वासाचे आदिकवी वाल्मिकींनी रामायणातील सुंदरकांडामधल्या 21व्या सर्गात केले आहे. जेव्हा रावण सीतेचे हरण करून तिला लंकेत आणतो तेव्हा ती अशोक वाटिकेमध्ये एका वृक्षाखाली बंदी म्हणून अत्यंत दयनीय अवस्थेत राहत असते. तिथे रावण स्वतः येतो आणि सीतेला अनेक प्रकारची प्रलोभनं दाखवून भीती घालून स्वतःची पत्नी बनण्यास सांगतो. रावण अत्यंत क्रूर आणि शक्तिशाली राक्षस राज, तर सीता तिथे एकटी आणि हतबल स्त्री. अशा परिस्थितीत तिचं श्रीरामावरील प्रेम आणि निष्ठा तसुभरही डगमगत नाही. रावण तिच्याशी बोलत असताना सीता त्याच्याकडे न पाहता आपल्यामध्ये आणि त्याच्यामध्ये एक गवताचं पातं आडवं धरते आणि त्याला अत्यंत निर्भयपणे खडे बोल सुनावते. हा श्लोक त्याच प्रसंगाचं वर्णन आहे. दुःखार्ता रुदती सीता वेपमाना तपस्विनी चिंतयंती वरारोहा पतिमेव पतिव्रता तृणमंतरतः कृत्वा प्रत्युवाच शुचिस्मिता. श्लोकाचा एक एक चरण आपल्या डोळ्यासमोर दृश्य उभं करतो. अशोक वाटिकेमध्ये राक्षसिणींच्या वेढ्यात सापडलेली ती तपस्विनी सीता दुःखाने अत्यंत व्याकुळ झाली होती, रडत होती आणि थरथर कापत होती. परंतु ती अतिशय सुंदर पतिपरायण स्त्री अशा भयानक परिस्थितीतही केवळ आणि केवळ आपले पती प्रभू श्रीराम यांचाच मनात विचार करत होती. राक्षसराज रावणाला थेट तोंड देणं तिच्या पातिव्रत्याला धरून नव्हतं, म्हणून तिने स्वतःमध्ये आणि रावणामध्ये गवताची काडी आडवी केली. एक प्रकारे रावणाला गवतासारखं तुच्छ मानलं आणि एका पवित्र आणि उपरोधिक हास्यासह तिने त्याला उत्तर दिलं. सीता म्हणते, अपनेशती माम भरता त्वत्त शीघ्रमरिंद महा असुरेभ्या श्रियम दीप्ताम विष्णू स्त्री भीरिव क्रमयी. शत्रूंचा नाश करणारे माझे पती श्रीराम मला तुमच्यापासून लवकरच सोडवून घेऊन जातील. अगदी ज्याप्रमाणे भगवान विष्णूंनी वामन अवतारात मोजून 3 पावलं टाकून असुरांकडून त्यांचं दैदिप्यमान ऐश्वर आणि राज्य हिरावून घेतलं होतं, तसंच सीता अत्यंत दयनीय स्थितीत आहे. त्यातही श्रीरामाला आपण कुठे आहोत हे माहीत आहे की नाही हे तिला माहीत नाही, पण तरीही ती ज्या धैर्याने बोलते वागते त्यावरून आपला पती आपल्याला या संकटातून नक्कीच सोडवेल हा तिचा प्रगाढ विश्वास दिसून येतो. प्रेमाचा आणखीन एक गहिरा रंग म्हणजे पती पत्नीच्या वियोगाचे दुःख. उदाहरण आहे कालिदासाच्या रघुवंशम या प्रसिद्ध महाकाव्यातील. ज्या पत्नीवरती नितांत प्रेम आहे तिचा वियोग म्हणजे दुःखाच्या डागण्याच. दशरथ राजाचा पिता अज आणि त्याची पत्नी इंदुमती. प्रसंग आहे आकाशातून नारद मुनींच्या वीणेवरून एक दिव्य पारिजात फुलांची माळ राणी इंदुमतीच्या अंगावर पडते आणि अत्यंत सुकुमार अशी इंदुमती मृत्यू पावते. तिच्या वियोगाने व्याकुळ झालेला राजा अज तिच्या मृतदेहाला कुशीत घेऊन रडत आहे आणि तिला प्रश्न विचारत आहे. मनसापि न विप्रियं मया कृतपूर्वं तव किंच हासि माम ननु शब्द प्रतीक्षितेरहम त्वयि मे भाव निबंधनारतिहि. हा अतिशय भावपूर्ण श्लोक अजविलाप या नावाने प्रसिद्ध आहे. राजा अज म्हणतो, हे प्रिये, मी तर कधी मनात सुद्धा तुला दुखावलं नाही, मग तू मला अशी सोडून का चालली आहेस? लोक मला पृथ्वीचा पती म्हणतात, पण ते केवळ नावापुरतंच आहे. माझा खरा जीव आणि माझं खरं प्रेम फक्त तुझ्यावरच आहे. तुझ्याशिवाय माझं हे राजवैभव अगदी व्यर्थ आहे. राजा पुढे म्हणतो, गृहिणी सचिव सखी मिथ हा प्रिय शिष्या ललिते कलाविधो करुणा विमुखेन मृत्युना हरता त्वांबद किम न मेरुतम. हा श्लोक म्हणजे आदर्श पत्नीच्या विविध भूमिकांचं सर्वात सुंदर वर्णनच जणू. एक प्रकारे हा श्लोक पतीपत्नीच्या नात्यांमधली विविधता दाखवतो. राजा अज मृत इंदुमतीला उद्देशून म्हणतो, तू माझी गृहलक्ष्मी होतीस, तू माझी सल्लागार होतीस, जी मला राजकारणात आणि कठीण प्रसंगात योग्य सल्ला द्यायचीस. एकांतात तू माझी एक जीवाभावाची मैत्रीण होतीस, जिच्यापाशी मी माझ्या मनातलं सर्व काही मोकळेपणाने बोलू शकत होतो. संगीत नृत्य आणि ललितकला शिकण्याच्या बाबतीत तू माझी एक प्रिय शिष्या होतीस. अशा सर्व गुण संपन्न असणाऱ्या तुला या निर्दयी मृत्यूने माझ्यापासून हिरावून नेलं. हाय, तुला नेऊन या मृत्यूने माझं काय नाही नेलं, माझं सर्वस्वच हिरावून नेलं आहे. महाकवी कालिदास शृंगार रसाचा राजा समजला जातो. त्याच्याच लेखणीतून हा करुण रसाचा झालेला आविष्कार हृदयाचा ठाव घेतल्याखेरीज राहत नाही. बंधुप्रेम म्हटल्यावरती आपल्याला आठवते ती श्रीराम आणि लक्ष्मणाची जोडी किंवा राम आणि भरत यांची एकमेकांविषयी असलेली अपार माया आपुलकी. ही आपुलकी खरं तर भक्तीचंच एक रूप आहे. वाल्मिकी रामायणात या बंधुप्रेमाची ठिकठिकाणी उदाहरणं आहेत. लक्ष्मणाचं रामाशी नातं हे अनन्य प्रकारचंच होतं. वनवासाच्या दरम्यान श्रीराम माता सीता आणि लक्ष्मण हे महर्षी अगस्त्य यांच्या दर्शनासाठी त्यांच्या आश्रमात पोहोचतात. ते सर्व आश्रमाच्या प्रवेशद्वारापाशी आल्यावर महर्षी अगस्त्य यांच्या एका शिष्याला भेटतात. लक्ष्मण त्या शिष्याला विनंती करतो की त्याने महर्षी अगस्त्य यांच्याकडे जाऊन श्रीरामांच्या आगमनाची वर्दी द्यावी. त्या शिष्याला आपली आणि श्रीरामांची ओळख करून देताना लक्ष्मण म्हणतो, लक्ष्मणो नाम तस्याहं भ्रातात्ववरजो हितहा अनुकूलश्च भक्तश्च यदिते श्रोतमागतहा. मी श्रीरामांचा लक्ष्मण नावाचा लहान भाऊ असून नेहमी त्यांचं हित चिंतणारा आहे. मी त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालणारा आणि त्यांचा परमभक्त आहे. लक्ष्मणाची रामाप्रती असलेली प्रेमयुक्त निष्ठा इथे किती स्पष्टपणे दिसते. लक्ष्मणाच्या निस्वार्थी बंधुप्रेमाचं दुसरं उदाहरण म्हणजे भावासाठी वनवास स्वीकारणं. राम लक्ष्मणाच्या नात्याचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांना जवळून ओळखणाऱ्या व्यक्तीसुद्धा त्यांच्यामधल्या प्रेमाचं सहजतेने वर्णन करतात. सीता लक्ष्मणाचं वर्णन करताना सांगते, सभ्राता लक्ष्मणो नाम धर्मचारी दृढव्रता अन्वगच्छत धनुष्पाणी प्रवचंतम मयासह. भाऊ लक्ष्मण धर्माचरण करणारा आणि दृढव्रती आहे. वनवासाला निघालो असताना हातात धनुष्य धरून तो माझ्याबरोबरच म्हणजे आमच्याबरोबर लगेच आला. राम वनवासाला निघाले आणि लक्ष्मणाने कोणताही विचार न करता भावाबरोबर वनवास स्वीकारला. भरताच्या मनातील रामाविषयीचं प्रेम. श्रीराम वनवासाला गेल्यानंतर जेव्हा भरत आपल्या आजोळहून अयोध्येला परत येतो तेव्हा त्याला माता कैकेयीनी रचलेल्या कपटाची माहिती मिळते. भरत अत्यंत दुःखी आणि संतप्त होतो. तो राजपद नाकारतो आणि श्रीरामांना परत आणण्यासाठी संपूर्ण अयोध्येतील प्रजेला आणि सैन्याला सोबत घेऊन वनाकडे निघतो. मार्गात शृंगवेरपूर येथे पोचल्यावर निषादराज गुह भरताच्या प्रचंड सैन्याला पाहून संशय घेतो. त्याला वाटतं की भरत वनामध्ये राहणाऱ्या श्रीरामांना हानी पोहोचवण्यासाठी किंवा निष्कंटक राज्य करण्यासाठी चालून आलेला आहे का. गुहराजा भरताला त्याच्या मनात काय आहे हे जाणून घेण्यासाठी काही प्रश्न विचारतो. गुहराजाचा हा संशय आणि शंका ऐकून भरत अत्यंत व्याकुळ होतो आणि स्वतःच्या मनातील निष्पाप हेतू स्पष्ट करताना अत्यंत भावुक होऊन म्हणतो, मा भूतकालो यत कष्टम न माम शंकितुमर्हसि राघव सहि मे भ्राता ज्येष्ठ पितृसमोमतः. असा वाईट काळ कधीही न येवो ज्यामध्ये मला अशा प्रकारच्या अत्यंत क्लेशदायक आणि वाईट गोष्टीचा सामना करायला लागेल. तुम्ही माझ्यावरती असा संशय घेणं मुळीच योग्य नाही, कारण ते श्रीराम हे केवळ माझे मोठे भाऊ नाहीत तर ते माझ्यासाठी माझ्या वडिलांसमान पूजनीय आहेत. इथे भरताचे श्रीरामांबद्दलचे अथांग प्रेम आदर आणि त्याची श्रीरामांविषयीची निष्पाप भावना दिसून येते. पितापुत्रीच्या प्रेमासाठी संस्कृत साहित्यातील सर्वात हृदयस्पर्शी उदाहरण म्हणजे कालिदासाच्या अभिज्ञान शाकुंतलममधील महर्षी कण्व आणि शकुंतलेच्या विरहाचा प्रसंग. महर्षी कण्व म्हणतात, यास्य त्यज्य शकुंतलेति हृदयं संस्पृष्टमुत्कंठया कंठस्तंभित बाष्पवृत्ति कलुषस चिंताजडं दर्शनम वैक्लव्यं ममतावदी दृशमहं स्नेहादरण्यौकसः पीड्यन्ते गृहिणः कथं नु तनया विश्लेष दुःखेन वैर. आज शकुंतला पतीच्या घरी जाणार आहे या विचारानेच माझं हृदय दुःखाने आणि व्याकुळतेने भरून आलं आहे. अश्रू रोखल्या

0: मुळे माझा कंठ दाटून आला आहे आणि चिंतेमुळे माझी दृष्टी मंदावली आहे. माझ्यासारख्या एका विरक्त जंगलात राहणाऱ्या संन्यासाला जर शकुंतलेवरील प्रेमापोटी एवढं दुःख आणि व्याकुळता वाटत असेल तर मग आपल्या कन्येच्या विरहाचं दुःख सहन करणाऱ्या संसारी गृहस्थाची अवस्था किती भयंकर होत असेल. एका पित्याची कन्येच्या विरहाच्या दुःखापोटी होणारी मानसिक अवस्था आणि त्यामुळे होणारी शारीरिक अवस्था कालिदासाने हुबेहूब मांडली आहे. हा श्लोक म्हणजे पिता पुत्रीच्या प्रेमाचं अत्यंत कोमल आणि कालातीत इटर्नलच म्हणाना असं चित्रण आहे. पिता पुत्रीमधला हा स्नेह वाचकांचं मन विरघळवून टाकतो. आणखीन एक सुंदर श्लोक कण्वमुनी शकुंतलेला सासरी पाठवताना म्हणतात, पातुम न प्रथमं व्यवस्यति जलं युष्मास्वपीतेषु या नाधत्ते प्रियमण्डनापि भवतां स्नेहेन या पल्लवम् आदेव कुसुम प्रसूति समये यत्स्याभवत्युत्सवा सेयं याति शकुंतला पतिगृहं सर्वैरनुज्ञायताम्. इथे कण्वमुनी वृक्षवेलींना आपलं दुःख सांगत आहेत. तुम्हाला पाणी दिल्याखेरीज जी स्वतः पाणी पीत नाही, अलंकारांची हौस असून पण तुमच्याविषयीच्या स्नेहामुळे जी पानं तोडत नाही, जेव्हा तुम्हाला पहिल्यांदा फूल येणार असतं तेव्हा जिच्यासाठी तो उत्सवाचा प्रसंग असतो तीही शकुंतला सासरी जात आहे, तिला तुम्ही अनुज्ञा अनुमती द्या. दुःखाने कण्व ऋषींचं मन किती हळुवार झालं आहे. कण्व ऋषींनी शकुंतलेचं पालन केलं आहे आणि शकुंतलेने वृक्षवेलींचं पालन केलं आहे. ऋषी आणि वृक्षवेली दोघांवर विरहाचा प्रसंग आला आहे. वृक्षवेलींना अनुमती द्या असं सांगणाऱ्या कण्वमुनींना खरं तर स्वतःलाच सांगायचंय की आता आपण स्वतः अनुमती द्यायची वेळ आली आहे. वाल्मिकी रामायणातील कौसल्या आणि राम यांच्या संभाषणाचे श्लोक अतिशय भावपूर्ण आहेत आणि मातेचा पुत्राविषयीचा स्नेह व्यक्त करतात. राम पित्याची आज्ञा पालन करण्यासाठी वनवासाला जात असल्याचे सांगतो त्या प्रसंगाचे आदि कवीने अतिशय हृद्य वर्णन केले आहे. एव मुक्ता प्रियं पुत्रं बाष्पूर्णानना तदा उवाच परमार्ता तु कौसल्या सुतवत्सला. रामाने वनवासाची गोष्ट सांगितल्यानंतर पुत्रवत्सला कौसल्येचं मुख अश्रूंनी भरून गेलं आणि अत्यंत दुःखाने व्याकुळ होऊन तिने आपल्या प्रिय पुत्राला सांगितलं, आसाम राम सपत्नीनां वस्तुं मध्ये न मे क्षमं नयमामपि काकुत्स्थ वनं वन्यां मृगीमिव. हे रामा, तुझं सावत्र मातांच्या मध्ये राहणं मला आता सहन होणार नाही, म्हणून हे काकुत्स्था वनातील हरिणीप्रमाणे मलाही तुझ्याबरोबर वनात घेऊन चल. कौसल्येचं सुतवत्सला हे विशेषण पुत्राविषयीच्या कौतुकाने फुललेला मातेचा चेहरा डोळ्यासमोर आणतं आणि तिचे पुढचे शब्द मूक हरिणीपणे मी तुझ्या मागोमाग येईन हे काळजाचा ठाव घेतात. साधे सोपे शब्द मुलापासून दूर राहण्याची आईची असह्य वेदना वाचणाऱ्याच्या अंतःकरणापर्यंत पोहोचवतात. प्रेमाच्या आविष्काराची एक अत्यंत उदात्त भावना म्हणजे भक्ती आणि भक्त म्हटल्यावरती आपली छाती फाडून हृदयात असलेली श्रीरामाची मूर्ती दाखवणाऱ्या हनुमानाच्या आठवणीने ऊर भरून येतो. हनुमानाच्या भक्तीचा एक अत्यंत प्रसिद्ध प्रसंग म्हणजे सुंदरकांडात सीतेसमोर हनुमान स्वतःची ओळख रामदूत अशी करून देतो. माता सीतेचा शोध घेत हनुमान लंकेतील अशोक वाटिकेपर्यंत पोहोचतो. तिथे एका शिशम वृक्षावरती लपून राहून सीतेची दयनीय अवस्था आणि रावणाने तिला दिलेली धमकी स्वतः डोळ्यांनी पाहतो. रावण गेल्यानंतर सीता अत्यंत दुःखी होऊन आपले प्राण त्याग करण्याचा विचार करू लागते. सीतेची हा अवस्था पाहून हनुमानाला जाणवतं की आता तिच्या समोर आपण जाणं गरजेचं आहे, परंतु आपण अचानक समोर गेलो तर सीता हनुमानाला रावणाचाच एक कपटी राक्षस समजून घाबरेल. म्हणून हनुमान आधी झाडावरच बसून मधुर आवाजात श्रीरामांच्या जन्मापासून ते वनवासापर्यंतची संपूर्ण कथा गाऊन ऐकवतो. ती कथा ऐकून सीतेचे लक्ष वर जाते आणि त्यानंतर हनुमान झाडावरून खाली उतरतो. अत्यंत नम्रतेने हात जोडून माता सीतेचा संशय दूर करण्यासाठी स्वतःची ओळख करून देतो. रामो दाशरथी नाम राजा दशरथात्मजा तस्यामहमपि दूतस्तु हनुमान मारुतात्मजा. राजा दशरथाचे पुत्र असणारे आणि दाशरथी या नावाने प्रसिद्ध असलेले जे प्रभू श्रीराम आहेत, मी त्यांचाच एक दूत आहे आणि माझं नाव हनुमान असून मी वायुदेवाचा पुत्र आहे. हनुमान अत्यंत शांत आणि नम्र भाव ठेवून मातेसमोर श्रीरामाचा केवळ एक दूत म्हणून उभा राहतो. हाच हनुमान श्रीरामाचा दूत म्हणून किती वेगळेपणे आपली ओळख करून देतो ते पुढच्याच प्रसंगात दिसतं. सीतेची भेट झाल्यानंतर रावणाच्या सैन्याला श्रीरामांच्या शक्तीचा अंदाज यावा म्हणून हनुमान मुद्दाम लंकाधिपती रावणाची लाडकी अशोक वाटिका उद्ध्वस्त करतो. जेव्हा रावणाचे लक्षावधी राक्षस सैनिक त्याला मारण्यासाठी धावून येतात तेव्हा तो एका भव्य प्रासादाच्या उंच शिखरावरती उभा राहतो आणि आपली ओळख करून देताना स्वतःची छाती ठोकतो, आपले शरीर अकराळ विकराळ करतो आणि सर्व राक्षसांच्या छातीत धडकी भरवणारी एक रणगर्जना करतो. हनुमान म्हणतो, दासोहम कोसलेंद्रस्य रामस्या क्लिष्ट कर्मणा हनुमान शत्रुसैन्यानां निहंता मारुतात्मजः. हनुमान शत्रूच्या गडीत उभं राहून गर्जना करतो, ऐका राक्षसांनो, जे कोणत्याही कठीण कार्याला क्षणात लीलया संपवतात अशा कोसलराज प्रभू श्रीरामांचा मी परमदास आहे. मी साक्षात वायुदेवाचा पुत्र असून तुमच्या या संपूर्ण सैन्याचा पुरता नाश करणारा हनुमान आहे. हा श्लोक म्हणजे हनुमानाची रणगर्जनाच समजाना. शत्रूच्या मनोधैर्याचं खच्चीकरण करण्यासाठीची मारुती रायांची ही गर्जना म्हणजे दास्य आणि वीररसाचा संगमच होय. लक्षणीय बाब अशी की हनुमानाची शक्ती कितीही अफाट असली तरी तो स्वतःची मुख्य ओळख मात्र रामाचा दास, दासोहम अशीच करून देतो. सर्वात शेवटी मातृभूमीविषयीचं प्रेम ह्यासारखी उदात्त आणि उन्नत भावना नाही. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे केवळ एक महान क्रांतिकारक आणि विचारवंत नव्हते तर ते संस्कृत भाषेचे प्रगाढ पंडित आणि कवी होते. सावरकरांनी त्यांच्या लेखनात आणि कवितेत संस्कृतचा अतिशय प्रभावीपणे वापर केलेला आहे. सावरकरांचं सर्वाधिक प्रसिद्ध देशभक्तीपर गीत म्हणजे जयोस्तुते ही स्वातंत्र्यदेवीची आरतीच आहे. हे गीत मराठीत असलं तरीसुद्धा या गीताची सुरुवात जयोस्तुते ते श्री महन मंगले शिवास्पदे शुभदे स्वतंत्रते भगवती त्वामहं यशोयुतां वंदे अशी संस्कृतमध्येच आहे आणि त्यात स्वातंत्र्यदेवतेला साक्षात आदिशक्तीचे रूप देऊन तिची संस्कृत स्तोत्रासारखी आळवणी केली आहे. प्रेमाच्या आविष्काराची ही विविध रूपं अत्यंत मनोहर आणि हृदयस्पर्शी आहेत. प्रेमाच्या या अतिशय विलोभनीय आणि हृदयाचा ठाव घेणाऱ्या स्वरूपांचं वर्णन तुमच्या मनाला पण भावले असेल अशी आशा व्यक्त करून मी माझ्या भाषणाला विराम देते. धन्यवाद.
1: श्रोतेहो, आपण ऐकत होता संस्कृत साहित्यातील प्रेमाची रूपं या विषयावर शिरीष अत्रे यांचं भाषण. बरं तर श्रोतेहो, याबरोबरच आजचा आपला हा संस्कृत वाणीचा कार्यक्रम आम्हीही इथेच संपवतोय. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते दीपक केसावलेकर. आता हर्षदा प्रभूला निरोप द्या. नमस्कार. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोतेहो, महिलांचे प्रश्न सोडवत त्यांना व्यासपीठ देणाऱ्या अनेक सामाजिक संस्था आपल्या आसपास कार्यरत असतात. अशा काही संस्था एकत्रितरित्या व्यापक प्रमाणात कार्य करू शकतात आणि याविषयीचे अनुभव सांगण्यासाठी आपल्या भेटीला येत आहेत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर विंदा भुसकुटे.
1: ज्या ज्या महिलेला आपलं स्किल दाखवण्याची इच्छा आहे किंवा त्यावर

0: रंग धंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ। लावण्य रंग
1: श्रोते हो नमस्कार। लावण्य रंग कार्यक्रमात आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। आजच्या कार्यक्रमात आपण बोलणार आहोत ते फडावरच्या लावणी संदर्भात। शाहीर परशुराम यांनी जी आध्यात्मिक लावणी केली होती त्यात सुरुवातीचे शब्द होते दहा शिंदळक्या करीन, म्हणजे ते मुक्तीचे दहावीस मार्ग अनुसरीन। लग्नाचा नवरा म्हणजे इहलोकातील संसार आणि माहेर म्हणजे परब्रह्म। या परब्रह्मात माझं मन रमलेलं आहे त्यामुळं मला इहलोकातला संसार नको आहे। हा या लावणीचा मतितार्थ लक्षात घेतल्यानंतर घरभावाचे बळे निघाले, दोन्ही सत्वावर डोळा जडला, त्रिकुट चोहोटा पाल मांडिले, सहा चौघ्यांचे वचने रिझले, या सगळ्या ओळींचा अर्थ मग आपल्याला पुढं लावणं सोपं जाईल। घरभावाचे म्हणजे भक्तीच्या घरी, दोन्ही सत्व म्हणजे शिव आणि शक्ती अर्थात ब्रह्म आणि माया, त्रिकुट चोहोटा म्हणजे योगशास्त्रामध्ये त्रिकुट श्रीहट गोल्हट आणि औटपीठ ही महाकरण स्थानं मानलेली आहेत, धीरभावे म्हणजे काम क्रोध आणि द्वेष, जावा नणदा म्हणजे आशा मनीषा कल्पना, सहा चौघे म्हणजे सहा दर्शन आणि चार वेद, असे या शब्दांचे अर्थ जेव्हा आपण लक्षात घेतो त्यावेळेला लावणीचा वेगळा असा गूढ अर्थ आध्यात्मिक अर्थ आपल्याला सहज लक्षात येतो। तेवढं सोडून बोलला चित्रपटातली आणखीन एक लावणी आपण ऐकूया।

पेशवाईनंतर ब्रिटिश काळातही भेदिक कवनांचा बहर ओसरलेला नव्हता. 1860 पासून तमाशामध्ये वग आला, पण वगाच्या तमाशाकडं फारसा प्रेक्षक वर्ग त्या काळात आकर्षित झालेला नव्हता. अजूनही त्याला भेदिक लावण्यांचीच गोडी जास्त वाटत होती, म्हणून मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी तिकीट लावून भेदिक सामने होत असायचे. ब्रिटिश काळातील तमाशा फडातूनही भेदिक लावणी म्हटली जायची. त्या काळी तमाशा क्षेत्रामध्ये काव्यलेखनाच्या बाबतीत पठ्ठे बापूराव आघाडीवर होते. त्यांनी अनेक भेदिक लावण्या लिहिलेल्या आहेत, त्यांच्या फडावर त्या सादर होत होत्या. त्याचा एक नमुना सांगायचा तर, कृतयुग त्रेतायुग द्वापार कलियुग चार युगे ही ऐकावी, भविष्य पुराण तुम्हा सांगतो खूण बरवी ही ओळखावी. बारा कलेने तापेल सूर्य नीट 100 वर्ष, शुंढाधारी प्रलय मेघ पुढे पडेल 100 वर्ष. झाड पहाड पृथ्वीचा झाला जळून खग्रास, पृथ्वीची राखुंडी होईल पाण्यामध्ये पैस. पृथ्वी मिसळली पाण्यात पाणी वाऱ्याने अटले, वायू तत्व तेजात मिसळले तेजच कोंदाटले. तेज तत्व आकाशामध्ये अवघे घनवटले, आकाश तत्व तमोगुणामध्ये जाऊनी प्रगटले. अशा प्रकारे या भेदिक लावणीचा एक नमुना आपल्याला सांगता येईल. आता शृंगारिक लावणीबद्दल बोलूया. एका ढंगदार लावणीनंतर बायानो नवरे सांभाळा चित्रपटातली ढंगदार अशी ही लावणी.

0: श्रोतेहो, पेशवे काळामध्ये तमाशात भेदिक कवनांचं गायन झाल्यानंतर नृत्य, संगीत, नाट्य आणि अभिनय यांच्या साह्यानं विविध विषयावरच्या विविध प्रकारच्या लावण्या सादर केल्या जायच्या. त्यामध्ये शृंगारिक लावण्यांचाच भरणा अधिक असायचा. शाहिरांनी शृंगारिक लावण्या लिहिण्यावरच अधिक भर दिला होता. त्याला कारणही तसंच होतं. त्यावेळी पेशवे पदावर दुसरे बाजीराव होते. दुसरे बाजीराव म्हणजे फारच रसिक माणूस. त्यांच्या रसिकपणाला जो साथ देईल त्याला दरबारात स्थान होतं, इतरांना नाही. त्या काळामध्ये शृंगारिक लावणी कशी होती? बाजीराव महाराज अर्जी ऐकतो बायकांची, चलगडे जाऊ पुण्याशी हौस मोठी माझ्या मनाची. या चैत्रमासी आनंद करा हळदी कुंकू गौरीचे, नार गेली ग वाड्यात इने भेट घेतली खाशांची. या नारीने जाऊ न कसा लाविला लाग, पती आमुचे घरी बसले नाही रोजगार संग. अशा पद्धतीच्या त्या लावण्या होत्या. होनाजी बाळा यांनी देखील एका लावणीमध्ये बाजीरावाच्या दरबाराचं वर्णन केलेलं आहे. केवळ रत्नाची खाण सुस्वरूप दिनमान राजबीज पुतळा, मध्यभागी आपुण भोवत्या नाटकशाळा. शृंगार करुणी कामिनी नित्य अवघ्या जणी, मिळून वेल धाळा, एक आपुल्या हाती एकांती चुरती पद कमळा. असं त्या काळातलं सगळं शाहिरी वातावरण होतं आणि ते वातावरणात शृंगारिक लावण्यांना अधिकच पोषक ठरलं. आता परिवर्तन चित्रपटातली एक लावणी आपण ऐकूया.
1: वेडा ग बाई वेडा.

0: माझ काळी चाललंय.
1: अरे हट खाली बाई,
0: हिच काळी लागलंय झडकायला.
2: ढोलकी तुणतुण्याच्या साथीनं प्रत्येक शाहीर आपल्या फडावर युवती वर्णनाच्या लावण्या गाजू लागले होते. होनाजी बाळा देखील डफावर थाप मारून गात होते. लटपट लटपट तुझं चालणं मोठ्या नखऱ्याचं, बोलणं ग मंजुळ मैनेचं. वयवरुषे 15 दिसे चंद्र ही प्रभा ढवळी, आकृती लहान दिसे कवळी. दिसे नार सुकुमार मुद राखडी वेणीत आवळी, नरम गोजरे गाल होट पवळी. रूपस्वरूपाचा झोक दिव्य नारी लोट चवळी, जशी चमके नागिन गवळी. अशा प्रकारे त्या काळामध्ये युवतीच्या वर्णनाला शाहिरांमध्ये फारच बहर आला होता. युवती वर्णनामध्ये अनंत फंदी देखील मागे नव्हते. त्यांनी केलेली रचना अशी आहे. धन्य तुझे लावण्य प्रीतीचे बाण गजैसे सणाणी, खरे सांगशील कधी तृप्त होईल आमुची मनानी. दो मजला पैठणचे पातळ लफ्फा घे टाचेची खबर, आधीच निबर जोबन त्यावर पितांबराची चोळी जबर. शाहीर परशुराम यांनी देखील युवती दर्शन घडवणारं काव्य रचलेलं आहे. ते बघण्यापूर्वी एक ढंगदार अशी लावणी आपण ऐकूया. कडक लक्ष्मी चित्रपटातली ही ढंगदार अशी लावणी.

शाहीर परशुराम यांनी आपल्या काव्यरचनेत म्हटलंय, टुमदार कुणाची छान नवती भर ज्वान पुसारे अली कुठून, स्वरूपाचे तुटती तारे कडारे कड विजवा पडतील तुटून, वय 12-13 ऐन अली भरात भुईग ठेंगणी, दंडी बाजू बंद बाह्यटोनुसार पहुच्या हिरे जडले कंगणी, गगनात चांदणी ठळक मारिशी झळक उभीग अंगणी, किती नटून थटून मारशील छनाछन नैनांच्या संगिणी, झालो घावा विण घायाळ झोंबला विखारी व्याळ, जणू टाहो करी कोयाळ तू न कळे घालशी माळ कोणाला गे उठून। अशा पद्धतीची ही रचना शाहीर परशुराम यांनी केलेली आहे। आपल्या सोलापूरचे शाहीर राम जोशी यांनी देखील युवतीचं वर्णन अतिशय सुंदर पद्धतीनं केलेलं आहे। अगदी डोळ्यापुढे त्या तरुणीचं चित्रच उभं करण्याचं सामर्थ्य त्यांच्या शब्दामध्ये आहे। सुंदरा मनामध्ये भरली जरानं ही ठरली हवेलीत शिरली मोत्याचा भांग, अरे गड्या हौस नाही पुरली म्हणून विरली पुन्हा नाही फिरली कुणाचीही सांग, जशी कळीत सोनं चाफ्याची न पडू पाप्याची दृष्टी सोप्याची नसल ही नार, अति नाजुक तनु दे खणी गुणाची खणी उभी नव खणी चढून सुकुमार, जशी मनमथरती धा कटी सिंह समकटी उभी ए कटी गळ्यामध्ये हार, अंगी तारुण्याचा बहर जीवानीचा कहर मारिते लहर मदन तलवार, पायी पैंजण झुबके दार कुणाचे दार कोण सरदार हिचा भरतार, चालते गजाची चाल लड तुटली कुरळे बाल, किन काप अंगीचा लाल हिज पुढे नको घन माल, शोभावी दिठोना गाल हिला जरी गाल विषय भो गाल फिटल तरी पांग, ही शुद्ध इंदूची कळा मातसी नाकळा इतर वा कळा न हिजवून सांग। अशा एकाहून एक नितांत सुंदर अशा रचना त्या काळच्या कवींनी शाहिरांनी केलेल्या आहेत। सुन माझी लक्ष्मी या चित्रपटातली एक ढंगदार लावणी, मला लागली नजर मदनाची।

शाहीर हैबती सोडून सर्वांनी युवती वर्णनाच्या लावण्या लिहिलेल्या आहेत. पेशवे काळात सैनिक पावसाळ्यामध्ये 4 महिने घरी असायचे आणि 8 महिने ते कुठल्या ना कुठल्या मोहिमेवर जायचे. त्यामुळं बायकांना नवऱ्यापासून दूर राहावं लागायचं. पतीची आणि पत्नीची लवकर भेट व्हायची नाही, त्यामुळं त्या कामज्वरानं पीडित व्हायच्या. पतीच्या वाटेकडे डोळे लावून बसायच्या. काही जणी मनावर संयम ठेवून पतीवर निष्ठा ठेवून वागायच्या. काही जणींचा मनावरचा संयम राहायचा नाही, त्या परपुरुषावर प्रेम करायच्या. लढाईत गेलेला सैनिक परत येईलच याचा भरवसाही नसायचा आणि आलाच परत तर थकून भागून आलेला असायचा. त्यामुळं पत्नीची इच्छा त्याच्याकडून पूर्ण होत नसायची. हे सगळे विषय त्या काळात देखील शाहिरांच्या लावण्यांमध्ये आलेले आहेत. या लावण्यांमध्ये कामातूर झालेले स्त्री पुरुष आहेत, पतीपत्नीचा शृंगार आहे, प्रियकर आणि प्रेयसीचे चोरटं प्रेम आहे. हे सगळे विषय लोकजीवनातले असल्यामुळे त्या काळचा मराठी माणूस फडावर शृंगारिक लावण्या ऐकण्यात रंगला नसेल तरच नवल. चला कार्यक्रमाची सांगता करूया सुनबाई ओटी भरून जा या चित्रपटातल्या एका ढंगदार लावणीनं.

0: श्रोत्यो नमस्कार. प्रसारभारतीच्या वेव जोटी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसह 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 5 वाजले आहेत. आजची दुसरी सभा सुरू होते. सुरुवातीला जाणून घेऊया ठळक घडामोडी.
1: नमस्कार, मी राजश्री आगाशे. ऐकूया काही ठळक घडामोडी. देशातल्या महत्वाच्या संस्था, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग आणि स्टार्टअप्सच्या बळावरच विकसित भारताचं उद्दिष्ट साकार होईल असं उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी म्हटलंय. ते आज नवी दिल्लीत भारतीय कंपनी सेक्रेटरीज संस्थेच्या 58व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन केल्याशिवाय देश पुढे जाऊ शकत नाही असं ते यावेळी म्हणाले. राज्य विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी भाजपानं उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. पुणे पदवीधर मतदारसंघातून स्मिता जाधव यांना, नागपूर पदवीधर मतदारसंघातून सुधाकर कोहळे यांना, तर पुणे शिक्षक मतदारसंघातून कौस्तुभ गावडे यांना भाजपानं उमेदवारी दिली. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत विरोधी पक्षांनी आज मुंबईत मोर्चा काढला. ज्ञानेश कुमार हे सत्ताधारी भाजपाचं हत्यार असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला. तर राज्यातली SIR प्रक्रिया रद्द करावी आणि आगामी निवडणुका बॅलेट पेपरवर घ्याव्यात अशी मागणी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केली. जपानमध्ये नागोया इथल्या मिझुहो पार्क अॅथलेटिक स्टेडियममध्ये आज आशियाई क्रीडा स्पर्धा 2026ची अधिकृत सांगता झाली. या कार्यक्रमात दोहा इथं 2030 होणाऱ्या पुढल्या आशियाई क्रीडा स्पर्धांच्या आयोजन समितीकडे स्पर्धेची अधिकृतपणे जबाबदारी सोपवण्यात आली. यंदाच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत 2 सुवर्ण आणि 1 रौप्य पदक जिंकणाऱ्या भारतीय नेमबाज निरू धांडा यांनी समारोप समारंभात भारताच्या ध्वजवाहकाची भूमिका बजावली. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
0: आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 5:02 झालेली आहेत. कर्नाटक संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया अनुराधा श्रीवत्सन यांचं वीणावादन, रागशहाणा माया माळव गौळा आणि बेगडा, रचना आदिताल, रूपकताल आणि रूपकम तालामध्ये निबद्ध आहेत. त्यांना मृदुंगम साथ रोहित प्रसाद यांनी केलेली आहे. ऐकूया तर अनुराधा श्रीवत्सन यांचं कर्नाटक शैलीत वीणावादन.

मित्र हो, आजच्या धावपळीच्या आणि स्पर्धेच्या जीवनात शिक्षण, करिअर, नोकरी, नातेसंबंध आणि भविष्यातल्या चिंता यामुळं अनेकदा आपल्या मनावर ताण निर्माण होतो. शरीराची काळजी आपण घेतो, पण मनाचं काय? मन शांत, स्थिर आणि सकारात्मक ठेवणं म्हणजेच मानसिक संतुलन. अडचणी प्रत्येकाच्या आयुष्यात येतात, मात्र त्या परिस्थितीला आपण कशा पद्धतीनं सामोरं जातो हे आपल्या मानसिक आरोग्यावर अवलंबून असतं. मनातल्या भावना ओळखणं, ताणतणावाचं व्यवस्थापन करणं, स्वतःशी संवाद साधणं आणि गरज भासल्यास योग्य व्यक्तीची मदत घेणं, या सगळ्या गोष्टी मानसिक संतुलनासाठी महत्त्वाच्या आहेत. आणि म्हणूनच जागतिक मानसिक आरोग्य सप्ताहानिमित्त आजच्या युववाणी या कार्यक्रमात शिवाजी विद्यापीठाच्या समुपदेशक आणि मानसतज्ञ उर्मिला शुभंकर यांची सायली चौधरी यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहोत. पण तत्पूर्वी हे मस्त गाणं.

0: तर फ्रेंड्स, आजच्या युववाणी कार्यक्रमामध्ये आपण ऐकूया शिवाजी विद्यापीठाच्या समुपदेशक आणि मानसतज्ञ उर्मिला शुभंकर यांची सायली चौधरी यांनी घेतलेली मुलाखत.
1: मित्रांनो, युवावस्था म्हणजे स्वप्न पाहण्याची, नवीन गोष्टी शिकण्याची आणि स्वतःची ओळख निर्माण करण्याची आणि आयुष्याला दिशा देण्याची वेळ. पण याच काळात अभ्यास, करिअर, स्पर्धा, नातेसंबंध, कुटुंबाच्या अपेक्षा, सोशल मीडियाचा प्रभाव आणि भविष्याची चिंता यामुळे अनेक तरुण मानसिक ताणाचा अनुभव घेत असतात. मित्रांनो, शारीरिक आरोग्याची तर आपण काळजी घेतोच, पण मन थकलंय, अस्वस्थ आहे किंवा सतत चिंता वाटतेय हे मात्र अनेकदा आपल्याकडून दुर्लक्षित केलं जातं. आज याच विषयावर आपल्याशी मनमोकळा संवाद साधण्यासाठी आपल्या सोबत आहेत शिवाजी विद्यापीठाच्या समुपदेशक आणि मानसतज्ञ उर्मिला शुभंकर. तर उर्मिलाजी, आमच्या या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार.
2: नमस्कार.
1: तर उर्मिलाजी, मानसिक आरोग्य हे आपल्या एकूण आरोग्य इतकंच महत्वाचं आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात स्ट्रेस, एन्झायटी, लोनलीनेस आणि अनेक इमोशनल चॅलेंजेस वाढताना दिसतात.
2: हो,
1: म्हणूनच दरवर्षी 10 ऑक्टोबरला आपण वर्ल्ड मेंटल हेल्थ डे साजरा करत असतो. दरवर्षी मानसिक आरोग्याच्या एखाद्या महत्वाच्या पैलूवर विशेष लक्ष केंद्रित करण्यासाठी एक थीम निश्चित केली जाते. तर मग या वर्षीची थीम काय आहे आणि त्याबद्दल तुम्ही काय स्पष्टीकरण द्याल?
2: तर मित्र हो, या वर्षीची थीम आहे लिव्ड एक्सपिरियन्सेस हर्ड, रिअल व्हॉइसेस, रिअल चेंज. अगदी साध्या, सरळ, सोप्या भाषेत बोलायचं झालं तर मानसिक आरोग्याच्या अडचणींचा प्रत्यक्ष अनुभव घेतलेल्या ज्या व्यक्ती आहेत तर त्यांना ऐकणं, फक्त ऐकणं नाही तर त्यांना समजून घेणं आणि त्यांचे जे काही अनुभव आहेत त्या आधारे आपल्यामध्ये स्वतःमध्ये बदल घडवणं. अर्थातच बोलायचं झालं तर आपले युवक मित्रमैत्रिणी आहेत, त्यांचे अनुभव, त्यांचे प्रश्न, त्यांना आवश्यक असलेला जो आधार आहे याला महत्व देणं ही या वर्षीची थीम आहे असं आपल्याला म्हणता येईल.
1: खूप छान आणि अगदी व्यापक असा याचा अर्थ तुम्ही समजावून सांगितला. मग आजच्या युवकांच्या आयुष्यातले कोणते प्रश्न त्यांच्या मेंटल हेल्थवर अधिक परिणाम करताना दिसतात तुम्हाला?
2: खरं सांगायचं झालं तर आज युवकांना वेगवेगळ्या पातळ्यांवर लढाई लढावी लागते. आपण असं म्हणूया की मला बरंच काही मॅनेज करायचंय असं सगळेच युवक मित्रमैत्रिणी म्हणताना दिसतात. म्हणजे काय? अभ्यास आहे, करिअर आहे, रिलेशनशिप, किंवा आता सोशल मीडिया आहे, कॉम्पिटिशन आहे, स्वतःबद्दलच्या अपेक्षा आपल्या पालकांच्याकडून किंवा इतरांच्याकडूनच्या अपेक्षा, आणि मग या सगळ्याचा एक मुख्य प्रमुख प्रश्न म्हणू शकतो आपण त्याला की मी पुरेसा आहे का, मी याला पुरेशी पडणारी आहे का. बाहेरून सगळं छान व्यवस्थित दिसतंय पण आतून कुठेतरी ताण आहे, ज्याला आपण म्हणतो स्ट्रेसफुल सिच्युएशन्स येत आहेत, कन्फ्युजन आहे, एकटेपणा वाटणं आहे, किंवा मी अपर्याप्त आहे, मी इनएडिक्वेट आहे म्हणतो आपण तसं. म्हणजेच काय तर आपण ह्या सगळ्या बाबतीमध्ये ऍडवाइस देण्याचं प्रमाण सगळ्यात जास्त आहे. पण मला असं वाटतं की ह्यासाठीच आज आपण चर्चा करतोय की नेमकं आपल्याला काय अनुभवायला मिळतंय आणि त्याच्याबद्दल आपण काय करायला हवं असं.
1: उर्मिलाजी, मला सांगा, या सगळ्यामध्ये मोबाईल, सोशल मीडिया आणि गेमिंग हा तरुणांच्या आयुष्यातला मोठा भाग झालेला आपल्याला दिसून येतोय. मनोरंजन आणि ऍडिक्शन यामधली सीमा नेमकी कुठं असायला पाहिजे आणि याचा मेंटल हेल्थवर नेमका कसा परिणाम होतो, काय सांगाल?
2: खरं तर हा अगदीच छान प्रश्न विचारला तुम्ही. सध्याच्या काळामध्ये बघितलं तर टेक्नॉलॉजी हा आपल्या सगळ्यांच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग झालाय. पण हा प्रश्न आहे की आपल्या आयुष्याचा किती कंट्रोल घेत आहे टेक्नॉलॉजी आत्ताची. उदाहरणार्थ एखादा विद्यार्थी आता छान लेक्चर संपून येतो किंवा सगळं आता बसतो आणि म्हणतो काय की चला मी 10 मिनिटं आता पुढची रील्स बघणार आहे. मग असं 10-10-10 मिनिट करत कधी तास, 2 तास निघून जातात हे कळत नाही. एकच शेवटचा व्हिडिओ बघतो असं म्हणत म्हणत म्हणत आपला किती वेळ पुढे गेलेला असतो याची बिलकुल कल्पना आपल्याला आलेली नसते. आणि या सगळ्याचा परिणाम होतो झोपेवर, ओव्हरऑल आपण ज्याला म्हणतो अटेन्शन स्पॅमवर, म्हणजे क्लासमध्ये लक्ष लागत नाही. आता अर्थातच झोप नाही झालेली त्यामुळे अभ्यासात लक्ष लागत नाही, बरं, प्रोक्रॅस्टिनेशन वाढतं म्हणजे कामामध्ये चालढकल होत राहते, मग परत गिल्ट येतो, मग परत ताण वाढतो आणि हा ताण घालवायचा म्हणजे परत रील्स बघितल्या जातात. तर हे एक प्रकारचं दुष्टचक्र आहे. गेमिंग किंवा बाकी अशा काही गोष्टींमध्ये सुद्धा असंच होतं, एक चला थोडा वेळ टाइमपास करूया म्हणून सुरुवात होते आणि मग गेममुळं एवढं आयुष्य व्यापलं जातं की सकळ बाजूला राहतं आणि त्याचा पूर्ण परिणाम आपल्या झोपेवर, अभ्यासावर, जेवणावर, रिलेशनशिपवर किंवा ओव्हरऑल पूर्ण आयुष्यावर पडायला लागतो. आणि हे जर आपल्याला जेव्हा वाटतंय तेव्हा थांबवता येत नाहीये तर ही वॉर्निंग साईन आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणजे या सगळ्याच्या दृष्टीनं जर काही साइन्स बोलायची झाली तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपली झोपेची सायकल बिघडणं, झोप बिघडणं, कॉन्सन्ट्रेशन कमी होणं, खूप चिडचिड वाढणं, एन्झायटी येणं, मूड स्विंग्स होत राहणं असतं, कधी कधी सोशली विड्रॉल होणं पण होतं. म्हणजे मला समाजात कोणाशीच आत्ता बोलायचं नाहीये, मी आणि माझा मोबाईल किंवा माझी मी एकटी बसते. मग आणखी पण आहे की सोशल मीडियावर आपण कंपॅरिझन करायला लागतो, ही व्यक्ती एवढं करतीये आणि मी कुठे आहे. मग त्यामुळं आत्मप्रतिष्ठा, आत्मप्रतिमा कमी असण्याचं प्रमाण सुद्धा दिसायला लागतं या सगळ्यात.
1: बरोबर. पण उर्मिला जी, मला सांगा, या सगळ्या दुष्टचक्रामध्ये एखादा तरुण किंवा एखादी तरुणी अडकली असेल तर त्यावर आपल्याला काय उपाय करता येतील?
2: अर्थातच बघा, आता याची चर्चा जेव्हा होते तेव्हा म्हणलं जातं सोशल मीडिया बंद करायला हवंय, नको वापरायला, हे असं नाहीये.
1: बरोबर.
2: तर आपल्याला ते नेमकं कसं वापरायचे हे बघायला पाहिजे. पूर्णपणे सोडणं हा निश्चितच उपाय असू शकत नाही, कारण टेक्नॉलॉजीपासून कितीही आपण ठरवलं तरी आता दूर राहू शकत नाहीये आणि त्याची तशी गरज पण नाहीये. पण प्रश्न हा आहे की मी टेक्नॉलॉजी वापरतोय का टेक्नॉलॉजी मला वापरतीये, हा मुळात प्रश्न आहे. म्हणजे स्वतःला एक छोटासा प्रश्न अशावेळी विचारणं, एक छोटी सुरुवात आपण म्हणूया की मला मोबाईल आता वापरायचा आहे, ठीक आहे, मी किती वेळ वापरणार आहे आता, ठीक आहे, मला तो थांबवायचा आहे असं ठरवलंय मी, तर तुम्ही बाजूला ठेवू शकतेय का, हा मुळात प्रश्न आहे. मुळात आपण गोष्टी तयार करू शकतो, त्या पद्धतीनं आपण प्लॅन करू शकतो, पण ह्यामध्ये जर मोबाईल किंवा कोणतंही तत्सम टेक्नॉलॉजी अडथळा ठरत असेल तर हा खूप मोठा विचार करण्याचा भाग आहे. आपण एक म्हणूया की एक छोटीशी सुरुवात यातली की झोपेतून उठल्यानंतर किमान अर्धा तास किंवा झोपायच्या आधी अर्धा तास मी मोबाईल नाही हातात घेणार आहे. तर ही अशी छोटी छोटी सुरुवात पण आपण करू शकतो. बाकी उपाय खूप आहेत आणि मोठे मोठे आहेत, पण अशा छोट्या छोट्या वन टायनी स्टेप ॲट अ टाइम म्हणतो ना, तसं आपण सुरुवात नक्कीच करू शकतो.
1: खूप छान. उर्मिला जी, मला सांगा की सोशल मीडियामुळं आपल्याला आता दिसतंय की कनेक्शन्स तर खूप वाढलेले आहेत,
2: हो,
1: पण हजारो फॉलोअर्स, फ्रेंड्स हे सोशल मीडियावर आपले असतात,
2: हो,
1: पण तरीही आजचा युवक थोडासा लोनली फील करतो,
2: हो,
1: तर त्याबाबत तुम्ही काय सांगाल?
2: अगदी खरं सांगितलंच बघ, कारण सगळ्यात महत्वाचं ना की आपण ज्याला म्हणतो कनेक्शन आणि इमोशनल कनेक्शन, म्हणजे मोबाईलवर, सोशल मीडियावर या ठिकाणी असणारं कनेक्शन आणि इमोशनली स्वतः समोरच्या व्यक्तीबरोबर असणारं, समोर बसून बोलण्याचं जे कनेक्शन आहे, याच्यात तफावत आहे ना, या दोन वेगळ्या गोष्टी. अर्थातच आपल्याकडे हजारो ऑनलाईन कॉन्टॅक्ट असू शकतात, म्हणजे हजार फॉलोअर्स आहेत, हजार फ्रेंड्स आहेत. कधी कधी असं असतं की आपण एवढं ऍक्टिव्ह असतो, काही आपण बघतो आपले फ्रेंड सुद्धा किंवा आपण पण रादर खूप ऍक्टिव्ह असतो, आणि जेव्हा मला असं वाटतंय की मला काहीतरी बोलायचंय, काहीतरी होतंय मला, तर माझं खरंच ऐकून घेईल अशी व्यक्ती समोर आहे का, हा एक वेगळाच प्रश्न आहे. त्यामुळं इतर वेळेला ऑनलाईन चॅटमध्ये वगैरे ऍक्टिव्ह असणं, रील शेअर करणारी व्यक्ती, पोस्ट कमेंट करणारी व्यक्ती रात्रीच्या वेळेला खूप लोनली फील करते, आणि त्याचं महत्वाचं कारण की मला नेमकं काय वाटतंय, काय होतंय हे सांगायला समोर प्रत्यक्ष व्यक्ती नाहीये. म्हणून डिजिटल कनेक्शन वगैरे ठीक आहे, म्हणजे हा एक भाग आहे, पण त्याच्यापेक्षा एक रिअल बिलॉंगिंग, ज्याला म्हणतो खरी मैत्री किंवा खरं नाते संबंध, समोरासमोर बसून गप्पा

0: टप्पा असेल किंवा तसा वेळ आपण त्यांच्यासोबत स्पेंड करणं असेल तर हे करणं गरजेचं आहे असं मला वाटतं.
1: एखादी मनातली गोष्ट बोलायला काय बॅरियर्स असतील आजच्या तरुण पिढीकडे तुम्हाला काय वाटतं? म्हणजे अगदी जवळच्या व्यक्ती समोर बोलायचं असू देत किंवा मग सोशल मीडियावरच्या एखाद्या फ्रेंडला बोलायचं असेल, पण काय असा अडथळा असेल की त्यांना मनातल्या गोष्टी बोलाव्याशा वाटत नाहीत किंवा त्रास सांगाव्यासा वाटत नाही?
0: या दोन भाग आहेत बघ. पहिलं महत्वाचं म्हणजे सोशल मीडियावर जेव्हा आपण बोलतोय तेव्हा ती व्यक्ती खरंच आपली मैत्रीण किंवा मित्र आहे का? कारण आता व्हर्च्युअल लाईफमध्ये, व्हर्च्युअल जगामध्ये जी व्यक्ती जे प्रिटेंड करते ती ते असतेच असं नाहीये. कारण बऱ्याच वेळेला आपण अशाही काही घटना बघतोय की ज्या व्यक्तीशी आपण बोलतोय ती व्यक्ती त्या वयोगटाची, रादर त्या जेंडरची पण नाहीये. त्यामुळे अशा माहीत नसलेल्या व्यक्तीशी शेअर करणं हे खरंच धोकादायक आहे आणि धक्कादायक सुद्धा जेव्हा हे उघडतीला येतं त्यावेळी. दुसरा उपाय आहे समोरच्या व्यक्तीशी बोलताना. तर ह्या गोष्टीची आपल्याला गरज आहे हेच मुळात व्यक्तींना कळत नाही. मी स्ट्रॉंग आहे, मी स्ट्रॉंग आहे. आता अर्थात एखादं काहीतरी वाटणं, भावना आपल्याला काहीतरी जी तयार होतीये तीच मुळात वाईट आहे असं काहींना वाटतं. त्यामुळे ते पुढे वर्णन करणं, त्याबद्दल मला काहीतरी सांगणं, एक्सप्रेस करणं हा त्याच्या पुढचा भाग राहिला. त्याच्या महत्वाची आणखी एक गोष्ट की लोक मला काय म्हणतील हा असणारा एक भाग आहे की अय्या हे असं कसं वाटू शकतं या व्यक्तीला, किंवा आपल्याकडे अजून सुद्धा थोडं जेंडर बायस्ड बघितलं जातं. मुलगा आहेस ना, मग अशा भावना कशा तयार होऊ शकतात? मग मुळमुळ असं रडणं काही योग्य आहे का? कसं स्ट्रॉंग असायला हवे वगैरे. तर ह्या अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की ज्या बॅरियर म्हणून ठरतात. भावना या युनिव्हर्सल आहेत, त्या सगळ्यांच्या मध्ये असतात, स्त्री पुरुष आणि सगळ्यांच्या मध्येच. तर त्यामुळे त्या स्वीकारणं हा एक मोठा प्रश्न असतो, हा एक मोठा बॅरियर आहे असं मला वाटतं.
1: उर्मिलाजी, या रिअल कनेक्शन्स मध्ये रिलेशनशिप्सचा मोठा भाग आहे.
0: हो,
1: प्रेमसंबंध, ब्रेकअप, इनसिक्युरिटी, पजेसिव्हनेस यांचा युवकांच्या मेंटल हेल्थवर किती आणि कसा परिणाम होतो?
0: अर्थातच खूप मोठा परिणाम होऊ शकतो. कारण जेव्हा आपण नातेसंबंध किंवा रिलेशनशिप म्हणतो त्याच्यामध्ये भावनिक गुंतवणूक आहे ना, आपण म्हणतो इमोशनल इन्व्हेस्टमेंट. तर अशामध्ये फक्त प्रेम असं म्हणतो तेव्हा नेमकं ते प्रेम काय आहे मुळात ही संकल्पना समजून घेणं गरजेचं आहे. प्रत्येकाला जे प्रेम वाटतं ते काय आहे ह्याची तपासणी प्रत्येकानं करणं गरजेचं आहे. पण याच्याबरोबर आणखी काय आहे तर त्या नात्यांमध्ये असणारा विश्वास आहे, त्या नात्यांमध्ये असणारा रिस्पेक्ट आहे, कम्युनिकेशन आहे, बाउंड्रीज आहेत. कधी कधी काय होतं माहितीये का, याच्यात तफावत होते. म्हणजे प्रेम म्हणजे पजेसिव्हनेस असं काहीतरी वाटायला लागतं. म्हणजे तू जर माझ्यावर प्रेम करतोस तर तुझ्या प्रत्येक गोष्टीचा ऍक्सेस मला असायलाच हवा, म्हणजे ते प्रेम आहे असा काहीसा समज होऊन जातो. तर त्या बाउंड्रीज कळत नाहीत आणि नेमका इतका पजेसिव्हनेस वाढतो की मग त्याच्यातून दोघांनाही एक निराशाजनक स्थिती तयार होते. त्यामुळं काळजी घेणं, काळजी करणं आणि कंट्रोलिंग असणं यामध्ये खूप मोठा फरक आहे हे समजून घेणं गरजेचं आहे. त्यानंतरची महत्वाची गोष्ट आहे की खूप वेळा आपण वेगवेगळ्या पद्धतीच्या नातेसंबंधांमध्ये येतो. काही शॉर्ट टर्म होतात अर्थातच आणि त्याच्यातून होतं ब्रेकअप. आता ब्रेकअप झाल्यानंतर सुद्धा मुळात एक विशियस सायकल तयार होती सध्या, जी आपण बघतो की आपले मित्रमैत्रिणी म्हणतात की आता याच्यातून बाहेर यायचंय तर दुसऱ्या नात्याचा आधार घेतला जातो की जे होता कामा नाहीये. खरं तर दुःख होतंय ना, तर ते दुःख होऊ द्यावं, स्वीकारावं की हो मला आत्ता हे नातं जरा तुटतंय, याचा मला त्रास होतोय, तर हे स्वीकारणं कमी पडतंय. मग ह्याच्यातून बाहेर येण्यासाठी दुसऱ्या नात्यामध्ये पटकन गेलं जातं. त्यामुळे ती भावना ऍक्सेप्टन्सच्या मोडवरच नाहीये ना आपण. त्यामुळे रिलेशनशिप संपलं की झालं आता मग काही काही वेळेला ह्याच्यातून न्यूनगंड तयार होतात की हे रिलेशन मी पुढे नाही नेऊ शकलो, किंवा मग ह्या समोरच्या व्यक्तीनं माझी किंमतच संपलेली आहे त्याच्या दृष्टीतून, किंवा आता माझ्या आयुष्यात काहीही अर्थ नाहीये असं बरंचसं काही वाटायला लागतं. तर अशा वेळेला आपल्या भावना खूप शांतपणे बघणं आणि त्या स्वीकारणं हा पहिला टप्पा त्याच्यामध्ये गरजेचा असतो. कारण रिलेशनशिप हा आपल्या आयुष्याचा एक भाग आहे, ते म्हणजे आयुष्य नाहीये, ते म्हणजे आपली पूर्ण आयडेंटिटी नाहीये. आपण बऱ्याच वेळेला ती गफलत करून बसतो आणि काही चुकीचे निर्णय सुद्धा त्यामध्ये घेतले जातात.
1: बरोबर. आज सिच्युएशनशिप, कमिटमेंटची भीती आणि सतत बदलणारे रिलेशनशिप्स हे सुद्धा आपण कॅज्युअली ऐकतो, अगदी ह्या सगळ्या गोष्टी नॉर्मलाइज झालेल्या आहेत. तर युवकांनी रिलेशनशिपमध्ये स्वतःला इमोशनली सुरक्षित कसं ठेवायला पाहिजे?
0: सगळ्यात आधी जेव्हा नातेसंबंध असं आपण म्हणतोय तेव्हा नेमकं आपल्याला काय हवंय, काय अपेक्षित आहे याची कल्पना आपल्याला असणं गरजेचं आहे. म्हणजे मला हे असं असं आवडतं तर मग समोरच्या व्यक्तीच्या स्वभावामध्ये मला असं असलेलं आवडेल, या गोष्टींची क्लॅरिटी नसते आपल्याकडे. आणि दुसरा भाग आहे बाउंड्रीज, ती पण खूप कळणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळेला आपण पण दुसऱ्याच्या बाउंड्रीज क्रॉस करतो आणि दुसरी व्यक्ती जेव्हा आपल्या बाउंड्रीज क्रॉस करतीये तेव्हा तेही आपल्याला लक्षात येत नाहीये. म्हणजे मला अर्थात कम्फर्टेबल काय आहे काय नाही, किंवा एखादं नातं टिकवायचे तर मी स्वतःला संपूर्णपणे बदलणं हा भाग असूच शकत नाही. मला आहे असं स्वीकारणं किंवा माझ्यात समजा काही अशा गोष्टी आहेत, प्रत्येकामध्ये असतात, प्रत्येक नात्यामध्ये असतात, तर त्या बदलायला लागणं ही छान गोष्ट आहे. अर्थात किंवा ऍडजस्टमेंट करणं हाही एक खूप छान भाग आहे, पण ती कुठे कशी आणि किती पातळीवर हा आपण एक विचारात घ्यायचा मुद्दा आहे. कोणतेही चांगले रिलेशनशिप ज्याला आपण म्हणू ना, ते स्वतःला स्वतःपासून दूर नेत नाहीत, तर स्वतःशी जोडून तर ठेवतात आणि त्याच्यामध्ये काही एलिव्हेट करण्याचा पण प्रयत्न केला जातो, आणखी त्याला फ्लरिश करायचा प्रयत्न केला जातो नातेसंबंधांमध्ये. त्यामुळे सगळ्या युवा मित्रमैत्रिणींनी हे लक्षात घेणं गरजेचं आहे की नेमकं मला काय हवंय आणि मी सर्वस्व अर्पण करणं वगैरे हा पुढचा भाग राहिला, पण आपण पूर्णपणे बदलणं म्हणजे नातेसंबंध नाहीत, त्याच्यात काय अपेक्षा आहेत हे बघणं थोडं गरजेचं आहे. आणि मग सावधगिरीनं त्या नात्यांमध्ये जाणं आणि मग एकमेकांना फुलवणं हा अर्थातच मोठा भाग आहे.
1: खरंय, म्हणजे कुठल्याही नात्यामध्ये दोघांचीही ग्रोथ झाली पाहिजे.
0: अगदी अगदी.
2: फ्रेंड्स, आजच्या युववाणी या कार्यक्रमात मानसिक आरोग्य सप्ताहानिमित्त शिवाजी विद्यापीठाच्या समुपदेशक आणि मानसतज्ञ उर्मिला शुभंकर यांची सायली चौधरी यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत.

तर फ्रेंड्स, कार्यक्रमात आता निरोप घ्यायची वेळ झाली आहे, पण पुन्हा आपण भेटणार आहोत पुढच्या युववाणी या कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत टेक केअर युअर सेल्फ. तुमचा मित्र अंजर मुजावरला निरोप द्या. गुड बाय. युववाणी निवेदन अंजर मुजावर. निर्मिती सहाय्य रश्मी कुंभार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते डॉक्टर दीपक ठमके. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. गीत होतं ग. दि. माडगूळकर यांचं, संगीत श्रीनिवास खळे यांचं, चित्रपट जिव्हाळा. चित्रपट संगीत गीतबहार कार्यक्रमात आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून.

लता मंगेशकर आणि सुधीर फडके यांनी गायलेलं हे गीत होतं. अखेर जमलं या चित्रपटासाठी मधुसूदन कालेलकर यांचं, संगीत होतं शंकरराव कुलकर्णी यांचं.

या गीताबरोबरच गीतबहार कार्यक्रम समाप्त होत आहे. यानंतर थोड्याच वेळात दिल्ली केंद्रावरून संस्कृतमधून बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

नमस्कार बालमित्रांनो, मी प्रतिभा ताई तुम्हा सगळ्या बालमित्रांचं आपल्या गम्मत जम्मत या कार्यक्रमात अगदी मनापासून स्वागत करते. कसे आहात तुम्ही सगळे? मला माहिती आहे तुम्ही छानच आहात. तुम्हाला नवनवीन कपडे घालायला आवडतात ना? कोणाला सुंदर फ्रॉक आवडतो, कोणाला छान शर्ट, तर कोणाला रंगेबिरंगे कपडे. मला माहिती आहे तुम्हाला छान छान कपडे घालायला आवडतात. पण फॅशन म्हणजे फक्त छान कपडे घालणं नाही बरं का. आपण कपडे कसे घालतो, त्यासोबत आपला कॉन्फिडन्स, आपली स्टाईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं हसतमुख व्यक्तिमत्व, हा सुद्धा फॅशनचाच भाग आहे बरं का. तुम्ही सुद्धा तुमच्या शाळेमध्ये फॅशन शोमध्ये भाग घेतला असेल ना. या फॅशन शोमध्ये आपण फक्त छान छान कपडे घालून चालत नाही, तर कॉन्फिडन्सने स्टेजवर स्वतःला प्रेझेंट करतो. तुम्ही कधी आरशासमोर उभं राहून मॉडेलसारखं चालण्याचा प्रयत्न केलाय का? आज आपल्यासोबत अशीच एक छोटीशी फॅशन स्टार आहे, जिने आपल्या टॅलेंटने आणि कॉन्फिडन्सने फॅशनच्या दुनियेत खूप सुंदर कामगिरी केली आहे बरं का. चला तर आता तिच्याशीच आपण गप्पा मारूया आणि तिच्या फॅशनच्या या सुंदर प्रवासाबद्दल जाणून घेऊया. पण त्याआधी आपण एक छानसं गाणं ऐकूया.

0: बालमित्रांनो, जसं मी तुम्हाला मघाशी सांगितलं की आपल्यासोबत एक छोटीशी स्टार आहे, आपली बालमैत्रीण. तिचं वय फक्त 5 वर्ष आहे, पण तिची कामगिरी मात्र खूप मोठी आहे. फॅशन शोच्या विश्वात आपल्या टॅलेंटने आणि आत्मविश्वासाने तिने वेगळी ओळख निर्माण केली आहे. विशेष म्हणजे तिने आत्तापर्यंत तब्बल 3 वेळा वर्ल्ड रेकॉर्ड फॅशन शोमध्ये भाग घेतला आहे आणि आपल्या कुटुंबाचा आणि आपल्या देशाचा गौरव केला आहे. इतक्या कमी वयात एवढं मोठं यश मिळवणाऱ्या या चिमुकल्या फॅशन स्टारसोबत आज आपण गप्पा मारणार आहोत. तिच्या आवडी, फॅशनची सुरुवात, स्टेजवरचा अनुभव आणि तिच्या या सुंदर प्रवासाबद्दल तिच्याकडून जाणून घेऊया. आपल्या बालमैत्रिणीचं नाव आहे पूर्विका खामकर. हॅलो पूर्विका.
1: हाय, नमस्कार फ्रेंड्स.
0: पूर्विका, मला सांग, तुला फॅशन शो मध्ये भाग घ्यायला कधीपासून आवडायला लागलं ग?
1: छान आवडायला लागलं.
0: पण कधीपासून?
1: तेव्हा मी 4 वर्षाचे होते. तेव्हा मी वॉक कलर होते.
0: वॉक करत होतीस फॅशन शो मध्ये 4 वर्षांची असल्यापासून? अरे वा, म्हणजे तू खूपच लहान होतीस. आत्ताही लहानच आहेस, पण मग अगदी 4 वर्षाच्या वयापासूनच तू सुरुवात केलीस, हो ना? तू जेव्हा पहिला फॅशन शो केला तो तुला आठवतोय का ग?
1: हो.
0: मग त्यावेळी तुला कसं वाटलं होतं फॅशन शो मध्ये जाताना?
1: मला खूप छान वाटलं. मी वॉक खूप छान केला. मला खूप मजा आली वॉक मध्ये.
0: बरं, जेव्हा तू स्टेजवर वॉक करत होतीस किंवा तुला वॉक करायचं होतं फॅशन शो मध्ये, तेव्हा तुला भीती वाटली का ग?
1: नाही.
0: नाही वाटली? वा, हुशार मुलगी आहे, तुला तो अजिबात भीती वाटली नाही. मग तुला फॅशन शो मध्ये सगळ्यात जास्त काय आवडलं? काय आवडतं तुला?
1: वॉक आवडते.
0: वॉक करायला आवडतं?
1: क्राउन, सर्टिफिकेट.
0: मज्जा छान वाटत ना. ट्रॉफी पण आवडते, म्हणजे त्यामध्ये तुला ट्रॉफी मिळते, सर्टिफिकेट मिळतं, क्राउन मिळतं, हो ना?
1: सॅस पण मिळत.
0: आणि ते घातल्यावर पूर्विका खूप सुंदर दिसते, हो ना? म्हणून तुला वॉक करायला आवडतं, कारण तुला हे सगळं मिळतं पण. पूर्विका, तुला स्वतःसाठी ड्रेस निवडायला आवडतो का ग? म्हणजे तू स्वतः चूज करतेस तुला कोणता ड्रेस घालायचा आहे, की आई सांगते की हा पूर्विका हा ड्रेस घालायला हवा, की तू सांगते आईला आई मला हाच ड्रेस हवा, काय सांगतेस?
1: मला मम्मा मला शॉपिंग मध्ये ना ड्रेस आणते.
0: शॉपिंग करते कपड्यांची? तुला आवडतं कपड्यांची शॉपिंग करायला? बरं, आणि मग तूच निवडते तुझा ड्रेस की मम्मा निवडते?

0: माझ्यासाठी शॉपिंगवाला ना ड्रेस आणते मला आणि येऊ.
1: ड्रेस आणते, आई आणते ड्रेस. मग तुझा फेवरेट ड्रेस कोणता आहे?
0: ब्लॅक.
1: ब्लॅक कलर आवडतो तुला? मग ब्लॅक, सगळे ब्लॅक कलरचे ड्रेस आहेत की आणखीन पण वेगवेगळ्या रंगाचे ड्रेस आहेत?
0: ब्लॅक कलर, पिंक कलर खूप आवडतं.
1: म्हणजे त्या रंगाचे कपडे तुला खूप आवडतात. आणि मग कपड्यांमध्ये कोणते कपडे तुला आवडतात? फ्रॉक आवडतो, गाऊन आवडतो की जीन्स असे कपडे घालवतात, पॅन्ट शर्ट टॉप असे घालायला आवडतात? काय आवडतं तुला? तुझा फेवरेट ड्रेस कोणता आहे?
0: मी तेव्हा बटरफ्लाय वॉक केले ना आणि मी पप्पी दिलं तेव्हा.
1: बरं, असं फ्लाइंग कीस. ओके. आणि मग त्यावेळी तू कोणता ड्रेस घातला होतास? बटरफ्लाय झाली होतीस तेव्हा?
0: पिंक कलर.
1: पिंक कलर काय फ्रॉक होता पिंक कलरचा?
0: हा, माझ्याकडे हाय.
1: अरे वा, छानच आहे. मग पिंक कलर पण तुला आवडतो आणि ब्लॅक कलर पण आवडतो, बरोबर? पूर्विका मला सांग की तू फॅशन शोला जातेस, बरोबर? मग त्यावेळी आपल्याला मस्त मेकअप करायला लागतो, हेअरस्टाईल करावी लागते आणि मग छान छान ड्रेस घालायचे असतात. मग यापैकी तुला सगळ्यात जास्त काय आवडतं? मेकअप करायला आवडतो, हेअरस्टाईल की कपडे? मेकअप करायला आवडतो. कोण करतं तुझं मेकअप?
0: मम्मी.
1: मम्मी करते.
0: मला मेकअप कर खूप छान दिसते, वॉक पण छान दिसते, सगळं मला क्लॅप करते पण.
1: तू वॉक केल्यानंतर छान कपडे घालून, मेकअप करून, हेअरस्टाईल करून तू वॉक करते आणि मग तू छान वॉक केल्यावर तुला क्लॅप मिळतात, हो ना? तू आतापर्यंत वर्ल्ड रेकॉर्ड जे फॅशन शो होते त्यामध्ये भाग घेतला होता, बरोबर? आणि त्याच्यामध्ये तुला सर्टिफिकेट, ट्रॉफी, क्राऊन असं सुद्धा मिळालं ना? जेव्हा तुला क्राऊन मिळाला त्यावेळी तुला काय वाटलं? कसं वाटलं तुला? छान छान वाटलं का?
0: ड्रेस आवडतं. क्राऊन मिळाला, खूप मजा आली मला, खूप आनंद झाला.
1: मग जेव्हा पहिल्यांदा तुला जेव्हा क्राऊन मिळाला, सर्टिफिकेट मिळालं, ट्रॉफी मिळाली, त्यावेळी मग घरी कसं सेलिब्रेशन केलं? काय पार्टी वगैरे केली की नाही?
0: हां.
1: काय काय केलं मग पार्टीमध्ये?
0: केक कट केला घरी.
1: वा वा वा.
0: मम्मीने सरप्राईज आणला, डॅडीने सरप्राईज आणला, पप्पाने सरप्राईज आणला.
1: मग काय सरप्राईज मिळालं तुला? गिफ्ट?
0: हां.
1: काय?
0: फुलायला, बबल्स, डॉग, लॅपटॉप.
1: वा, छान छान गिफ्ट मिळाले ग तुला. आणि हे सरप्राईज होतं तुझ्यासाठी? कारण की तुला छान, तू जिंकली होतीस, तुला ट्रॉफी आणि क्राऊन मिळाला म्हणून ना? वा, छान पार्टी केली मग तुम्ही, हो ना? तुला केक आवडतो का ग? जेवणामध्ये काय आवडतं फेवरेट तुला?
0: चपाती भाजी खाते.
1: अरे वा, छानच मुलगी आहेस. चपाती भाजी आवडते तुला?
0: मता स्ट्रॉंग होते आपल्याला.
1: बरोबर, बघितलं का बालदोस्तांनो, चपाती भाजी खाते पूर्विका, कारण तिला माहिती आहे चपाती भाजी खाल्लं का आपण छान स्ट्रॉंग होतो. दूध प्यायला हवं, आपण छान छान फळं खायला हवी, भरपूर पाणी प्यायला हवं, त्यामुळे आपलं शरीर सुदृढ होणार आहे. बरं पूर्विका, मला सांग तू कोणत्या शाळेत जातेस?
0: सेंट विल्सवेन उल्वे. मी सिने केजीला शिकत आहे.
1: बरं, आणि मग तुझे शाळेमध्ये आहेत फ्रेंड्स? मला नावं सांगशील फ्रेंड्सची?
0: हो.
1: सांग ना.
0: शायशा, तस्क्या, अनवी, माई, कार्तिक, श्यांश, प्रेमा.
1: खूप मित्रमैत्रिणी आहेत ग तुला, खूप फ्रेंड्स आहेत, हो ना? मग जेव्हा तू जिंकलीस फॅशन शो मध्ये, पण त्यांनी तुझं कौतुक केलं की नाही? तुला असं कॉंग्रॅच्युलेशन केलं की नाही? केलं ना. आणि मग शाळेमध्ये आपल्या टीचर असतात, त्या टीचरांनी काय सांगितलं तुला? त्यांनी पण असं कौतुक केलं असेल ना तुझं?
0: टीचरला सांगितलं मला ना आवाज करायचा. टीचरने मला कॉग्रेशन दिले.
1: हो ना, अभिनंदन केलं तुझं. वा,

0: होमवर्क करायचा, मोठा व्हायचा.
1: म्हणजे आपल्या टीचरने बरोबर सांगितलं की नाही, म्हणजे तू फॅशन शो करतेस, पण फॅशन शो करता करता आपण शाळेत अभ्यासही करायला हवा, हो की नाही? आपल्याला शिकून मोठं व्हायचंय की नाही?
0: होयचे.
1: मग काय व्हायला आवडेल तुला मोठं झाल्यावर?
0: देश की रक्षा, मला सोल्जर बनायचे.
1: अरे वा, खूपच छान. देशासाठी सोल्जर बनायचं आहे तुला. मस्त. बरं, तुला तू शाळेत जातेस तर तू तिकडे पोयम वगैरे बोलतेस? मला बोलून दाखव ना एखादं गाणं छान, एखादी कविता असेल तर.
0: मछली जल की रानी है, जीवन उसका रानी है, हाथ में लग गई दर जागी, पानी में निकल दर जागी. टू लिटल आईज हेल्प मी टू सी, टू लिटल ईयर्स हेल्प मी टू हियर, वन लिटल नोज हेल्प मी टू स्मेल, वन लिटल माउथ एंड टेल एंड टॉक, वन हैंड लॉन्ग्स टू राइट इन द पेंट, to fix strong, to hop in the jump, me driving right la rhyme bolus ka.
1: हो बोल ना, तुला येत?
0: हो
1: मग बोल ना, बोल.
0: red light red light what do you say, ice kiss shop stop and stop, yellow light what do you say, ice kiss slow स्लो इज स्लो, ग्रीन लाईट हाय से आय सी सी ग ग ग ग.
1: वा किती छान. बरं पूर्वी का मला सांग, तू जेव्हा फॅशन शोसाठी जातेस तेव्हा तू घरी कशी तयारी करतेस फॅशन शोला जाण्याआधी?
0: घरी तयारी करतो मी कपडे घालून.
1: हा बरं, कोण करतं तयारी, तुला मदत कोण करतं?
0: मम्मी.
1: मम्मी करते आणि मग मेकअप वगैरे पण मम्मीच करते?
0: मम्मी, डॅडी, पापा.
1: अरे वा. बरं तू फिरायला जातेस? कुठे कुठे गेलीस फिरायला आतापर्यंत?
0: गावाला.
1: गावाला गेलीस? वा, कोणतं गाव आहे तुमचं? गावाचं नाव काय आहे?
0: कोटकण माझं गाव आहे.
1: कोकणामध्ये? वा छानच आहे. आणि मग गावाला जाताना मग तू असं बघितलं की नाही छान नदी, झाड, पक्षी बघितलंस का? गावाला मज्जा असते ना. कोण असतं गावाला?
0: डॅडी, मम्मा, पुष्पिका बेबी, पापा. पूर्वी गावाला गेलो होती तेव्हा.
1: तू गावाला खेळलीस की नाही छान?
0: खाली गेले होते तेव्हा.
1: मग काय केलं होतंस गावाला जाऊन?
0: मॅंगो खाल्लो होता, गाव बघितलं होता. मी घरी ना मॅंगो खाल्ला.
1: आवडतो तुला मॅंगो?
0: हा.
1: खूप मॅंगो खाल्ले का?
0: आणि मी बाप्पा बघितला.
1: हा.
0: आता मी टुमरो ना बाप्पा कडे जाणार आहे.
1: वा छानच. मग बाप्पाकडे काही मागितलंस की नाही, आशीर्वाद घेतला बाप्पाचा?
0: गणपती बाप्पा ना मी बाप्पा गेलो मी.
1: बर पूर्विका मला सांग, जर तुझ्याकडे एक जादूची छडी असती, तू फेरी बघितलीस ना, परी, परीकडे कशी एक जादूची छडी असते, हो ना?
0: माझ्याकडे पण अशी नाहीये
1: ना. ती परीकडे असते. मग तशी छडी जर जादूची तुझ्याकडे आली, ओके, तर जर तुला काही मागायचं असेल त्या जादूच्या छडीने, तर तू काय करशील, काय मागशील?
0: जादू झाला ना तर मग गायब.
1: गायब? कोणाला गायब करणार आहेस?
0: कोण बॅग टच केले ना गायब होणार.
1: त्याला गायब करून टाकणार तू? वा किती सुंदर उत्तर आहे. इतक्या कमी वयात बालमित्रांनो आपल्या टॅलेंटने आणि आत्मविश्वासाने एवढं सुंदर यश मिळवणाऱ्या या छोट्या स्टारला तिच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. तिच्या चेहऱ्यावरचे सुंदर हास्य

0: आणि तिच्या स्वप्नांना मिळणारी अशीच मोठी उंची कायम राहो ही आपण सगळे सदिच्छा व्यक्त करूया. पूर्विका, तू इथे आलीस आणि आमच्या छान आपले सगळे जे फ्रेंड्स आहेत त्यांच्यासोबत छान छान गप्पा मारल्यास त्याबद्दल तुझे खूप खूप आभार. थँक्यू सो मच.
1: थँक्यू.

बालमित्रांनो, आत्ताच आपण गप्पा मारल्या पूर्विका खामकर या आपल्या छोट्याशा मैत्रिणीसोबत. बरं तर बालदोस्तांनो, आपण नवीन बालदोस्तांसह पुन्हा भेटूया आपल्या गम्मत जम्मत या कार्यक्रमात. तोपर्यंत प्रतिभाताई आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते राजेश शेजवळे आम्ही आपला निरोप घेतो. बाय.

गंमत जम्मत बालदिवसांसाठी कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसह 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आमची यानंतरची

0: उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्र, ठीक 7 वाजता प्रादेशिक बातम्या प्रसारित करू. दरम्यान हे संदेश.
1: श्रोतेहो, महिलांचे प्रश्न सोडवत त्यांना व्यासपीठ देणाऱ्या अनेक सामाजिक संस्था आपल्या आसपास कार्यरत असतात. अशा काही संस्था एकत्रितरित्या व्यापक प्रमाणात कार्य करू शकतात आणि याविषयीचे अनुभव सांगण्यासाठी आपल्या भेटीला येत आहेत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर विंदा भुसकुटे.
2: ज्या ज्या महिलेला आपलं स्किल दाखवण्याची इच्छा आहे किंवा त्यावर तिला काही कमाई होत असेल तर अतिशय माफक अशा दरामध्ये तिला ती संस्था आम्ही अवेलेबल करून द्यायचो की तिने ते तेवढ्या तास येऊन त्याचा वापर करावा, आपल्या संसाराला थोडाफार हातभार लावावा आणि सन्मानाने जगावा.
1: आम्ही साऱ्या जणी विंदा भुसकुटे यांची मधुलिका नेरूरकर यांनी घेतलेली मुलाखत आणि त्यापूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रोतिका अवश्य ऐका. मंगळवारी 6 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर आणि प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्मवर.
3: श्रोते हो, विशेष मुलांचं संगोपन ही पालक आणि समाजाचीही जबाबदारी आहे. त्यांच्याकडे दुर्लक्ष न करता खास प्रशिक्षण देऊन कौशल्य विकास शक्य आहे. आपल्या लेकीचं विशेष पालकत्व निभावताना आपलं मातृत्व विशाल करणाऱ्या पेण इथल्या आई डे केअरच्या संस्थापिका स्वाती मोहिते यांची मुलाखत.
4: रडत कुडत न राहता, हताश न होता आपल्या मुलांच्या क्षमता ओळखा, म्हणजे प्रश्न विचारण्यापेक्षा उत्तरं शोधा आणि नक्की आपल्या मुलांमध्ये प्रगती आहे.
3: दायित्व समाजाचे या मालिकेत स्वाती मोहिते यांची चेतना झांजे हिने घेतलेली मुलाखत आणि त्यापूर्वी स्मरण पूर्वजांचे डॉक्टर धनश्री साने यांचं भाषण अवश्य ऐका सोमवारी 5 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲप आणि वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवर.

0: आलोय मी आता नाही बदलणार तर बदलणार कधी. भूमातेला काल मी भेटायला गेलो, तिच्या मनीची वेदना मी समजायला गेलो. तिची व्यथा तुमच्या समोर आलोय मी घेऊन, आता नाही बदललो तर जाऊ डुबून. तर ऐका माग,
1: पाणी वाचवा रे, इंधन वाचवा रे, पाणी वाचवा रे, इंधन वाचवा रे.
0: जितकं जगू आपण ही जबाबदारी घ्या रे. मुंबईच्या गल्ली पासून दिल्ली

0: भरधाव वेगात वाहन चालवाल,
1: लाख मुलाचा जीव गमवाल,
0: वाहन वेगावर नियंत्रण ठेवाल,
1: जन्मभर सुखान प्रवास कराल।
2: कम प्रीमियम ज्यादा बोनस अपनों के लिए सबसे सही RKLI, इससे बेहतर कुछ नहीं।
3: अपने परिवार को दीजिए सुरक्षित जीवन रूरल पोस्ट लाइफ इंश्योरेंस RKLI की लाइफ इंश्योरेंस पॉलिसीज के साथ। अपने नजदीकी डाकघर से आज ही संपर्क करें या indiapost.gov.in पर लॉग ऑन करें।
4: अरे वाह, खूब दिवसानी।
5: हो यार, अच्छा आई दाढ़ी करण्याचे किती होतील?
4: अहो तेच 60 रुपये।
5: अरे यार, आता फक्त माझ्याकडे 30 रुपये कॅश आहेत।
4: हे बघा, दोन पद्धती आहे। पहिली अर्धी दाढी करून घ्या,
5: आणि दुसरी
4: अहो डिजिटल पेमेंट करा UPI ने।
5: अरे वा यार, UPI ने तर वाचवलं।
4: एक काम करा, फेशियल पण करून घ्या, डिजिटल पेमेंट करून टाका।
6: भारत डिजिटल पेमेंट करतो आहे।
7: प्रत्येक देवाण घेवाण आता सुलभ आहे।
8: प्रारूप मतदार यादीत नाव नसलेले पात्र मतदार तसंच नव मतदारांना 12 ऑक्टोबर पर्यंत मतदार नोंदणी करता येईल। 3, 4, 10 आणि 11 ऑक्टोबर 2026 रोजी तुमच्याच मतदान केंद्रांवर आयोजित विशेष मतदार नोंदणी शिबिरांचा लाभ घ्या। voters.eci.gov.in हे संकेतस्थळ आणि ECINET app वर ऑनलाईन नोंदणी सुविधा देखील उपलब्ध।

आकाशवाणी मुंबई, अंकिता आपटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्य विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी भाजपाचे उमेदवार जाहीर. मुख्य निवडणूक आयुक्तांची हकालपट्टी करण्याची आणि आगामी निवडणुका मतपत्रिकेवर घेण्याची विरोधी पक्षांची मुंबईतल्या मोर्चात मागणी. एमपीएससीच्या आंदोलक विद्यार्थ्यांशी सरकारनं तत्काळ संवाद साधावा असं ज्येष्ठ नेते शरद पवार यांचं, तर मागण्यांबाबत राज्य सरकार सकारात्मक असून आंदोलन स्थगित करावं असं केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचं आवाहन. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांचा समारोप. राज्य विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षानं उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. पुणे पदवीधर मतदारसंघातून स्मिता जाधव यांना, नागपूर पदवीधर मतदारसंघातून सुधाकर कोहळे यांना, तर पुणे शिक्षक मतदारसंघातून कौस्तुभ गावडे यांना भाजपाकडून उमेदवारी देण्यात आली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांची हकालपट्टी करावी या मागणीसाठी आज मुंबईत विराट गर्जना मोर्चा काढण्यात आला. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चात पक्षाचे झेंडे न्यायला परवानगी नव्हती. सहभागी आणि समर्थकांना केवळ तिरंगा ध्वज सोबत ठेवायला सांगितलं होतं. हा मोर्चा मेट्रो सिनेमापासून बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयापर्यंत गेल्यानंतर त्याचं सभेत रुपांतर झालं. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि विजय वडेट्टीवार तसंच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जयंत पाटील, शशिकांत शिंदे, जितेंद्र आव्हाड आणि अनिल देशमुखही यात सहभागी झाले होते. मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा आरोप करत ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा किंवा त्यांची हकालपट्टी करावी अशी मागणी या नेत्यांनी केली. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हे सत्ताधारी भाजपाचं हत्यार असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला. जर मतदार यादीतून बांगलादेशी नागरिकांना वगळण्यासाठी ही एसआयआर प्रक्रिया राबवली गेली असेल तर देशात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या किती बांगलादेशी नागरिकांना सरकारनं शोधून काढलं असा सवालही त्यांनी केला. तर राज्यातल्या एसआयआर अर्थात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरावलोकनाची प्रक्रिया रद्द करण्याची मागणी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केली. देशातल्या आगामी निवडणुका बॅलेट पेपर अर्थात मतदान पत्रिकांवर घेतल्या जाव्यात अशी मागणीही त्यांनी केली. निवडणूक आयोगाच्या सदस्यांच्या नियुक्तीची प्रक्रिया बदलत निवड समितीमधून सरन्यायाधीशांना वगळलं तिथूनच मतचोरीला सुरुवात झाली असा दावा बाळासाहेब थोरात यांनी केला. आता आपल्याला ही परिस्थिती सुधारावी लागेल. लोकशाही वाचवण्यासाठी पुन्हा एकदा आपण सर्वांना काम करावं लागेल असं ते म्हणाले. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी आंदोलन करणाऱ्या एमपीएससीच्या विद्यार्थ्यांशी सरकारनं तत्काळ संवाद साधावा अशी विनंती ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केली आहे. पुण्यात ते वार्ताहरांशी बोलत होते. सरकार आणि विद्यार्थी संघटनांमध्ये अर्थपूर्ण संवाद झाला तर हा प्रश्न मार्गी लागेल असं मत त्यांनी मांडलं. एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत राज्य सरकार सकारात्मक असून विद्यार्थ्यांनी आंदोलन स्थगित करावं असं आवाहन केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केलं आहे. ते आज पुण्यात वार्ताहर परिषदेत बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यार्थी प्रतिनिधींशी केलेल्या चर्चेत प्रमुख मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेतल्याचं त्यांनी सांगितलं. एमपीएससीच्या अध्यक्षांच्या राजीनाम्याबाबत घटनात्मक मर्यादा असून 3 महिन्यात न्यायालयीन चौकशीनंतर पुढची कारवाई करू असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचं मोहोळ म्हणाले. प्रत्येक समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व मिळावं यासाठी जातनिहाय जनगणनेचा आग्रह काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लावून धरला आणि शेवटी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना जातनिहाय जनगणनेचा निर्णय जाहीर करावा लागला असं प्रतिपादन महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी डॉ सिरिवेल्ला प्रसाद यांनी आज केलं. टिळक भवन इथं ओबीसी कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर आणि मंडल विरुद्ध मनुवाद या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. भाजपाच्या कार्यकाळात सहकार क्षेत्र संकटात असून ते वाचवण्याचं मोठं आव्हान उभं ठाकलं आहे असं प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज केलं. टिळक भवन इथं आयोजित सहकार मेळाव्यात ते बोलत होते. देशाच्या आणि राज्याच्या विकासात सहकार क्षेत्राचं महत्वाचं योगदान आहे, पण आजचं युग हे कॉर्पोरेटचं आहे. छोटे मोठे उद्योग मोठ्या उद्योगपतींच्या हातात एकवटत आहेत, त्यामुळे सहकार क्षेत्र जपण्याची नितांत गरज आहे असं मत त्यांनी मांडलं. सहकार क्षेत्राच्या जडणघडण गणित काँग्रेस पक्षाचं योगदानही त्यांनी अधोरेखित केलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई

या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. जपानमध्ये आयोजित करण्यात आलेल्या 20व्या आशियाई क्रीडा स्पर्धांचा आज समारोप झाला. 2 आठवड्यांपेक्षा जास्त काळ चाललेल्या या रोमांचक स्पर्धांमध्ये भारतानं दमदार कामगिरी केली असून 21 सुवर्ण, 27 रौप्य आणि 37 कांस्य पदकांसह एकंदर 85 पदकांची कमाई केली आणि पदक तालिकेत 4थं स्थान पटकावलं. जपानमध्ये नागोया इथल्या पालोमा मिझुहो स्टेडियमवर क्रीडा स्पर्धांचा समारोप सोहळा संपन्न झाला. खेळाडूंच्या संचलन फेरीत नेमबाज नीरू धांडानं तिरंगा ध्वज फडकावत भारताची ध्वजवाहक म्हणून भूमिका बजावली. या कार्यक्रमात दोहा 2030 क्रीडा स्पर्धांच्या आयोजन समितीकडे अधिकृतपणे जबाबदारी सोपवण्यात आली. दरम्यान भारताच्या गोल्फ युनियननं आज आशियाई क्रीडा स्पर्धेतल्या देशाची पहिली महिला वैयक्तिक सुवर्णपदक विजेती प्रणवी उर्स हिला 10 लाख रुपयांचा रोख पुरस्कार जाहीर केला आहे. आज संपूर्ण जग संघर्ष, युद्ध, असहिष्णुता आणि सामाजिक विभाजनाला सामोरं जात असताना भगवान महावीरांचा क्षमापना आणि विश्वमैत्रीचा संदेश अधिक प्रासंगिक झाला आहे असं प्रतिपादन राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी आज केलं. भारत जैन महामंडळातर्फे घाटकोपर पूर्व इथं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. बीड तालुक्यातल्या दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी आज काकडहिरा, मुर्शदपूर, वंजारवाडी आणि पाटोदा तालुक्यातल्या काही गावांना भेट दिली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांच्या नुकसानीची माहिती घेतली. पिकांच्या नुकसानीचे पंचनामे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. मराठी विज्ञान परिषदेतर्फे दिला जाणारा मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या पुरस्कार यंदा डॉ सौरभ पाटणकर यांना जाहीर झाला आहे. समाजोपयोगी आणि नाविन्यपूर्ण काम करणाऱ्या अभियंत्यांना हा पुरस्कार दिला जातो. मुंबई महानगरपालिकेबरोबर घनकचरा व्यवस्थापनात मोलाचं योगदान देणारे सौरभ पाटणकर यांनी सफाई मित्र असा अभ्यासक्रम विकसित केला आहे. 10,000 रुपये रोख आणि सन्मानपत्र असा स्वरूपाचा हा पुरस्कार येत्या 19 ऑक्टोबरला मुंबईत समारंभपूर्वक प्रदान करण्यात येईल. सेवा संकल्प अभियानानिमित्त मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने आज सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. जिल्हाधिकारी कार्यालयातून निघालेली रॅली गेटवे ऑफ इंडिया मार्गे NCPA मरीन ड्राईव्हपर्यंत काढण्यात आली. पालघर जिल्ह्यातल्या मोखाडा तालुक्याच्या दुर्गम भागात आरोग्य, शिक्षण आणि सामाजिक विकासासाठी केलेल्या कामाबद्दल श्रद्धा शृंगारपुरे यांना यंदाचा डॉ वसंतराव पवार स्मृती पुरस्कार जाहीर झाला आहे. ग्रामीण आणि आदिवासी भागात केलेल्या उल्लेखनीय कामाबद्दल त्यांची या पुरस्कारासाठी निवड झाल्याचं पुरस्कार समितीच्या अध्यक्ष निलिमा पवार यांनी सांगितलं. 1 लाख रुपये आणि स्मृतिचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप असून येत्या गुरुवारी नाशिकमध्ये होणाऱ्या कार्यक्रमात त्यांना हा पुरस्कार प्रदान केला जाईल. मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण संस्थेनं रन टू एंड एड्स या संकल्पनेअंतर्गत आज मुंबईतल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी 4 किलोमीटर अंतराची रेड रन 2026 मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केली होती. महापौर रितू तावडे यांच्या हस्ते या मॅरेथॉनचा प्रारंभ झाला. या मोहिमेत 500 पेक्षा अधिक महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी भाग घेतला. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मॅरेथॉनमध्ये विजेत्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. एव्हरेस्ट कंपनीची पाकिटबंद जिरेपूड सेवनासाठी अयोग्य असल्याचं तपासणीत आढळून आल्यानं ती बाजारपेठेतून परत मागवायचे आदेश FSSAI दिले आहेत. या जिरेपुडीत 2 घटक मर्यादेपेक्षा जास्त प्रमाणात आढळल्यानं ही कारवाई करण्यात आली. भारतीय रिझर्व्ह बँकेचा पतधोरण निर्णय चालू आर्थिक वर्षाच्या 2ऱ्या तिमाहीतल्या कंपन्यांचे कमाईचे निकाल यासारख्या प्रमुख बाजार घटकांवर देशांतर्गत गुंतवणूकदार गुंतवणुकीचा ओघ ठरवतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. येत्या आठवड्यातल्या भूराजकीय घडामोडी, परदेशी गुंतवणूकदार संस्थांचा ओघ आणि वस्तूंच्या किमती तसंच चलनातला चढ उतार यावरही गुंतवणूक अवलंबून असेल असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्य विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी भाजपाचे उमेदवार जाहीर. मुख्य निवडणूक आयुक्तांची हकालपट्टी करण्याच्या आणि आगामी निवडणुका मतपत्रिकेवर घेण्याच्या विरोधी पक्षांच्या मुंबईतल्या मोर्चात मागणी. MPSCच्या आंदोलक विद्यार्थ्यांची सरकारनं तत्काळ संवाद साधावा असं ज्येष्ठ नेते शरद पवार यांचं, तर मागण्यांबाबत राज्य सरकार सकारात्मक असून आंदोलन स्थगित करावं असं केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ

0: यांचं आवाहन आणि आशियाई क्रीडा स्पर्धांचा समारोप। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात। नमस्कार।
1: कम प्रीमियम ज्यादा बोनस अपनों के लिए सबसे सही आरक्रियलाइफ इससे बेहतर कुछ नहीं।
2: अपने परिवार को दीजिए सुरक्षित जीवन रूरल पोस्ट लाइफ इंश्योरेंस RPLI की लाइफ इंश्योरेंस पॉलिसीज के साथ। अपने नजदीकी डाकघर से आज ही संपर्क करें या indiapost.gov.in पर लॉग ऑन करें।
3: अरे
4: रोहन आणि रियाच्या लव्ह स्टोरीची मॅच झाली सुरू। दोघांनी खाल्लं इटालियन क्यूझिन, वेटरने फेकला स्पेन, 4,000 आलं बिल। रोहनचे धडकले जोरात दिल, तो आपले वॉलेट गेला होता विसरून। रियाने केले डिजिटल पेमेंट, बनली कूल। तुम्ही क्यू आर कोड स्कॅन करून UPI ने करा पेमेंट, डिजिटल पेमेंटने जिंका लाईफची प्रत्येक टूर्नामेंट।
5: भारत डिजिटल पेमेंट करतो आहे,
6: प्रत्येक देवाणघेवाण आता सुलभ आहे।
7: प्रारूप मतदार यादीत नाव नसलेले पात्र मतदार तसंच नवमतदारांना 12 ऑक्टोबर पर्यंत मतदार नोंदणी करता येईल। 3, 4, 10 आणि 11 ऑक्टोबर 2020 रोजी तुमच्याच मतदान केंद्रांवर आयोजित विशेष मतदार नोंदणी शिबिरांचा लाभ घ्या। voters.eci.gov.in हे संकेतस्थळ आणि ECI नेट ऍप वर ऑनलाईन नोंदणी सुविधा देखील उपलब्ध।
8: आकाशवाणी मुंबई केंद्र, 7:11 झालेली आहेत। ठीक 7:15 कार्यक्रम वृत्तविशेष।
9: श्रोतेहो, महिलांचे प्रश्न सोडवत त्यांना व्यासपीठ देणाऱ्या अनेक सामाजिक संस्था आपल्या आसपास कार्यरत असतात। अशा काही संस्था एकत्रितरित्या व्यापक प्रमाणात कार्य करू शकतात आणि याविषयीचे अनुभव सांगण्यासाठी आपल्या भेटीला येत आहेत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर विंदा भुसकुटे।
10: ज्या ज्या महिलेला आपलं स्किल दाखवण्याची इच्छा आहे किंवा त्यावर तिला काही कमाई होत असेल तर अतिशय माफक अशा दरामध्ये तिला ती संस्था आम्ही अवेलेबल करून द्यायचो की तिने ते तेवढ्या तास येऊन त्याचा वापर करावा, आपल्या संसाराला थोडाफार हातभार लावावा आणि सन्मानाने जगावं।
9: आम्ही साऱ्या जणी विंदा भुसकुटे यांची मधुलिका नेरूरकर यांनी घेतलेली मुलाखत आणि त्यापूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रोतिका अवश्य ऐका। मंगळवारी 6 ऑक्टोबरला 12:00 वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर आणि प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्मवर।
11: श्रोते हो, विशेष मुलांचं संगोपन ही पालक आणि समाजाचीही जबाबदारी आहे। त्यांच्याकडे दुर्लक्ष न करता खास प्रशिक्षण देऊन कौशल्य विकास शक्य आहे। आपल्या लेकीचं विशेष पालकत्व निभावताना आपलं मातृत्व विशाल करणाऱ्या पेण इथल्या आई डे केअरच्या संस्थापिका स्वाती मोहिते यांची मुलाखत।
12: रडत कुडत न राहता, हताश न होता आपल्या मुलांच्या क्षमता ओळखा, म्हणजे प्रश्न विचारण्यापेक्षा उत्तरं शोधा आणि नक्की आपल्या मुलांमध्ये प्रगती आहे।
11: दायित्व समाजाचे या मालिकेत स्वाती मोहिते यांची चेतना झांजे हिने घेतलेली मुलाखत आणि त्यापूर्वी स्मरण पूर्वजांचे डॉक्टर धनश्री साने यांचं भाषण अवश्य ऐका। सोमवारी 5 ऑक्टोबरला 12:00 वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ॲप आणि वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवर।
9: श्रोते हो, महान व्यक्तिमत्व एका दिवसात किंवा रातोरात घडत नसतात। अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून ताऊन सुलाखून निघाल्यानंतर आगळ्या जीवन मूल्यांनी ती झळाळून उठतात, तेव्हाच त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं। मोहनदास करमचंद गांधींच्या जीवनात असे अनेक कसोटीचे क्षण आले ज्यातून त्यांचं महात्मापण घडत गेलं।

जाणून घेऊया मोहन ते महात्मा हा प्रेरणादायक प्रवास असे होते गांधीजी या यू आर राव लिखित पुस्तकाच्या अभिवाचनातून दर शुक्रवारी सकाळी 10:20 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गांधी वंदना. 7:04 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत वृत्तविशेष.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनःपूर्वक स्वागत. श्रोते हो, जपानमधल्या आयची नागोया इथं झालेल्या 20व्या आशियाई क्रीडा स्पर्धेचा आज समारोप झाला. या स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी विविध क्रीडा प्रकारांमध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरीचं प्रदर्शन करत एकूण 85 पदकं जिंकली. यामध्ये 21 सुवर्ण, 27 रौप्य आणि 37 कांस्य पदकांचा समावेश आहे. या ऐतिहासिक कामगिरीसह भारतानं पदक तालिकेत चौथं स्थान राखण्यात यश मिळवलंय. भारतीय खेळाडूंच्या या कामगिरीविषयी क्रीडा पत्रकार अभिजित कुलकर्णी यांच्याशी साधलेला संवाद आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण ऐकणार आहोत. अभिजित कुलकर्णी सर, नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. सर, आयची नागोया इथं पार पडलेल्या 20व्या आशियाई क्रीडा स्पर्धेतल्या भारताच्या एकूण कामगिरीकडे आपण कसं पाहता?
1: आयची नागोयाला आपला संघ गेला तेव्हा एक अशी अपेक्षा होती की आपण 100 पदकांच्या आसपास पोहोचू, कारण आपण मागच्या वेळेला हंगझाऊ मध्ये पण एक 100 पदकांपर्यंत पोहोचलो होतो. जर फक्त पदकांची जर आपण संख्या बघितली तर 85 पदकं त्या मनाने कमी वाटतात, पण माझ्या मते ज्या पद्धतीने भारताने नंतर पदकं मिळवली आहेत त्यांनी मी म्हणेल की आपण समाधानकारक कामगिरी केलेली आहे. कारण आपल्या मागच्या वेळेला जेव्हा हंगझाऊ मध्ये आपल्याला जास्तीत जास्त सुवर्ण पदक आणि पदकं सुद्धा ही नेमबाजीत आणि अथलेटिक्स मध्ये मिळाली होती, पण ह्यावेळेला अथलेटिक्स आणि नेमबाजीने तसं बघितलं तर आपल्याला तेवढी पदकं मिळवून दिली नाही. ती असमाधानकारक कामगिरी होती आणि त्याच्यानंतर असं वाटायला लागलं होतं की भारत कदाचित पहिल्या 10 तरी असेल का, कारण मागच्या वेळची 8 आणि 7 अशी 15 सुवर्ण पदकं, त्याऐवजी आपल्याला यावेळेला एकूण 4 सुवर्ण पदकं मिळालेली होती अथलेटिक्स आणि नेमबाजीमधून. त्यामुळे असं वाटायला लागलं होतं की आपल्याला खरंच तेवढे पदकं मिळतील का नाही मिळणार. पण नंतर जो दुसरा आठवडा होता आशियाई स्पर्धेचा त्याच्यात आपण खूपच चांगली कामगिरी केली. तिरंदाजांनी, हॉकीच्या खेळाडूंनी ज्या पद्धतीने पदकं मिळवली आणि शेवटी आपण चौथ्या क्रमांकापर्यंत पोहोचलो. कोरियाला, चीनला किंवा जपानला पकडणं तसंही अवघड आहे पदक तालिकेत. त्यामुळे रिअलिस्टिकली जर बघायचं तर चौथं भारत असणं ही एक अपेक्षा सगळ्यांनीच ठेवली होती, त्या मानाने आपण चौथं स्थान आलो आहे. मी म्हणाल समाधानकारक कामगिरी झाली आहे.
0: सांघिक खेळांमध्ये भारतीय संघांनी यंदा इतिहास रचला, त्यांच्या या कामगिरीविषयी आपल्याकडून जाणून घ्यायचंय.
1: जर आपण जर बघितलं तर कबड्डी ह्या खेळामध्ये आपल्याला नेहमी सुवर्ण पदकं मिळतात, त्याच्यामुळे ते अपेक्षित आहे. इराण हा एक असा संघ आहे जो आपल्याला कधी कधी त्रास देऊ शकतो, पण आपल्या खेळाडूंनी ते कबड्डीतलं आपलं वर्चस्व नेहमीप्रमाणे साबूत ठेवलं. क्रिकेटमध्ये पण मागच्या वेळेलाही आपल्याला 2 सुवर्ण पदकं मिळाली होती. ह्यावेळेला सुद्धा महिलांचा संघ तर अतिशय डॉमिनेटिंग होता, पण पुरुषांच्या संघांनी पण अतिशय चांगली कामगिरी करत पुन्हा एकदा आपल्याला ती 2 सुवर्ण पदकं मिळवून दिली. पण माझ्या मते सगळ्यात मोठी जी कामगिरी आपण केली आहे ना ती तिरंदाजीमध्ये, आणि त्याच्याहून जास्त मला असं वाटतं की ती हॉकीमध्ये आपण केलेली आहे. म्हणजे तिरंदाजीमध्ये आतापर्यंत आपल्याला नेहमी कंपाऊंड ह्या प्रकारात सुवर्ण पदक मिळत होती, पण रिकव्ह हा एक प्रकार जो की वर्षानुवर्ष ऑलिम्पिक्समध्ये, कंपाऊंड हा ऑलिम्पिकचा क्रीडा प्रकार नसल्यामुळे खूप वेळा चीन किंवा कोरियासारखे देश त्याला तेवढं महत्व द्यायचे नाहीत. मागच्या वेळेला आपण जेव्हा 5 सुवर्ण पदकं जिंकली होती तेव्हा ती सगळीच्या सगळी कंपाऊंड मध्ये आली होती, पण ह्या वेळेला आपण सांघिक कोरियाला हरवून महिलांचं सांघिक सुवर्ण पदक हे रिकव्ह मध्ये जिंकलं. त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या खेळाडूंनी एक गोल्ड रिकव्ह मध्ये महिलांमध्ये जिंकलं. त्यामुळे तिरंदाजीचा जो आपला जो परफॉर्मन्स होता तो सगळ्यात छान होता. दुसरा, हॉकीमध्ये पुरुषांकडून आपल्याला सुवर्ण पदकाची अपेक्षा होतीच, कारण कोरिया किंवा पाकिस्तान आता तेवढे चांगले संघ राहिलेले नाहीयेत, पण तरी उपांत्यपूर्व फेरीमध्ये 3-0 नंतर पाकिस्तानने 3-3 बरोबरी केल्यानंतर सुद्धा पुरुषांच्या संघांनी खूप चांगला ताळमेळ दाखवत ती स्पर्धा जिंकली, आणि महिलांनी तर चीन सारख्या देशाला हरवून फायनलमध्ये 1-0 हरवून 44 वर्षानंतर सुवर्ण पदक महिलांमध्ये मिळवून दिलेलं आहे. त्यामुळे हॉकीमध्ये आपण खूप छान कामगिरी केली आहे, आणि नुसतं सुवर्ण पदक मिळालेलं नाही, त्याचा एक सगळ्यात मोठा जो फायदा भारताला होतो हॉकीमध्ये 2 सुवर्ण पदकं मिळून आपल्या दोघी हॉकी संघ आता LA 28 ऑलिम्पिक्सला पण क्वालिफाय झाले असल्यामुळे आता पुढची 2 वर्ष क्वालिफिकेशनचा विचार न करता आपल्याला ऑलिम्पिक्सचा विचार करता येणार आहे. त्यामुळे हॉकी आणि तिरंदाजीमध्ये खूपच चांगली कामगिरी केली आहे. त्याचबरोबर महिलांनी आपल्याला गोल्फमध्ये पण सांघिकमध्ये रौप्य पदक जिंकून दिलेलं आहे, त्यामुळे गोल्फमध्ये पण आपण ह्यावेळेला मदत मिळवलेलं आहे. तर एकूणच माझ्या मते सांघिक स्पर्धेमध्ये, आणि हे पदकांचे खेळ झाले, पण जर बघायला गेलं तर कतार सारख्या देशाला 3 मॅच पॉईंट

0: वाचवून आपण व्हॉलीबॉल मध्ये हरवलो आणि पहिल्या 8 मध्ये आलो. स्कॉश मध्ये सांघिक मध्ये आपल्याला पदकं मिळाली, महिलांमध्ये आणि पुरुषांमध्ये सुद्धा. त्यामुळे सांघिक आपण चांगले खेळलोय. बॅडमिंटन मध्ये आपण पुन्हा एकदा पुरुषांच्या सांघिक मध्ये ब्रॉन्झ मेडल मिळालंय. या वर्षी सगळ्या सांघिक खेळात भारताने खरंच चांगली कामगिरी केलेली आहे.
1: यंदाच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला आणि युवा खेळाडूंनी निर्माण केलेला मोठा दबदबा हे या स्पर्धेचं वैशिष्ट्य म्हणता येईल का?
0: काही वर्षांमध्ये असं झालेलं आहे की आपले युवा खेळाडू म्हणजे 18, 19, 20, 21 वर्षाचे खेळाडू चांगली कामगिरी करायला लागले. एक वेळ होती जेव्हा असं म्हटलं जायचं की भारतातला खेळाडू आंतरराष्ट्रीय दर्जाला पोहोचायला 25व्या किंवा 26व्या वर्षी तयार होतो. पण ज्या पद्धतीने मागच्या कित्येक वर्षात खेलो इंडिया असेल किंवा त्यानंतर जे सरकारने वेगवेगळ्या स्कीम्स आणि 15 वर्षाच्या 17 वर्षाच्या मुलांना जे सपोर्ट मिळायला लागलाय त्याच्यामुळे असेल. पण असं झालेलं आहे की आता जी तरुण मुलं आहेत 19 वर्षाची 20 वर्षाची ती पण आता पदकांच्या आशेने या स्पर्धेला जायला लागले आहेत. नुसताच एक्सपिरियन्स मिळवण्यासाठी त्या या स्पर्धेला जात नाहीत आणि त्याचा आपल्याला खूप फायदा झालाय. जर आपण बघितलं तर कुमकुम, त्याच्यानंतर रुद्रांश पाटील हे सगळे 18, 19 वर्षाचे खेळाडू आहेत. पण ज्या पद्धतीने त्यांनी ती कामगिरी केलेली आहे त्याच्यावर हे लक्षात येतं की आपले जे सगळे युवा खेळाडू आहेत त्यांच्यावर एक भूक आहे जिंकण्याची आणि ती जिंकण्याची भूक त्यांना पुढे नेते आणि त्याचाच आपल्याला फायदा होतोय. कारण जर बघायला गेलं तर कमी वयात जेव्हा तुम्हाला जिंकण्याची भूक असते त्याच्यानंतर एकूणच सगळं सोपं होत जातं असं मला तरी वाटतं. आणि त्या पद्धतीने आपल्याकडच्या कित्येक युवा खेळाडूंनी यावेळेला पदकं जरी नसली जिंकली तर कित्येकांनी अॅथलेटिक्समध्ये नॅशनल रेकॉर्ड तोडलाय. टेबल टेनिस सारख्या खेळामध्ये 20-22 वर्षाच्या दिया चितळे आणि मानुष शहानी मेडल मिळवलेलं आहे. सो त्या पद्धतीने जर बघितलं तर युवा खेळाडूंनी केलेलंच आहे. आणि कुठेतरी आपण जर बघितलं तर महिलांचं योगदान आपल्या पदक तालिकेमध्ये नेहमीच जास्त येतं आणि दरवेळेलाच महिलांचं योगदान जास्त असतं. 4x400 मीटर मध्ये महिलांनी आपल्याला पुन्हा एकदा सुवर्ण पदक मिळवून दिलं. अॅथलेटिक्स मधलं तेवढं एकच सुवर्ण पदक यावेळेला आपल्याला मिळालं. त्याच्यानंतर महिलांच्या हॉकी संघाचं मी आधीच बोललो की ते इतकं छान खेळलेले. स्कॉश मध्ये अनाज सिंग जी आत्ता 19 वर्षाची आहे पहिलंच आशिया चषक खेळत होती त्याच्यात तिने सांघिक मध्ये आपल्याला ब्रॉन्झ पदक मिळवलं आणि महिला एकेरीमध्ये तिने रौप्य पदक मिळवलं. महिलांनी तर केलंय आणि युवकांनी ज्या पद्धतीने योगदान दिलंय त्याच्यामुळे असं म्हणता येईल की नुसताच हा आशियाई क्रीडा स्पर्धा नाही तर येणारा ऑलिम्पिक्स आणि त्याच्या पुढच्या कित्येक आशियाई आणि ऑलिम्पिक्स मध्ये आपल्याला पदकांची आता अपेक्षा ह्या खेळाडूंकडून करता येणार आहे.
1: यंदाच्या स्पर्धेत भारताची पदक संख्या कमी झाली असली तरी कोणत्या क्षेत्रात सकारात्मक बदल दिसून आला? कोणत्या खेळांमध्ये भारताकडून अपेक्षेइतकी कामगिरी झाली नाही?
0: मी जसं सुरुवातीला म्हटलो की सगळ्यात असमाधानकारक कामगिरी जर म्हणालो तर आपण ती आपण नेमबाजी मध्ये म्हणू शकतो. कारण नेमबाजीकडून मागच्या वेळेला आपल्याला 8 सुवर्ण पदकं मिळाली होती आणि ह्या वेळेला कमीत कमी 5-6 सुवर्ण पदकं तरी मिळतील अशी अपेक्षा होती. आपल्याला 3 सुवर्ण पदकं मिळाली आणि त्याच्यातला आश्चर्याचा भाग म्हणजे आपल्याला शॉटगन या प्रकारात ज्याच्यात आपण खरं म्हणजे चांगले मानले जात नाही त्याच्यात सुवर्ण पदकं मिळाली. पण जे एअर रायफलचे इव्हेंट आहेत 10 मीटर 25 मीटर त्याच्यामध्ये आपण तेवढी समाधानकारक कामगिरी करू शकलेलो नाहीये. नुसतंच एकेरीमध्ये पदक नाही मिळालं असं नाही. जसं होतं नेहमी की आपल्याला एकेरीमध्ये जरी पदक नाही मिळालं तरी सांघिक मध्ये आपल्याला पदक मिळतं कारण आपले 3 चांगले नेमबाज प्रत्येक स्पर्धेमध्ये असतात. पण ह्यावेळेला तेही झालं नाही त्यामुळे माझ्या मते नेमबाजीमध्ये येईल की आपण असमाधानकारक कामगिरी केली. दुसरा अॅथलेटिक्स सारखा विषय पदकांचं जर आपण बघितलं तर कदाचित असमाधानकारक कामगिरी आहे. पण माझ्या मते ती पदकांवर जर मोजली तरच ती असमाधानकारक असेल. कारण असं झालंय की आपला 4th आलाय खेळाडू 5th आलाय खेळाडू पण तरीही त्यांनी भारताचा नॅशनल रेकॉर्ड किंवा स्वतःचा सीझन बेस्ट दिलाय. त्यामुळे असं म्हणता येणार नाही की त्यांनी त्यांचा बेस्ट दिला नाही. पण काही देश जसं बहरेन आहे किंवा कतार आहे ह्या देशांमध्ये आता आफ्रिकन खेळाडू पण खेळतात त्याच्यामुळे तिथे मेडल जिंकणं किंवा आपली कामगिरी त्या लेवलवर येणं त्याला वेळ लागणार आहे. कारण आपण आशियामध्ये जरी पदकं जिंकत असलो तरी जागतिक स्पर्धेत किंवा जागतिक प्लॅटफॉर्मवर आपण अजूनही अॅथलेटिक्समध्ये तितके चांगले नाही आहोत आणि हे आपल्याला मान्य केलं पाहिजे.
1: यंदाच्या आशियाई क्रीडा स्पर्धेतल्या यशामध्ये महाराष्ट्राच्या खेळाडूंचाही मोठा वाटा पाहायला मिळाला. राज्यातल्या या खेळाडूंच्या कामगिरीविषयी आपण काय सांगाल?
0: महाराष्ट्राच्या खेळाडूंनी यावेळेला खरंच चांगली कामगिरी केली. जसं आपण मी आता सुरुवातीलापासून म्हणतोय की कुंकू मोहोळचं नाव मी सारखं घेतोय कारण इतके वर्ष तो रिकव्हर मध्ये आपल्याकडे दीपिका कुमारी ही जागतिक दर्जावर खेळत होती. दरवेळेला आपण तिच्याकडून पदकाची अपेक्षा करत होतो. ह्या वेळेला कुमकुमनी दीपिकाला हरवून भारताच्या संघात जागा मिळवली होती आणि ज्या पद्धतीने ती खेळली म्हणजे क्वार्टर फायनलमध्ये कोरियाच्या पूर्व विश्वविजेत्या खेळाडू

0: बरोबर. शेवटी 10 परफेक्ट 10 मारण्याची गरज असताना त्यांनी तो परफेक्ट 10 मारला. सेमीफायनल मध्ये चीनच्या तिरंदाजाच्या विरुद्ध सुद्धा शेवटी 10 मारणं गरजेचं होतं, तिने तो 10 मारला. त्यामुळे कुंकू मोहोळ ही तसं बघायला गेलं तर ह्या स्पर्धेची MVP म्हणता येईल, महाराष्ट्राचीच नाही तर भारताची. दुसरा खेळाडू सर्वेश कुशारे. उंच उडीमध्ये पदक मिळवणं इतकं सोपं नाहीये, पण सर्वेशनी यावेळेला ते पदक आपल्याला मिळवून दिलं. दिया चितळे टेबल टेनिस खेळते. टेबल टेनिस मध्ये चीन, जपान, साऊथ कोरिया, नॉर्थ कोरिया, तायवान हे देश आपल्या खूप पुढे आहेत, त्यामुळे आपल्याला शक्यतो टेबल टेनिस मध्ये पदक मिळवणं हे खूप अवघड जातं. पण दिया चितळे आणि मानुषानी आपल्याला त्याच्यातही एक कांस्य पदक मिळवून दिलं. रुद्रांश पाटील वयाच्या 19व्या वर्षी वर्ल्ड चॅम्पियन झाला होता. ह्या वेळेला त्यांनी इंडिव्हिज्युअल मध्ये ब्रॉन्झ मिळवलं, टीम मध्ये भारताला सिल्वर मिळवून दिलं. साहिल जाधवजी पुन्हा एकदा तिरंदाजीमध्ये आपल्याला पदक मिळवून दिलं. साहिल ह्याच्या आधी पण चांगला खेळत आलेला होता. मला साहिलचं आठवतं की मी एकदा साहिलला भेटलो होतो 2-2.5 वर्षापूर्वी, आणि तेव्हा कुठेतरी त्याचा प्रश्न पडला होता त्याच्या डोक्यात की आता मी खेळावरच लक्ष देऊ का, मला माझं आता वय होतंय, मला नोकरी करायची गरज आहे का. आणि त्यावेळेला चर्चा करत असताना त्याच्या प्रशिक्षकांनी त्याला म्हटलं होतं की एक काही वर्ष दे, 2 वर्ष दे 3 वर्ष दे या खेळाला आणि बघ तू कुठे पोहोचशील. आणि माझ्या मते ह्या वर्षी आशिया स्पर्धेमध्ये त्यांनी जे पदक मिळवलंय त्याच्यावरून माझ्या मते त्याच्या प्रशिक्षकांचं आणि त्यांनी जो स्वतःवर दाखवलेला विश्वास आहे तो कुठेतरी पूर्ण करून दाखवलाय.
1: कुलकर्णी सर, भारतानं यंदा 85 पदकं मिळवली, या कामगिरीची 2023 हांगझू आशियाई क्रीडा स्पर्धेशी तुलना करता येईल का?
0: मी जसं सुरुवातीला म्हटलो की फक्त पदकांची संख्या जर बघितली तर आपण म्हणू की आपली कामगिरी समाधानकारक नाही, कारण हांगझू मध्ये आपल्याला 100 पदकं मिळाली होती, आपल्याला 28 सुवर्ण पदकं मिळाली होती, यावेळेला आपल्याला 21 सुवर्ण पदकं मिळाली आहेत आणि एकूण आपल्याला 85 पदकं मिळालेली आहेत. पण माझ्या दृष्टीने जर मी बघितलं तर आपली पदक संख्या कमी झाली कारण शूटिंगमध्ये आपल्याला पदकं मिळाली नाही किंवा अॅथलेटिक्समध्ये पदकं मिळाली नाही. पण त्याच्या उलट आपण टेबल टेनिस सारख्या खेळात पदक मिळवलं, आपण स्कॉशमध्ये नेहमीप्रमाणे चांगले खेळलो, आपण तिरंदाजीमध्ये चांगले खेळलो. त्यामुळे एकूण जर फक्त बघितलं तर मला ते फक्त पदक संख्या बघितली तर आपण म्हणू की 2023 हांगझू आत्ताच्या आशियाई स्पर्धेपेक्षा चांगलं गेलं. पण एकूणच ज्या पद्धतीने आपण पदकं जिंकली आहेत किंवा ज्या वयोगटाच्या मुलांनी म्हणजे 19, 20, 21, 22 वर्षाच्या वयोगटातल्या ज्या तरुण मुलांनी जी पदकं जिंकल्यामुळे माझ्या मते असं म्हणायला हरकत नाही की ही 85 पदकांमुळे आपल्याला भविष्यात खूप गोष्टींची अपेक्षा करता येईल. कारण जेव्हा आपण मागच्या वेळेला 2 सुवर्ण पदकं स्कॉश मध्ये जिंकली होती तेव्हा सौरव घोषाल, दीपिका पलिकल हे खेळत होते, ते त्याच्यानंतर म्हणजे वय झाल्यामुळे तेवढी चांगली कामगिरी करू शकत नाहीये किंवा काही रिटायर झालेले आहेत. सो हांगझू मधले कितीतरी पदक विजेते हे त्याच्यानंतर त्यांच्या पीकवर राहिलेले नाहीयेत. पण आत्ताचे जे 85 पदक विजेते आहेत त्यातले कमीत कमी 30-40% हे 18-25 वयोगटातले असल्यामुळे ही पुढे पण त्याच पद्धतीने कामगिरी करू शकतात अशी आपण अपेक्षा करू शकतो. म्हणून मी म्हणेन की ही जी 85 पदकं आली आहेत ती संख्येच्या मनाने जरी कमी असली तरी भविष्याचा विचार केला तर ही कामगिरी खरंच छान आहे आणि आपण ह्या कामगिरीवर पुढे जाऊन अजून खूप काही अचीव्ह करू शकतो त्याच्या बाबतीत मला शंका नाही.
1: कुलकर्णी सर, आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी केलेल्या यशस्वी कामगिरीविषयी आपण अतिशय उपयुक्त माहिती दिली, याबद्दल धन्यवाद. श्रोते हो, 20व्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या पदक तालिकेत 326 पदकांसह चीननं अव्वल स्थान पटकावलंय, 250 पदकांसह जपान दुसऱ्या तर 143 पदकांसह दक्षिण कोरिया तिसऱ्या स्थानावर राहिलाय. या दिग्गज देशांच्या पाठोपाठ भारतानंही आपल्या खेळाडूंच्या दमदार कामगिरीच्या जोरावर चौथं स्थान मिळवलंय. 4 दशकांपेक्षा जास्त काळानंतर आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणाऱ्या भारतीय महिला हॉकी संघाचं तसंच पदक विजेत्या आणि स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व भारतीय खेळाडूंचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केलंय. मात्र ही केवळ पदकांची किंवा क्रमवारीची गोष्ट नाही तर आहे जिद्दीची, मेहनतीची आणि देशासाठी काहीतरी करून दाखवण्याच्या स्वप्नाची. भारतीय खेळाडूंनी आपल्या कामगिरीतून पुन्हा एकदा सिद्ध केलंय की जागतिक क्रीडा विश्वात भारताची ताकद सातत्यानं वाढतीये. श्रोतेहो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवर लाईव्ह ऐकू शकता आणि तसंच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य निकिता लाड, लेखन आणि समन्वय

मंडळी नमस्कार, राम राम. आजच्या माझा आवार माझा शिवार कार्यक्रमात मी दिनेश शडावतकर आपला मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, आज रविवार, भारतीय सौर दिनांक 12 अश्विन, शके 1948, दिनांक 4 ऑक्टोबर 2026. मंडळी, आज ऐकूया सरस्वती पूजन या आख्यानावर कीर्तन. कीर्तनकार आहेत नीता पांडे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती आहे.

विद्येची देवता, बुद्धीची स्फूर्तीची जी देवता सरस्वती माता, त्या मातेची नामदेव महाराज करुणा भक्त आहेत. हे माते, मला स्फूर्ती दे, बुद्धी दे, तू माझ्यावर प्रसन्न हो. अहो काकुळतीच्या फुलांची ओंजळ भरून नामदेव महाराज या फुलांनी या वागीश्वरी सरस्वती मातेची पूजा बांधतायत. आणि या स्फूर्ती देवतेची पूजा किंवा या स्फूर्ती देवतेवर जवळ नामदेव महाराज स्फूर्ती कशासाठी मागतायत? विश्वात्मा जो हरी त्याची वर्णी न कीर्ती. म्हणजे या चराचरात भरलेल्या या भगवंताची, म्हणजे हा जो विश्वात्मा जो हरी आहे त्याचं गुणगान करायला नामदेव महाराज स्फूर्ती मागतायत. अहो ज्ञानेश्वर माऊलीनं सुद्धा लिहिलेल्या ज्ञानेश्वरीच्या पहिल्या 20 ओव्यातून आधी बुद्धिदाता आणि विघ्नहर्ता असा मंगलदाता जो श्री गजानन, त्याची अक्षर पूजा बांधली आणि लगेचच पूजा बांधली ती या सरस्वती मातेची.

इथं माऊलीनं सरस्वती मातेलाच शारदा देवी म्हणून मोठ्या प्रेमानं संबोधलंय. अहो सगळ्या संत मंडळींनी आधी मंगलाचरणात ओंकार रूपात असलेल्या अखिल विश्वात भरून राहिलेल्या गजाननाला आधी वंदन केलं आणि लगेचच वाणीची जी देवता, विद्येची स्फूर्तीची जी देवता तिलाही वंदन केलेलं दिसत. या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता, नमस्तस्ये नमस्तस्ये नमस्तस्ये नमो नमः. 14 विद्या 64 कलांची स्वामिनी असलेली वागेश्वरी संपूर्ण विश्वाची ओळखच मुळी शब्दांच्या आणि अक्षरांच्या माध्यमातून आपल्याला होते, नाही का? मग या अक्षर विश्वाची, या वाक्शक्तीची, कलेची जी दात्री, जी परमहंसी आरुड, जिसे विवेक हंस जागृत दृढ, तिसी विवेक हंस जागृत दृढ. म्हणजेच काय? दूध का दूध आणि पाणी का पाणी वेगळं करणारा विवेकी राजहंसच जिचं वाहन आहे त्या देवतेची सगळे संत मंडळी स्तुती करतात. काय सामर्थ्य हो या देवतेचं? मुकं करोति वाचालं, मुक्याला बोलत करणारी, अज्ञानाला ज्ञानवंत प्रज्ञावंत करण्याचं जिचं सामर्थ्य आहे. तिचं स्तवन सुद्धा शंकराचार्यांनी किती छान केलंय.

अहो आपल्या पृथ्वीची जी उत्पत्ती स्थिती लय हे जे संक्रमण आहे या संक्रमणाच्या आपण तीन देवता मानतो म्हणजे उत्पत्तीची देवता भगवान ब्रह्मदेव स्थितीची देवता भगवान विष्णू आणि लयाची जी देवता भगवान महादेव या तिन्ही देवतांना आपण मानतो पण या देवतांनी सुद्धा नंतर मानलं की या सृष्टीला चलायमान गतिमान जर करायचं असेल तर नुसती सृष्टीची उत्पत्ती करून काही होणार नाही म्हणून मग या देवांनी ही सृष्टी चलायमान गतिमान करण्यासाठी जी परमेश्वरी शक्ती जी चेतना शक्ती त्यात ओतली तीच मुळी ही आदिमाया आदिशक्ती आपण कल्पना करूया।

ओ सगळी यंत्रकला जाणून रेल्वे गाडी तयार केली, रुळावर उभी केली, पण तिला चलायमान गतिमान करायला जोपर्यंत ड्रायव्हर मिळत नाही तोपर्यंत ती गाडी चालू शकते का हो? तसच आपल्या शरीराचं आहे किंवा या सर्व सृष्टीतल्या अनेक जीवांचं आहे, तिला चलायमान करणारी ही शक्ती भगवंतानं ओतली तेव्हाच कुठे ही सर्व सृष्टी चलायमान गतिमान झाली, आणि परमेश्वराने ही शक्ती ओतल्यामुळेच तिला आपण भगवती, आदिमाया, आदिशक्ती असंही आपण म्हटलं। कल्पना करा, ही चेतना शक्तीच जर का नाहीशी झाली तर सर्व सृष्टी कशी तेजहीन, मतीहीन, गतिहीन जाणवेल नाही का? मग ही भगवंताची जी ही वैश्विक चेतना शक्ती, तिची जाणीव ठेवायची, तिला ओळखायचं आणि तिचं स्मरण सतत ठेवायचं, म्हणून हिची पूजा केली जाते।

मग या भगवती देवीनं, या आदिमायेनं, या सृष्टीवर जेव्हा जेव्हा म्हणून संकट आलीत ना, तेव्हा वेळोवेळी अंबा, रेणुका, सरस्वती, तुकामाई, अन्नपूर्णा, वरदा अशी किती ना किती नावं घ्यावी हो, असे वेळोवेळी विशेष अवतार धारण करून या पृथ्वीला वाचवलं बरं का. आणि आपल्याकडे या देवीचं पूजन करायची प्रथा आहे.

अहो आपला प्रपंच सुखाचा जर करायचा असेल ना, तर आपल्याला धैर्य, साहस, हिम्मत, पराक्रम, उत्साह, चैतन्य, नीती, सेवाभाव, बंधुत्व अशा अनेक सद्गुणांची जोपासना करावी लागते. तेव्हाच कुठे आपल्याला सुख, समाधान, शांती लाभते. मग या सगळ्या सद्गुणांचं मूर्तिमंत प्रतीक म्हणजे देवी भगवती. तिचं स्मरण करायचं ते एवढ्यासाठीच. दुर्गुणांचा नाश करून सद्गुणांना वर्धित करण्याचं सामर्थ्य या देवीत असल्यामुळं समृद्ध, सुखी आणि निरोगी जीवन जगण्यासाठी या आदिशक्तीचं आपण स्मरण करायचं. आपल्याकडे अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून ते अश्विन शुद्ध नवमी पर्यंत 9 दिवस या आदिशक्तीचं, या आदिशक्तीच्या निरनिराळ्या रूपांची आराधना करण्याचा आपल्याकडे प्रघात आहे. किंबहुना या शक्तीची उपासना केली जाते. 9 दिवसात या देवीच्या 9 रूपांची आराधना केली जाते. प्रथम

अशी ही आदि शक्ती सगळ्या कार्यात यश देणारी, मनोकामना पूर्ण करणारी, युक्ती स्फूर्ती शक्ती देणारी हिचं स्वागत या नवरात्रात मोठ्या भक्तिभावानं केलं जातं.

अ पृथ्वी तलावर जेव्हा जेव्हा म्हणून दानव दानवी वृत्ती किंवा दुर्दन दुर्जनांच्या शक्तीचा जेव्हा जेव्हा म्हणून जोर वाढतो ना, आसुरी शक्तींचा प्रभाव वाढतो आणि सज्जनांना जगणं अशक्य होतं, तेव्हा साहजिकच ही सज्जन साधू आणि ऋषी मुनी मंडळी भगवंताला साकडं घालतात आणि भगवंत ही सुद्धा कुठल्या ना कुठल्या रूपात अवतार धारण करून या सृष्टीचं रक्षण करतात। अहो त्यांना करावं लागतंच, न करून सांगणार कुणाला, कारण वचन दिलंय ना यदा यदा धर्मस्य। आणि नेमकं तसं झालं बघा, देव आणि दानवांचं प्रचंड युद्ध झालं, युद्धात विजय झाला तो दानवी शक्तीचा, सात्विक शक्तीचा पराभव झाला। त्यामुळे दैत्य राक्षस हे त्रिभुवनांचे स्वामी झाले, देवगण पराभूत झालेत। मग काय विचारता, सत्ताच हातात आली दानवांच्या, आधीच मरकट त्यात मद्य प्याला, म्हणजे आधीच दुराचारी दुराभिमानी दैत्य, त्यात आता तर सत्ताच हातात आलेली। मग काय, उन्मत्तपणाचा कळस असा वाढला, असा वाढला की काही विचारूच नका। काय असत मंडळी, कुस स्वभावाची व्यक्ती जर का सत्तारूढ झाली तर तिला सत्तेचा असाच मात चढतो। वास्तविक सत्तेचा वापर हा लोककल्याणासाठी लोकांच्या हितासाठी करावायचा असतो। पण झालं काय, साधू ऋषी मुनी जन आणि सगळे स्वर्गातले देवही त्रस्त झाले या दैत्यांच्या अतोनात छळामुळे। सगळ्यांना असुरक्षित वाटायला लागलं। मग सगळ्यांनी ठरवलं की आता या सृष्टीचा जो निर्माता ब्रह्मदेव त्याच्याकडे जायचं। ही सगळी ऋषी मुनी मंडळी ब्रह्मदेवाकडे साकडं घालायला गेली।

ब्रह्मदेव सुद्धा काय बोलणार कपाळ? सगळे देवच मुळी पराभूत झालेले, हतबल झालेले। ब्रह्मदेवाने हे सगळं गाणं ऐकलं आणि सांगितलं, ओळखलं कि हे काम आपल्या आवाक्या बाहेरच आहे। म्हणून त्यांनी सांगितलं कि या कामासाठी आपण कैलास राणा भगवान महादेव यांच्याकडे जावं। सगळी मंडळी निघाली आणि हिमस्थळी असलेल्या कैलास पर्वतावर आली। पण झालं काय, भगवान शंकर तपात मग्न होते, ध्यानस्थ होते आणि भगवान महादेवांचा क्रोध सगळ्यांना माहित असल्यामुळं कोणाची मुळी हिम्मतच होईना ध्यानातून त्यांना उठवायची। मग सगळ्यांनी प्रार्थना सुरू केली।

या हिमस्थळी एवढ्या दूरवर आपली स्तुती कोण करतय हे पाहायला भगवान महादेवांनी डोळे उघडले. बघतात तो समोर सगळी देवगण, साधू ऋषी मुनी सगळी मंडळी जमलेली. अहो भगवान महादेवांना या लोकांनी गाऱ्हाण प्रत्यक्ष शब्दात सांगायची गरजच नव्हती, महादेवांनी ती ओळखलं. त्यांनी सांगितलं की आपल्या कामासाठी आपण वैकुंठात भगवान विष्णूंकडे गमन करावं. आता सगळी मंडळी एकदम आश्चर्यचकित झाली की ब्रह्मदेवाकडून होत नाही, महादेवांकडून हे काम होत नाही. सगळी मंडळी चिंतेत पडली बरं का, पण सगळ्यांनी ठरवलं विष्णूकडे वैकुंठात जायचं. सगळी मंडळी विष्णूंकडे गेली. विष्णूंनी स्मितहास्यानी सगळ्यांचं स्वागत केलं, पण कोणीमुळी हसेच ना. सगळ्यांचे चेहरे कसे चिंतन काळजीनं ग्रासलेले. भगवान विष्णूंनी यांचं नेमकं कारण ओळखलं आणि विष्णू म्हणाले, मंडळी तुमचं काम करणं माझ्याही आवाक्या बाहेरच आहे. झालं एवढं विष्णू म्हणताच सगळ्यांचं मुळी धीरच सुटला हो. प्रत्येक जण एकमेकांकडे पाहायला लागले, काय करावं काय करावं. पण भगवान विष्णू तेवढ्यात हसले आणि म्हणाले की तुमचं हे काम करणारी या स्वर्ग लोकात तुमचं हे काम करणारी एकच व्यक्ती या स्वर्ग लोकात आहे. एवढं भगवान विष्णूंनी म्हणताच सगळ्यांना एकदम धीर आला. सगळेजण एकमेकांकडे पाहू लागले. देवर्षी पुढे आलेत, म्हणाले, देवा देवा त्या व्यक्तीचं नाव तरी आपण सांगावं हो. देवर्षींनी असं म्हणताच विष्णूंनी एका दिशेकडे अंगुली निर्देश केला. ज्या दिशेला भगवान विष्णूंनी अंगुली निर्देश केला होता त्या दिशेकडे सगळी मंडळी बघायला लागली. बघा आणि बघतात तर काय, कैलास पर्वताकडे भगवान विष्णूंनी अंगुली निर्देश केला होता. सगळी मंडळी म्हणाली, देवा देवा आम्ही तिथूनच आलोय, कैलास पतींनीच आम्हाला इथे पाठवलं हो. अरे हो हो हो, कैलास पर्वतावर कैलास पतींशिवाय आणखी ही दुसरी व्यक्ती राहते ना, मग त्यांना जाऊन विचारा, त्यांना साकड घाला. भगवान विष्णूंनी एवढं म्हटलं, प्रत्येकाला प्रश्न पडला, आणखीन दुसरी व्यक्ती कैलास पर्वतावर भगवान शंकराशी.

शिवाय आणखीन कोण राहत? तेवढ्या देवर्षींनी ओळखलं बर का, अंबा माता की जय, भवानी माता की जय, देवर्षींनी असं म्हणताच सगळ्यांच्या लक्षात आलं की देवी पार्वती आदि शक्ती हीच मुळे आपलं काम करणार, दैत्यांचा संहार करण्याचं काम पार्वती देवी करणार म्हणून ही सगळी मंडळी कैलास पर्वतावर गेली बघा. आणि तिथे जाताच यांनी पार्वती मातेचा जय जयकार केला. आणि झालं काय, सगळ्या देवांनी ठरवलं की या दैत्यांचा संहार करायला या आदि शक्तीने नवरूप घ्यावं. भगवान विष्णू आणि महादेव यांच्याही मनात या असुराविषयीचा असा तीव्र क्रोध जागृत झाला होता. नेमकं झालं काय, ही सगळी मंडळी जमलेली, भगवान विष्णू शंकर जमलेली, तेवढ्यात बाजूला जी पार्वती देवी बसली होती ती अंतर्धान पावली आणि भगवान विष्णूंच्या आणि महादेवांच्या शरीरातून हळूहळू एक एक एक एक तेजाचं तेजस्वी असं किरण बाहेर पडायला लागलं. आणि बघता बघता हे जे तेजा अनेक तेजाची किरण जी बाहेर पडली त्यांनी एक तेजोवलय निर्माण झालं आणि त्या तेजोवलयातून एक स्त्री देवता निर्माण झाली. ती म्हणजेच ही आदिशक्ती आदि भगवती देवी. अहो तिचा अवतार काय सांगावा, तिचा आवेश एवढा भयंकर होता की सगळे देव सुद्धा दचकून दोन पावलं मागेच झाली. तिच्या हातात तलवार होती, डोळ्यातून अंगार आग बाहेर टाकत होती आणि तिचा आविर्भावच असा आक्रमक होता की केव्हा एकदा शत्रूच्या रक्ताचा घोट मी घेईन आणि केव्हा नाही.

मग झालं काय? ही सगळी देव मंडळी, साधू ऋषी मुनी जन सगळी जण पृथ्वी तलावर यायला निघाली भगवती देवी सह. इकडं दैत्यांचा अधिपती स्वामी राक्षस कोलासूर याला ही बातमी कळली. सगळ्या दैत्य मंडळी सकट तो रणांगणावर आला देवांशी युद्ध करायला. देवांची आणि दैत्यांची घनघोर लढाई झाली. नेमकं काय झालं की ही लढाई सुरू असतानाच ही आदी देवी आदी शक्ती रणांगणावर आली आणि एका क्षणात तिने या दैत्यांचा जो स्वामी कोलासूर एका क्षणात तलवारीनं त्याचं शिर धडापासून वेगळं केलं आणि राक्षसांचा स्वामी जो जमिनीवर धाडकन पडला ते पाहून सगळ्या राक्षस गणात पळापळ सुरू झाली. सगळे राक्षस देवीला शरण आले. सगळ्या देवांनी सुद्धा देवीची स्तुती करायला सुरुवात केली. पण त्या देवीचा क्रोध काही शांत होईना म्हणून देवांनी स्वर्गातून पुष्पवृष्टी केली. सगळ्या लोकांनी तिची पूजा बांधली, ओटी भरली, श्रीफळ दिलं आणि देवतांनी जेव्हा तिची स्तुती केली, पुष्पवृष्टी केली तेव्हा ही देवी शांत झाली आणि या देवांच्या मूळ रूपात अंतर्धान पावली. मग अशी ही आदिमाया आदिशक्ती वेळोवेळी अनेक रूप घेऊन सृष्टीचं रक्षण करत असते. म्हणून या आदिदेवतेचं पूजन करण्याची आपल्याकडे पद्धत आहे आणि नामदेव महाराज सुद्धा या आदिशक्तीचं जे रूप देवी सरस्वती तिची पूजा बांधतायत

सरस्वती पूजन या आख्यानावर नीता पांडे आणि सहकाऱ्यांचं कीर्तन आपण ऐकलं. ही निर्मिती आकाशवाणी नागपूर केंद्राची होती. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव. बरे मंडळी, पुन्हा भेटूया उद्याच्या कार्यक्रमांमध्ये. नमस्कार.

0: माझा आवार माझा शिवार शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आपण ऐकत होतात. रात्रीचे 8 वाजले आहेत.
1: वनस्पती तेल, स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अॅनालॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते. पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा. ग्राहकांनो जागरूक व्हा, पनीर गोकुळचंच घ्या.
2: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव, प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर. घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या.
3: भरधाव वेगात वाहन चालवाल,
4: लाख मुलाचा जीव गमवाल,
3: वाहन वेगावर नियंत्रण ठेवाल,
4: जन्मभर सुखाने प्रवास कराल. वाहन वेगानं चालवू नका,
3: जीव धोक्यात घालू नका,
4: अवजड सामान वाहू नका,
3: जीव धोक्यात घालू नका.
4: वाहन चालवताना अतिभार नको,
3: उगाच जीवाला घोर नको. सुरक्षितपणे वाहन चालवा,
4: प्रवासाचा वेळ मजेत घालवा,
3: शिस्तीत वाहन नेहमी चालवा,
4: वाहतुकीची कोंडी समस्या मिटवा.
1: वनस्पती तेल, स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अॅनालॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते. पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा. ग्राहकांनो जागरूक व्हा, पनीर गोकुळचंच घ्या.
2: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव, प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर. घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या.
0: श्रोतेहो, महिलांचे प्रश्न सोडवत त्यांना व्यासपीठ देणाऱ्या अनेक सामाजिक संस्था आपल्या आसपास कार्यरत असतात. अशा काही संस्था एकत्रितरित्या व्यापक प्रमाणात कार्य करू शकतात आणि याविषयीचे अनुभव सांगण्यासाठी आपल्या भेटीला येत आहेत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर विंदा भुसकुटे.
5: ज्या ज्या महिलेला आपलं स्किल दाखवण्याची इच्छा आहे किंवा त्यावर तिला काही कमाई होत असेल तर अतिशय माफक अशा दरामध्ये तिला ती संस्था आम्ही अवेलेबल करून द्यायचो की तिने ते तेवढ्या तास येऊन त्याचा वापर करावा, आपल्या संसाराला थोडाफार हातभार लावावा आणि सन्मानाने जगावं.
0: आम्ही साऱ्या जणी विंदा भुसकुटे यांची मधुलिका नेरूरकर यांनी घेतलेली मुलाखत आणि त्यापूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रोतिका अवश्य ऐका. मंगळवारी 6 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर आणि प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्मवर. श्रोते हो, महान व्यक्तिमत्व एका दिवसात किंवा रातोरात घडत नसतात. अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून ताऊन सुलाखून निघाल्यानंतर आगळ्या जीवनमूल्यांनी ती झळाळून उठतात तेव्हाच त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं. मोहनदास करमचंद गांधींच्या जीवनात असे अनेक कसोटीचे क्षण आले ज्यातून त्यांचं महात्मा पण घडत गेलं.
6: आठ वाजून 5 मिनिट होत आहेत. थोड्याच वेळात मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.
7: आकाशवाणी मुंबई. रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. कॉर्पोरेट गव्हर्नन्स हा आधुनिक अर्थव्यवस्थेच्या पायाभूत सुविधांमधला अदृश्य पण महत्वाचा भाग असल्याचं उपराष्ट्रपतींचं प्रतिपादन. मुख्य निवडणूक आयुक्तांची हकालपट्टी करण्याची आणि आगामी निवडणुका मतपत्रिकेवर घेण्याची विरोधी पक्षांची मुंबईतल्या मोर्चात मागणी. परदेशी गुंतवणूकदारांनी गेल्या महिन्यात भारतीय भांडवल बाजारातून सुमारे 35,861 कोटी रुपये काढून घेतले. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांचा समारोप. भारतीय गोल्फ युनियनकडून सुवर्णपदक विजेत्या प्रणवी उर्सला 10 लाख रुपयांचा पुरस्कार जाहीर. कॉर्पोरेट गव्हर्नन्स हा आजच्या आधुनिक अर्थव्यवस्थेच्या पायाभूत सुविधांमधला अदृश्य पण महत्वाचा भाग आहे असं प्रतिपादन उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी आज केलं. इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीजच्या 58व्या

स्थापना दिनाच्या कार्यक्रमात ते नवी दिल्लीत बोलत होते. विकसित भारत साकारण्यासाठीच्या प्रत्यक्ष आणि डिजिटल पायाभूत सुविधा जितक्या महत्वाच्या आहेत तितकंच बळकट संस्था आणि उत्तम शासनाचंही योगदान गरजेचं आहे असंही ते म्हणाले. शाश्वत आर्थिक विकासासाठी गुंतवणूकदारांचा विश्वास महत्वपूर्ण असल्याचं मत त्यांनी मांडलं. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांची हकालपट्टी करावी या मागणीसाठी आज मुंबईत विराट गर्जना मोर्चा काढण्यात आला. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली निघालेला हा मोर्चा मेट्रो सिनेमापासून बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयापर्यंत गेल्यानंतर त्याचं सभेत रुपांतर झालं. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि विजय वडेट्टीवार तसंच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जयंत पाटील, शशिकांत शिंदे, जितेंद्र आव्हाड आणि अनिल देशमुखही त्यात सहभागी झाले होते. मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा आरोप करत ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा किंवा त्यांची हकालपट्टी करावी अशी मागणी या नेत्यांनी केली. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हे सत्ताधारी भाजपाचं हत्यार असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला. जर मतदार यादीतून बांगलादेशी नागरिकांना वगळण्यासाठी ही एसआयआर प्रक्रिया राबवली गेली असेल तर देशात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या किती बांगलादेशी नागरिकांना सरकारनं शोधून काढलं असा सवालही त्यांनी केला. तर राज्यातल्या एसआयआर अर्थात मतदार यात्यांच्या विशेष सखोल पुनरावलोकनाची प्रक्रिया रद्द करण्याची मागणी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केली. देशातल्या आगामी निवडणुका बॅलेट पेपर अर्थात मतदान पत्रिकांवर घेतल्या जाव्यात अशी मागणीही त्यांनी केली. निवडणूक आयोगाच्या सदस्यांच्या नियुक्तीची प्रक्रिया बदलत निवड समितीमधून सरन्यायाधीशांना वगळलं तिथूनच मतचोरीला सुरुवात झाली असा दावा बाळासाहेब थोरात यांनी केला. आता आपल्याला ही परिस्थिती सुधारावी लागेल. लोकशाही वाचवण्यासाठी पुन्हा एकदा आपण सर्वांना काम करावं लागेल असं ते म्हणाले. कोट्यवधी नागरिकांचा मतदानाचा अधिकार हिरावून घेणं हे मनमानीचं आणि घटनात्मक प्रक्रियेचं घोर उल्लंघन करणारं आहे असं परखड मत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती उज्ज्वल भुयान यांनी मांडलं आहे. ते आज हैदराबाद इथं नालसार विद्यापीठाच्या कार्यक्रमात बोलत होते. मृत्यू झालेले मतदार वगळता एकदा मतदार यादी समाविष्ट झालेल्यांचं नाव नोटीस न देता आणि सुनावणी न घेता काढून टाकता येत नाही असं करणं म्हणजे शरीरातून आत्मा काढून घेण्यासारखं आहे असं प्रतिपादन त्यांनी केलं. महाराष्ट्र विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षानं उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. पुणे पदवीधर मतदारसंघातून स्मिता जाधव यांना, नागपूर पदवीधर मतदारसंघातून सुधाकर कोहळे यांना तर पुणे शिक्षक मतदारसंघातून कौस्तुभ गावडे यांना भाजपाकडून उमेदवारी देण्यात आली आहे. उत्तराखंडातल्या राज्यसभेच्या आगामी द्वैवार्षिक निवडणुकीसाठी भाजपने दिनेश आर्य यांना उमेदवारी दिली आहे. पश्चिम बंगालमध्ये राज्यसभेच्या पोटनिवडणुकीसाठी रुक्मिणी मलिक यांच्या नावाची घोषणाही आज भाजपने केली. या नावांना भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीनं मंजुरी दिली आहे. निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया या महिन्याच्या 29 तारखेला सुरू होईल आणि 16 ऑक्टोबर रोजी मतदान होईल. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. परदेशी गुंतवणूकदारांनी सप्टेंबर महिन्यात भारतीय भांडवल बाजारातून सुमारे 35,861 कोटी रुपये काढून घेतले. त्याआधीचे 2 महिने परदेशी संस्थांनी मोठी गुंतवणूक भारतीय बाजारात केली होती. जागतिक स्तरावर भूराजकीय संघर्षाची स्थिती, अमेरिकेत व्याजदरात वाढ आणि क्रूड तेलाच्या किमतीतली वाढ यामुळे परदेशी गुंतवणूकदारांनी समभागांची विक्री केली. कर्जरोखे स्वरूपातली गुंतवणूकही मोठ्या प्रमाणात घटली. मात्र सुरुवातीच्या इशूंमध्ये 9,676 कोटी रुपयांची गुंतवणूक परदेशातून आली आहे. जपानमध्ये आयोजित करण्यात आलेल्या 20व्या आशियाई क्रीडा स्पर्धांचा आज समारोप झाला. 2 आठवड्यांपेक्षा जास्त काळ चाललेल्या या रोमांचक स्पर्धांमध्ये भारतानं दमदार कामगिरी केली असून 21 सुवर्ण, 27 रौप्य आणि 37 कांस्य पदकांसह 89 पदकांची कमाई केली आणि पदक तालिकेत 4थं स्थान पटकावलं. जपानमध्ये नागोया इथल्या पालोमा मिझुओ स्टेडियमवर क्रीडा स्पर्धांचा समारोप सोहळा संपन्न झाला. खेळाडूंच्या संचलन फेरीत नेमबाज निरू धांडानं तिरंगा ध्वज फडकावत भारताची ध्वजवाहक म्हणून भूमिका बजावली. या कार्यक्रमात दोहा 2030 क्रीडा स्पर्धांच्या आयोजन समितीकडे अधिकृतपणे जबाबदारी सोपवण्यात आली. दरम्यान भारतीय गोल्फ युनियननं आज आशियाई क्रीडा स्पर्धेतल्या देशाची पहिली महिला वैयक्तिक सुवर्णपदक विजेती प्रणवी उर्स हिला 10 लाख रुपयांचा रोख पुरस्कार जाहीर केला.
स्वित्झर्लंडचे राष्ट्राध्यक्ष गाय पारमेलिन भारताच्या 3 दिवसांच्या दौऱ्यासाठी उद्या नवी दिल्लीत दाखल होत आहेत. त्यांच्यासोबत वरिष्ठ अधिकारी आणि उद्योग क्षेत्रातल्या नेत्यांचा समावेश असलेलं उच्चस्तरीय शिष्टमंडळ असेल. उद्या संध्याकाळी ते राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची

0: भेट घेतील. त्यानंतर विविध क्षेत्रांमध्ये सहकार्याच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि पारमेलिन यांच्या द्विपक्षीय चर्चा होईल. यामध्ये व्यापार आणि गुंतवणूक, विज्ञान तंत्रज्ञान आणि नवोपक्रम, गतिशीलता, संस्कृती यांसारख्या क्षेत्रांचा समावेश आहे. परराष्ट्रमंत्री डॉ एस जयशंकर यांचीही पारमेलिन यांच्याशी भेट होईल. पारमेलिन यांचा हा भारताचा पहिलाच दौरा आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी आंदोलन करणाऱ्या एमपीएससीच्या विद्यार्थ्यांशी सरकारनं तत्काळ संवाद साधावा अशी विनंती ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केली आहे. पुण्यात ते वार्ताहरांशी बोलत होते. सरकार आणि विद्यार्थी संघटनांमध्ये अर्थपूर्ण संवाद झाला तरच हा प्रश्न मार्गी लागेल असं मत त्यांनी मांडलं. एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत राज्य सरकार सकारात्मक असून विद्यार्थ्यांनी आंदोलन स्थगित करावं असं आवाहन केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आज पुण्यात वार्ताहर परिषदेत केलं. यंदाच्या सप्टेंबर महिन्यातलं तेल उत्पादनाचं प्रमाण नोव्हेंबर महिन्यात कायम राखण्याचा निर्णय सात ओपेक प्लस देशांनी घेतला आहे. आज दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या या देशांच्या बैठकीत जागतिक तेल बाजारपेठेतल्या परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. आंतरराष्ट्रीय शांतता, सुरक्षा, पुरवठा साखळीची लवचिकता आणि कनेक्टिव्हिटी ही उदयोन्मुख शक्तींसाठी महत्वाची उद्दिष्ट असल्याचं परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत 62व्या म्युनिक सुरक्षा परिषदेला संबोधित करत होते. ग्लोबल साऊथ आणि ग्लोबल नॉर्थ मधल्या उदयोन्मुख आणि मध्यम शक्ती अधिक महत्वाच्या भूमिका बजावण्याचं उद्दिष्ट गाठण्यासाठी एकत्र आल्याचं ते यावेळी म्हणाले. अमेरिकेचं बदलतं जागतिक स्थान, चीनचा उदय आणि वाढतं परस्पर अवलंबित्व यामुळे उदयोन्मुख शक्ती एकत्र येत असून जोखीम कमी करणं आणि उद्दिष्ट आधारित सहकार्य साधणं हा त्यांचा दृष्टिकोन असल्याचं ते म्हणाले. अमेरिकेबरोबरचा संघर्ष संपवण्यासाठी मुत्सद्देगिरी हाच एकमेव उपाय असल्याचं इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास राघशी यांनी म्हटलं आहे. ते आज तेहरानमध्ये विविध देशांचे राजदूत आणि आंतरराष्ट्रीय संस्थांच्या प्रतिनिधींशी बोलत होते. मात्र अमेरिकेनं लष्करी मार्गाचा अवलंब केला तर त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी इराण पूर्वीपेक्षा जास्त सज्ज असेल असा इशारा त्यांनी यावेळी दिला. दरम्यान इराणबरोबरचा आपला संघर्ष लवकरच संपेल आणि त्यानंतर तेलाच्या दरात मोठी घसरण होईल असं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. रशियाच्या तेल शुद्धीकरण प्रकल्पांवरचे हल्ले वाढवू अशी भूमिका युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी घेतल्यानंतर युक्रेनची राजधानी कीव आणि इतर भागांवरचे हल्ले आणखी तीव्र करायचा इशारा रशियानं दिला आहे. युक्रेनच्या विविध भागात लष्करी आस्थापना, संरक्षण उद्योग आणि इतर पायाभूत सुविधांवर हल्ले करू असं रशियाच्या संरक्षण मंत्रालयानं आज सांगितलं. आज संपूर्ण जग संघर्ष, युद्ध, असहिष्णुता आणि सामाजिक विभाजनाला सामोरं जात असताना भगवान महावीरांचा क्षमापना आणि विश्वमैत्रीचा संदेश अधिक प्रासंगिक झाला आहे असं प्रतिपादन राज्यपाल जिष्णू देववर्मा यांनी आज केलं. भारत जैन महामंडळातर्फे घाटकोपर पूर्व इथं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. एव्हरेस्ट कंपनीची पाकिटबंद जिरेपूड सेवनासाठी अयोग्य असल्याचं तपासणीत आढळून आल्यानं ती बाजारपेठेतून परत मागवायचे निर्देश FSSAI दिले आहेत. या जिरेपुडीत एझोक्टिबोसिन आणि थायमेथो स्कॅम हे दोन घटक मर्यादेपेक्षा जास्त आढळल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. कॉर्पोरेट गव्हर्नन्स हा आधुनिक अर्थव्यवस्थेच्या पायाभूत सुविधांमधला अदृश्य पण महत्वाचा भाग असल्याचं उपराष्ट्रपतींचं प्रतिपादन. मुख्य निवडणूक आयुक्तांची हकालपट्टी करण्याची आणि आगामी निवडणुका मतपत्रिकेवर घेण्याची विरोधी पक्षांची मुंबईतल्या मोर्चात मागणी. परदेशी गुंतवणूकदारांनी गेल्या महिन्यात भारतीय भांडवल बाजारातून सुमारे 35,861 कोटी रुपये काढून घेतले. आणि आशय क्रीडांचा समारोप. भारतीय गोल्फ युनियनकडून सुवर्णपदक विजेत्या प्रणवी उर्सला 10,00,000 रुपयांचा पुरस्कार जाहीर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई रात्रीचे 8:15 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत लोकसंगीताचा कार्यक्रम. सुरुवातीला ऐकूया प्रवीण पाटील यांनी गायलेलं परेश ठाकूर यांचं गीत.

प्रवीण पाटील यांनी गायलेलं परेश ठाकूर यांचं गीत आपण ऐकलं. यानंतर नारायण नाईक आणि सहकाऱ्यांनी गायलेलं गीत ऐकूया.

शाहीर विठ्ठल उमापाणी सहकाऱ्यांनी सादर केलेलं देवीचं गोंधळ गीत आपण ऐकलं आणि याबरोबरच लोकसंगीताचा कार्यक्रम समाप्त होत आहे. रात्रीचे 8:30 वाजले आहेत. हिंदी सुगम संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया संजीवनी भिलांडे यांनी गायलेलं शकील बदायूनी यांचं गीत.

0: आताच आपण सारंग हांडे यांनी व्हायोलिनवर वाजवलेला राग अभोग ऐकलात. रात्रीचे 12 वाजत आहेत. आता वेळ झाली आहे आकाशवाणीच्या संग्रहातून या कार्यक्रमाची.
1: श्रोते हो नमस्कार. आपण ऐकणार आहोत राजन खान यांची कथा काळी आई आणि नोटा. शीर्षक संगीत आशुतोष कुलकर्णी यांचं, सादरकर्त्या गौरी लागू. ऐकूया काळी आई आणि नोटा.
2: नमन
3: पांढरीच्या देवळात भजन रंगलं होतं. पखवाजाच्या संगतीनं टाळांचे घुमदार स्वर निनादत होते. भजनी मंडळ उंच लयदार सुरात गात होतं. बाकीचं गाव शांतपणे बिछाण्यात विसावा घेत भजन ऐकत होतं. त्याच तालात झोपेच्या आधी निघालं होतं. रांजणेचा देवा ढंगात पखवाज बडवत होता. बाकीचे त्याला गात गात टोल

0: नेहमीप्रमाणे मध्यान रात्रीला भजनं संपली तोवर गावाला गाढ झोप लागलेली. भजनी मंडळीही उठून गाभाऱ्यातल्या विठ्ठलाला नमस्कार करून एकमेकाचा निरोप घेत आपापल्या घराकडं चालू पडली. देवानं पेटी पखवाज टाळ आवरून ठेवले आणि देवळाला टाळा लावला. त्याच्या सोबतीला साधू थांबला होता. दोघांनाही काही अंतर एकाच दिशेनं जायचं होतं. टाळा लावून दोघं निघाले. साधूनं अंगाभोवती गुंडाळलेलं धोतर नीट सावरत विचारलं,
1: हा काय देवा, मग काय निघणं अजूनही इशेष
2: नाही बा, इशेष काय काय आमचं
0: असं देवा म्हणाला. त्यानं चालता चालता कोपरीच्या खिशातून बिडी काढली, पेटवली आणि एक दमदार झुरका घेतला आणि अचानक आठवण झाल्यागत तो म्हणाला,
2: सांगायचं राहिलंच की बाबा तुला.
1: काय रे?
2: अरे उंद्या, धरणावरली साहेब लोक येणार आहेत चावडीवर.
1: काय ह्याला?
2: आपल्याकडली समधी गावं उठवणार आहे ती. त्याच्यापाई मोठे मोठे साहेब लोक येणार आहेत तिथं.
1: गाव उठवणार आहे म्हणजे?
2: म्हणजे काय? अरे बाबा, आपली जमीन जागा जुमला हित सोडायचा आणि समज बाकीचं चंबू गबाळा आवरून दुसऱ्या गावाक जायचं.
1: बापर, दुसऱ्या गावाला वे
2: वय
1: म्हणजे बेवारशागत?
2: बेवारशागत नाही रे बाबा,
1: मग
2: सरकार तशी तशी बी जमीन देते की आपल्याला दुसऱ्या गावाला. आणि तुम्हाला जमीन नको असेल ना तर सरकार पैसे बी देते, पैसे रोख.
1: आणि लोक म्हणली आम्ही आम्ही उठणारच नाही तर
2: या डाकारच असं नाही म्हणतायत बाबा
1: का?
2: अरे बाबा, सरकारी काम आहे लोकांच्या फायद्याचं आहे. हे बघ, धरण झालं ना म्हणजे दुष्काळ हटतोया, जमिनीला पाणी कायमचं मिळतंय बाबा.
1: पर आपल्याला काय फायदा आहे त्याचा?
2: अरे फायदा नाही तर कस, आपल्याला बी सरकार त्या धरणाच्या वलीता खालीच जमीन देतय ना, धरणाचं पाणी मिळणार आहे.
1: आणि त्या पै आपला हितलाच जमीन जुमला सोडायचं वय?
2: हा वय.
1: आणि नाही सोडलं तर?
2: सोडावंच लागतंय बाबा, सरकारला आडवं लावून नाही चालत आणि सरकार ऐकत बी नाही कोणाचं. आणि म्या म्हणतो, गाव उठायची येळ आली तर वाईट काय आहे रे त्याच्यात? हा काय वाईट आहे रे? काय होतंय आपल्या इकडं? चार दोन महिने पाऊस पाहुण्यागत येतो, सारं पाणी खालती वाहून जातंय. पुण्यांदा 8-10 महिने नदी आपली आहेच मुताच्या दाराला. वर्षाकाठी एखांद पीक येतंय मुळदेवानी, अरे त्याच्यावर वरीस अख्ख तागवायचं आणि बाकी बसायचं ना हातावर हात मारून ढेकळण कुसळ बघत काय.
1: पर माझं तसं नाही ना. हा माझं तसं नाही.
2: हा कबूल आहे रे बाबा, तुझं येगळं आहे बाबा.
1: मग
2: अरे तुला हीर पावली, गंगा पावली, बारमाही पाणी आहे तुझ्या रानाला. पण मला एक सांग साधू, अरे तुझ्या गत किती गावतील रे आपल्या गावात? हा मोजून 5-6 जण. आणि तुम्ही 5-6 जण म्हणजे काय आपला समदा भागणं व? बाकीची सारी लोक आपली तशीच जागत्यात, त्यांचं काय?
1: मला काय त्यांचं? हे बघे देवा, मला कुणी म्हणलं जमीन सोडतं म्या काय नाही सोडणार.
2: हे बाबा, अरे मी तुला सांगतोय ना असं नाही म्हणत.

0: देवा चालू लागला. घशात काहीतरी अडकल्यागत झालेला साधूही चालू लागला. 20-25 पावलांवर देवाचं घर आलं. इथंच गावची पांढर संपत होती आणि काळीचा डहाळ सुरू होत होता. हळूहळू उतरत जाणारा डहाळ शेवटी गावाला चंद्रकोरीप्रमाणे वेढा घालणाऱ्या नदीत संपत होता. नदीत ओंजळभर धार फक्त, बाकीची सारी वाळू. नदीच्या काठी साधूची शेतं, गावातल्या बाकीच्या साऱ्यांची शेतं उजाड ओसाड एखादं पीक घेणारी. पण साधूच्या शेतांना 12 महिने बहाराचं वरदान. त्यानं शेतात विहीर काढली होती. साधूची कपाळ रेषा एवढी जोरदार की गावातल्या साऱ्या विहिरीत तळ गाठायच्या, तरी त्याची विहीर गरवार बाईगत भरलेली. साधूचं रान या विहिरीच्या जीवावर नेहमी हिरवंगार असायचं. आसपासच्या 1-2 बांधकऱ्यांनाही साधू पाणी द्यायचा. बाकीचे लोक पावसाच्या बळावर असायचे, तर साधू सालभर काही ना काही पिकवत राहायचा. 3-3 पिकं घ्यायचा, त्यामुळे साऱ्या गावात तो वेगळा गणला जायचा, नशीबवान म्हणला जायचा. स्वतः साधू मात्र या साऱ्या प्रकाराला इट्टलाची कृपा असं म्हणायचा. पंढरीच्या विठ्ठलावर त्याची प्रमाणाबाहेर श्रद्धा. दिवसभर दैतागत रानात घाम गाळणारा साधू रोज रात्री पांढरीच्या देवळात भजनाला यायचाच. वस्तीला तो शेतातच होता, तसं गावात घर होतं त्याचं. पण शेतांशिवाय साधूला चैन पडायची नाही. त्यात पुन्हा चोरचिलटांची जोरदार भीती. साऱ्या गावात याची एकट्याची पिकं वर्षभर वाऱ्यावर डोलत उभी, बाकी सारा वैराण बाजार. त्यामुळं कुणी गरजवंत उभी पिकं आडवी करून चोरून न्यायलाही कमी करणार नाही, म्हणून शेतांना वर्षभर राखणीची गरज. त्यामुळंच साधू गावातलं घर सोडून शेतातच कायमची झोपडी बांधून वस्तीला राहत असे. पण एवढं लांब राहत असूनही तो रोज रात्री जेवण झालं की भजनाला गावात येण्याचा नेम काही चुकवायचा नाही. त्याशिवाय त्याचा दिवस पूर्ण व्हायचा नाही. विठ्ठल आणि आपलं शेत ही साधूची दोन प्रेमस्थळं. आणि असं भजनाला आला की त्याला गावातले लोक भेटायचे, नवजुनं कळायचं, हालचालींचा मागोवा लागायचा, गावापासून तुटल्यागत वाटायचं नाही. आज देवानं धरणवाली माणसं येणार असल्याची खबर दिली आणि साधू मनातनं चिंताग्रस्त झाला. धरण होणार म्हटल्यावर या खोऱ्यातली बरीच गावं उठणार होती. सारं जिथल्या तिथं सोडून साऱ्यांनाच इथून निघून जावं लागणार होतं आणि हेच त्याला सल्लं होतं, खटकलं होतं. आपण ज्या मातीच्या अंगावर वाढलो खेळलो तिला कायमचं सोडून दुसऱ्या भूमीवर राहायला जायचं ही कल्पना त्याला सहन झाली नव्हती. त्यापेक्षाही आपली सोन्यासारखी शेतं सोडून द्यायची साधूची मनापासून तयारी नव्हती. त्याला आपल्या शेतांचा भयंकर अभिमान. जीवाचं पाणी करून प्रचंड काबाड कष्ट करून साधूनं शेती भराला आणली होती, आपलं ठाम बस्तान बसवलं होतं. आपली शेती म्हणजे आपली आई आहे असं समजायचा तो. शेती म्हणजे त्याचा जीव. हा जीवच जायची वेळ येणार होती इथून उठायचं म्हणजे. साधू विचारमग्न होऊन चालला होता. रोजच्या सवयीमुळं अंधारातनं पावलं आपोआप घरची वाट तुडवत होती. तो स्वतःच्या वस्तीच्या तिथं आला तेव्हा त्याचं धिप्पाड कुत्रं आधी थोडं भुंकलं, मग मालकाला ओळखून कू कू करत त्याच्या पायात घुटपळलं. पण रोजच्याप्रमाणे साधूनं त्याला कुरवाळलं नाही. त्याच्या बायकोनं चाहूल घेऊन दार उघडलं. तो येईपर्यंत ती जागीच असायची रोज.
1: का उशीर झाला आज?
0: पण त्याचं लक्षच नव्हतं. नेहमीप्रमाणे आपल्या वाकळीत मुरगटून झोपलेल्या 2 पोरांच्या डोक्यावरून त्यानं आज हातही फिरवला नाही. आणि गोधड्यात पडण्याआधी कोपऱ्यातल्या देवांच्या तजवीरींनाही त्यानं नेहमीप्रमाणे हात जोडले नाहीत. तो अगदी स्वतःतच घडून गेला होता. सकाळ उजाडली ती साधूला उगीच उदास म्हण वाटतच. रात्री उशिरा डोळा लागला त्यामुळं साधूला उठायला उशीर झाला थोडा. साधू पडवीत येऊन उभा राहिला आणि दाताला मशेरी चोळत आपल्या गरगरीत भरलेल्या शेतांकडं पाहत राहिला. सकाळची तिरपी उन्ह पिकांवर झळाळत होती. सारं शेत सकाळच्या कोळ्या वाऱ्यात हळूवार डुलत होतं. साधूला आपल्या मनातच एखादं हिरवं भजन डोलल्यागत वाटत होतं. झोपडी शेजारी गोठा होता, त्यातल्या गाई गुरांच्या गळ्यातल्या घुंगरुमाळा मधनच वाजत होत्या आणि साधूच्या मनातल्या भजनाला साथ मिळत होती. पण त्या भजनाला धरणाखाली जमिनी जाणार या ओळीची अस्पष्ट उदासवाणी किनार होती. न कळणाऱ्या उगीच्या वैतागातच साधून धडाधडा आंघोळ केली. इच्छा नसताना देवांच्या तजबिरींना हात जोडले. हे करताना रोज तो एखादा अभंग गुणगुणायचा, पण आज त्याला कुठलाच अभंग सुचला नाही. बायकोनं ताटलीतनं पुढं गेलेला चहा त्यानं फुरकला आणि मग काहीच कामधंदा नसल्यागत नुसताच गुडघ्यांना हाताच्या खेवात आवळून बसून राहिला. रोज कामाच्या लगबगीत असणारा नवरा आज नुसता बसलेला पाहून बायकोला काहीसं नवल वाटलं आणि तिनं विचारलं,
1: आव आज आराम बसलाय? नाही, मिरच्या खुडा या, बाया बघताय ना. व
2: नाही, मी नाही जात, तूच जा.
1: आता हा बर बर, किती बाया बघू?
2: काय बघ, काय मिळत्याला तेवढे बघ की.
1: हा
2: आज काय खरंच वाट ना ग
1: का, वो जीवाला बरं नाही का?
2: अग धरणाखाली जात या म्हणा आपलं गाव.
1: हा संत गाव मग
2: आपली जमीन बी जाणार.
1: अग बाया आपली संती जमीन जाणार.
2: हे बघे, म्या काय सोडणार नाही आपली जमीन.
1: वय वय,
2: आज साहेब लोक येतील ना, त्यासने बी सांगणार.
1: काय सांगणार?
0: बायको नुसतीच त्याच्याकडे पाहत बसली. त्याच्या नजरेत बारीक वेडा हट्ट चमकत होता. सकाळी शाळेला गावात गेलेली साधूची पोरं दुपारी घरी परत आली. त्यांनी वार्ता आणली की पंचायतीच्या दारात बऱ्याच गाड्या येऊन उभ्या राहिल्यात. चांगले चांगले कपडे घातलेली झाक माणसं आलेली आहेत. साधून जाणलं, हीच ती धरणवाली माणसं. तो अस्वस्थपणे डोईवर टोपी घालून गावाच्या दिशेनं चालू लागला. उन्हं एकांग्यानं तावत होती. रोज उन्हात अनातच राबणारा साधू आज उन्हाच्या चटक्यावर उगीचच वैतागला. बघू तरी काय बोलणं होतंय अशा विचारानं तो निघाला होता. पण त्याच्या मनाला मुंगीच्या पायांनी काहीतरी कुरतडत होतं. पंचायतीसमोरच्या मारुतीच्या देवळाच्या वरांड्यात बरीच गर्दी जमलेली. एक नेटक्या कपड्यातला साहेब काहीतरी भाषण ठोकत होता. आणखी एक दोन साहेब लोक शेजारी असलेल्या खुर्च्यात बसलेले. त्यांच्यासमोर तोंड वासून बसलेले गावकरी, कडेला गावची पंचमंडळी, ग्रामसेवक, तलाठी भाऊसाहेब वगैरे मंडळी होतीच. साधू जाऊन एका कोपऱ्यात टेकला. साहेब सांगत होता,
3: धरणं होणं महत्त्वाचं आहे. देशाच्या विकासाचा हा एक पुढचा टप्पा आहे. हे धरण झाल्यावर जवळजवळ 3,000 एकर जमीन ओलिताखाली येईल.

0: या धरणांसाठी आपलं सहकार्य आम्हाला हवं आहे. इथल्या जमिनी वगैरे आपल्याला सोडाव्या लागतील, त्या बदल्यात सरकार आपल्याला या धरणाखाली भिजणाऱ्या तितक्या जमिनी देईल, आणि ज्यांना जमिनी नको असतील त्यांना त्यांच्या जमिनीचा पैशाच्या रूपात योग्य भाव देण्यात येईल.
1: साहेब माहिती देत गेला आणि साधूला आपल्या मेंदूला ताप चढतोय असं वाटत राहिलं. भाषणं भीषणं झाल्यावर साहेब लोक चावडीत चहा पाणी करत बसले होते. अस्वस्थपणे चुळबुळतच साधू आत शिरला, साहेबासमोर जाऊन उभा राहिला.
2: साहेब
3: नमस्कार.
2: राम राम.
3: बोला बोला बोला, काही शंका विचारायची का?
2: हा
3: हा विचारा ना.
2: नाही म्हणजे समजा एखाद्याला आपली जमीन सरकारला द्यायचीच नसेल तर?
3: हा असं कसं होईल, सर्वांना आपल्या जमिनी द्याव्याच लागणार आहेत, नाहीतरी काय ठेवलं या भागात, 8 महिने दुष्काळच असतो की. उलट धरणग्रस्त म्हणून इथले लोक दुसरीकडे गेले तर त्यांना जास्त फायदा होईल. त्यातही या भागातल्या लोकांनी धरणाला विरोध केला तर धरणाचं काम थांबेल काही काळ, पण नंतर हा विरोध सरकारला मोडावाच लागेल आणि यात लोकांचंच नुकसान आहे. पण कोणी एकट्या दुकट्यानं विरोध केला तर कोणीही मानणार नाही.
2: आणि समजा मी माझी जमीन देणारच नाही असं म्हणलो तर?
3: सरकार ऐकणार नाही, कारण सरकार कुणा एका व्यक्तीचा विचार करत नाही तर सर्व जनतेच्या सर्वांगीण विकासाचा विचार करतं. त्याला तुम्ही विरोध केला तर तुम्हाला इथून कायद्यानं हटवण्यात येईल.
2: कोण हटवते मला? हा मी काय हटणार नाही इथनं, माझ्या काळ्या माऊलीला सोडणार नाही हा सांगून ठेवतोय.
1: साधू झटक्यात ओरडला आणि वळून ताड ताड निघून गेला.

गावकऱ्यांनी आपल्या जमिनी जागा घरदारं सोडायला सुरुवात केली. कुणी सरकारातनं आपल्या जागा जमिनींचे पैसे घेतले, तर कुणी त्या तिकडं कुणीकडं तरी दूर सरकारनं दिलेल्या जमिनी घेतल्या. तिकडंच नवं गाव वसायला सुरुवात झाली. याच गावाचं नाव त्या गावाला देण्यात आलं. रोज कुणी ना कुणी स्थलांतर करू लागलं. गावातलं एका दिवसागणित एक घर रिकामं होऊ लागलं. या जाणाऱ्यांची वाट साधूच्या शेताकडे ना. साधू हताशपणे त्यांच्याकडे पाहत राहायचा. त्या जाणाऱ्यांबद्दल एक विचित्र किळस त्याच्या मनात भरून यायची. तिरस्कारानं पाहायचा तो त्यांच्याकडं. त्यातल्या एखाद्याला कधी साधू आडवा आलास तर तो जाणारा त्याच्याशी आपुलकीनं निरोपाची भाषा करायचा. कधी एखादा तू कधी येतोस तिकडं म्हणून विचारायचा. पण साधू त्यांच्याशी हुंकारही काढायचा नाही, बधीरपणे पाहत राहायचा फक्त. ते लोक दृष्टीआड झाले की साधू आपल्या हिरव्यागार शेताकडं नजर वळवायचा. डोळ्यात ते हिरवं भजन साठवून घ्यायचा. त्याला काहीसं शांतावल्यागत वाटायचं, पण त्याचवेळी मनात अस्फुट कड उठत राहायचे. साधूला सरकारकडून आपली जमीन व जागा सोडण्याची नोटीस आली. त्या सरकारनं त्याला दोन पर्याय सुचवले होते. एकतर जमिनीची किंमत रोख घ्या, किंवा मग बदल्यात दुसरी जमीन घ्या. त्या कागदाच्या म्हणण्यानुसार सरकार त्याला त्याच्या शेतीत उभ्या असलेल्या पिकांची भरपाई सुद्धा देणार होतं. त्याच्या विहिरींची भरगच्च किंमत मिळणार होती. वर त्याच्या मुलांना शिक्षणात सवलती मिळणार होत्या. तो म्हणाला तर त्याच्या घरातल्या एखाद्याला सरकारी नोकरीत घेण्यात येणार होतं. धरणग्रस्त या सदराखाली त्या कागदानं त्याला बरेच फायदे सुचवले होते. या नोटिशीचं उत्तर 3 आठवड्याच्या आत सरकारला हवं होतं. साधूनं खवळत्या रागानं त्या कागदाच्या चिंध्या चिंध्या करून वाऱ्यावर उधळून दिल्या. तहसीलला जाण्यासाठी साधू शेत ओलांडून रस्त्यावर आला. तेवढ्यात त्याच्या मागून काही गाड्या धावत आल्या. याच परिसरातील कुठल्या तरी गावची लोक गाड्यातनं सामुदायिकरित्या गाव सोडून चालली होती. जागच्या जागी उसळत सारेच जण मोठमोठ्यानं आरोळ्या ठोकत होते. त्यांना आनंद झाला होता. त्यांच्या आरोळ्यातून ध्वनित होत होतं की आता आम्ही दारिद्र्य सोडून सुगीच्या प्रदेशाकडे निघालो आहोत.

0: साधूच्या अंगावरूनच धूळ उडवत ही मिरवणूक गेली. या रस्त्याशिवाय त्यांना जायला दुसरा रस्ताच नव्हता. पण साधूला वाटलं सरकारनं मुद्दाम आपल्याला खिजवण्यासाठी या लोकांना रस्त्यावर पाठवलं. तो त्यांच्या दिशेनं जोरात थुंकला आणि उद्विग्नपणे खालची धूळ तुडवू लागला. साधू तहसीलदारासमोर ठामपणे उभा राहिला आणि ठणकावून म्हणाला,
1: काय बी झालं तरी मी माझं गाव सोडणार नाही. अहो असं काय करताय? अहो त्या गावात मी लहानाचं मोठं झालोय, बागाडलोय, खेळलोय, अहो काळी आई फुलवली, भजनं केली. अहो माझं देव बी त्या गावात आहे. तू बघा, मी माझ्या काळ्या आईला सोडणार नाही.
0: साधू बोलत राहिला, पण तहसीलदाराला त्याच्या बोलण्यात गाव न सोडण्याचं नेमकं कारण सापडेलं. तो पुन्हा पुन्हा ते विचारत राहिला आणि साधू पुन्हा पुन्हा सांगत राहिला,
1: मी माझ्या काळ्या आईला सोडणार नाही म्हणजे नाही.
2: अहो पण तुम्ही जे या गावात करता ते सारं नव्या गावातही करू शकता की
1: नाही? हो साहेब, असं काय करताय? आपलं ते आपलं, परक ते परक शेवटी.
0: तहसीलदाराला वाटलं आपला वेळ हा माणूस फुकट खातोय, वेडा असावा. तो निर्वाणीचं म्हणाला,
2: कुठल्याही परिस्थितीत तुम्हाला उठावं लागेल, न पेक्षा जबरदस्ती करावी लागेल. जा तुम्ही.
0: साधू काहीसा चिडून काहीसा वैतागूनच बाहेर आला. तर बाहेर त्याला त्याच्याच गावचा ऐदबा किरवे भेटला. ऐदबाचं तोंड उदंड उत्साहानं भरलेलं, दाट खुशीत होता तो. त्या भरात त्यानं साधूला चहा पाजला आणि एखादं गुपित सांगितल्यागतच म्हणाला,
3: अरे लेका आपलं सरकारलं. अरे धरणवानाराची भूमिका उठली ना.
1: हा,
3: म्या पळपळ करून वन खात्याकडनं पोकटत रोप आणली बर का. चिंच, आंबा, लिंबारा 500 रोप आणली आणि लावून दिली वावरात.
1: कशा पाय
3: सांगत ना. अरे सरकार रानातल्या झाडा कोडाचा बी पैका देतो असं मला कळलं होतं ना. लुस्कान भरपाईच्या नावा घाली सरकारी कागदात मालमत्ता लिहून द्यावी लागते बाबा. त्याच्यात मी 500 रोप नोंदवली आणि सरकारनं मला पूर्ण वाढलेल्या 500 झाडांची किंमत दिली. ये बघ
1: असं होय. पण म्हणजे हे कसं काय म्हणजे?
3: अरे रोप लावली म्हणजे सरकार समजत ना की कवा धक्कावा तरी ती वाढणार, मोठी होणार. मग सरकार त्या रोपाला अख्ख्या झाडाचा भाव देत बाबा. बर का, जमिनी परी जमीन घेतली, घर घेतलं व रोपांचा बक्कळ पैका बी घेतला. हे काय आत्ताच नोटा घेतल्या, आताच बाहेर आलो. अर्थवर्गाड्या तू भेटला राव मला.
1: बाजार मांडलास र स्वतःच्या आईचा.
0: साधू बोललेला आयतबाला मात्र स्वतःच्या खुशीत ऐकूच आलं नाही. गावातली शाळा बंद झाली, साधूची पोरं घरीच थांबली, गावाची घडी विस्कटून गेली. हळूहळू गाव ओस पडत चाललं. ग्रामपंचायतही उठली, त्यांचा नव्या गावठाणात जाऊन कारभार सुरू झाला. दुकानदारांनी गिराईक नाहीत म्हणून दुकानं हलवली. गावातली एकुलती एक पिठाची गिरणीसुद्धा बंद झाली. साधूची बायको पुन्हा आपली जात्यावरचं दळण दळू लागली.
4: डुंगराच्या गाड्या गेल्या, भावान बहिणी नेल्या माये राशी.
0: पण आता सवय तुटल्यानं तिच्या साऱ्या ओव्याच विसरून गेलेल्या आणि ओव्यांशिवाय जात्याला दम नाही, त्यामुळं जातं ओढताना ती कंटाळू लागली. संपूर्ण गाव हल्ल्याशिवाय हालता येत नाही म्हणून ग्रामसेवक, भाऊसाहेब आणि देवा शिपाई अजून मागच राहिलेले. राहिलेली चार दोन कुटुंबही निघण्याच्या ऐनकडेवर आलेली. देवळातलं रोजचं भजन बंद झालं होतं. भजनाचा सारा साज लोकांनी नव्या गावात नेलेला. देवा एवढा भजनाचा शौकीन, साधूला वाटायचं भजन नाही म्हणून देवा दुखावत असावा. पण देवाच्या तोंडावर साधूला दुःखाची एक रेषाही दिसली नाही. साधूला नवल वाटायचं. तसं काही विचारलं तर देवा मजेत म्हणायचा,
3: अरे आता काय नव्या गावात जायचं, भजन कीर्तन करायचं नव्या गावात.
0: साधूच दुखावला जायचा. पांढरीच्या देवळातली विठ्ठला

गणेशाची मूर्तीसुद्धा गावकऱ्यांनी उचलून नेली होती. तिची नव्या गावात प्रतिष्ठापना केली होती. त्यामुळं इथलं देव नसलेलं देऊळ एखाद्या भूतखान्यागत दिसत होतं. साधूनं गावात जायचं पूर्ण सोडलं होतं. गावात जाण्यासारखं काही राहिलंच नव्हतं. पेंढाऱ्यांनी अचानक धाड टाकून लुटल्यागत गाव सताड उघडं आणि भकास दिसू लागलं होतं.

0: साधूच्या शेतात राहायला कुणी गडी मिळेना किंवा माणूसही मिळेना. साधू एकटा किंवा त्याची बायका पोरं काय करणार. रोजचा दिवस साधूला जास्त जास्त उदास करत चाललेला. पण तो तेवढ्यातच निश्चयानं मनात ठरवत होता की काही झालं तरी गाव सोडायचं नाही, या आपल्या काळ्या आईपासून दूर जायचं नाही. संध्याकाळ होताना पाखरं परतवायला आल्यागत ग्रामसेवक, भाऊसाहेब आणि देवाशिपाई साधूच्या वस्तीवर आले. राम राम झाले. साधूच्या बायकोनं पडवीत घोंगडं अंथरलं. सारे बसले. भाऊसाहेबांनी विचारलं,
1: मग काय ठरविलं? मग
2: कशाच?
1: अरे गाव सोडायचं.
2: म्या नाही सोडणार रे गाव.
3: अरे असं काय करतो या गाड्या तू? हा, ही राहिली दोन चार घरं उठली की आम्ही बी जाणार गाव सोडून. मग तू काही एकटाच राहणार आहे का इथं भूतावानी?
2: हा, एकटाच राहणार आहे भूतावानी.
3: अरे गाड्या, धरणाची भिंत बांधून झाली ना की पावसाळ्यात पाणी भरल आणि मग आपलं अख्खं गाव पाण्याखाली जाईल. अरे बाबा, तवा कुठं राहशील र तू?
2: नाही नाही, म्या भिंत नाही बांधून देणार.
3: अरे काय बोलतो, काम सुरू झालं लेका भिंतीचं.
2: हे बघे, म्या जाऊन आडवा पडन तिथं.
1: अरे लेका, काय लहान पोरावानी बोलतोय? आडवाला व्हायची कोशिश केली तर सरकार जेलात घालेल.
2: अरे जाऊ दे, घालू दे, परवा नाही.
1: आता
2: नाही नाही नाही, माझ्या काळ्या आईला सोडणार नाही मी.
1: अरे पण एवढा काय फरक पडतोय
2: आता? काय
4: अव, तुम्ही जेलात गेल्यावर आम्ही काय करायचं? म्या पोर आम्ही ती गभीर हातो आकलच हात आणि धरण बांधून झालं की दे तो फुकट्या तुडा टाकून, मग तुम्ही बसा आपली काळी माय काळी माय करा.
0: सर्वांना वाटलं साधू खूप चिडेल म्हणून, पण तो वाचा गेल्यागत गप्प राहिला. एकदम बायकोचं तोंड पाहत राहिला. देवा म्हणाला,
3: साधू अरे काय करणार र बाबा तू हिथं एकला राहून? ना कुणाची साथ ना संगत, मरतोय म्हणून कोणी पाणी बी पाजाय राहणार नाही इथं. एवढ्या खोऱ्यात तू एकलाच राहणार आहेस वैर? अरे बाबा, आपल्या माणसासनी सोडून एकलंच राहायचं म्हणलं ना तर माझ्या बी बुडाला काट येत्यात काट. अरे दादा, आपल्या पोरा बाळांचा इशार कर,
4: ऐका,
3: अजून त्यांचं व्हायचं आहे.
1: तर साधू, तुम्हाला उठवावं म्हणून सरकारचं कागद आला आणि तसं उठत नसला तर सरकार पोलीस पाठविल म्हण.
3: हे बघ साधू, येत्या काळुमाईच्या जत्रा आधी समजा गाव उठतोया. बघ हे बघ, तू बी निघ. अरे असं काय करतो, आपण नव्या गावात जत्रा करू ना.
4: मला बी असंच वाटतंय.
3: मग
4: आव आव, आपल्या अंगात धमक आहे. हिथं जसं आपण रान फुलिवलं तसं दुसरीकडे बी जाऊन फुलवू. अहो तिथं बी अशीच शेती करू, पीक काढू. इथल्या जमिनीला काय चाटायचं?
2: अग असं काय करते अगं, माती माती बी फरक असतो
4: गिना.
2: आपल्याला जलम दिला ती ती आपली आई.
4: पण
2: असं कुठं परक्याच्या आईला आपली आई म्हणताना हे बघ लय अवघड जात आहे अग.
3: ये भाजनात शोभल गाड्या, या वारात नाही शोभत ये.
1: मग काय ठरवताय?
0: साधू पडवीतनं दिसणाऱ्या आपल्या शेताकडे पाहत राहिला. मग तशीच त्याची नजर पुढं सरकत पल्ल्याडल्या रस्त्याकडे गेली. तो त्या रस्त्याकडे रोखून पाहत राहिला. दोन्ही गुडघे वर घेतले, त्यांना दोन्ही हातांची कव घातली आणि त्यावर हनुवटी टेकवत तो म्हणाला,
2: काय निघावंच म्हणतो आता. मग काय
1: जमीन कपाय का काय घेणार तुम्ही?
2: काय पैसाच घ्यावा म्हणतोय. काय सरकार काय कशी जमीन देईल काय काय सांगता येत नाही. बघतो माझं मी आता पैसा घेऊन. या घ्या आईला ऐकलं तर तशीच दुसरी आई काय कुठं ऐकत मिळतंय का ते?
1: तर आता आपल्याला कागदपत्र पुरी करायला तहसीलला जावं लागेल. आता कधी निघायचं?
2: निघू उद्याला. पर हे बघा, पर काळ वयची जत्रा केल्या बिगर मी गाव सोडणार नाही.

0: तिघं निघून गेले. त्या साऱ्या सांजभर साधू रानभैरी झाल्यागत शेता शेतातून फिरत राहिला, पुन्हा पुन्हा डोळे पुसत राहिला. त्याच्या पायात घुटमळत त्याचं कुत्रही फिरत राहिलं. मग पुढच्या हालचाली वेगानं झाल्या. साधू, देवा आणि भाऊसाहेब असे तिघं मिळून तहसीलला गेले. भाऊसाहेबांनी साधूच्या जागा जमिनींचा, उभ्या पिकांचा, गाई गुरांचा तपशील दिला, भरली विहीर नोंदवली. मग बऱ्याच कसल्या कसल्या कागदांवर साधूचे अंगठे उठवून घेण्यात आले. अंगात जीव नसल्यागत साधून ते दिले. प्रत्येक अंगठ्यागणित त्याच्या हृदयाचं भोक वाढत गेलं. रडू फुटायला पाहत होतं, पण लोकांसमोर रडता येत नव्हतं. त्या कागदानुसार साधून आपली सारी मालमत्ता सरकारला 90,000 रुपयात विकली होती. आणखी 2 आठवड्यांनी त्याला त्याची रक्कम मिळणार होती. ते पैसे मिळाल्यावर तो वाटेल ते करायला मुख्त्यार होता.
1: देवा,

त्या आठवड्यात देवानं आणि उरलेल्या कुटुंबांनी गाव सोडलं. माणसाविना गाव ओकोबोकं झालं, भंगड झालं. एक किडूक सुद्धा राहिलं नाही गावात. ग्रामसेवक आणि भाऊसाहेबांचंही तिथं काम संपलं. कागदोपत्री कायदेशीररित्या गावातल्या शेवटच्या माणसानं म्हणजे साधूनंही गाव सोडलं होतं. भाऊसाहेबांना आता या गावाशी काहीच घेणं नव्हतं. साधू आता हालतो की नाही याला ते जबाबदार नव्हते. साधूलाही मोकळं गाव भयानक वाटू लागलेलं. पण तरीही तो काळूमाईच्या मूळ ठाण्यावर तिची जत्रा करणार होता. गावाच्या अगदी माथ्यावर भलं मोठं मैदान होतं. त्याच्या मधोमध काळूमाईचं जुनाट छोटेखानी देऊळ. खरं म्हणजे काळूमाय रानोमाळची देवता. पण या गावात मात्र ती पांढरीत येऊन गावाच्या मध्येच ठाण देऊन बसली होती. काळूमाय म्हणजे शेंद्रानं माखलेला एक मेणचट दगड. पण सारं गाव टरकायचं तिला. गावाची रक्षणकर्ती देवी होती. तिची शपथसुद्धा घ्यायला लोक घाबरायची. पण आता अख्ख्या गावात तिला टरकण्यासाठी सुद्धा कुणी उरलं नव्हतं. विठ्ठल महादेव असे कोरलेले देव गावकऱ्यांनी जाताना त्यांना उचलून नेलं होतं. पण नुसते दगड देव बेवारशागत पडून होते. अवाढव्य मारुती उचलता येत नाही म्हणून तसाच पडला होता. गावाबाहेरच्या पिंपळाखाली होता तो. तर नव्या गावठाणात एका नव्या दगडाला शेंदूर फासून लोकांची नवी काळूमाय उभी राहिली होती. गेल्या वर्षापर्यंत काळूमायची जत्रा जंगी भरायची. इथं माणसांचा नुसता खकाना उठायचा. शेपाशे बकर पडायचं. नारळाच्या कवट्यांचा ढीक व्हायचा. ढोल लेजवांचे बेहोश डाव रंगायचे. देवांच्या काठ्या नाचायच्या. सारी पंचक्रोशी लोटायची. पण यावर्षी देवीच्या नशिबात हे सुख नव्हतं. पंचक्रोशीतली सारीच माणसं परागंदा झालेली. गावात तर चिटपाखरूही नव्हतं. आणि साधू तर ठरवत होता की देवीची जत्रा एकट्यानंच करायची. भगभग ऊन, निर्जन उजाड गाव, सूर्य माथ्यावर आणि गावातल्या साऱ्या घरांची दारं उघडी. अशा वेळी साधूनं घरातला जुना ढोल काढून खांद्याला लावला आणि बायको पोरांना घेऊन तो रानातनं गावात आला. बायको त्याच्या मागं हातात निवदाचं ताट घेऊन. भक्क रिकाम गाव पाहून तिच्या छातीत दडपण आलं. काळूबाई समोरच्या मोकळ्या पटांगणात ढोल घुमू लागला. साधूची पोरं विना लेजीमच ढोलाच्या तालावर मैदानभर नाचू लागली. वेडी वाकडी झटके आल्यागत लेजमाचे पैत्रेही नीट जमत नव्हते त्यांना. साधूची बायको देवीच्या समोर बसून देवीला तांब्यात आणलेल्या पाण्यानं न्हाऊ घालत होती. तिला हळद कुंकू वाहत होती. स्वतःच्याही माथ्याला ती बोटं टेकवत होती. खणा नारळानं देवीची ओटी भरत होती. देवीला गोड निवद दावत

दोनच दिवसांपूर्वी ते साधूच्या शेताखालच्या नदीत येऊन उतरले होते. चार दोन चिल्ली पोरं, दोन बाप्पे, दोन बाया. ढोलाचा आवाज ऐकून ते गावात आले होते आणि विचित्र नजरेनं चार माणसांनी साजऱ्या केलेल्या जत्रेकडं पाहत राहिले होते. दृश्य खरंच विचित्र, अशुभासारखं, गूढ तरीही भकास. जत्रेनिमित्त साधूच्या बायकोनं गोडाचं जेवण केलं. काळूमाईची जत्रा म्हटलं की सारा निवत खारा, पण साधूचा निवत मात्र गोडाच असायचा, जेवणही गोडाचं. पुरणपोळ्या, सार, भात, गुळवणी, कुरड्या, पापड्या. दरवर्षी जत्रेच्या कारणानं येणाऱ्या जाणाऱ्या पाहुण्या रावळ्यांची वर्दळ असायची. यावर्षी घरातल्या चार माणसांशिवाय दुसरं कुणीच नव्हतं.

0: चौघं रानात परतले. बायकोनं साधूला जेवायला चलायला सांगितलं. तसा बेचैनपणे साधू बायकोला म्हणाला,
1: आव आव चला जेवाय, चला चला ताट वाढलं या, उठा.
2: एक ताट वाहिलं काढ ग.
1: आणि ते कोणाला?
2: अगं ते तिकडं नदीत कातवडी उतरल्यात. हा बिचाऱ्यांची पोरं खात्याला दोन दोन घास.
1: काय वाय तरी
2: एक काढ.
0: त्याच्या बायकोनं ताट केलं. साधून ते स्वतःच घेऊन नदीत कातकऱ्यांच्या तिथं पोहोचला. नदीच्या वाळूत भर उन्हात त्यांचा दोन हातांचा संसार गाठोड्या बोचक्यांचा. एका बाजूला तीन छोट्या दगडांची चूल, तिच्यात थंड राख, अर्धवट जळलेल्या काड्या. एका झाडाच्या सावलीत सारे कातकरी बसलेले, पोरं वाळूत खेळत असलेली, सर्वांच्या अंगावर लाजे पुरते, वर्षानुवर्ष अंगावरून काढले नसतील असं वाटणारे कपडे, अंगाची आबदाच एकूण, किडकिडे मळकट देह. साधू दर साल कातकरी पाहत आलाय, पण त्यांची दखल घेण्याचा त्याच्या आयुष्यातला हा पहिलाच प्रसंग. त्यानं ताट त्यांच्या समोर ठेवलं.
2: घ्या की देवाचा परसाद आहे, लेकरांच्या तोंडात घाला.
0: चमत्कारी नजरेनं कातकरी ताटाकडं आणि साधूकडं पाहत राहिले. आणि मग त्यातला एक झिपऱ्या मोकाट वाढलेला कातकरी म्हणाला,
3: आम्ही तोच रेकडचं खात नाही काय?
2: अरे देवाचा परसाद आहे यो.
3: नग
0: कातकऱ्यांनी ताटाला हातही लावला नाही. साधूला उगीचच अपमानित वाटलं. शेवटी विस्कटल्या गत त्यानं विचारलं,
2: तुम्ही नाही होय रे गाव सोडणार? नाही म्हणजे पुढं कंच्या गावाला जाणार?
3: आता जाणार ना नदी काटानं. आम्हाला कंच गाव नाही, घर नाही, नदी नदी ना फिरतो आम्ही.
2: म्हणजे तुम्ही धरण होणार म्हणून इथनं हालणार नाही वय?
3: नाही, धरण झालं तर बरं होईल ना बाबा.
2: हा
3: पाणी राहील ना इथं कायम, आम्हाला मासा गाव द्याल मास.
0: साधूला झटका बसला. या कातकऱ्यांना बरंच आहे धरण झालं तर, पाणी साठेल, मासे मिळतील, यांचं पोट चालेल. कातकऱ्यांचं जगणं असंच उपऱ्याचं. नदीची वाळू खबदाड हा ठिकाणा, घर नाही, शेती नाही, गावं नाहीत, यांचं सारं बरं आहे. साधूनं उठता विचार केला आणि उद्वेगानं त्यानं वाढून आणलेलं ताट तप्त वाळूत उधळून दिलं. किर्र रात्र झालेली, भयान काळोख. साधू एकटाच काळंत्री वाट तुडवत चालला होता. आज दुपारीच तहसीलला जाऊन पुन्हा बरेच अंगठे देऊन त्यानं आपल्या जमिनीची रोख किंमत हातात घेतली होती. मग त्यानं बायको पोरांसाठी थोडा बाजार केला आणि तो परत निघाला तेव्हा सांज दाटून आली होती. तहसीलपासून दोनगावपर्यंत यायला त्याला धरणावरचा कामाचा ढंपर भेटला. तिथून पुढं साधूला पायीच स्वतःचं गाव गाठणं भाग होतं. या भागात येणाऱ्या साऱ्याच गाड्या आता बंद झाल्या होत्या. साराच परिसर निर्मनुष्य झालेला, काळं कुत्रंसुद्धा उरलेलं नाही. तिथं गाड्या येणार कुणासाठी? गाड्यांची वाहतूक फक्त डोणगावपर्यंत, तीही फक्त धरणावरच्या कामाच्या गाड्यांची. साधू डोणगावात उतरला तेव्हा रात्र चढायला लागलेली. साधू तसाच अंधार वाट तुडवत आपल्या गावाकडं निघाला.

0: आपण जमिनी विकल्याच्या भावनेनं त्याचं मन खिन्न झालं होतं, डोकं विकल झालं होतं. भान नसल्यागत तो चालत होता खरा, पण मधूनच आतल्या कोपरीच्या खिशात ठेवलेल्या नोटांचे चटके बसल्यागत त्याला झालेल्या व्यवहारांची आठवण यायची आणि तो लगबगीनं पावलं टाकायला लागायचा. खूप लांब जायचं होतं तसं. आता एक दोन दिवसातच साधू एकटाच गाव सोडणार होता, दुसरं कुठलं तरी चांगलं गाव गाठणार होता, तिथं आपल्या जमिनीसारखी जमीन बघणार होता, विकत घेणार होता, मग एक झोपडी झटपट बांधणार होता आणि पुन्हा रानात पिकं भरायला आणणार होता. पुन्हा हिरवं भजन, जमल्या साधू सारं नव्या गावठाणातच करणार होता, त्यासाठी देवाची मदत घेणार होता. मध्यरात्र होता होता साधू आपल्या घराजवळ आला. त्याचं कुत्रं चाहूल घेऊन त्याच्याजवळ आलं. साधूनं मायेनं त्याचं डोकं खाजवलं, किंचित थपकून त्यानं मिट्टा अंधारातच आपली शेतं ओलावल्या नजरेनं पाहण्याचा प्रयत्न केला. सारी शेतं ओकी ओकी होती. मध्यंतरी दिवस दिवस खपून त्याच्या बायकोनं आणि त्यानं सारी पिकं काढली होती. गहू मळला होता. त्याच्या दोन पोरांच्या चिमुकल्या हातांनी त्यांना भरपूर मदत केली होती. झोपडीचं दार वाजवलं त्यानं, बायकोनं दार उघडलं. सवयीप्रमाणे ती म्हणाली,
1: आले का तुम्ही, चल जेवाय वाढते.
2: नग भूक नाही.
1: अहो असं काय करता, दोडचं खावा की.
2: नग नग
1: बर. हा
0: ती झोपेच्या अंमलात होती, तशीच पडून लेपाट्यात जाऊन पडली, लगेच झोपली सुद्धा. थोडा वेळ साधू निवांत निजलेल्या बायको पोरांकडे

0: लहान पोराच्या रडण्याचा आवाज आला. साधू दचकला. मग त्याच्या लक्षात आलं की नदीत उतरलेल्या कातकऱ्यांचं एखादं पोरग रडत असावा.
1: अरे बापर, ओढ्या आवळाखाली पडले असतील बिचारे. काय रे देवा, काय जगणं हे, काय कसं काय जगत असतील राव. रोज खायला आणि प्यायला काय करत असतील. नदीला तर काय पाणीच नसते आणि मासे कुठून येणारे. आणि कंदमुळं खाऊन जगतात म्हणावं तर एवढी जंगलं तरी कुठे इथं. कसा काय रोजचा खर्च निघतोय आणि काय का कुठं चोऱ्या मारायच.
0: चोऱ्या, चोऱ्या हा शब्द अचानक मनात उमटला आणि साधूचा हात झटकन कोपरीच्या खिशावर गेला. नोटांची पुडकी खिशात होती.
1: अरे बापरे,
0: एकाएकी साधूला रात्र असह्य वाटली.
1: एवढी मोठी रक्कम आहे आपल्याकडं. अगं आता हे आपला शेवटचा आधार घे. समजी जमीन आणि जायदाद आपण सरकारच्या नावं करून टाकली, आता आपला काय अधिकारच नाही याच्यावर. समजा सरकारचं नव का, म्हणजे आपला आता आपल्या खिशात असलेल्या या नोटाच फक्त आपल्या वय. आता आपली बायका पोरांचं समजा याच्यावरच अवलंबून. आणि या नोटांची जर चोरी झाली तर.
0: साधू थरथरला. त्याला ती कल्पना साहवे ना.
1: म्हणजे नोटांचं काय झालं तर आपलं काय. आपण संपलोच की म्हणजे म्हणायचं बायका पोरं बी समजेल. काय पुढच्या आयुष्याला काय अर्थ सुरणार नाही. आपली सळी समजे दहिना होऊन जाईल. बापर, नोटा तर नीट जपल्या पाहिजेत बाबा. आणि समजा म्हणजे चोर ज्या घरचं मीठ खात्यात त्या घरी चोरी करत नाही म्हणत्यात. हा म्हणजे त्यांचा तसाच तर काही हेतून असाल ना. बापरे,
0: साधूच्या मनात संशयाचं भूत शिरलं आणि तो नोटांच्या काळजीनं विचारात गरगरू लागला. कुणाला दिसणार नाही आणि कळणार नाहीत अशा रीतीनं या नोटा लपून ठेवण्याची गरज त्याला भासली आणि तो तशी योग्य जागा शोधू लागला. एवढ्या वर्षानंतर आज त्याला पहिल्यांदाच आपली झोपडी तकलादू वाटली. एखादा चोर सहज डोबळा पाडून आत येऊ शकेल असं त्याला वाटलं. तसं धिप्पाड कुत्रं होतं म्हणा, पण कित्येक कुत्री पाळणाऱ्यांच्या घरी मोठ्या चोऱ्या झाल्याची बरीच उदाहरणं साधूनं ऐकली होती. त्यामुळं कुत्र्याचा भरोसा वाटेना त्याला. गाडगी मडकी भांडी कुंडी दिसली त्याला.
2: आवो आवो, झोपा की आता काय चालले खुडगुडतावा, झोपा.
0: पण त्यांचाही भरोसा नव्हता. चोर ही भांडी सहज उचकू शकतात, पेट्या तर हमखासच चापसतात. मग त्याला वाटलं
1: बाबा या अंगावरच आपलं कोपरीतच नोटा लपवून ठेवावेत. असं करावं या ल्यापाट्यात मुरगटूनच झोपाव. आणि समजा चोराने आपल्या बापरे, चोराने उठवून गळ्यावर कुराडून कोयता काहीतरी ठेवलं म्हणजे समजी झडती घेतली म्हणजे मग अरे बापरे सार डबलच त्यांच्या हातात की. आ
0: त्याला कशाचीच खात्री वाटेना. बराच वेळ तो नोटा ठेवायला सुरक्षित जागा शोधत राहिला. नोटांना घाबरला. मग फिरता फिरता एकदम त्याची नजर चुलीकडे गेली आणि काहीतरी सापडल्याचा त्याला आनंद झाला. चूल आता शांत थंड होती. वैलाची चूल होती ती. वैल म्हणजे चुलीला जोडूनच एकाच मातीत केलेली शेगडी. चुलीतनं वैलात जाईल असं एक छोटंसं भुयार असतं. चुलीत आग पेटवली की त्या आगीचा एक फाटा त्या भुयारातनं वैलात शिरतो आणि वरच्या तोंडातनं बाहेर पडतो. त्यामुळं चुलीवर ज्यावेळी एखादा पदार्थ शिजत असेल त्याचवेळी वैलावर दुसरा पदार्थ शिजत राहतो. चुलीतनं आतनं असलेलं बीळ सोडलं तर वैल तसा बंदिस्तच. त्यातमध्ये छोट्या छोट्या सळ्यांची त्याला जाळीही असते. बाहेरून आत काही ठेवलंच तर अजिबात कळणार नाही. साधू दिलासला. कुंभाराच्या वैल बनवणाऱ्या डोक्याचं त्याला आयुष्यात पहिल्यांदा कौतुक वाटलं. नोटा ठेवायला याप्रती कुठलीच जागा चांगली सुरक्षित नाही असं वाटलं त्याला. आणि आपल्या डोक्यानं अशी जगावेगळी जागा शोधून काढली याची त्याला कमालच वाटली.
1: हा हा हा, हे झकास जमलं. हे व्यालाचं झकास जमलं. गुप्त पेटीचे हे, कुणाला पण संशय येणार नाही आता. काय किती बी तल्लक बुद्धीचा चोर आला ना गई. या जागेचा काय शोध लागणं शक्य नाही. आणि मी तर म्हणतो चुलीच्या वाईलात कुणी नोटा ठेवते हे खरंच वाटणार नाही कुणाला. आणि बाहेरून तर दिसणार पण नाही. हे ज्या का जमलं.
0: साधून सावधपणे इकडे तिकडे पाहिलं, बायको पोरं दमदार झोपलेली, बाकी सारे शांत. नदीत ते कातकऱ्याचं पोरंही रडायचं थांबलेलं. साधू चुलीकडे सरकला, खिशातून नोटांची

0: बाहेरून अजिबातच वाटेना की आत नोटा असतील म्हणून तो निश्चिंत झाला आणि पोरांच्या शेजारी येऊन लेपाट्यात शिरला. तोवर रात्र चांगलीच उताराला लागली होती. दिवसभर खूप थकला होता साधू मनानं तनानं, त्यामुळे पडता क्षणी त्याचा डोळा लागला. थोड्याच वेळात तो घोरू लागला. साधू जागा झाला तेव्हा बरंच उजाडलं होतं. दिवस बराच वर आला होता. रात्री झोपायला उशीर झाला होता, त्यामुळं त्याला उठायलाही उशीर झाला होता. लेपाट्यात पडल्या पडल्या त्यानं अंगाला आळोखे पिळोखे दिले, अंगावरची झोप झटकण्याचा प्रयत्न केला. मग डोळे उघडले, झोप पूर्ण संपली. त्याच्या कानावर रपाक रपाक असा आवाज ऐकू आला. साधूनं पडल्या पडल्या मान वळवून आवाजाच्या दिशेनं पाहिलं तर बायको चुलीपिढं बसून भाकऱ्या थापत होती. चूल पेटलेली होती. साधूला नोटा आठवल्या आणि झटका बसल्यागत उठत जीव घेणं उसळत तो चुलीकडं झेपावला. बायकोनं भल्या सकाळीच कधीतरी चूल पेटवली होती. तिनं सकाळपासूनच चुलीवर मशेरी भाजणं, चहा करणं, स्वतःचं पोरांचं आंघोळीचं पाणी गरम करणं असले प्रकार केले होते. चूल पेटवताना आधी वैलातनं आज थोडी जास्तच घुमसती आग बाहेर येते असं वाटलं तिला, पण तिनं दुर्लक्ष केलं होतं. आता ती स्वयंपाकात होती. चुलीवर भाकरीचा तवा होता आणि वैलावर कालवणाचं भगुलं आणि खाली धडाडती आग. साधून एका झटक्यात ते भगुलं आणि तो तवा उधळून दिला.
1: आव आव काय करताय तुम्ही? आव
2: ये
1: काय
2: करताय?
1: काय करताय तुम्ही?
2: काय केलं तू? हा
1: भाकर पडली तू.
2: अगं हा तिकडे ये रे. काय तू काय करून ठेवत?
0: सगळं कालवण उधळलं गेलं. बायको आवाक झाली. उकलट्या कालवणात भिजली बसलेल्या चटक्यांनी बोंबलत सुटली. साधूनं तिला ढकलून स्वतः पेट्ट्या चुलीच्या आगीत बेभान होऊन हात घातला आणि तसाच बिळातून हात सारत वैलातून आग उपसू लागला. जळती लाकडं आणि निखारे उधळू लागला. आगीशिवाय अपेक्षित असं हाती काही लागेना. साधूचा चेहरा भयंकर झाला त्यावेळी आणि मेंदूच्या पार ठिकऱ्या उडू लागल्या डोक्यात. जोरा जोरानं वेड लागल्यागत किंचाळत साधू वैलातली आग उपसतच होता. पुरलेलं प्रेत उपसणाऱ्या पिसाळलेल्या लांडग्यासारखा आपला हात भाजून निघतोय याचंही त्याला भान नाही. कालवणानं भाजलेली बायको आणि किंचाळणं ऐकून धावत आलेली पोरं वेड्यागत साधूकडे पाहत होती चक्रावून. आणि बाहेर त्याचं कुत्र वर तोंड करून रडू लागलं होतं बेसूर.
3: काळी आई आणि नोटा. राजन खान लिखित कथा श्रोते हो आत्ताच आपण ऐकलीत. वाचन करणारे कलाकार होते अजित सातभाई, अनंत कान्हो, रवींद्र खरे, अरुण सोळंकी, रवींद्र खासनीस, बाळाजी देशपांडे, कांचन पंडित. शीर्षक संगीत होतं आशुतोष कुलकर्णी यांचं. सादरकर्त्या होत्या गौरी लागू. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
4: आकाशवाणीच्या संग्रहातून या कार्यक्रमातील कथांतर या मालिकेचा भाग 4 आत्ताच आपण ऐकलात. आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. आता ऐकूया मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार.

श्रोते हो, कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकलं बल्लारी मार्तंड चित्रपटातलं सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातलं हे गीत. गीतकार होते ग दि माडगुळकर, संगीतकार वसंतराव पवार, माफ करा, संगीतकार वसंत पवार. यानंतर ऐकूया हा खेळ सावल्यांचा या चित्रपटातलं महेंद्र कपूर यांच्या स्वरातलं हे गीत. गीतकार सुधीर मोघे, संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर.

महेंद्र कपूर यांच्या स्वरातल्या या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा गीतबहार हा कार्यक्रम समाप्त होत आहे. रात्रीचा 1 वाजला आहे. आता वेळ झाली आहे नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमाची. या कार्यक्रमात भगवान सहजराव यांच्या उपशास्त्रीय गायनात त्यांनी गायलेला राग पिलू ठुमरी आणि राग पहाडी दादरा आपण ऐकूया. त्यांना तबला साथ केली आहे अतुल ताडे यांनी, तर हार्मोनियम साथ आहे जयंत फडके यांची. पिलू ठुमरीचे बोल आहेत नाही आए मोरे घनश्याम, आणि पहाडी दादरा रागाचे बोल आहेत सय्याविना घर सुना. ऐकूया भगवान सहजराव यांच्या उपशास्त्रीय गायनात राग पिलू ठुमरी आणि पहाडी दादरा.

नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम संपला. भगवान सहजराव यांच्या उपशास्त्रीय गायनात त्यांनी गायलेला राग पिलू ठुमरी आणि पहाडी दादरा आपण ऐकत होतात. त्यांना तबला साथ केली होती अतुल ताडे यांनी, तर हार्मोनियम साथ होती जयंत फडके यांची. यानंतर ऐकूया मालिका विशेष.

0: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ। लावण्य रंग
1: श्रोतेहो नमस्कार। लावण्यरंग कार्यक्रमात आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। लावण्यरंग कार्यक्रमात सध्या आपण फडावरची लावणी कशी असते ते जाणून घेत आहोत। पत्नीला घरी ठेवून लढाईवर जाणे हा पेशवेकाळातील सर्वसामान्य अलिखित नियमच होता, पण पती घरी नसल्यामुळे पत्नीची कुचंबणा होत असायची, पतीच्या आठवणीनं ती व्याकुळ व्हायची आणि अशा विरहिणीची तळमळ शाहीर होनाजी बाळा यांनी आपल्या लावणीतून व्यक्त केलेली आहे। त्यांनी असं लिहिलं आहे, दिवस पाचवा मला चेतेला विषया नळ अंतरी, काय करू सखा नाही घरी, पुरुषाला मोकळे मार्ग बाहेर गोष्टी संधीसी, काय स्त्री जातही व्यर्थसी, डोंब हृदयी पेटला विषय तक्षके डंखिले मला, एवढा का ईश्वर क्षोभला, सुखसंपत्ती सर्व असून जीव माझा झाला पिसा, कधी अलिंगीन आपुला पती, या सुखसेजेवरी आता राहवईना मला, पती येईसी योजना करा। अशाच एका पती दूर गेलेल्या विरहिणीच्या भावना लोकशाहीर रामजोशी यांनी देखील हळुवारपणे एका लावणीमध्ये मांडलेल्या आहेत। ती लावणी आपण कोणती आहे ती बघणार आहोतच, पण त्यापूर्वी बाळकराम आणि सहकाऱ्यांनी गायलेलं अंगाई या चित्रपटातलं एक गाणं ऐकूया।

0: अग थाम कारभार नी थाम किती करू मन धरणी किती करू मन धरणी
1: अरे मी नाही थांबायची जा
0: हात जोडून पाय

लोकशाहीर राम जोशी यांनी विरहिणीची व्यथा एका रचनेमध्ये केलेली आहे. झाली तरुणपणाची धूळ, पती नाही शेजेवरी सुंदरा रडे मूळ मूळ. हा वसंत ऋतू अनिवार, करी मदन रशांचा मार, बहुत बेजार, आता काय करू मी संसार. सर्पा परिगमती गडे गळ्यामध्ये हार, जासूद करीती येर झरा, नाही पत्र साजणी कधी ते तपशील वार. या विरह समुद्रा पार, कधी होईल बाई येती कधी सरदार. बाई सर्व सुखाचे मूळ, तो दिलवर मला होईल कधी अनुकूल. पिंगळा सकाळी शुभ बदला पांगुळे. लावणीतली ही स्त्री पतिनिष्ठ आहे, पती भेटत नाही म्हणून ती थोडीशी दुःखी कष्टी झालेली आहे आणि पतिप्रेमामुळेच तिला विरहाच्या यातना सहन कराव्या लागत आहेत. तिचा पती प्रवासाला म्हणजे मोहिमेवर निघालेला आहे, तेव्हा ती व्याकुळतेने म्हणते, नूतन वय दोघांचे सारखा जोडा गे बाई, पती प्रवासा जाती हौस मनाची पुरली नाही. सासू सासऱ्याच्या घरीच आजवर होते मी अज्ञान, बाळदशा अगदीच आले नव्हते मजला न्हाण. आता उमेदीत आले समजले हो पुरते ज्ञान, तो पती निघून जातो मारून प्रीतीचे बाण. या लावणीतलं नायिकेचं दुर्दैव असं आहे की ती वयात आल्यानंतरच तिचा पती प्रवासाला निघालेला आहे, त्यामुळं ती म्हणतीये, कोण उपाय करावा मी घरची सासूरवासी, दर्द जीवातील माझा मी सांगू कोणापाशी. दोन गोष्टी समजावून सये सांग भ्रता राशी, येथेच ईश्वर येईल म्हणावे द्रव्यांच्या राशी. नित्य उठून अंतरी प्रार्थना करीते देवापाशी. पती घरी राहतील असा कधी पावेल नवसासी. अशा पद्धतीच्या या लावण्या पूर्वीच्या शाहिरांनी करून ठेवलेल्या आहेत. आता सुलोचना चव्हाण यांनी गायलेली एक गवळण आपण ऐकणार आहोत, कशी जाऊ ग मथुरेला.

त्या काळामध्ये प्रियकर आणि प्रेयसीची प्रेम प्रकरणं लपून छपून चालत असायची, कारण अनेक बालविवाह व्हायचे, त्यामुळं नवरा जरा दुधखुळा आहे असं त्या प्रेयसीला वाटायचं. तो तिला आवडत नसायचा आणि मग तिचं दुसऱ्याच एका तरुणावर प्रेम बसायचं. मग तो तरुण तिच्यासाठी झुरलेला असायचा. तेव्हा त्या झुरलेल्या तरुणाला ती म्हणते, वेणीफणीच्या मिसे सकाळी दर्शनास येते, सुखाने अलिंगन देते. कार्य साधुनी उघडन भावे किती यास्तव भीते, बातमी तुमची नित्य नेते. तुम्ही जितके पाजल पाणी मी पहा तितके पिले, झाली चुकी माफ करून घेते. अलीकडेच घरचे वाटू लागले भय, परिहार सर्वहरी करील निसंशय. विश्वास असू द्या मजकडे लावा लय, दृष्टीस पडत जा का मांडिली हय गय. अशाच प्रकारची आणखीन एक प्रेयसी आहे, ती सासूरवाशिणी आहे, पण तिचंही एका प्रियकरावर अतिशय प्रेम आहे आणि त्याच्यासाठी ती अंधाऱ्या रात्री पाऊस असतानाही त्याला भेटायला आलेली आहे. तेव्हा शाहिरांनी जे कवन केलं ते असं आहे, पाऊसवर पडतो आहे रात्र सख्या अंधारी, भिजते तुझसाठी केव्हाची द्वारी. कोठून तुसी केला स्नेहसंग सख्या पहिल्याने, होसी नित्य वेडा न्याहाळून मला पहिल्याने. किती पुसू डोळे धाऊ धाऊ तुझ्या शेल्याने, सांड कर माझी दोन दिवस स्वस्थ निजल्याने. मी सासुरवासी आब जाईल उघड हसल्याने, होईन जनी चर्चा एकांती आपण बसल्याने. प्रियकराला देखील प्रेयसीचं वेड लागलेलं असतं, ध्यानी म्हणी त्यालाही तिचीच आठवण येत असते. तो काय म्हणतो ते जाणून घेणार आहोत एका ढंगदार अशा लावणीनंतर. उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांनी गायलेली महादा देवकाते यांची रचना आपण ऐकणार आहोत. जय तुळजाभवानी चित्रपटासाठी ही रचना संगीतबद्ध केली आहे राम किंकर यांनी.

प्रियकराला देखील प्रेयसीचं जे वेड लागलेलं असतं त्यावरती शाहिरांनी जे कवन केलं ते असं आहे, प्राण प्रियकरणी तुझे स्वरूप आणूनी ध्यानात, दोन्ही हात धरूनी घाली तो विडा वदनात, जवळ जणू बसली शृंगार सदनात, गळा मिठी मारून मोहिले सखे वचनात, अशी पडे दृष्टी गोजिरी मूर्त सदनात, जागेपणी पाहता एकटाच मी मंदिरात। प्रेयसी जवळ नसल्यामुळं प्रियकराची अशी अवस्था झालेली आहे। प्रेयसीची अवस्था फारशी वेगळी नसते, ती देखील त्याला तसंच म्हणते, नका होऊ कष्टी मला प्राण सख्या प्रिय पात्रा, वचन कोठे ढळता जिभ शेंड्यापासून कापा, फकीरण होईन मी करीन यात्रा, जिता आणि मेल्या द्या माती कोमल पाया, माझी मी राजी झाले तुम्हा निरधारी, मनापून भोगावी तसी नेऊन मंदिरी। प्रियकरासाठी स्वतःचा संसार सोडून प्रेयसी फकीरण होण्यास तयार आहे, शिवाय ती प्रियकराला दिलेल्या वचनानुसार वागण्यास तयार आहे। तशी जर ती वागली नाही तर कात्रीनं जीभ कापून टाका असं ती प्रियकराला सांगते आहे। याचाच अर्थ तिनं मनापासून प्रियकराला पसंत केलेला आहे। तेव्हा प्रियकर तिला असं म्हणतो, आम्ही तर दर्दी इश्काचे भुकेले प्राणी, शेवट कर सखे तू आहेस गुणाची खाणी, मनी नको आणू संशय भयाची कहाणी, शिरी जरी गेले तरी देतो सोड घे पाणी, तुसी स्नेह कैसा मोहराची लाधली गोणी, ईश्वर दिधली रूपवती आम्हा सराणी। असं एकमेकांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या प्रियकर आणि प्रेयसीचं चित्रण अनेक नाट्यमय संवादातून लावण्यांमधून पूर्वीच्या काळी लिहिलेलं असायचं। जेव्हा फडावर ही लावणी वाद्यसंगीताच्या सामर्थ्यानं साभिनय सादर केली जात असते तेव्हा प्रेक्षकवर्ग निश्चितच या लावणीतून रंगून गेलेला असायचा। चला यानंतरची आणखीन एक ढंगदार आपण लावणी आपण ऐकणार आहोत। उषा मंगेशकर यांनी गायलेली ही लावणी सुरवंता चित्रपटातली आहे, माझा बांधा उपवर झाला।

श्रोतेहो, लावण्यरंग कार्यक्रमात आज आपण फडावरच्या लावण्या कशा असतात आणि वेगवेगळ्या शाहिरांनी त्या कशा लिहिल्या आहेत हे आपण जाणून घेत आहोत. आणि विशेषतः प्रियकर आणि प्रेयसी यांच्यावरती आधारित ज्या लावण्या शाहिरांनी लिहिलेल्या आहेत त्यांच्या रचना कशा आहेत ते आपण जाणून घेतोय. प्रियकर आणि प्रेयसीच्या चोरट्या प्रेमाचा आणखीन एक नमुना शाहिरांनी लिहून ठेवलेला आहे. रात्रीच्या वेळी प्रियकर गुपचूप प्रेयसीच्या घरी आलेला आहे आणि तो तिला हळू आवाजात साथ घालतोय. त्यांनी लिहिलंय, हे नेत्ररमणे सखे गुणनिके, रात्रव चौथे घडी, उघड मागल्या द्वाराची कडी, तारुण्य दशा मुख चंद्र कळा टवटवी, सुकुमार अंग नूतन नवी, हा मदन बाण चेतला आमचे जीवी, सर्व अंग सखे गमेना तुझविणा मज पळघडी. प्रेयसीच्या आठवणीनं प्रियकराच्या अंगी मदन बाण चेतलेला आहे, त्यामुळं प्रेयसीला घराच्या मागच्या दाराची कडी काढण्यास तो सांगतोय. घरामध्ये प्रेयसीनं प्रियकराचा आवाज ऐकलेला आहे तेव्हा ती मागच्या दाराची कडी काढून त्याला आत घेण्यास कोणती अडचण आहे ते देखील एका कवनातून सांगते. सुकुमारा सख्या सुंदरा कसे याल तुम्ही तरी, पिता माता बंधू मंदिरी, मुंगीस होईना वाट असी जप्ती आहे मज परी, रक्षिती भावजय परोपरी, तुम्ही तर इश्कबाज मोहिले मजला मधोत्तरी. घरातील सर्वांचं लक्ष त्या तरुणीवर आहे. तिला भेटायला तिचा प्रियकर आलेला आहे, त्याला भेटण्याची तिलाही आतुरता लागलेली आहे. पण भेटायचं कसं? घरातल्या सगळ्या लोकांसमोर हे शक्य आहे का? पण प्रेयसी चतुर आहे, हुशार आहे. तिनं कुणालाही शंका येणार नाही अशी युक्ती शोधून काढलेली आहे. ती युक्ती कवनामध्ये कशी लिहिली आहे ते जाणून घेऊया एका ढंगदार लावणीनंतर. सुनबाई ओटी भरून जा या चित्रपटातली एक ढंगदार लावणी आता आपण ऐकणार आहोत. पाहुणं राहता का वस्तीत.

0: बोला ना।
1: बरे तर श्रोते हो, याबरोबरच आजचा लावण्य रंग कार्यक्रम आता संपला। अभिराम सराफ आपला निरोप घेतोय, नमस्कार।
2: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ। लावण्य रंग
3: मालिका विशेष या कार्यक्रमातील लावण्य रंग या मालिकेचा भाग 97 आपण ऐकलात। ही आकाशवाणी सोलापूर केंद्राची निर्मिती होती।

0: श्रोतेहो, महिलांचे प्रश्न सोडवत त्यांना व्यासपीठ देणाऱ्या अनेक सामाजिक संस्था आपल्या आसपास कार्यरत असतात. अशा काही संस्था एकत्रितरित्या व्यापक प्रमाणात कार्य करू शकतात आणि याविषयीचे अनुभव सांगण्यासाठी आपल्या भेटीला येत आहेत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर विंदा भुसकुटे.
1: ज्या ज्या महिलेला आपलं स्किल दाखवण्याची इच्छा आहे किंवा त्यावर तिला काही कमाई होत असेल तर अतिशय माफक अशा दरामध्ये तिला ती संस्था आम्ही अवेलेबल करू.

0: करून द्यायचं की तिने ते तेवढ्या तास येऊन त्याचा वापर करावा, आपल्या संसाराला थोडाफार हातभार लावावा आणि सन्मानाने जगावं.
1: आम्ही साऱ्या जणी विंदा भुसकुटे यांची मधुलिका नेरूरकर यांनी घेतलेली मुलाखत आणि त्यापूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रोतिका अवश्य ऐका मंगळवारी 6 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर आणि प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्मवर.
2: मध्यरात्रीचे 2 वाजत आहेत. आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. आता ऐकूया गम्मत जम्मत.
3: नमस्कार बालमित्रांनो, मी प्रतिभाताई तुम्हा सगळ्या बालमित्रांचं आपल्या गम्मत जम्मत या कार्यक्रमात अगदी मनापासून स्वागत करते. कसे आहात तुम्ही सगळे? मला माहिती आहे तुम्ही छानच आहात. तुम्हाला नवनवीन कपडे घालायला आवडतात ना? कोणाला सुंदर फ्रॉक आवडतो, कोणाला छान शर्ट, तर कोणाला रंगेबिरंगे कपडे. मला माहिती आहे तुम्हाला छान छान कपडे घालायला आवडतात. पण फॅशन म्हणजे फक्त छान कपडे घालणं नाही बरं का. आपण कपडे कसे घालतो त्यासोबत आपला कॉन्फिडन्स, आपली स्टाईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं हसतमुख व्यक्तिमत्व हा सुद्धा फॅशनचाच भाग आहे बरं का. तुम्ही सुद्धा तुमच्या शाळेमध्ये फॅशन शोमध्ये भाग घेतला असेल ना. या फॅशन शोमध्ये आपण फक्त छान छान कपडे घालून चालत नाही तर कॉन्फिडन्सने स्टेजवर स्वतःला प्रेझेंट करतो. तुम्ही कधी आरशासमोर उभं राहून मॉडेलसारखं चालण्याचा प्रयत्न केलाय का? आज आपल्यासोबत अशीच एक छोटीशी फॅशन स्टार आहे जिने आपल्या टॅलेंटने आणि कॉन्फिडन्सने फॅशनच्या दुनियेत खूप सुंदर कामगिरी केली आहे बरं का. चला तर आता तिच्याशीच आपण गप्पा मारूया आणि तिच्या फॅशनच्या या सुंदर प्रवासाबद्दल जाणून घेऊया. पण त्याआधी आपण एक छानसं गाणं ऐकूया.

0: बालमित्रांनो, जसं मी तुम्हाला मघाशी सांगितलं की आपल्यासोबत एक छोटीशी स्टार आहे, आपली बालमैत्रीण. तिचं वय फक्त 5 वर्ष आहे, पण तिची कामगिरी मात्र खूप मोठी आहे. आ फॅशन शोच्या विश्वात आपल्या टॅलेंटने आणि आत्मविश्वासाने तिने वेगळी ओळख निर्माण केली आहे. विशेष म्हणजे तिने आत्तापर्यंत तब्बल 3 वेळा वर्ल्ड रेकॉर्ड फॅशन शोमध्ये भाग घेतला आहे आणि आपल्या कुटुंबाचा आणि आपल्या देशाचा गौरव केला आहे. इतक्या कमी वयात एवढं मोठं यश मिळवणाऱ्या या चिमुकल्या फॅशन स्टारसोबत आज आपण गप्पा मारणार आहोत. तिच्या आवडी, फॅशनची सुरुवात, स्टेजवरचा अनुभव आणि तिच्या या सुंदर प्रवासाबद्दल तिच्याकडून जाणून घेऊया. आपल्या बालमैत्रिणीचं नाव आहे पूर्विका खामकर. हॅलो पूर्विका.
1: हाय, नमस्कार फ्रेंड्स.
0: पूर्विका, मला सांग, तुला फॅशन शोमध्ये भाग घ्यायला कधीपासून आवडायला लागलं गं?
1: छान आवडायला लागलं
0: पण कधीपासून?
1: तेव्हा मी 4 वर्षाचे होते, तेव्हा मी वॉक कलर होते.
0: वॉक करत होतीस फॅशन शोमध्ये 4 वर्षांची असल्यापासून? अरे वा, म्हणजे तू खूपच लहान होतीस. आत्ताही लहानच आहेस, पण मग अगदी 4 वर्षाच्या वयापासूनच तू सुरुवात केलीस, हो ना? तू जेव्हा पहिला फॅशन शो केला तो तुला आठवतोय का गं?
1: हो,
0: मग त्यावेळी तुला कसं वाटलं होतं फॅशन शोमध्ये जाताना?
1: मला खूप छान वाटलं. मी वॉक खूप छान केला, मला खूप मजा आली वॉकमध्ये.
0: बरं बरं, जेव्हा तू स्टेजवर वॉक करत होतीस किंवा तुला वॉक करायचं होतं फॅशन शोमध्ये, तेव्हा तुला भीती वाटली का गं?
1: नाही
0: नाही वाटली.
1: नाही,
0: वा, हुशार मुलगी आहे, तुला तो अजिबात भीती वाटली नाही. मग तुला फॅशन शोमध्ये सगळ्यात जास्त काय आवडलं? काय आवडतं तुला?
1: वॉक आवडते.
0: वॉक करायला आवडतं?
1: हाँ, क्राउन, सर्टिफिकेट,
0: मज्जा छान वाटतं
1: ट्रॉफी.
0: ना? ट्रॉफी पण आवडते, म्हणजे त्यामध्ये तुला ट्रॉफी मिळते, सर्टिफिकेट मिळतं, क्राउन मिळतं, हो ना?
1: सास पण मिळतं.
0: आणि ते घातल्यावर पूर्विका खूप सुंदर दिसते, हो ना? म्हणून तुला वॉक करायला आवडतं, कारण तुला हे सगळं मिळतं पण. पूर्विका, तुला स्वतःसाठी ड्रेस निवडायला आवडतो का गं? म्हणजे
1: हाँ.
0: तू स्वतः चूज करतेस तुला कोणता ड्रेस घालायचा आहे, की आई सांगते की हा पूर्विका हा ड्रेस घालायला हवा, की तू सांगते आईला आई मला हाच ड्रेस हवा, काय सांगतेस?
1: मला मम्मा मला शॉपिंग मध्ये ना ड्रेस आणते.
0: शॉपिंग करते कपड्यांची, तुला आवडतं कपड्यांची शॉपिंग करायला?
1: हाँ.
0: बरं, आणि मग तूच निवडते तुझा ड्रेस की मम्मा निवडते?
1: माझ्यासाठी शॉपिंग वाला ना बेन्स आणते मला आणि येऊ.
0: ड्रेस आणते आई, आणते ड्रेस. मग तुझा फेवरेट ड्रेस कोणता आहे?
1: ब्लॅक.
0: ब्लॅक कलर आवडतो तुला? मग ब्लॅक, सगळे ब्लॅक कलरचे ड्रेस आहेत की आणखीन पण वेगवेगळ्या रंगाचे ड्रेस आहेत?
1: ब्लॅक कलर, पिंक कलर खूप आवडतं.
0: म्हणजे त्या रंगाचे कपडे तुला खूप आवडतात. आणि मग कपड्यांमध्ये कोणते कपडे तुला आवडतात? फ्रॉक आवडतो, गाऊन आवडतो, की जीन्स असे कपडे घालवतात, पॅन्ट, शर्ट, टॉप असे घालायला आवडतात, काय आवडतं तुला? तुझा फेवरेट ड्रेस कोणता आहे?
1: मी तेव्हा बटरफ्लाय वॉक केले ना, आणि मी पप्पी दिलं तेव्हा.
0: बरं, असं फ्लाइंग कीस. ओके, आणि मग त्यावेळी तू कोणता ड्रेस घातला होतास? बटरफ्लाय झाली होतीस तेव्हा?
1: पिंक कलर.
0: पिंक कलर्स काय फ्रॉक होता पिंक कलरचा?
1: हाँ, माझ्याकडे हाय.
0: अरे वा, छानच आहे. मग पिंक कलर पण तुला आवडतो आणि ब्लॅक कलर पण आवडतो, बरोबर? पूर्वी का मला सांग की तू फॅशन शोला जातेस, बरोबर? मग त्यावेळी आपल्याला मस्त मेकअप करायला लागतो, हेअरस्टाईल करावी लागते आणि मग छान छान ड्रेस घालायचे असतात. मग यापैकी तुला सगळ्यात जास्त काय आवडतं? मेकअप करायला आवडतो, हेअरस्टाईल की कपडे? मेकअप करायला आवडतो.
1: हाँ.
0: कोण करतं तुझं मेकअप?
1: मम्मी.
0: मम्मी करते.
1: मला मेकअप कर खूप छान दिसते, वॉक पण छान दिसते, सगळं मला क्लॅप करते पण.
0: तू वॉक केल्यानंतर छान कपडे घालून मेकअप करून हेअरस्टाईल करून तू वॉक करते आणि मग तू छान वॉक केल्यावर तुला क्लॅप मिळतात, हो ना? तू आतापर्यंत वर्ल्ड रेकॉर्ड जे फॅशन शो होते त्यामध्ये भाग घेतला होता बरोबर, आणि त्याच्यामध्ये तुला सर्टिफिकेट ट्रॉफी क्राऊन असं सुद्धा मिळालं ना. जेव्हा तुला क्राऊन मिळाला त्यावेळी तुला काय वाटलं, कसं वाटलं तुला, छान छान वाटलं का?
1: ग्रेस आवडत. क्राऊन मिळाला, खूप मजा आली मला, खूप आनंद झाला.
0: मग जेव्हा पहिल्यांदा तुला जेव्हा क्राऊन मिळाला, सर्टिफिकेट मिळालं, ट्रॉफी मिळाली, त्यावेळी मग घरी कसं सेलिब्रेशन केलं, काय पार्टी वगैरे केली की नाही?
1: हा,
0: काय काय केलं मग पार्टी मध्ये?
1: केक कट केला घरी.
0: वा वा वा.
1: मम्मीने सरप्राईज आणला, डॅडीने सरप्राईज आणला, पप्पाने सरप्राईज आणला.
0: मग काय सरप्राईज मिळालं तुला गिफ्ट?
1: हा,
0: काय?
1: फुलायला बबल्स, डॉग, लॅपटॉप.
0: वा, छान छान गिफ्ट मिळाले ग तुला, आणि हे सरप्राईज होतं तुझ्यासाठी. कारण की तुला छान, तू जिंकली होतीस, तुला ट्रॉफी आणि क्राऊन मिळाला म्हणून ना. वा, छान पार्टी केली मग तुम्ही, हो ना? तुला केक आवडतो का ग? जेवणामध्ये काय आवडतं फेवरेट तुला?
1: चपाती भाजी खाते.
0: अरे वा, छानच मुलगी आहेस, चपाती भाजी आवडते तुला,
1: मदर स्ट्रॉंग होते आपल्याला.
0: बरोबर, बघितलं का बाल दोस्तांनो, चपाती भाजी खाते पूर्वी का, कारण तिला माहितीये चपाती भाजी खाल्लं का आपण छान स्ट्रॉंग होतो, दूध प्यायला हवं, आपण छान छान फळं खायला हवी, भरपूर पाणी प्यायला हवं, त्यामुळे आपलं शरीर सुदृढ होणार आहे. बरं पूर्वी का, मला सांग तू कोणत्या शाळेत जातेस?
1: सेंट विल्सबेट उल्वे, मी सिनियर केजीला शिकत आहे.
0: बर, आणि मग तुझे शाळेमध्ये आहेत फ्रेंड्स? मला नाव सांगशील फ्रेंड्सची?
1: हो,
0: सांग ना.
1: शायशा, तस्किया, अनवी, माई, कार्तिक, श्यांश, प्रेमा.
0: खूप मित्रमैत्रिणी आहेत ग तुला, खूप फ्रेंड्स आहेत, हो ना? मग जेव्हा तू जिंकलीस फॅशन शो मध्ये, पण त्यांनी तुझं कौतुक केलं की नाही, तुला असं कॉंग्रॅच्युलेशन केलं की नाही? केलं ना. आणि मग शाळेमध्ये आपल्या टीचर असतात, त्या टीचरांनी काय सांगितलं तुला, त्यांनी पण असं कौतुक केलं असेल ना तुझं?
1: टीचरला सांगितलं मला ना आवाज करायचा. टीचरने मला कॉंग्रॅच्युलेशन दिले.
0: हो ना, अभिनंदन केलं तुझं. वा,
1: होमवर्क करायच.

0: मोठा व्हायचा.
1: म्हणजे आपल्या टीचरने बरोबर सांगितलं की नाही, म्हणजे तू फॅशन शो करतेस, पण फॅशन शो करता करता आपण शाळेत अभ्यासही करायला हवा, हो की नाही? आपल्याला शिकून मोठं व्हायचंय की नाही?
0: व्हायचे.
1: मग काय व्हायला आवडेल तुला मोठं झाल्यावर?
0: देश की रक्षा. मला सोल्जर बनायचे.
1: अरे वा, खूपच छान. देशासाठी सोल्जर बनायचं आहे तुला. मस्त. बरं, तुला तू शाळेत जातेस तर तू तिकडे पोएम वगैरे बोलतेस? मला बोलून दाखव ना एखादं गाणं छान, एखादी कविता असेल तर.
0: मछली जल की रानी है, जीवन उसका रानी है, हाथ में लग गई दर जागी, पानी में निकल दर रागी. टूली टियर्स हेल्प मी टू सी, टूली टियर्स हेल्प मी टू हियर, वन लीटर नोज हेल्प मी टू स्मेल, वन लीटर माउथ एंड टेल एंड टॉक, वन हैंड लॉन्ग्स टू राइट इन द पेंट, to fix strong, to hop in the jump, me try to write la rhyme balls ka.
1: हो बोल ना, तुला येत?
0: हो
1: मग बोल ना. बोल.
0: Red light, red light, what do you say? Ice kiss shop, stop and stop. Yellow light, yellow light, what do you say? Ice kiss slow, slow is slow. Green light, green light, how I say? I see see go, go, go, go.
1: वा, किती छान. बरं पूर्विका, मला सांग, तू जेव्हा फॅशन शो साठी जातेस तेव्हा तू घरी कशी तयारी करतेस फॅशन शो ला जाण्याआधी?
0: घरी तयारी करतो मी कपडे घालून.
1: बर, कोण करत तयारी? तुला मदत कोण करत?
0: मम्मी.
1: मम्मी करते आणि मग मेकअप वगैरे पण मम्मीच करते?
0: मम्मी, डॅडी, पापा.
1: अरे वा. बर, तू फिरायला जातेस? कुठे कुठे गेलीस फिरायला आतापर्यंत?
0: गावाला.
1: गावाला गेलीस? वा, कोणतं गाव आहे तुमचं? गावाचं नाव काय आहे?
0: कोटकण माझं गाव आहे.
1: कोकणामध्ये? वा, छानच आहे. आणि मग गावाला जाताना मग तू असं बघितलं की नाही छान नदी, झाड, पक्षी बघितलंस का? गावाला मज्जा असते ना. कोण असत गावाला?
0: डॅडी, मम्मा, पुष्पिका बेबी, पापा. पूर्वी गावाला गेलो होती तेव्हा.
1: मग तू गावाला खेळलीस की नाही छान?
0: खाली गेलो होते तेव्हा.
1: मग काय केलं होतंस गावाला जाऊन?
0: मॅंगो खाल्लं होता, गाव बघितलं होता. मी घरी ना मॅंगो खाल्ला.
1: आवडतो तुला मॅंगो? खूप मॅंगो खाल्ले का?
0: आणि मी बाप्पा बघितला. आता मी टुमरो ना बाप्पाकडे जाणार आहे.
1: वा, छानच. मग बाप्पाकडे काही मागितलंस की नाही? आशीर्वाद घेतला बाप्पाचा?
0: गणपती बाप्पा ना, मी बाप्पा केलो मी.
1: बर पूर्विका, मला सांग, जर तुझ्याकडे एक जादूची छडी असती, तू फेरी बघितलीस ना, परी, परीकडे कशी एक जादूची छडी असते, हो ना?
0: माझ्याकडे पण अशी नाहीये.
1: नाहीये ना? ती परीकडे असते. मग तशी छडी जर जादूची तुझ्याकडे आली, ओके, तर जर तुला काही मागायचं असेल त्या जादूच्या छडीने, तर तू काय करशील, काय मागशील?
0: जादू झाला ना तर मग गायब.
1: गायब? कोणाला गायब करणार आहेस?
0: कोण बॅग टच केले ना गायब होणार.
1: त्याला गायब करून टाकणार तू? वा, किती सुंदर उत्तर आहे. इतक्या कमी वयात बालमित्रांनो आपल्या टॅलेंटने आणि आत्मविश्वासाने एवढं सुंदर यश मिळवणाऱ्या या छोट्या स्टारला तिच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. तिच्या चेहऱ्यावरचे सुंदर हास्य आणि तिच्या स्वप्नांना मिळणारी

0: अशीच मोठी उंची कायम राहो ही आपण सगळे सदिच्छा व्यक्त करूया. पूर्विका, तू इथे आलीस आणि आमच्या छान आपले सगळे जे फ्रेंड्स आहेत त्यांच्यासोबत छान छान गप्पा मारल्यास त्याबद्दल तुझे खूप खूप आभार. थँक्यू सो मच.
1: थँक्यू.

0: बालमित्रांनो, आत्ताच आपण गप्पा मारल्या पूर्विका खामकर या आपल्या छोट्याशा मैत्रिणीसोबत. बरं तर बालदोस्तांनो, आपण नवीन बालदोस्तांसह पुन्हा भेटूया आपल्या गम्मत जम्मत या कार्यक्रमात. तोपर्यंत प्रतिभाताई आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते राजेश शेजवळे आम्ही आपला निरोप घेतो. बाय.
1: गंमत जम्मत हा कार्यक्रम संपला. आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम.

0: श्रोतेहो, विशेष मुलांचं संगोपन ही पालक आणि समाजाचीही जबाबदारी आहे. त्यांच्याकडे दुर्लक्ष न करता खास प्रशिक्षण देऊन कौशल्य विकास शक्य आहे. आपल्या लेकीचं विशेष पालकत्व निभावताना आपलं मातृत्व विशाल करणाऱ्या पेण इथल्या आई डे केअरच्या संस्थापिका स्वाती मोहिते यांची मुलाखत.
1: रडत कुडत न राहता, हताश न होता आपल्या मुलांच्या क्षमता ओळखा. म्हणजे प्रश्न विचारण्यापेक्षा उत्तरं शोधा आणि नक्की आपल्या मुलांमध्ये प्रगती आहे.
0: दायित्व समाजाचे या मालिकेत स्वाती मोहिते यांची चेतना झांजे हिने घेतलेली मुलाखत आणि त्यापूर्वी

0: स्मरण पूर्वजांचे डॉक्टर धनश्री साने यांचं भाषण अवश्य ऐका सोमवारी 5 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ॲप आणि वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवर.
1: आता वेळ झाली आहे गीत बहार या मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाची. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया एकटी चित्रपटातलं सुधीर फडके यांच्या स्वरातलं हे गीत.

कार्यक्रमातलं हे गीत होतं आशा भोसले यांच्या स्वरातलं. गीतकार होते गदी माडगुळकर, संगीतकार वसंत पवार.

धडक मार या चित्रपटातलं आशा भोसले यांच्या स्वरातलं हे गीत होतं. गीतकार होते चिंतामणी पोद्दार आणि संगीतकार बाळ पळसुले.

या मालक या चित्रपटातलं हे गीत होतं. आशा भोसले आणि उषा मंगेशकर यांच्या स्वरातलं. गीतकार संगीतकार होते स्नेहल भाटकर.

क्षितिज रेषा या चित्रपटातलं अनुराधा पौडवाल यांच्या स्वरातलं हे गीत होतं. गीतकार विजय बोंद्रा आणि संगीत होतं शंकर नील यांचं.

या आता आपण ऐकत होता धागा जुळला या चित्रपटातलं हे गीत गायलं होतं सुमन कल्याणपूरी यांनी. गीतकार होते रवींद्र भट, संगीतकार सुधीर फडके.

0: श्रोतेहो, महिलांचे प्रश्न सोडवत त्यांना व्यासपीठ देणाऱ्या अनेक सामाजिक संस्था आपल्या आसपास कार्यरत असतात. अशा काही संस्था एकत्रितरित्या व्यापक प्रमाणात कार्य करू शकतात आणि याविषयीचे अनुभव सांगण्यासाठी आपल्या भेटीला येत आहेत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर विंदा भुसकुटे.
1: ज्या ज्या महिलेला आपलं स्किल दाखवण्याची इच्छा आहे किंवा त्यावर तिला काही कमाई होत असेल तर अतिशय माफक अशा दरामध्ये तिला ती संस्था आम्ही अवेलेबल करून द्यायचो की तिने ते तेवढ्या तास येऊन त्याचा वापर करावा, आपल्या संसाराला थोडाफार हातभार लावावा आणि सन्मानाने जगावा.
0: आम्ही साऱ्या जणी विंदा भुसकुटे यांची मधुलिका नेरूरकर यांनी घेतलेली मुलाखत आणि त्यापूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रोतिका अवश्य ऐका मंगळवारी 6 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर आणि प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्मवर.

0: श्रोतेहो, विशेष मुलांचं संगोपन ही पालक आणि समाजाचीही जबाबदारी आहे. त्यांच्याकडे दुर्लक्ष न करता खास प्रशिक्षण देऊन कौशल्य विकास शक्य आहे. आपल्या लेकीचं विशेष पालकत्व निभावताना आपलं मातृत्व विशाल करणाऱ्या पेण इथल्या आई डे केअरच्या संस्थापिका स्वाती मोहिते यांची मुलाखत.
1: रडत कुडत न राहता, हताश न होता आपल्या मुलांच्या क्षमता ओळखा. म्हणजे प्रश्न विचारण्यापेक्षा उत्तरं शोधा आणि नक्की आपल्या मुलांमध्ये प्रगती आहे.
0: दायित्व समाजाचे या मालिकेत स्वाती मोहिते यांची चेतना झांजे हिने घेतलेली मुलाखत आणि त्यापूर्वी स्मरण पूर्वजांचे डॉक्टर धनश्री साने यांचं भाषण अवश्य ऐका सोमवारी 5 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ॲप आणि वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवर.

उषा मंगेशकर आणि चंद्रशेखर गाडगीळ यांनी गायलेल्या या गीताबरोबरच गीतबहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम संपला. आता ऐकूया कार्यक्रम वनिता मंडळ.

0: नृत्य मिंदे माता रंग गोरपान हो रंग गोरपान।
1: रायगडचा राजबंदी, त्याच्यात मी काम केलं होतं। खरं मी काम करणार पण नव्हते, त्याच्यात चित्तरंजन कोल्हटकर आणि ते हिरो होते, संभाजीचं काम करणार होते आणि मी गोदावरी असं काम होतं। असा चित्तरंजननी सांगितलं होतं की ते आणि मी शोभणार नाही, आणि मी पण सांगितलं की त्यांना ते आणि मी शोभणार नाही, कारण कुठेच असं हिरो हिरो म्हणून आम्ही दोघे वाटत नाही आहे। पण ते जे प्रोड्युसर होते
2: इतिहासकार गोडसे,
1: गोडसे ते म्हणाले तुम्ही नाही म्हणाला तरी मी हा चित्रपट करणार नाही, किंवा चित्तरंजननी नाही म्हटलं तरी मी हा चित्रपट करणार नाही आहे। तेव्हा मग राजा ठाकूर माझ्याकडे आले, म्हणायला लागले बाई एक
2: दर्शक होते
1: दिग्दर्शक, ते म्हणायला लागले की मी मला स्वतःलाच ऐतिहासिक चित्रपट हे करायला मिळतं आणि तुम्ही करा। त्यांचा शब्द मी मोडायचे नाही, कारण तेही मला एक खूप माझे आवडते दिग्दर्शक होते राजा ठाकूर। त्यांच्याकडे काम करताना मला खूप नेहमी खूप आनंद व्हायचा, त्याप्रमाणे मी त्याच्यात काम करायचं कबूल केलं। पुढे आमच्यावर टीका झाली त्याच्यात खूप, पण त्या

0: हत्ती, तू गंभीर प्रकृतीच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध, तशी तू एरवी शांत गंभीरच असतेस. पण फार थोड्या लोकांना माहीत आहे की तुला विनोदी नट, विनोदी चित्रपट खूप आवडतात. राजा गोसावी, मेहमूद, जेरी लुई हे तुझे आवडते नट आहेत. पडोसन हा चित्रपट तर तू अगणित वेळा पाहिलेला आहेस. मराठीतील एक फार मोठ्या विनोद सम्राटाबरोबर तू नायिका म्हणून काम केलेलं आहे. चित्रपट आठवतो?
1: हो, देव पावला, त्याच्यात दामोदरना मालवणकर होते. आणि मला खरंच त्यांच्यावर काम करणं इतकं कठीण जायचं. ते असे काही बोलायचे, काय काय ॲक्शन करायचे की मला खूप हसायला यायचं. बऱ्याच वेळेला माझ्याकडून शॉर्ट रिटेक व्हायचे, इतकं अप्रतिम ॲक्टिंग असायचं त्यांचं. माझं भाग्य फार मोठं, मला दामू अण्णांसारख्या एवढ्या मोठ्या कलाकारबरोबर मला काम करायला मिळालं. यातली गाणीही फार सुंदर आहेत. ही गाणी पुलंची आहेत, त्यांचं संगीत होतं. अण्णा माडगूळकरांची गाणी आणि पुलंचं संगीत, तेव्हा याच्यात एकापेक्षा एक छान गाणी आहेत.
0: गायले माणिक वर्मानी ना?
1: माणिक वर्मानी गायले. यातलं एक गाणं ऐका.

0: ती बरेच जण विचारतात की तुम्ही इतक्या मोठ्या कलावंत, पण तुमच्या घरातली मुलं कोणीच सिनेमात कधी आली नाहीत. अर्थात तू म्हणतेस की कलावंत हा जन्मावा लागतो, तो असा मारून मुटकून होत नाही, आणि आमच्या तुला कुणालाच तो स्पार्क कधीच वाटला नाही, त्यामुळे तू त्या बाबतीत काही कधी प्रयत्न केला नाहीस. पण तरी आपल्या घरातल्या एका मुलानी मात्र काम केलं एका चित्रपटात, आठवतो?
1: हो, त्या चित्रपटाचं नाव सुखाचे सोबती. त्याच्यात विवेक होते, ललिताबाई पवार होत्या, धुमाळ होते,
0: आनंद पराठे.
1: हो, आनंद मराठे, नीलम, लीला मेहता, अशी बरीच मंडळी त्याच्यात होती. त्या चित्रपटात मग मी शाळेत नोकरी करत असते आणि मुलांना घेऊन ट्रीपला गेलेली असते, कुठं तर असं झाडी नदी वगैरे अशा ठिकाणी. तर सगळी मुलं खूप हसत असतात, खेळत असतात, आणि एक मुलगा झाडाजवळ असा बसून असं मिठी मारून झाडाला रडत असतो. मग मी त्याच्याजवळ जाते, काय झालं? तर तो म्हणतो, सगळ्यांना चांगले चांगले कपडे दिलेत, मला फाटके कपडे दिलेत, मामी हे घालून नाही काम करणार म्हणाल, आणि तो माझा भाचा दिलीप, तो आता नाही आहे वारला. मग मी त्याला समजूत काढते, घेऊन जाऊन मांडीवर बसवते, त्याला सांगते मी एक गाणं म्हणते तू ऐक, आणि ते गाणं म्हणते, एका तळ्यात होते बदके पिले अनेक.

0: पूर्वी चित्रपटांचे रौप्य सुवर्ण हिरक अमृत महोत्सव साजरे व्हायचे, तेही रोजचे 3 शोज 7 दिवसांचा पूर्ण आठवडा असायचा अशा स्वरूपात. सांगत्या एकासारखा चित्रपट तर पुण्याला विजय टॉकीजमध्ये 131 आठवडे चालला. हिंदी चित्रपटांचे निर्माते तर मोठ्या दणक्यात त्यांचे समारंभ साजरे करायचे, पार्ट्या द्यायचे, खऱ्या चांदीच्या ट्रॉफीज त्यावेळेला वाटल्या जायच्या. पण तुला प्रथमच अभिनयासाठी अति पुरस्कार ज्या चित्रपटाने जाहीर झाला तो चित्रपट?
1: तो चित्रपट म्हणजे प्रपंच. प्रपंच हा चित्रपट फॅमिली प्लॅनिंगवर होता. अण्णा माडगूळकरांनी लिहिला होता. बाबा पाठक त्याचे दिग्दर्शक होते. पहिल्यांदा त्याच्यात श्रीकांत मोघे यांनी काम केलं होतं. सीमा होती. त्याच्यानंतर शाहीर अमरशेख होते. अशा तऱ्हेने तो चित्रपट झाला. पण चित्रपट इतका छान झाला होता. माझी भूमिका तर फार सुंदर होती. तर त्या प्रोड्युसरने नवीन साड्या आणून ठेवल्या होत्या आणि एवढी गरिबी दाखवली की आमच्याकडे जेवायला खायला काहीच नसतं. इतके म्हणजे एका वेळेला जेवण नसलं तर मुलांना चुरमुरे आणून देते असं त्या मुलांना ती वाढवत असते. नवरा घर सोडून गेलेला असतो. मग मी काय केलं, मग ते खेड्यातच आम्ही शूटिंग करत होतो. पिरगुट म्हणून आहे पुण्याजवळ. मग मी त्या नवीन साड्या तिथल्या त्या कुंभारिणी होत्या त्यांना दिल्या आणि त्यांच्या जुन्या साड्या मी घेतल्या आणि त्या साड्या मी घेऊन नेसून ते काम केलं. मेकअप केला नाही. अशा तऱ्हेने तो चित्रपट झाला. आणि ह्या चित्रपटाच्या जेवढ्या आपल्या भाषा आहेत,
0: 14 भाषा आहेत,
1: त्या सगळ्या भाषेत तो
0: डब केला,
1: सेंट्रलनी घेऊन डब केला. आणि खेडोपाडी असा तो फ्री चित्रपट दाखवत होता. आणि या चित्रपटाला दिल्लीला सुद्धा ऑल इंडियाचं बक्षीस मिळालं. त्यावेळेला आम्ही गेलो होतो, मला आणि अमर शेख नाही त्यावेळेला बक्षीस मिळालं. त्याच्यानंतर ह्या चित्रपटाच्या बक्षिसाला सुरुवात झाली मराठीत. मराठी हे जे चित्रपट महोत्सव आता होतात त्यावेळेला तो पहिल्यांदा जो बक्षीस समारंभ सुरू झाला आणि त्याच्यातनं कलाकार निवडायचे ठरले. चांगले अण्णा म्हणजे शांताराम बापू होते,
0: नंतर
1: दुर्गाबाई होत्या, स्नेहप्रभा प्रधान होत्या,
0: परीक्षक मंडळ
1: परीक्षक होते आणि ते कलाकार निवडणार होते. आणि माझा

0: हा प्रपंच चित्रपट होता, म्हणजे सगळ्या आमच्या कलाकारांचा सुद्धा एकापेक्षा एक चित्रपट होते. उषाबाईंचा होता
1: कन्यादान
0: होता, सीमाचा होता सुवासिनी, जयश्रीचा होता मानिनी, असे सगळ्या म्हणजे प्रत्येकीला बक्षीस मिळावं अशी प्रत्येकीचं कामं झालेली होती. म्हणजे इतकं अप्रतिम अभिनय सगळ्यांचा त्याच्यात होता. आणि ह्या चित्रपटात पहिल्यांदा मराठी चित्रपटाचं जे बक्षीस सुरू झालं ते प्रपंचमधल्या माझ्या कामाला मिळालं. आणि त्यावेळेला मला खूप आनंद झाला सगळ्यांना. म्हणजे त्या काळी स्क्रीन वगैरे फिल्मफेअर अशा पेपरमधून सुद्धा हे सगळं त्याची चर्चा झाली. आणि त्यावेळेला मला ते बक्षिसाचं मिळालं आणि मला खूप आनंद आहे की सुरुवात झालेलं पहिलं बक्षीस
1: शासनाकडनं,
0: महाराष्ट्र शासनाचं सुरुवात झालेलं पहिलं बक्षीस मला मिळालं याचा मला खूप आनंद आहे.

वनिता मंडळ हा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम.

0: श्रोतेहो, विशेष मुलांचं संगोपन ही पालक आणि समाजाचीही जबाबदारी आहे. त्यांच्याकडे दुर्लक्ष न करता खास प्रशिक्षण देऊन कौशल्य विकास शक्य आहे. आपल्या लेकीचं विशेष पालकत्व निभावताना आपलं मातृत्व विशाल करणाऱ्या पेण इथल्या आई डे केअरच्या संस्थापिका स्वाती मोहिते यांची मुलाखत.
1: रडत कुडत न राहता, हताश न होता आपल्या मुलांच्या क्षमता ओळखा. म्हणजे प्रश्न विचारण्यापेक्षा उत्तरं शोधा आणि नक्की आपल्या मुलांमध्ये प्रगती आहे.
0: दायित्व समाजाचे या मालिकेत स्वाती मोहिते यांची चेतना झांजे हिने घेतलेली मुलाखत आणि त्यापूर्वी स्मरण पूर्वजांचे डॉक्टर धनश्री साने यांचं भाषण अवश्य ऐका. सोमवारी 5 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ॲप आणि वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवर.
2: श्रोते हो, महान व्यक्तिमत्व एका दिवसात किंवा रातोरात घडत नसतात. अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून ताऊन सुलाखून निघाल्यानंतर आगळ्या जीवन मूल्यांनी ती झळाळून उठतात, तेव्हाच त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं. मोहनदास करमचंद गांधींच्या जीवनात असे अनेक कसोटीचे क्षण आले ज्यातून त्यांचं महात्मापण घडत गेलं.

0: जाणून घेऊया मोहन ते महात्मा हा प्रेरणादायक प्रवास असे होते गांधीजी या यू आर राव लिखित पुस्तकाच्या अभिवाचनातून दर शुक्रवारी सकाळी 10:20 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गांधी वंदना.
1: भरधाव वेगात वाहन चालवाल,
2: लाख मुलाचा जीव गमवाल,
1: वाहन वेगावर नियंत्रण ठेवाल,
2: जन्मभर सुखाने प्रवास कराल. वाहन वेगाने चालवू नका,
1: जीव धोक्यात घालू नका,
2: अवजड सामान वाहू नका,
1: जीव धोक्यात घालू नका,
2: वाहन चालवताना अतिभार नको,
1: उगाच जीवाला घोर नको, सुरक्षितपणे वाहन चालवा,
2: प्रवासाचा वेळ मजेत घालवा,
1: शिस्तीत वाहन नेहमी चालवा,
2: वाहतुकीची कोंडी समस्या मिटवा.
0: श्रोतेहो, महिलांचे प्रश्न सोडवत त्यांना व्यासपीठ देणाऱ्या अनेक सामाजिक संस्था आपल्या आसपास कार्यरत असतात. अशा काही संस्था एकत्रितरित्या व्यापक प्रमाणात कार्य करू शकतात आणि याविषयीचे अनुभव सांगण्यासाठी आपल्या भेटीला येत आहेत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर विंदा भुसकुटे.
3: ज्या ज्या महिलेला आपलं स्किल दाखवण्याची इच्छा आहे किंवा त्यावर तिला काही कमाई होत असेल तर अतिशय माफक अशा दरामध्ये तिला ती संस्था आम्ही अवेलेबल करून द्यायचो की तिने ते तेवढ्या तास येऊन त्याचा वापर करावा, आपल्या संसाराला थोडाफार हातभार लावावा आणि सन्मानाने जगावं.
0: आम्ही साऱ्या जणी विंदा भुसकुटे यांची मधुलिका नेरूरकर यांनी घेतलेली मुलाखत आणि त्यापूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रोतिका अवश्य ऐका मंगळवारी 6 ऑक्टोबरला 12:00 वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर आणि प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्मवर.
4: आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. मध्यरात्रीचे 3:30 आहेत. आता वेळ झाली आहे मिश्र संगीत या कार्यक्रमाची. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया विश्वनाथ बागुल यांच्या स्वरातलं नाट्यगीत. गीतकार आहेत जगदीश दळवी आणि संगीत आहे सी रामचंद्र यांचं.

कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे सुरेश वाडकर यांच्या स्वरातलं. गीतकार आहेत नरहरी सोनर आणि संगीत आहे तुकाराम गोसावी.

श्रोते हो, आपण ऐकत आहोत मिश्र संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे अनंत चिपळेकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं. गीतकार आहेत चंद्रकांत कडू, संगीत आहे मधुकर पाठक यांचं.

0: श्रोतेहो, विशेष मुलांचं संगोपन ही पालक आणि समाजाचीही जबाबदारी आहे. त्यांच्याकडे दुर्लक्ष न करता खास प्रशिक्षण देऊन कौशल्य विकास शक्य आहे. आपल्या लेकीचं विशेष पालकत्व निभावताना आपलं मातृत्व विशाल करणाऱ्या पेण इथल्या आई डे केअरच्या संस्थापिका स्वाती मोहिते यांची मुलाखत.
1: रडत कुडत न राहता, हताश न होता आपल्या मुलांच्या क्षमता ओळखा. म्हणजे प्रश्न विचारण्यापेक्षा उत्तरं शोधा आणि नक्की आपल्या मुलांमध्ये प्रगती आहे.
0: दायित्व समाजाचे या मालिकेत स्वाती मोहिते यांची चेतना झांजे हिने घेतलेली मुलाखत आणि त्यापूर्वी स्मरण पूर्वजांचे डॉक्टर धनश्री साने यांचं भाषण अवश्य ऐका सोमवारी 5 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ॲप आणि वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवर.
2: श्रोते हो, महान व्यक्तिमत्व एका दिवसात किंवा रातोरात घडत नसतात. अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून ताऊन सुलाखून निघाल्यानंतर आगळ्या जीवन मूल्यांनी ती झळाळून उठतात, तेव्हाच त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं. मोहनदास करमचंद गांधींच्या जीवनात असे अनेक कसोटीचे क्षण आले ज्यातून त्यांचं महात्मापण घडत गेलं.

0: जाणून घेऊया मोहन ते महात्मा हा प्रेरणादायक प्रवास असे होते गांधीजी या यू आर राव लिखित पुस्तकाच्या अभिवाचनातून दर शुक्रवारी सकाळी 10:20 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गांधी वंदना।
1: मिश्र संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरातलं, आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं हे गीत। गीतकार आहेत राम उगावणेकर, संगीतकार पांडुरंग दीक्षित।

0: भरधाव वेगात वाहन चालवाल,
1: लाख मुलाचा जीव गमवाल,
0: वाहन वेगावर नियंत्रण ठेवाल,
1: जन्मभर सुखान प्रवास कराल, वाहन वेगानं चालवू नका,
0: जीव धोक्यात घालू नका,
1: अवजड सामान वाहू नका,
0: जीव धोक्यात घालू नका,
1: वाहन चालवताना अतिभार नको,
0: उगाच जीवाला घोर नको, सुरक्षितपणे वाहन चालवा,
1: प्रवासाचा वेळ मजेत घालवा,
0: शिस्तीत वाहन नेहमी चालवा,
1: वाहतुकीची कोंडी समस्या मिटवा.
2: श्रोते हो, आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम.

मिश्र संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया वसंत आजगावकर यांच्या स्वरातलं हे गीत. गीतकार आहेत मंगेश पाडगावकर.

0: श्रोतेहो, विशेष मुलांचं संगोपन ही पालक आणि समाजाचीही जबाबदारी आहे. त्यांच्याकडे दुर्लक्ष न करता खास प्रशिक्षण देऊन कौशल्य विकास शक्य आहे. आपल्या लेकीचं विशेष पालकत्व निभावताना आपलं मातृत्व विशाल करणाऱ्या पेण इथल्या आई डे केअरच्या संस्थापिका स्वाती मोहिते यांची मुलाखत.
1: रडत कुडत न राहता, हताश न होता आपल्या मुलांच्या क्षमता ओळखा. म्हणजे प्रश्न विचारण्यापेक्षा उत्तरं शोधा आणि नक्की आपल्या मुलांमध्ये प्रगती आहे.
0: दायित्व समाजाचे या मालिकेत स्वाती मोहिते यांची चेतना झांजे हिने घेतलेली मुलाखत आणि त्यापूर्वी स्मरण पूर्वजांचे डॉक्टर धनश्री साने यांचं भाषण अवश्य ऐका सोमवारी 5 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ॲप आणि वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवर.

मिश्र संगीताच्या कार्यक्रमातलं हे शेवटचं गीत होतं. आशा भोसले यांच्या स्वरातलं. गीतकार होते ग दि माडगुळकर आणि संगीत होतं सुधीर फडके यांचं. आता वेळ झाली आहे नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमाची. या कार्यक्रमात ऐकूया योगेश कात्रे यांचं सतारवादन. त्यांनी सतारीवर वाजवलेला राग तोडी ऐकूया. विलंबित गत 3 तालात आणि द्रुतगत 1 तालात निबद्ध आहे. त्यांना तबला साथ केली आहे मिलिंद जोशी यांनी. ऐकूया योगेश कात्रे यांनी सतारवर वाजवलेला राग तोडी.

योगेश कात्रे यांनी सतारवर वाजवलेला राग तोडी आपण ऐकत होतात. आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम.

0: श्रोते हो, विशेष मुलांचं संगोपन ही पालक आणि समाजाचीही जबाबदारी आहे. त्यांच्याकडे दुर्लक्ष न करता खास प्रशिक्षण देऊन कौशल्य विकास शक्य आहे. आपल्या लेकीचं विशेष पालकत्व निभावताना आपलं मातृत्व विशाल करणाऱ्या पेण इथल्या आई डे केअरच्या संस्थापिका स्वाती मोहिते यांची मुलाखत.
1: रडत कुडत न राहता, हताश न होता आपल्या मुलांच्या क्षमता ओळखा. म्हणजे प्रश्न विचारण्यापेक्षा उत्तर शोधा आणि नक्की आपल्या मुलांमध्ये प्रगती आहे.
0: दायित्व समाजाचे या मालिकेत स्वाती मोहिते यांची चेतना झांजे हिने घेतलेली मुलाखत आणि त्यापूर्वी स्मरण पूर्वजांचे डॉक्टर धनश्री साने यांचं भाषण अवश्य ऐका सोमवारी 5 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ॲप आणि वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवर.
2: नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकूया निशा पारसनीस यांनी गायलेला राग जोगिया आसावरी आणि सावनी भटियार. त्यांना तबला साथ केली आहे शंतनू कांजवडेकर यांनी आणि हार्मोनियम साथ आहे निनाद पडगे यांची. मध्यलय 3 तालात निबद्ध आहे. ऐकूया निशा पारसनीस यांनी गायलेला राग जोगिया आसावरी आणि सावनी भटियार.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात निशा पारसनीस यांनी गायलेला राग जोगिया असावरी आणि सावनी भटियार आपण ऐकत होतात. त्यांना तबला साथ केली होती शंतनू कांजवडेकर आणि हार्मोनियम साथ होती विनोद पडगे यांची. याबरोबरच नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम समाप्त झाला.

0: श्रोतेहो, महिलांचे प्रश्न सोडवत त्यांना व्यासपीठ देणाऱ्या अनेक सामाजिक संस्था आपल्या आसपास कार्यरत असतात. अशा काही संस्था एकत्रितरित्या व्यापक प्रमाणात कार्य करू शकतात आणि याविषयीचे अनुभव सांगण्यासाठी आपल्या भेटीला येत आहेत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर विंदा भुसकुटे.
1: ज्या ज्या महिलेला आपलं स्किल दाखवण्याची इच्छा आहे किंवा त्यावर तिला काही कमाई होत असेल तर अतिशय माफक अशा दरामध्ये तिला ती संस्था आम्ही अवेलेबल करून द्यायचो की तिने ते तेवढ्या तास येऊन त्याचा वापर करावा, आपल्या संसाराला थोडाफार हातभार लावावा आणि सन्मानाने जगावं.
0: आम्ही साऱ्या जणी विंदा भुसकुटे यांची मधुलिका नेरूरकर यांनी घेतलेली मुलाखत आणि त्यापूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रोतिका अवश्य ऐका मंगळवारी 6 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर आणि प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्मवर.
2: श्रोतेहो, विशेष मुलांचं संगोपन ही पालक आणि समाजाचीही जबाबदारी आहे. त्यांच्याकडे दुर्लक्ष न करता खास प्रशिक्षण देऊन कौशल्य विकास शक्य आहे. आपल्या लेकीचं विशेष पालकत्व निभावताना आपलं मातृत्व विशाल करणाऱ्या पेण इथल्या आई डे केअरच्या संस्थापिका स्वाती मोहिते यांची मुलाखत.
3: रडत कुडत न राहता, हताश न होता आपल्या मुलांच्या क्षमता ओळखा, म्हणजे प्रश्न विचारण्यापेक्षा उत्तरं शोधा आणि नक्की आपल्या मुलांमध्ये प्रगती आहे.
2: दायित्व समाजाचे या मालिकेत स्वाती मोहिते यांची चेतना झांजे हिने घेतलेली मुलाखत आणि त्यापूर्वी स्मरण पूर्वजांचे डॉक्टर धनश्री साने यांचं भाषण अवश्य ऐका सोमवारी 5 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ॲप आणि वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवर.
4: आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. पहाटेचे 5 वाजत आहेत. आता वेळ झाली आहे गीत बहार या मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाची. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया आई कुणा म्हणू मी या चित्रपटातलं सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातलं गीत. गीतकार आहेत पी सावळाराम, संगीतकार राम कदम.

गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहोत. कार्यक्रमात यानंतरचं गीत आहे सुधीर फडके यांच्या स्वरातलं. गीतकार आहेत जगदीश खेबुडकर. चित्रपट आम्ही जातो अमुच्या गावा.

कार्यक्रमात यानंतरचं गीत आहे श्रीकांत पारगावकर आणि अनुराधा पौडवाल यांच्या स्वरातलं. गीतकार आहेत सुधीर मोघे. संगीत आहे भास्कर चंदावरकर यांचं. चित्रपट एक डाव भूताचा.

0: भरधाव वेगात वाहन चालवाल,
1: लाख मुलाचा जीव गमवाल,
0: वाहन वेगावर नियंत्रण ठेवाल,
1: जन्मभर सुखाने प्रवास कराल, वाहन वेगाने चालवू नका,
0: जीव धोक्यात घालू नका,
1: अवजड सामान वाहू नका,
0: जीव धोक्यात घालू नका,
1: वाहन चालवताना अतिभार नको,
0: उगाच जीवाला घोर नको, सुरक्षितपणे वाहन चालवा,
1: प्रवासाचा वेळ मजेत घालवा,
0: शिस्तीत वाहन नेहमी चालवा,
1: वाहतुकीची कोंडी

श्रोतेहो, महान व्यक्तिमत्व एका दिवसात किंवा रातोरात घडत नसतात. अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून ताऊन सुलाखून निघाल्यानंतर आगळ्या जीवन मूल्यांनी ती झळाळून उठतात, तेव्हाच त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं. मोहनदास करमचंद गांधींच्या जीवनात असे अनेक कसोटीचे क्षण आले ज्यातून त्यांचं महात्मापण घडत गेलं.

0: जाणून घेऊया मोहन ते महात्मा हा प्रेरणादायक प्रवास असे होते गांधीजी या यू आर राव लिखित पुस्तकाच्या अभिवाचनातून दर शुक्रवारी सकाळी 10:20 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गांधी वंदना.
1: गीतबहार या चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे अजित कडकडे यांच्या स्वरातलं चित्रपट देवाच्या द्वारी.

कार्यक्रमात यानंतर ऐकूया रवींद्र साठे आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं गीत. स्वर आहे बाबासाहेब सौदागर यांचा. माफ करा, रवींद्र साठे आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं हे गीत. गीतकार बाबासाहेब सौदागर, संगीत आहे शशिकांत पोवार यांचं.

0: श्रोतेहो, महिलांचे प्रश्न सोडवत त्यांना व्यासपीठ देणाऱ्या अनेक सामाजिक संस्था आपल्या आसपास कार्यरत असतात. अशा काही संस्था एकत्रितरित्या व्यापक प्रमाणात कार्य करू शकतात आणि याविषयीचे अनुभव सांगण्यासाठी आपल्या भेटीला येत आहेत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर विंदा भुसकुटे.
1: ज्या ज्या महिलेला आपलं स्किल दाखवण्याची इच्छा आहे किंवा त्यावर तिला काही कमाई होत असेल तर अतिशय माफक अशा दरामध्ये तिला ती संस्था आम्ही अवेलेबल करून द्यायचो की तिने ते तेवढ्या तास येऊन त्याचा वापर करावा, आपल्या संसाराला थोडाफार हातभार लावावा आणि सन्मानाने जगावं.
0: आम्ही साऱ्या जणी विंदा भुसकुटे यांची मधुलिका नेरूरकर यांनी घेतलेली मुलाखत आणि त्यापूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रोतिका अवश्य ऐका मंगळवारी 6 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर आणि प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्मवर.
2: गीतवहार या मराठी चित्रपट संगीतातल्या कार्यक्रमाचं या कार्यक्रमात यानंतरचं गीत आहे झाला महार पंढरीनाथ या चित्रपटातलं सुधीर फडके यांच्या स्वरातलं. गीतकार आहेत गदी माडगुळकर.